नमस्कार श्रोते हो, पुस्तक आपल्या भेटीला या सदरामध्ये आपलं दुसरं पुस्तक आहे इकेगाई। इकेगाई बद्दल आपण बऱ्याच लोकांनी ऐकलं सुद्धा असेल, काहींनी पुस्तक ते वाचलं सुद्धा असेल। इकेगाई हे जगातील सर्वात बेस्ट सेलर पुस्तक या पद्धतीने आहे। इकेगाईचा मराठी अनुवाद सुद्धा केलेला आहे, जो अनुवाद प्रसाद ढापरे यांनी केलेला आहे। इकेगाई एक सफर हे एक जापनीस जीवन पद्धतीवर आधारित एक पुस्तक आहे, ज्याची समीक्षा तसेच त्याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे। इकेगाई हे पुस्तक फ्रान्सिस गार्सिया आणि हेक्टर मेरालेस यांनी लिहिलेलं आहे। त्यांनी या पुस्तकामध्ये एक जपानी सिक्रेट टू लॉन्ग अँड हॅपी लाईफ, अर्थात इकेगाई दीर्घ आणि आनंदी जीवनाचे जपानी रहस्य, आज आपण या पुस्तकातील संकल्पनेचा अर्थ, त्यातील मुख्य विचार, जपानमधील लोकांचे अनुभव आणि या पुस्तकाचं आपल्या जीवनातील महत्व यावर सखोल चर्चा करणार आहोत। इकेगाई जपानी सिक्रेट लॉन्ग अँड हॅपी लाईफ हे पुस्तक फ्रान्सिस गार्सिया आणि हेक्टर मोरालेस यांनी जपानमधील लोकांच्या जीवनशैलीचा अभ्यास करून लिहिलेलं आहे। त्यांनी विशेषतः ओकिनावा बेटाला भेट दिली, जिथे जगातील सर्वाधिक शतायुषी लोक राहतात आणि त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य इकेगाई असल्याचे मानले जाते। थोडस लेखकाबद्दल मी सांगेन, फ्रान्सिस गार्सिया हे स्पॅनिश लेखक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील एक तज्ज्ञ आहेत, तर हेक्टर मोरालेस हे स्पॅनिश लेखक आणि प्रवास पत्रकार आहेत। दोघांनी मिळून मानवी अनुभव आणि संस्कृतीचा अभ्यास केला आहे आणि त्यातूनच या पुस्तकाची निर्मिती झालेली आहे। ह्या पुस्तकाचा उद्देश असा आहे की वाचकांना इकेगाई या जपानी संकल्पनेची ओळख करून देणे आणि स्वतःचा इकेगाई शोधण्यासाठी प्रेरित करणे आहे। इकेगाई म्हणजे तुमच्या जगण्याचे कारण, तुमचे अस्तित्व कशासाठी आहे हे शोधणे। हे पुस्तक दीर्घ, आनंदी आणि उद्देशपूर्ण जीवन जगण्याचे महत्व सांगते। थोडस या पुस्तकाचा जे काही अर्थ आहे किंवा आपण म्हणून त्यातले काही घटक आहे याबद्दल थोडंसं आपण बोलूया। इकेगाई हा एक जपानी शब्द आहे ज्याचा थेट अनुवाद करणे कठीण आहे, पण तो जगण्याचे कारण, जगण्यातील आनंद किंवा तुमच्या अस्तित्वाचा उद्देश अशा अर्थाने समजला जातो। हे तुमच्या आवडीचे, जगाला आवश्यक असलेले, ज्यासाठी तुम्हाला पैसे मिळू शकतील आणि त्यात तुम्ही चांगले आहात अशा चार गोष्टींच्या बिंदूमध्ये दडलेले आहे। ठीक आहे, चार मूलभूत घटक म्हणजे या पुस्तकामध्ये जे चार मूलभूत घटक आहेत ते त्यांनी चार महत्वाचे प्रश्न विचारलेले आहेत। तुम्हाला काय आवडते, दॅट इज युअर पॅशन। जगाला कशाची गरज आहे, दॅट इज युअर मिशन। तुम्हाला कशासाठी पैसे मिळू शकतात, युअर वोकेशन। तुम्ही कशात चांगले आहात, युअर प्रोफेशन। या चार घटकांचा योग्य समन्वय साधल्यास तुम्हाला तुमचा इकेगाई मिळतो। सो लेखकांनी ओकिनावातील शतायुषी लोकांच्या जीवनशैलीचा सखोल अभ्यास केला। त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य केवळ इकेगाई नाही, तर त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन, सामाजिक संबंधाचे महत्व, शारीरिकरित्या सक्रिय राहणे आणि संतुलित आहार घेणे हे देखील आहे। थोडस या पुस्तकाचा आपण जेव्हा प्रक्रिया बघतो किंवा आपण त्या प्रश्नांबद्दल विचार करतो, तर आपल्याला दिसून येईल की पुस्तक वाचकांना स्वतःच्या आत डोकावून पाहण्यासाठी आणि काही महत्वाचे प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहित करते। तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये आनंद मिळतो, जगात तुम्ही काय योगदान देऊ शकता, तुमच्या कौशल्याचा उपयोग करून तुम्ही पैसे कसे कमवू शकता आणि तुम्ही कोणत्या गोष्टीत नैसर्गिकरित्या चांगले आहात याबद्दल बरेचसे उहापोह केलेला आहे। यात लेखक सांगतात की इकेगाई एका रात्रीत सापडणारी गोष्ट नाही, त्यासाठी लहान सुरुवात करावी लागते आणि वेगवेगळ्या गोष्टींचा प्रयोग करावा लागतो। तुमच्या आवडीच्या आणि कौशल्याच्या क्षेत्रामध्ये सक्रिय राहणे महत्वाचे आहे। इकेगाईचा शोध घेताना वर्तमान काळात जगणं आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणं महत्वाचं आहे। भूतकाळातील पश्चाताप आणि भविष्यातील चिंता सोडून वर्तमानावर लक्ष केंद्रित केल्यास जीवनात अधिक समाधान मिळते असं या पुस्तकातून आपल्याला दिसून येतं। या पुस्तकाचा काही जो उद्देश आहे, जो लिहिण्याचा उद्देश आहे की ज्याच्या जीवनात एक स्पष्ट उद्देश दिसतो ते अधिक आनंदी आणि समाधानी असतात। इकेगाई तुम्हाला तुमच्या जीवनाचा उद्देश शोधायला मदत करते, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक दिवसाला उठण्याची आणि काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते। त्याचबरोबर या पुस्तकामध्ये तणाव आणि चिंता याबद्दल सुद्धा सांगितलं आहे। इकेगाईच्या शोधात असणारे लोक त्यांच्या आवडीच्या कामात व्यस्त राहतात, ज्यामुळे त्यांना तणाव आणि चिंतेचा सामना कमी करावा लागतो। जेव्हा तुम्ही तुमच्या इकेगाईनुसार जगता तेव्हा तुम्हाला काम ओझं न वाटता एक आनंददायक अनुभव वाटतो। त्याचबरोबर ओकिनावातील लोकांच्या अभ्यासातून हे स्पष्ट होते की इकेगाई केवळ मानसिक समाधानासाठीच नाही,
तर शारीरिक आरोग्यासाठीही महत्वाचा आहे. या उद्देशपूर्ण जीवनशैलीमुळे दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभते. त्यामुळे तुम्ही जर का बघाल तर या पुस्तकामध्ये आपण आपला इकेगाई शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानुसार याच्यात जे काही प्रश्न विचारले आहेत, याच्यात ज्या काही गोष्टींचा उहापोह केलेला आहे, त्या अनुषंगाने आपण स्वतः या गोष्टींचा विचार करून मला काय आवडतं, माझं मिशन काय आहे, माझा उद्देश काय आहे, आयुष्यात मला काय करायचं आहे, याबाबत जर का आपण विचार केला तर आपल्याला बऱ्यापैकी बऱ्याच गोष्टी माहीत पडतात. थोडस पुस्तकाच्या जीवनशैलीबद्दल किंवा त्याच्या एकंदरीत सुराबद्दल आपण बोलूया. लेखकांनी अतिशय सोप्या आणि सहज भाषेत इकेगाईची संकल्पना समजावून सांगितली आहे. जपानमधील लोकांचा अनुभव आणि विचार त्यांना प्रभावीपणे मांडता आलेले आहेत. म्हणजे पुस्तकाचा सूर सकारात्मक आणि प्रेरणा देणारा आहे आणि त्याचबरोबर वाचकांना स्वतःचा इकेगाई शोधण्यासाठी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित करणार आहे. पुस्तकात जपानी संस्कृती आणि जीवनशैलीचे सुंदर चित्रण आहे, ज्यामुळे इकेगाईची संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजते. त्यामुळे केवळ सैद्धांतिक चर्चा न करता लेखक इकेगाई शोधण्यासाठी व्यावहारिक मार्गदर्शन सुद्धा करतात, ज्यामुळे वाचकाला कृती करण्याची प्रेरणा मिळते. तुम्हाला हे पुस्तक वाचल्यानंतर नक्कीच तुम्हाला समजेल की आपण आपल्यासाठी काय करायला पाहिजे, आपल्या आयुष्यासाठी काय करायला पाहिजे. थोडस या पुस्तकाचं विश्लेषण करताना पुस्तक मला आवडलंय. आजच्या धकाधकीच्या जीवनात जिथे लोकांना त्यांच्या जीवनाचा उद्देश शोधण्याचा वेळ मिळत नाही, तिथे हे पुस्तक एक शांत आणि विचार करायला लावणारा अनुभव देतं. इकेगाईची संकल्पना सुंदर आहे आणि ती आपल्याला जीवनात साध्या गोष्टींमध्ये आनंद कसा शोधायचा याबद्दल शिकवते. ओकिनावातील लोकांचा प्रभाव जो आहे तो असा आहे की त्यातील बरीचशी मंडळी ही शतायुषी लोकांच्या जीवनशैलीचा खूप मोठा भाग आहे. आपल्या दीर्घ आणि आनंदी जीवनाचे रहस्य समजून घेण्यास ते आपल्याला मदत करतात. या पुस्तकाने मला स्वतःच्या इकेगाईबद्दल अधिक विचार करण्यास प्रवृत्त केले आणि मला खात्री आहे की ते अनेक वाचकांना त्यांच्या जीवनात उद्देश शोधण्यासाठी प्रेरणा देतील. या पुस्तकाचे काही स्ट्रॉंग पॉइंट्स आपण म्हणू किंवा बलस्थान आहेत की इकेगाई ही संकल्पना पाश्चात्य जगासाठी नवीन आणि खूप आकर्षक आहे. जीवनाचा उद्देश शोधण्याचा हा एक वेगळा आणि सकारात्मक दृष्टिकोन आहे. त्याचबरोबर आपल्या भारतामध्ये सुद्धा बऱ्याचशा काही जीवन जगण्याच्या काही संकल्पना आहेत की जेणेकरून एक शांत निवांत किंवा एखादं प्रभावी जीवनशैली कशा पद्धतीने आपल्याला करता येईल हे सुद्धा आपल्याला मांडता येईल. इकेगाई या पुस्तकाचा आधार घेऊन तुम्ही स्वतःची जीवनशैली कशी बनू शकता हे आपल्याला करता येईल. पुस्तकात केवळ इकेगाईची व्याख्या दिली नाही तर तो शोधण्यासाठी व्यावहारिक उपाय आणि प्रश्न देखील विचारले आहेत, जे वाचकाला कृती करण्यास मदत करतात. म्हणजे त्यात क्वेश्चन अँड आन्सर सेशन असं आपण म्हणू की ज्याच्यामध्ये आपल्याला आपल्याच आयुष्याबद्दल काही प्रश्न विचारले आहेत आणि त्या प्रश्नाची उत्तरं शोधत असताना आपण आपल्या जीवनातला आनंद, आपल्या जीवनातला इकेगाई हे शोधण्यास आपल्याला फार मदत होते. सो जपानी संस्कृती आणि जीवनशैलीची माहिती मिळाल्याने इकेगाईची संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजते आणि पुस्तकाला एक वेगळे परिमाण मिळते. हे पुस्तक त्या लोकांसाठी खास करून उपयुक्त आहे जे त्यांच्या जीवनाचा उद्देश शोधत आहेत, आनंदी जीवन, समाधानी जीवन जगण्याची इच्छा बाळगतात आणि जपानी संस्कृतीबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहे. अशा लोकांसाठी हे पुस्तक फारच महत्वाचं आहे, इंटरेस्टिंग आहे. त्याचबरोबर जपानच्या ज्या काही संस्कृती आहेत किंवा जपानच्या काही आपण म्हणू लोककला असतील, लोकांच्या ज्या काही जीवनशैली असतील, त्या भारतासाठी काही वेगळ्या नाहीयेत किंवा अपरिचित नाहीयेत. त्यामुळे बऱ्यापैकी भारतीय वाचक हे या लेखकाबरोबर त्याचबरोबर त्यांच्या जापानीज जीवनशैलीबद्दल आपल्याशी लगेच अनुरूप होऊन जातात, कनेक्ट करू शकतात. इकेगाई म्हणजे तुमच्या जगण्याचं कारण, तुमच्या अस्तित्वाचा उद्देश हे पुस्तक आपल्याला आपल्या आवडीचे जगायला आवश्यक असलेले त्यातून आपल्याला अर्थ लाभ होऊ शकतो, ज्यात आपल्या चांगले आहोत अशा दृष्टीने संयोगात दडलेले हे शिकवते. ओकिनावातील लोकांच्या जीवनशैलीचा अभ्यास करून लेखक ते स्पष्ट करतात की इकेगाई सोबत सकारात्मक दृष्टिकोन, सामाजिक संबंध, शारीरिक सक्रियता आणि संतुलित आहार हे दीर्घ आणि आनंदी जीवनाचे महत्वाचे घटक आहेत. त्यामुळे हे पुस्तक वाचल्यानंतर जर का तुम्हाला या पुस्तकावरती काम करायचं असेल, स्वतःवरती काम करायचं असेल, आयुष्यात स्वतःच्या ध्येय शोधण्याचं काम करायचं असेल, तर त्यासाठी लेखकांनी त्याबद्दल कृतीबद्ध गोष्टी दिलेल्या आहेत. जर तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनाचा खरा अर्थ आणि आनंद शोधायचा असेल तर फ्रान्सिस गार्सिया आणि हेक्टर मिरालेस यांचे इकेगाई हे जे काही पुस्तक आहे ते नक्की वाचा. हे पुस्तक तुम्हाला स्वतःच्या आत डोकावण्यासाठी, पाहण्यासाठी आणि तुमच्या इकेगाईच्या दिशेने पहिले पाऊल टाकण्यासाठी प्रेरित करेल.
याचबरोबर आपण या ठिकाणी थांबूया. आज आपण दोन पुस्तकांबद्दल माहिती घेतली आहे. एक म्हणजे हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल बाय डेल कार्नेजी, तसेच इकेगाई एक सफर जी आहे हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस मिरासल यांचं जे पुस्तक आहे. हे दोन्ही पुस्तकं मराठी आणि इंग्रजी दोन्हीमध्ये उपलब्ध आहेत आणि छोट्या खाली पुस्तक असल्या कारणाने या पुस्तकामध्ये वाचण्यासाठी तुम्हाला वाचकांना जी काही मोठी पुस्तकं कादंबरी वाचण्याची जी काही सवय नसते तर तशा व्यक्तींना ह्या पुस्तकातलं कोणतंही चॅप्टर जर का वाचून काढलं तर कुठल्याही प्रकारे त्यांचं सिक्वेन्स आपण म्हणू किंवा एखादी कथा अशी अडथळत नाही. त्यामुळे आयुष्यातले जे काही अनुभव आहेत जे काही गोष्टी आहेत ते करत असताना तुम्हाला तुमचं आयुष्य कसं समृद्ध करता येईल या गोष्टींवरती जे भर दिलेले ही दोन महत्वाची पुस्तकं आहेत आणि या दोन पुस्तकांचा मला फार उपयोग झालेला आहे. त्यामुळे यापुढे सुद्धा म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यात किंवा तुम्हाला जेव्हा जसा वेळ मिळेल तशी ही पुस्तकं नक्की वाचा. ही दोन्ही पुस्तकं आमच्या ग्रंथालयात उपलब्ध आहेत आणि याच नोटवरती मी आता इकडे थांबतो. धन्यवाद.

नमस्कार श्रोते हो, पुस्तक तुमच्या भेटीला या सदरामध्ये आज मी तुम्हाला आहे। पुस्तक जुनंच आहे, परंतु त्या पुस्तकाने खूपच खळबळ माजवली होती। ते मराठीतलं पुस्तक आहे कोसला। सो आज आपण अशा एका पुस्तकावर बोलणार आहोत ज्याने 1963 साली प्रकाशित होताच मराठी साहित्याची सर्व जुनी समीकरणं मोडीत काढली। हे पुस्तक म्हणजे मराठी साहित्यातील अँटी हिरोचा उदय, म्हणजे लेखक भालचंद्र नेमाडे यांची अजरामर कलाकृती कोसला। मित्रांनो, कोसला म्हणजे नक्की काय? तर एका अळ्याच्या कोशासारखं स्वतःतच घुरपटलेलं जग की समाजापासून तुटलेलं एक अस्तित्व, याचा एक उहापोह केलेलं हे पुस्तक आहे। आजच्या भागात आपण पांडुरंग सांगवीकर या तरुणाचा प्रवास, नेमाडे यांनी धुनी शैली लेखत आणि या पुस्तकाने मराठी साहित्याला दिलेली देशीवादाची नवी दृष्टी यावर सखोल चर्चा करणार आहोत। साहित्यातील हा भूकंप नक्की काय होता हे जाणून घेण्यासाठी माझ्याबरोबर शेवटपर्यंत राहा। आता कोसला ही कादंबरी, त्याच्याबद्दल थोडस मी तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो। कोसला ही कादंबरी 1963 मध्ये प्रकाशित झाली। भालचंद्र नेमाडे यांनी वयाच्या अवघ्या 25 वर्षी, म्हणजे अगदी 15-16 दिवसात ही कादंबरी लिहिली होती। त्या काळातील मराठी कादंबरी ही खूपच रंजक असायची, किंवा स्वप्नवत असायची, काही रोमॅन्टिक सब्जेक्ट असायचे, किंवा काही शूरवीर कथा असायच्या। पण नेमाडेंनी अतिशय वास्तववादी आणि उपरोधित भाषेत तरुण पिढीचे अस्वस्थपण मांडलेलं आहे। या कादंबरीने मराठी साहित्यात आधुनिकतेचा खऱ्या अर्थाने पाया घातलेला आहे। तर ही कथा काय आहे? तर पांडुरंग सांगवीकर या तरुणाची आहे। खानदेशातील सांगवी या आपल्या गावातून तो पुण्यात शिक्षणासाठी येतो। तर कादंबरीमध्ये त्यांनी 5 भागात विभागलेली आहे। पुण्यात आल्यावर हॉस्टेलमधलं त्यांचं आयुष्य, तिथे जमवलेली मित्रमंडळी, अभ्यासापेक्षा इतर गोष्टीत घालवलेला वेळ, त्यातून येणारे रिकामेपण नेमाड्यांनी अतिशय प्रांजळपणे मांडलेलं आहे। कथेत एक महत्वाचं वळण येतं जेव्हा पांडुरंगची बहीण मणी नावाची जी आहे तिचा मृत्यू होतो। हा मृत्यू पांडुरंगाला पूर्णपणे हलवून सोडतो आणि तो पुन्हा आपल्या गावी परततो। पण आता तो ना शहराचा राहतो ना गावचा, एक विचित्र कोशात तो अडकलेला असतो। मित्रांनो, या कादंबरीवरून तुम्हाला आता कळलं असेल की हा प्रवास किंवा ही जी परिस्थिती आहे ही बऱ्याचशा युवकांमध्ये आपल्याला बऱ्याच आता या गेल्या 10-15 वर्षांमध्ये पाहायला मिळाली। म्हणजे आपली जी तरुण पिढी शिकतात, पुढे शहराकडे जातात, शहराकडे आपल्या चांगल्या भविष्यासाठी, चांगल्या नोकरीसाठी जात असतात, परंतु ते ट्रान्सफर किंवा तो ट्रान्झिशन होत असताना बऱ्यापैकी त्यांच्यात होणारे बदल, त्यांच्या अनुभवातले बदल, त्यांच्या स्वभावातले बदल, हे जेव्हा आपण बघतो त्यावेळेला आपल्याला जाणवतं की तो व्यक्ती हा नाधड आपल्या मुळाची घट्ट नातं घेऊन असतो, किंवा तो नाधड शहरातल्या नवीन वातावरणाशी पूर्णपणे जुळलेला असतो। ही जी परिस्थिती निर्माण झाली असती याचाच आढावा या पूर्णपणे या कोसला या कादंबरीमध्ये घेतलेला आहे। या कादंबरीमध्ये जी काही पात्र आहेत त्याबद्दल थोडीशी मी तुम्हाला माहिती देतो। त्यामध्ये एक सेंट्रल जे कॅरेक्टर आहे ते पांडुरंग सांगवीकर। सो हा मराठी साहित्यातला पहिला अँटी हिरो, म्हणजे तो आळशी आहे, गोंधळलेला आहे, व्यवस्थेवर टीका करणार आहे। त्याच्या भाषेत खानदेशी बोली आणि पुण्याचे शहरी शब्द यांचा एक अजब मेळ आहे त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर त्याची बहीण म्हणजे मणी, सो पांडुरंगची बहीण, तिच्या मृत्यूनंतरच पांडुरंगामधील संवेदनशीलता प्रकाशनाने जाणवते आपल्याला। आणि त्यामध्ये पांडुरंगचे वडील म्हणजे जुन्या पिढीचे आणि शिस्तीचे प्रतीक, ज्यांच्याशी पांडुरंगचं कधीच पटत नाही। त्यामुळे या पुस्तकामध्ये आपल्याला बऱ्याचपैकी वास्तववादी काही सिच्युएशन, काही परिस्थिती दिसायला येते आणि काही प्रमाणात आपल्याला असं वाटतं की ही घटना आपल्या आजूबाजूला घडते, कधी कधी आपल्या स्वतःच्या आयुष्यात किंवा आपल्या नाटकांच्या आयुष्यामध्ये हे होत असेल, अशा पद्धतीने या कथेतून आपल्याला जाणवायला लागतं। सो नेमाडेंनी यात धुनीवाद म्हणजे एक्सटेन्शियलिझम हा एक भारतीय प्रकार मांडलेला आहे। शिक्षण पद्धतीतील पोकळेपणा, ग्रामीण आणि शहरी जीवनातील संघर्ष आणि तरुणांमध्ये तुटलेपणा म्हणजे एलिनेट झालेले आहेत, हे या कादंबरीचे मुख्य विषय आहेत। पांडुरंगचं पुणेरी संस्कृतीवरचं भाष्य आजही तितकं ताजं वाटतं। नेमाडेंची भाषा ही कोशकारी किंवा रोजनिशी पद्धतीची आहे। यात पत्रांचा, डायरीचा आणि थेट संवादांचा वापर केला आहे। ही भाषा साधी आहे पण ती खूप खोलवर वार करते। उपहास आणि विनोद हे नेमाड्यांचे मुख्य हत्यार आहेत। त्यामुळे हे पुस्तक वाचताना आपल्याला सारखं जाणवतं की बऱ्यापैकी आपण म्हणू भाषा संघर्ष, किंवा काही वेळेला जे ग्रामीण भागातून आलेले युवक असतील, ग्रामीण भागातून आलेली माणसं असतील, की त्यांची जी भाषा, म्हणजे आज आपण फक्त पुणे मुंबईपर्यंत होतो किंवा मराठी चित्रपटामुळे आपण कोल्हापूर, सांगली
कोल्हापूर सातारा या भागातल्या आपण भाषा ऐकत होतो, परंतु आजच्या जगात आजच्या वेळेला बऱ्याचशा आपण मराठी चित्रपट म्हणा, मराठी सिरियल म्हणा किंवा काही विनोदी ज्या काही एकांकिका किंवा आपण नाटक असतील किंवा टीव्हीवर असणाऱ्या सिरियल्स असतील त्यामध्ये तुम्हाला अहिराणी भाषा, जळगावची भाषा, नागपुरी भाषा, वराडी भाषा ह्या सगळ्या भाषांचा अनुभव घेता येतो आणि त्यातून तुम्हाला एक एक एक एक प्रकारे आपण म्हणू अभिमानास्पद होते की ही माझी भाषा आहे. परंतु ज्यावेळेला हे पुस्तक निर्माण झालं त्यावेळेला तुम्हाला कळत असेल की तो जो ट्रान्झिशन पिरियड होता ज्याच्यात गावाकडून जी बरीच तरुण मंडळी शहराकडे येत होती म्हणजे पुण्यासारख्या शहरात येत होती त्यावेळेला कशा पद्धतीने ते कोणत्या परिस्थितीत अडकले होते. त्यामुळे भालचंद्र नेमाडे यांच्या या पुस्तकाला 2014 साहित्यातील सर्वोच्च म्हणजे ज्ञानवीर पुरस्कार मिळाला होता ज्याचा पाया खऱ्या अर्थाने कोसलाने रचला होता. तसेच त्यांच्या 91 साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला. कोसला ही कादंबरी भारतीय साहित्यातील श्रेष्ठ कलाकृती मानली जाते त्यामुळे ही कादंबरी तुम्ही नक्की वाचा. पॉप्युलर प्रकाशनने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाच्या आजवर 25 अधिक आवृत्त्या निघालेल्या आहेत. आजही दरवर्षी या पुस्तकाच्या 1000 प्रती विकल्या जातात. हे पुस्तक हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड आणि अनेक भारतीय भाषांमध्ये अनुवादित झालेले आहे. आजच्या पिढीसाठी पांडुरंग सांगवीकर हा एक कल्ट आयकॉन आहे. म्हणजे काय झालं की हे पुस्तक ज्यावेळेला निर्माण झालं त्यावेळेला जस्ट ही ट्रान्झिशनची सुरुवात झाली होती आणि त्यामुळे बऱ्यापैकी आजच्या जगात सुद्धा आज सुद्धा ज्यावेळेला विज्ञान युग आहे, एआयचं युग आहे, कम्प्युटर सायन्स आहे, कम्प्युटर सॉफ्टवेअरच्या जगात चालू असतं त्यावेळेला ज्यावेळेला युवकांना नेहमीच हे जे काही सॉफ्टवेअर कंपन्या आहेत किंवा आपण म्हणू नवीन नवीन तंत्रज्ञान हे ज्यांना आकर्षण करत असतं त्यांच्या मागे लागून किंवा त्यांचा ओढ लागून ज्यावेळेला ही काही मंडळी आपलं गाव सोडून आपलं शहर सोडून मोठ्या शहरामध्ये येतात, पुणे मुंबईसारख्या शहरात येतात आणि त्यावेळेला होणारा त्यांचं घुसमट म्हणा किंवा त्यांना आलेले अनुभव म्हणा, त्यांना आलेल्या वेगळ्या परिस्थिती ज्या आहेत त्यांचा एक लेखाजोखा या कोसला या कादंबरीमध्ये आहे जेणेकरून तो आजही रिलेट करता येतो आपल्याला. त्यामुळे सोशल मीडियावर आजही कोसलातील संवाद हे कोट करून फिरवले जातात. लोकांनी या पुस्तकाला केवळ डोक्यावर घेतलं नाही तर ते जपूनही ठेवले आहे. तर मित्रांनो, हे कोसला हे एक पुस्तक नाही तर तो मराठी साहित्यातील एक टप्पा आहे. म्हणजे स्वतःच्या कोशातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाची ही चित्तथरारक कथा आहे. जर तुम्ही अजूनही पुस्तक वाचलं नसेल तर साहित्यातील एका मोठ्या अनुभवाला तुम्ही मुकत असाल. त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की कोसला ही कादंबरी नक्की वाचा. तुम्हाला आजूबाजूला घडत असलेल्या स्थित्यंतराबद्दल बऱ्याचशा अनुभवाबद्दल यात भाष्य केलेलं आहे. ते जेव्हा पुस्तक छापलं गेलं त्यावेळेला जी परिस्थिती होती, जी तरुणाची मनस्थिती होती आजही त्याच पद्धतीत आहेत. त्यामुळे बऱ्याचदा हे पुस्तक त्यातून आपल्याला वास्तववादी दर्शन घडवून देत असतं. त्यामुळे सो अशा प्रकारे आपला हा जो आजचा कार्यक्रमामधला हे जे पुस्तक कोसला बद्दल जे मला माहिती सांगायची होती ती मी तुम्हाला सांगितली आहे. आजपर्यंत आपण बऱ्याचशा पुस्तकांबद्दल बघितलेलं आहे पण हे पुस्तक त्यातल्या त्यात साहित्य पुरस्कार मिळाल्यामुळे हे तुम्ही वाचणं हे नक्कीच करणं प्राप्त आहे.

नमस्कार श्रोते हो, पुस्तक तुमच्या भेटीला या सदरामध्ये माझं दुसरं पुस्तक आहे। म्हणजे पुस्तकाचं नाव सांगितल्यानंतर काही जणांच्या मनामध्ये कुतूहल निर्माण होईल किंवा काही जणांना भीती वाटेल, कारण ते पुस्तक आहेच तसं। या पुस्तकाचं नाव आहे महामाया निळावंती। निळावंती नावाने एक ग्रंथ जो गूढ आहे, ज्याबद्दल बरेचसे संभ्रम आहेत, बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात, त्यामुळे या निळावंतीबद्दल बऱ्यापैकी लोकांमध्ये गूढ कथा निर्माण झालेल्या आहेत। मी जर का पुस्तकाचं शीर्षक म्हटलं महामाया निळावंती, हे जर ग्रंथ आहे हा गूढ आहे, परंतु याच नावाचं म्हणजे निळावंती, नुसतं निळावंती या नावाचं एक दुसरं पुस्तक आहे जे मारुती चित्तमपल्ली यांनी लिहिलेलं आहे आणि ते जंगलावरती आहे, म्हणजे जंगलामध्ये असलेल्या विविध पक्ष्यांवरती आहे। तर त्यामुळे या दोन याच्या दोन टायटलमध्ये कधी गफलत करू नका। पुस्तकांची जी नावं आहेत त्याच्यामध्ये एक आज आपण जे घेणार आहोत ते महामाया निळावंती आणि जे दुसरं पुस्तक आहे ते आहे निळावंती। निळावंतीबद्दल आपण आज बोलणार नाही आहोत। ते पुस्तक जंगलातील जीवन, जंगलातील प्राणी, जंगलातील पक्षी यांच्यावरती लिहिलेलं मारुती चित्तमपल्ली यांनी लिहिलेलं खूप उत्कृष्ट पुस्तक आहे। परंतु आज मी तुम्हाला पुस्तकांबद्दल जे माहिती देणार आहे ते पुस्तक आहे महामाया निळावंती, गूढ आणि थरारक प्रवास। मित्रांनो, आज जर का आपण या प्रवास या पूर्णपणे कार्यक्रमात पाहिलं तर हा जो हे जे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये बऱ्यापैकी गूढ लपलेला आहे। ते काय आहे, कशा प्रकारे आहे, पुस्तकाची संकल्पना काय आहे, त्याच्यात काय मुद्दे मांडलेले आहेत, याबद्दल आपण थोडंसं विचार करू। जेव्हा जग झोपेच्या अधीन असतं तेव्हा काही गुपितं जागे होतात। आज तुम्हाला अशाच एका जगाची सफर घडवणार आहे जिथे विज्ञानाची सीमा संपते आणि कल्पनेपलीकडचं भयान वास्तव सुरू होतं। त्यामुळे आपलं आजचं पुस्तक जे आहे हे सुमेध वडावकर यांची महामाया निळावंती या पुस्तकावर आधारित आहे। श्रोते हो, निळावंती हे नाव ऐकताच अनेकांच्या मनात धडकी भरते। म्हणजे महाराष्ट्राच्या मातीत अशा अनेक गोष्टी पेरल्या गेल्या आहेत ज्यांना आपण अंधश्रद्धा म्हणून सोडून देतो, पण त्यामागे काहीतरी अजब सत्य दडलेलं असतं। या पुस्तकात लेखकाने अशाच एका प्राचीन ग्रंथाचा शोध घेतला आहे। आज आपण केवळ कथेवरच बोलणार नाही तर निळावंती ग्रंथाभोवती असलेलं वलय, त्यातील पात्रांची मानसिक ओढाताण आणि लेखकाने शब्दातून उभं केलेलं भयचकित करणारं जग, या सर्वांचा सखोल आढावा घेणार आहोत। शेवटपर्यंत सोबत राहा, कारण आजचं हे परीक्षण तुम्हाला निवांत झोप देणार नाही। या कथेमध्ये किंवा या पुस्तकामध्ये आपण जेव्हा वाचून तर त्याचा दोन भाग मी तुम्हाला सांगतो। लेखकाने जे लिहिलं आहे ते एका निळावंती ग्रंथाविषयी लिहिलेलं आहे, तो हा ग्रंथ नाहीये, आणि जो ग्रंथ आहे तो अजूनही कोणाला सापडलेला नाही आणि त्याचं पुढे काय होतं किंवा कशा पद्धतीचं आहे याबद्दल पुढची गोष्ट आहे। सो त्या पुस्तकाचा मी परिचय करतो। सुमेध वडावकर हे नाव रहस्य आणि हॉरर साहित्यात सध्या खूप गाजलेलं आहे। सो महामाया निळावंती हे त्यांचंच एक महत्वपूर्ण कार्य आहे। हे पुस्तक केवळ भूताखेताची गोष्टी नाही तर ते मानवी लालसा आणि ज्ञानाच्या अतीव मोहाची शोकांतिका आहे। पुस्तकाचं मुखपृष्ठ इतकं गडद आणि रहस्यमय आहे की ते हातात घेताच एका वेगळ्याच कंपाचं जाणीव होतं। लेखकाने या कथाबीजासाठी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील लोककथांचा प्रचंड अभ्यास केला आहे, असं पुस्तक वाचताना पदोपदी आपल्याला नेहमी जाणवत असतं। या कथेचा केंद्रबिंदू आहे निळावंती हा ग्रंथ। मित्रांनो समजून घ्या, निळावंती हा ग्रंथ आहे, ठीक आहे। असं म्हणतात की हा ग्रंथ ज्याला सापडतो त्याला पशुपक्ष्याची भाषा कळू लागते, जमिनीखालील धन दिसू लागतं, पण त्याची किंमत असते की वाचक वेडा होतो किंवा त्याचा जीव जातो। कथेतला नायक एका अपघातामुळे किंवा कदाचित नियतीच्या खेळामुळे या ग्रंथाच्या शोधात असलेल्या टोळीच्या कटकटात सापडतो। कथानक एखाद्या फिल्मीसारखं असतं, म्हणजे विज्ञानावर विश्वास ठेवणारा नायक जेव्हा डोळ्यासमोर अतार्किक घटना घडताना पाहतो

तेव्हा त्याची होणारी घालमेल लेखकाने अफलातून मांडली आहे. जंगलातले गुढ आवाज, रात्रीच्या वेळी होणारे विधी आणि निळावंतीच्या रक्षणाकर्त्यांची भयान रूप यातून कथा एका उत्कंठावर्धक वळणावर जाते. आता यातील पात्र काय आहे? तर यातील नायक हा केवळ घाबरलेला माणूस नाही तर तो परिस्थितीशी लढणारा एक योद्धा आहे. त्याच्या जोडीला असलेली पात्र काही लोभी तांत्रिक तर काही निळावंतीचे निष्ठावान रक्षक, प्रत्येकाची एक वेगळी शेड आहे. लेखकाने नकारात्मक पात्रांना इतकं प्रभावी रंगवलं आहे की तुम्हाला त्यांच्याबद्दल भीतीसोबतच एक प्रकारचा तिरस्कार वाटू लागतो. महामाया हे पात्र पुस्तकातलं सर्वात गूढ आणि शक्तिशाली पात्र आहे, जिच्या भोवती संपूर्ण रहस्याचं जाळं विणलं जात आहे. पुस्तकामध्ये दोन जग समांतर चालतात, तर एक आधुनिक जग जे आपण आता जगतो आहे आणि दुसरं प्राचीन विधींनी भरलेलं एक जग. सो लेखक विचारतो, काय खरोखरच काही गोष्टी गुप्त राहणं मानवाच्या हितात असतं का? कारण निसर्गाच्या नियमाविरुद्ध जाऊन जेव्हा मानव शक्ती काही मिळवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा निसर्ग कसा उलटतो, हा या पुस्तकाचा गाभा आहे. प्राण्यांच्या संवादाचा वापर करून लेखकाने कथेला जो एक ईर टच दिलेला आहे तो खूपच नाविन्यपूर्ण आहे. सुमेध यांची वाक्यरचना लहान पण प्रभावीपणे आहे. ते लांबलचक वर्णन करण्यापेक्षा इम्पॅक्ट देणाऱ्या शब्दांवर भर देतात. ग्रामीण भागातल्या काळोख्या रात्रीचं वर्णन करताना ते अशा शब्दांचा वापर करतात की तुम्हाला तुमच्या खोलीतही एखाद्या खोलीत तुम्ही बसला असाल तर कुणीतरी असल्याचा भास होऊ लागतो. म्हणजे त्याचा पेस इतका वेगवान आहे की ती किंवा त्या पुस्तकाचा एवढा इंटरेस्ट निर्माण होतो की हे 300-400 पानाचं जे पुस्तक आहे ते तुम्ही एका बैठकीत संपवू शकता. त्यामुळे ह्या पुस्तकामध्ये गूढ रचना, गूढ काहीतरी आहे असं आपल्याला नेहमी भासत असतं. प्रामाणिकपणे सांगायचं तर मराठी साहित्यात हॉरर जॉनरमध्ये रत्नाकर मतकरी किंवा नारायण धारप यांच्यानंतर एक मोठी पोकळी होती. सुमेध वडावकर यांनी ती पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. निळावंती विषयावर अनेक अफवा आहेत पण त्या अफवांना एका तार्किक आणि थरारक कथेचं स्वरूप देणं हे खरंच कौतुकास्पद आहे. पुस्तक वाचताना तुम्हाला केवळ भीती वाटत नाही तर पुढे काय होईल याची ओढ लागून जाते. म्हणजे पुस्तकाचा सर्वात मोठा प्लस पॉइंट म्हणजे त्यातील ओरिजिनॅलिटी आहे. म्हणजे हे कुठल्याही पाश्चिमात्य हॉरर फिल्मचं कॉपी वाटत नाही. हे आपल्या मातीतलं, आपल्या संस्कृतीशी निगडीत असलेलं रहस्य आहे. दुसरं म्हणजे लेखकाने दिलेली तांत्रिक माहिती ज्यामुळे कथा काल्पनिक असूनही ती खरी वाटू लागते. आणि काही ठिकाणी कथा थोडी हिंसक होते त्यामुळे संवेदनशील वाचकांना ते कठीण जाऊ शकतं. त्यामुळे काही उपकथानकं थोडी लांबल्यासारखी वाटतात. जी संकलित केली आहे ती कथा वेग वाढवू शकते पण एकूण अनुभव पाहता या सर्व गोष्टी गौण ठरतात. त्यामुळे हे पुस्तक जेव्हा आपण वाचू त्यावेळेला बऱ्याचदा आपल्याला जंगलाचा फील येईल किंवा एखादा भीतीदायक वातावरणाचा फील यामधून आपल्याला नेहमी जाणवत असतो. या पुस्तकाची काही बलस्थाने आपण म्हणता येईल. हा विषय जो आहे म्हणजे निळावंती या विषयावर फार कमी दर्जेदार साहित्य उपलब्ध आहे त्यामुळे ही निवडक पुस्तके आपल्याला मिळतात. आता यासाठी मी तुम्हाला सांगेन की हे पुस्तक हिंदी, गुजराती, आय थिंक संस्कृत यामध्ये सुद्धा प्रसिद्ध आहे, निळावंती, महामाया निळावंती म्हणून. आणि त्यातून दिलेली जी काही पात्र आहेत किंवा त्यातून निर्माण केलेला जो भय आहे किंवा त्यातून निर्माण केलेलं गुढ जे आहे ते इतकं वास्तववादी आहे की तुम्हाला त्यातनं ती खरी असल्यासारखी वाटू लागतात. शेवटचं रहस्य टिकून ठेवण्यासाठी यामध्ये लेखक खूपच यशस्वी झालेला आहे आणि हॉरर शैलीमध्ये असल्याकारणाने थोडेसे अतिशयोक्ती सुद्धा वाटू शकते तुम्हाला. त्यामुळे ज्यांना गूढ कथा, सस्पेन्स थ्रिलर किंवा पूर्वीचे नारायण धारप किंवा मतकरी यांच्या शैलीतील साहित्य आवडते त्यांनी महामाया निळावंती हे नक्की वाचावं. यानंतर अनेक जण या पुस्तकाबद्दल जेव्हा विचारतात त्यावेळेला हे विचारतात की निळावंती हे फॅक्ट आहे का फिक्शन आहे, म्हणजे खरंच असं काही आहे का किंवा अशा पद्धतीने काही ग्रंथ उत्कृष्ट उपलब्ध आहे का. तर निळावंती हे ग्रंथ खरोखर आहे का, म्हणजे इतिहासात अशा अनेक हस्तलिखितांचा उल्लेख येतो की जे अस्तित्वात नाहीत. निळावंतीबद्दल असं म्हटलं जातं की त्याचा मूळ अर्क आता सध्या लोप पावलेला आहे. हे पुस्तक तुम्हाला त्या इतिहासाची किंवा दंतकथाची सफर घडून आणते. या पुस्तकामध्ये एक वेगळी कथा आहे, म्हणजे एका स्त्रीची कथा आहे की जिला पक्ष्यांची प्राण्यांची भाषा येत असते, जिला बरंच काही म्हणजे तिला दैवी शक्ती असते परंतु तिला फसवण्यात येतं आणि त्यानंतर फसवणूक करून तिने जे लिहिलेला ग्रंथ असतो किंवा या सगळे मंत्र असतात याबद्दलची जी माहिती असते ती म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तिचा नवरा हा तिच्याकडून हिसकावण्याचा प्रयत्न करत असतो परंतु ते करत असताना मग ती त्या पुस्तकाला एक शाप देते की जेणेकरून ते पुस्तक कोणी वाचू नये किंवा त्या मंत्रांचा कोणी वापर करू नये, गैरवापर करू नये यासाठी एक शाप दिलेला असतो. त्या पुस्तकाचं नाव, त्या ग्रंथाचं नाव आहे निळावंती.
त्यामुळे आपण म्हणू काही काही जे काही जी काही अशी खोजी मंडळी असतात किंवा जे काही एक्सप्लोअर करणारी मंडळी असतात की ज्यांना अशा काही गूढ गोष्टींना शोध घ्यायचा असतो किंवा अशा काही गोष्टींना खरंच काय झालं त्याच्याबद्दल माहिती गोळा करायची असते, तर ती मंडळी या पुस्तकांच्या शोधात नेहमी असतात आणि त्या व्यक्तींना ते पुस्तक मिळतं की नाही मिळत याबद्दलचं नेहमीच गूढ निर्माण झालेलं असतं. सर, त्यामुळे जर तुम्हाला रात्री जागून समजा ठराविक गोष्टी वाचायच्या असतील तर हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. तर मित्रांनो, महामाया निळवंती हे केवळ एक पुस्तक नसून तो एक ठराविक अनुभव आहे. त्यात लेखकांनी मांडलेले हे जे गूढ विषय आहे आपल्याला मानवी मर्यादेचे जाणीव करून देते. परिस्थिती, रहस्य, भीती, थरार याचा एक अप्रतिम मिलाफ आहे. त्यामुळे हे पुस्तक एक आपण म्हणून आउटलाईन म्हणून जे सुमेद वडावकर यांनी लिहिलेलं आहे, परंतु हा जो ग्रंथ आहे, निळावती ग्रंथ आहे, यासाठी आजही लोक त्याच्या शोधात आहे. किंवा तसं पुस्तक मिळालं तर मी कदाचित अजरामर होईन किंवा मला काही दैवी शक्ती प्राप्त होईल किंवा मला काही खजिन्याचा मार्ग सापडेल आणि त्यानंतर मी माझं भरभराट करून घेईन या एका भाबड्या आशयभोवती सर्व लोक त्या ग्रंथाच्या मागे लागलेले आहेत. परंतु अशा प्रकारचं कोणत्याही प्रकारची पुष्टी आम्ही करत नाही किंवा अशा प्रकारचा ग्रंथ अवेलेबल आहे असं नाही. परंतु हा एक उत्कृष्ट काय म्हणू गूढ कथा या निळावंती या कथेमध्ये आहे किंवा या पुस्तकामध्ये आहे. तर त्या ज्यांना कोणाला गूढ कथा आवडतात त्यांनी हे पुस्तक नक्की वाचावं असं मी सर्वांना विनंती करेन. आता या कार्यक्रमात आपण थांबतोय. पुढच्या भागात आपण अजून वेगळ्या विषयावर कदाचित एखाद्या प्रेरणादायी पुस्तकावर बोलू. धन्यवाद.

हॅलो हाय, नमस्कार श्रोते. हो, पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. आणि येस, आता आपल्या सेगमेंटला सुरुवात करूया. सेगमेंटला सुरुवात करण्यापूर्वी फायनली पावसाची धमाकेदार एंट्री झालेली आहे. येस, तुमच्या सगळ्यांचं आपल्या सेगमेंटमध्ये स्वागत आहे. तुम्ही ऐकत आहात आरजे कोमलला आचार्य 90 FM मुंबई लोकल विथ आरजे कोमल या सेगमेंटमध्ये. पण येस, कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी, आजच्या सेगमेंटला सुरुवात करण्यापूर्वी, पाऊस आलेला आहे आणि अर्थात हे पावसावरचं पहिलं गाणं झालंच पाहिजे. या गाण्यानंतर आपण लगेचच सुरुवात करूयात. आणि येस, आणि गाणं आहे अर्थात स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजातलं, घणा आजोबरसे. ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

चला तर मग आता आपल्या सेगमेंटला सुरुवात करूयात आणि आजच्या सेगमेंटच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत आजचा दिनविशेष. तर आज आहे 23 जून आणि 23 जून रोजी कोणत्या महत्वाच्या घटना घडल्या होत्या यावरती आपण एक छान कटाक्ष टाकणार आहोत. आज आहे विश्व ऑलिम्पिक दिवस, त्याचबरोबर आजच्याच दिवशी अर्थात वर्ल्ड ऑलिम्पिक डे आहे आज. त्याचबरोबर आजच्याच दिवशी संयुक्त राष्ट्र सार्वजनिक सेवा दिवस सुद्धा म्हणून आजचा हा दिवस साजरा केला जातो आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस सुद्धा म्हणून हा दिवस साजरा केला जातो. तर आजच्याच दिवशी 1757 मध्ये प्लासी येथे रॉबर्ट क्लाइव्हच्या 3000 सैन्याचे सिराज उद्दोलाच्या 50,000 सैन्याचा जो आहे तो पराभव केला. 1868 मध्ये क्रिस्टोफर लॅथम शोल्स यांनी टाईपरायटरच्या शोधासाठी पेटंट देण्यात आले. 1894 मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची पॅरिसमध्ये स्थापना झाली. 1969 मध्ये आयबीएमने जानेवारी 1997 मध्ये सॉफ्टवेअर आणि इतर सेवांच्या किमती वाढतील अशी घोषणा करण्यात आली आणि त्यामुळे आधुनिक सॉफ्टवेअर उद्योग सुरू झाला. 1979 मध्ये इंग्लंडला 92 धावांनी हरवून वेस्ट इंडिजने दुसरा क्रिकेट विश्वकरंडक जिंकला. 1985 मध्ये एअर इंडियाच्या कनिष बोईंग 747 विमानाचा दहशतवादी बॉम्बमुळे स्फोट झाला, त्यामध्ये 329 जण ठार झाले. 1996 मध्ये शेख हसीना वाजेद बांगलादेशच्या पंतप्रधान झाल्या. 1998 मध्ये दुसऱ्या महायुद्धात जपानच्या शरणागती साक्षीदार असलेल्या USS मिसुरी ही युद्धनौका निवृत्तीनंतर पर्ल हार्बर बंदरात दाखल झाली. 2016 मध्ये युनायटेड किंगडमने 52% ते 48% मतदान होऊन युरोपियन युनियनला सोडले. तर आजच्याच दिवशी फ्रान्सच्या सम्राज्ञी जोसेफिन यांचा जन्म 1763 मध्ये झाला. भारतीय इंग्लिश अभिनेते नॉर्मन प्रिचर्ड यांचा जन्म आजच्याच दिवशी 1877 मध्ये झाला. क्रांतिकारक राजेंद्रनाथ लाहिरी यांचा जन्म आजच्याच दिवशी 1901 मध्ये झाला. त्याचबरोबर नेपाळचे राजे वीर विक्रम शाह त्रिभुवन यांचा जन्म आजच्याच दिवशी 1906 मध्ये झाला. इंग्लिश गणिततज्ञ आणि संगणक तज्ञ ॲलन ट्युरिंग यांचा जन्म आजच्याच दिवशी 1912 मध्ये झाला. इंग्लिश क्रिकेटपटू सर लिओनार्ड हटेन यांचा जन्म आजच्याच दिवशी 1916 मध्ये झाला. त्याचबरोबर आजच्याच दिवशी वीरभेंद्र सिंह भारतीय राजकारणी व हिमाचल प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री यांचा जन्म झाला. मराठी लेखक राम कोलारकर यांचा जन्म आजच्याच दिवशी 1935 मध्ये झाला. ग्रीक पंतप्रधान कॉस्टास सिमिटिस यांचा जन्म आजच्याच दिवशी 1936 मध्ये झाला. दिग्दर्शक जब्बार पटेल यांचा जन्म 1942 मध्ये आजच्याच दिवशी झाला. भारतीय पत्रकार आणि लेखक नबरुण भट्टाचार्य यांचा जन्म आजच्याच दिवशी 1948 मध्ये झाला. भारतीय चित्रपट अभिनेते आणि राजकीय नेते राज बब्बर यांचा जन्म आजच्याच दिवशी 1952 मध्ये झाला. फ्रेंच फुटबॉलपटू झिनेदिन जिदान यांचा जन्म आजच्याच दिवशी 1972 मध्ये झाला. तर आजच्याच दिवशी वेस्ट इंडिजचे क्रिकेट खेळाडू रामनरेश सरवण यांचा जन्म 1980 मध्ये झाला. तर आजच्याच दिवशी इसवी सन पूर्व 1980 मध्ये रोमन सम्राट वेस्पासियन यांचा मृत्यू झाला. बाळाजी बाजीराव पेशवे यांचं निधन आजच्याच दिवशी 1761 मध्ये झालं. स्कॉटिश तत्ववेते इतिहासकार आणि अर्थशास्त्रज्ञ जेम्स मिल यांचं निधन आजच्याच दिवशी 1836 मध्ये झालं. जर्मन भौतिकशास्त्रज्ञ विल्यम एडवर्ड वेबर यांचं निधन आजच्याच दिवशी 1891 मध्ये झालं. भारतीय गुरु आणि तत्वज्ञ भक्ती विनोद ठाकूर यांचं निधन आजच्याच दिवशी 1914 मध्ये झालं. आधुनिक बालशिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते गिजूबाई बेदका पदेका यांचं निधन आजच्याच दिवशी 1939 मध्ये झालं. भारतीय जनसंघाचे संस्थापक श्यामप्रसाद मुखर्जी यांचं निधन आजच्याच दिवशी 1953 मध्ये झालं. भारतीय भूसेना प्रमुख जनरल प्राणनाथ थापर यांचं निधन आजच्याच दिवशी 1975 मध्ये झालं. भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न यांचं निधन V.V. गिरी यांचं निधन 1980 मध्ये आजच्याच दिवशी झालं. इंदिरा गांधी यांचा मुलगा विमान अपघातात संजय गांधी यांचं निधन आजच्याच दिवशी 1980 मध्ये झालं. नामवंत कलाकार हरिभाऊ देशपांडे यांचं निधन आजच्याच दिवशी 1982 मध्ये झालं. चरित्र अभिनेते हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांचं निधन आजच्याच दिवशी 1990 मध्ये झाले. नाटककार साहित्यिक वसंत शांताराम देसाई 1994 मध्ये यांचं निधन आजच्याच दिवशी झालं. डॉक्टर जोनस सॉ पोलिओची लस शोधणारे शास्त्रज्ञ यांचं निधन आजच्याच दिवशी 1995 मध्ये झालं. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रे लिंडवॉल यांचं निधन आजच्याच दिवशी 1996 मध्ये झालं. डॉक्टर हेवी इनामदार साहित्यिक जे होते त्यांचं निधन आजच्याच दिवशी 2005 मध्ये झालं. भारतीय नन वकील आणि समाजसेवक निर्मला जोशी यांचं निधन आजच्याच दिवशी 2015 मध्ये झालं. पद्मश्री डोंगरी भाषेतील साहित्याबद्दल इंग्रजीतले पहिले प्रकाशन केलेले लेखक लीलंबर देव शर्मा यांचं निधन आजच्याच दिवशी 2020 मध्ये झालं. तर श्रोते हो, आजच्या दिवशी कोणत्या महत्वाच्या घटना घडून गेल्या याविषयी आपण जाणून घेतलं. आता वेळ झालेली आहे पुन्हा एकदा एक छोटासा गाण्याचा ब्रेक घेण्याच्या. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा आणि नुकतीच पावसाने हजेरी लावलेली आहे त्या
त्यामुळे अर्थात मान्सून जो आहे हा खऱ्या अर्थाने सुरू झालाय असं म्हणायला काहीही हरकत नाहीये. आणि याच नोटवरती पुन्हा एकदा एक बहारदार असं पावसाचं गाणं तुमच्या सगळ्यांसाठी. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजी कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. सेगमेंटमध्ये पुढे वळूयात आणि आजच्या फिटनेस मंत्रामध्ये आरजी कोमल तुम्हाला काही हेल्दी टिप्स सांगणार आहे. अर्थात या हेल्दी टिप्सने तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. तर बऱ्याच वेळेला आयर्न डेफिशियन्सी असल्यामुळे महिलांना बरेच त्रास होतात आणि हिमोग्लोबिन जे आहे ते सुद्धा कमी झाल्यामुळे आपल्याला त्रास होतो. तर आयर्नची कमतरता असल्यामुळे काय गोष्टी होतात या सगळ्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. महिलांमध्ये आयर्नची कमतरता पुरुषांच्या तुलनेने जास्त बघायला मिळते. मासिक पाळी, गर्भावस्था, स्तनपान आणि पोषणासंबंधीची कारणं याची मुख्य असू शकतात. त्याविषयी जाणून घेऊयात. जेव्हा आपल्या शरीरात काही पोषण तत्व कमी होतात तेव्हा त्याची बरीचशी लक्षणं जी आहेत ती दिसून येतात. वेगवेगळ्या समस्या होऊ लागतात. आयर्न शरीरातील महत्वाच्या मिनरल पैकी एक आहे. हिमोग्लोबिन तयार करण्यात ते मदत करतं. हिमोग्लोबिन रेड ब्लड सेल्समध्ये असलेले सबरुटीन आहे जे शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करतं. जेव्हा शरीरामध्ये आयर्न कमी होतं तेव्हा पुरेसं हिमोग्लोबिन तयार होत नाही आणि अॅनेमियाचा धोका जो आहे तो वाढतो. महिलांमध्ये आयर्नची कमतरता पुरुषांच्या तुलनेत जास्त बघायला मिळते. मासिक पाळी, गर्भावस्था, स्तनपान आणि पोषणासंदर्भातली कारणं याची मुख्य कारणं असू शकतात. अनेकदा शरीरात याची सुरुवातीची लक्षणं दिसतात पण लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात ज्यामुळे आरोग्य हळूहळू अधिक बिघडतं. जर वेळीच आयर्न कमी झाल्याची लक्षणं ओळखली तरी होणाऱ्या समस्या सहज टाळता येतात. आता याचे मोठे संकेत कोणते आहेत? सतत थकवा आणि कमजोरी. आयर्न कमी झाल्याचं सगळ्यात मोठं लक्षण म्हणजे हे थकवा जाणवणं. जेव्हा शरीरातील अवयवांपर्यंत पुरेसं ऑक्सिजन पोहोचत नाही तेव्हा एनर्जी लेवल कमी होऊ शकते. जर पुरेसा आराम करूनही कमजोरी, सुस्ती किंवा थकवा जाणवत असेल तर आयर्न कमी झालेलं असू शकतं. त्वचा पिवळी पडणे. हिमोग्लोबिन कमी झाल्याचा प्रभाव त्वचेवरही दिसून येतो. आयर्न कमी झाल्यावर चेहरा सामान्यांपेक्षा जास्त पिवळा दिसू लागतो. काही लोकांमध्ये ओठ, हिरड्या आणि डोळ्यातही पिवळेपणा दिसतो. या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. वेळीच डॉक्टरांना संपर्क करावा. पुढे आहे श्वास भरून येणे आणि चक्कर येणे. शरीराला जेव्हा पुरेसं ऑक्सिजन मिळत नाही तेव्हा कोणतंही हलकं काम करताना सुद्धा श्वास भरून येतो. पायऱ्या चढताना किंवा थोडं चालल्यावरही थकवा जाणवतो. याशिवाय काही लोकांना चक्कर येणं किंवा डोकं हलकं होण्यासारख्या समस्याही जाणवू शकतात. आयर्नचा प्रभाव जो आहे, आयर्न कमी झाल्यामुळे त्याचा प्रभाव केसांवर आणि नखांवरही दिसून येतो. अनेक महिलांचे केस जास्त प्रमाणात गळतात किंवा केस पातळ होतात, नख कमजोर होतात आणि ती सहजपणे तुटतात. काही केसेसमध्ये नखांचा आकार बदलू शकतो. हा आयर्न कमी असल्याचा, आयर्नच्या कमतरतेचा संकेत जो आहे हा असू शकतो. सतत डोकेदुखी आणि फोकस करण्यास समस्या होते. आयर्न कमी झाल्यामुळे मेंदूमध्ये पुरेसा ऑक्सिजन पोहोचत नाही ज्यामुळे डोकेदुखीचा त्रास वाढतो. काही लोकांना फोकस करण्यास अडचण येते किंवा मानसिक थकवा जाणवतो. जर आपल्याला पुन्हा पुन्हा हे संकेत दिसत असतील तर शरीरात आयर्न कमी झालेलं असू शकतं. हे आयर्न कसं मिळवाल? डॉक्टर सांगतात की हिरव्या पालेभाज्या, बीट, डाळिंब, डाळी, बीन्स, गूळ, तीळ आणि सोयाबीन या ड्रायफ्रुट्समधून भरपूर आयर्न मिळू शकतं. आयर्न ऍब्झॉर्प्शन चांगल्या पद्धतीने होण्यासाठी व्हिटॅमिन सी असलेली लिंबू, आवळा, संत्री, पेरू अशी फळं खावीत. रक्ताची टेस्ट करून आयर्न आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण जे आहे ते तुम्ही तपासू शकता. तर श्रोते हो, तुमच्यामध्येही शरीरामध्ये जर अशी काही लक्षणं दिसत आहेत तर डेफिनेटली तुम्ही ज्या ब्लड टेस्ट आहेत त्या करून घ्या. तुमच्या शरीरामध्ये आयर्नचं प्रमाण किती आहे, हिमोग्लोबिनचं प्रमाण किती आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तपासून पहा. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आयर्नचं प्रमाण कमी झालेलं आहे तर वेळीच काळजी घ्यायला सुरुवात करा. याच नोटवरती पुन्हा एकदा एक सुंदरसं गाणं आपण इथं ऐकणार आहोत. बाहेर पावसाचा मौसम सुरू झालेला आहे आणि याच पावसाच्या मौसममध्ये आपल्याला पुन्हा एकदा कुठेतरी छान माइंड रिलॅक्स करायला आहे. पुढचं गाणं तुमच्या सगळ्यांसाठी ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

हॅलो आणि नमस्कार श्रोते. हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजी कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला सेगमेंट मुंबई लोकल विथ आरजी कोमल. सेगमेंटमध्ये पुढे वळण्यापूर्वी आज आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत. वटपौर्णिमा जवळ आलेली आहे आणि वटपौर्णिमेनिमित्त जर काही महिला उपवास करत असतील तर त्यांच्यासाठी काही हेल्दी टिप्स आहेत ज्या आज आपण इथे जाणून घेणार आहोत. तर येस, वटपौर्णिमा जवळ आली, तुमची तयारी झाली की नाही? आणि झाली असेल आता उपवास जर तुम्ही करणार असाल तर उपवासाचे 8 नियम आहेत. काय खावं काय नाही आणि तब्येतीची काळजी कशी घ्यावी याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. तर येस, उपवास करताना श्रद्धेसोबतच आरोग्याची काळजी घेणं तितकंच महत्वाचं असतं. त्यामुळे जर तुम्ही उपवास करत असाल तर त्याबरोबर तुम्ही तुमच्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्या. आणि येस, आपण काय हेल्दी टिप्स घ्यायचे आहेत किंवा आपण काय गोष्टी जाणून घेऊ शकतो याविषयी आपण जाणून घेऊयात, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. एक गाणं इथे ऐकूयात आणि पुढच्या आपल्या सेगमेंटकडे वळूयात.

तरी येस, वटपौर्णिमेचा उपवास सुरू करण्यापूर्वी तुम्ही सकाळी सुकामेवा, दूध किंवा फळं खाऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला चांगली ऊर्जा मिळू शकते. त्याचबरोबर शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून दिवसभरात भरपूर पाणी प्या. शहाळ्याचं पाणी किंवा लिंबू पाणी तुम्ही घेऊ शकता. सफरचंद, केळी, पपई यांसारख्या फायबर्सयुक्त फळांचा तुम्ही उपवासामध्ये समावेश करू शकता. यामुळे पोळ भरलेलं राहील आणि गॅस आणि ऍसिडिटीचा त्रासही होणार नाही. साबुदाणा, वडा, बटाटा चिप्स यांसारखे जास्त तेलकट पदार्थ खाणं टाळा. यामुळे आळस येतो आणि पचन संस्थेवरती सुद्धा ताण येतो. साबुदाणाची खिचडी खाण्याऐवजी वरीचा भात, राजगिरा किंवा उकडलेला बटाटा, रताळ खाणं आरोग्यासाठी अधिक हलकं आणि फायदेशीर ठरू शकतं. त्याचबरोबर दुपारच्या कडक उन्हामध्ये जर तुम्ही वडपूजाला जात असाल तर ते टाळायचं आहे. कारण शक्यतो असं होतं की त्यावेळेला, सध्या तरी आज पाऊस सुरू झालाय, पण माहीत नाही की 4 ते 5 दिवसानंतर सुद्धा हे वातावरण असं थंड राहील का. तर त्यामुळे शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी पूजा करा. यामुळे चक्कर येणं किंवा उष्माघाताचा त्रास जो आहे हा होणार नाहीये. रिकाम्या पोटी वारंवार चहा किंवा कॉफी जास्त पिऊ नका. यातील कॅफेन यामुळे शरीरातील पाणी कमी होतं आणि ऍसिडिटी जी आहे ती वाढू शकते. त्याचबरोबर गर्भवती महिला, स्तनपान माता किंवा मधुमेह असलेल्या महिलांनी निर्जळा उपवास जो आहे हा करू नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानं जो आहे तो उपवास करावा. त्याचबरोबर संध्याकाळी उपवास सोडताना एकदम जड किंवा तेलकट जेवण जेवू नका. सुरुवातीला थोडं पाणी, ज्यूस प्या आणि हलकं पचायला सोपं अन्न खा. तर येस, वटपौर्णिमा जवळ आलेली आहे. तुम्ही सुद्धा छान तयारीला लागला असाल आणि काही जणांची ज्यांची पहिली वटपौर्णिमा आहे त्यांच्यासाठी ऑल द बेस्ट. छान छान एन्जॉय करा आणि येस, पण स्वतःची मात्र काळजी घ्या. याच नोटवरती मी आरजी कोमल पुन्हा एक छोटासा गाण्याचा ब्रेक घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

हाय नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आज श्रोत्यांच्या कविता यामध्ये संतोष भरणुके यांची कविता आज आपण इथे ऐकणार आहोत. कविता अशी आहे, शांत अशा या संधीप्रकाशात लुप्त होणाऱ्या कोमल रंगात एक हृदय तुझी वाट पाहते. उगाच काहे धडधड करते, तुझ्यासाठी राणी खास रोखून ठेवलाय प्रत्येक श्वास. तुझ्यासाठी राणी खास रोखून ठेवलाय प्रत्येक श्वास. प्रत्येक पावला नेहमी अंतर कापतो, प्रेमाच्या वर्षावात सदैव तुला स्मरतो. ठेवण उत्सुक हृदय नी आशावादी डोळे, छोटी छोटी वचने ती हळुवारपणे बोललेले. चांदण्या रात्रीचे शांत जाळे कित्येक स्वप्ने घेऊन आले, त्याच अपेक्षेने मी वाट पाहतो, प्रेमाच्या गोड आठवणी तरमतो. ती कुजबुजणारी वाऱ्याची झुळूक, उंच नेते चमक प्रेमाची हळूच. तो हर एक ठोका हृदयाचा, राग अळवितो मधुर प्रेमाचा. तुझ्या प्रेमळ नजरेत माझा वास, प्रज्वलित भावनांचा ध्यास. तुझ्याच साठी राणी खास रोखून ठेवलाय प्रत्येक श्वास, रोखून ठेवलाय प्रत्येक श्वास. खूप सुंदर कविता आहे. तुमच्याही जर अशा काही कविता असेल, आर्टिकल्स असेल, आणि तुम्हाला असं वाटत असेल की आमच्या माध्यमातून ते इतर श्रोतांपर्यंत पोहोचावं, तर डेफिनेटली तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167999339. पुन्हा एकदा सांगते, आमचा संपर्क क्रमांक 9167999339. याच नोटवरती आपण एक पुन्हा एकदा एक सुंदर भारदार गाणं ऐकणार आहोत. खरं तर कॉकटेल 2 हा मूवी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, पण हा मूवी तितकीच छान मजा त्या मूवीला येऊ शकते का? किंवा जे कॉकटेल पहिल्या पार्टमधली जी गाणी होती जी अतिशय सगळ्यांच्या आवडीची होती, ती गाणी आणि आत्ताची जी गाणी आहेत, न्यूली लॉन्च झालेली गाणी आहेत, ती तितकीच आवडतील का? तर हा एक खूप मोठा प्रश्न सध्या सगळ्यांपुढे उभा राहिलेला आहे. पण सैफ अली खान, दीपिका पादुकन आणि डियाना पेंटी यांच्यावरचं हे चित्रपट करण्यात आलेलं पुढचं गाणं जे आहे ते तुम्ही हो बंधू अगदी नॅचरल आहे, छान आहे, फन वाटणारं गाणं आहे. आणि जेव्हा आपण कुठेतरी शांत असतो पण आपल्याला कुठेतरी छान वाईब क्रिएट करायचं असतं, त्यावेळेला हे गाणं डेफिनेटली आपण ऐकलं पाहिजे. चला तर मग जुन्या कॉकटेलमधलं अर्थात कॉकटेल पार्ट 1 मधलं तुम्ही हो बंधू हे गाणं तुमच्या सगळ्यांसाठी ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

0: नमस्कार श्रोते हो, आता आपण आले वळणार आहोत आपल्या आजच्या सेगमेंटच्या उत्तरार्धाकडे. तर येस, पुन्हा एकदा मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM मुंबई लोकल विथ आरजे कोमल आणि आजचा आपला सेगमेंट. आता पुढे सेगमेंटमध्ये आजची बोधकथा, गरीब कथेचं शीर्षक आहे गरीबाची हिटाळणी. प्रयाग गया येथे हे खूप चांगले पंडित राहत होते. एकदा नेपाळचे राजे सामान्य वेशात पंडितामागे फिरू लागले. माझ्या आजोबांचे पिंडदान करून द्या, माझ्याजवळ काहीच पैसे नाहीत, थोडेसे लाडू भरून आणले तेच दक्षिणा स्वीकार करून घ्या. जे लोभी पंडित होते त्यांना पैशाची हाव होती, त्यांनी या सामान्य वेशातील राजांना नकार दिला. अशा वेळेस राजांना तेथील एक पंडित गाठ पडला. त्याला महाराजांनी पिंडदान करण्याची विनंती केली, त्याने ती कबूल केली. तो म्हणाला, भाऊ पैशाची काही बाब नाही, मी पिंडदान करूनही देतो. त्या पंडिताने फाटक्या तुटक्या कपड्यात असलेल्या राजांचे पिंडदान पूर्ण केले. यावर महाराज खुश झाले. त्यावेळेस ते त्याला म्हणाले, पंडितजी या कार्यानंतर काही ना काही दक्षिणा मी तुम्हाला देणे लागतो. मी घरून काही लाडू आणलेत, तुम्ही त्याचा स्वीकार करावा, मात्र या लाडूचे गाठोडे तुम्ही घरी जाऊन उघडावे. पंडित म्हणाले, बरे भाऊ तुम्ही गरीब दिसत आहात, पण तुम्ही प्रेमाने दिलेल्या या लाडूचा मी स्वीकार करतो. यानंतर पंडितास गाठोडे देऊन राजे निघून गेले. पंडिताने घरी जाऊन जेवायला बसायची तयारी केली. अचानक त्याला लाडूची आठवण झाली. त्यावर त्याने ते गाठोडे सोडून पाहिले. ते पाहिले असता तो चकित झाला, कारण गाठोड्यात 20 सोन्याचे लाडू होते. अर्थात लोभी पंडितांनी लाडू नको म्हणून गरीबाची हेटाळणी केली, मात्र त्याच गरीबाने 20 सोन्याचे लाडू दिले. अर्थात एखादा जर आपल्याकडे मदत मागायला आला असेल तर त्याला निस्वार्थ भावनेने मदत केलीच पाहिजे. बऱ्याच वेळेला निस्वार्थ भावनेने केलेली मदत हीच लोक आपल्याला परत कसे कामाला पडतात, कामी येतात, किंवा आपल्या संकट काळामध्ये कोणी ना कोणी तरी नक्की आपल्या अशा वेळेला धावून येतं. कारण एखाद्याला संकटकाळी मदत करणं हे जसं त्याच्यासाठी काय म्हणतात त्याला त्या संकटातून बाहेर काढणं, हे आपण जर करू शकलो तर डेफिनेटली उद्या कधी ना कधी आपण जेव्हा जाऊन संकटात अडकू तेव्हा कोणीतरी आपल्याला ही मदत नक्की करेल. चला तर मग याच नोटवरती मी आरजे कोमल आता इथेच तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनामुरात गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा. आणि मग अशी आपण म्हणालो जे आपण चित्रपटाविषयी पाहिलं Cocktail 2, तर Cocktail 1 विषयी आणि Cocktail 2 मध्येच हे गाणं आता कसं दिसलंय हे आपण पाहूया. तर Cocktail 2 मध्ये शाहिद कपूर, कृती आणि रश्मिका मंदाना हे असे छान पेअर जे आहे ते दिसणार आहे. तर येस, आता बघूयात Cocktail 2 मधलं Bandhu 2.0 हे गाणं. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.
1: आजकल जनता ना बहुत
2: इमॅजिन

सुप्रभात श्रोते हो, मी आचार्य तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते आचार्य 90 FM वर. आज 23 जून अर्थातच रंगीला रे सेगमेंटमध्ये आपण जाणून घेतो आज कोणाचे वाढदिवस आहेत आणि स्मृतिदिन आहेत त्यांच्याविषयी. आज 23 जून आज गायिका निर्माती नेहा राजपाल यांचा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 23 जून 1978 डोंबिवली इथे झाला होता. नेहा राजपाल हे नाव आणि त्यांचा आवाज मराठी हिंदी सिनेसृष्टीत प्रसिद्ध आहे. नेहा राजपाल या गायिकेसोबतच एक डॉक्टर आहेत. नेहा राजपाल या माहेरच्या नेहा चांदना. त्यांची आई महाराष्ट्रीयन आहे आणि वडील पंजाबी, त्यामुळे घरात मिश्र वातावरण. कुटुंबातील वागणं बोलणं महाराष्ट्रीयन पद्धतीचं होतं. शिवाय डोंबिवलीतील वातावरण त्यांच्या एकूण विकासाला पोषकच होतं. नेहा राजपाल यांचं डोंबिवलीतील मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये शालेय शिक्षण झालं. त्यानंतर बांदोडकर ज्युनियर कॉलेज आणि पुढे नवी मुंबईतील नेहा राजपाल यांनी MGA कॉलेजमधून MBBS पूर्ण केलं. नेहा राजपाल यांनी विभावरी बांधवकर यांच्याकडून किराणा घराणा पद्धतीच्या शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलेलं आहे. संगीतकार अनिल मोहिले यांचं मार्गदर्शन सुद्धा त्यांना लाभलं आहे. बंगाली, तेलुगू, गुजराती, सिंधी आणि कन्नड या भाषांमध्ये सुद्धा नेहा राजपाल यांनी गायन केलं आहे. नेहा राजपाल यांनी आपलं पहिलं गाणं अनिल मोहिले यांच्या संगीत दिग्दर्शनासाठी तुझ्याचसाठी या चित्रपटासाठी गायलं होतं. त्यानंतर रामोजी राव यांचा चालू नवरा भोळी बायको, माणूस, लगीन घाई, माझं सौभाग्य या मराठी चित्रपटांसाठी, नई पडोसन या हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी आपला आवाज दिला. सोनी म्युझिकने नेहा राजपाल यांचा ये जो मोहब्बत है हा अल्बम बनवला आहे. मराठी चित्रपटांबरोबरच रामायण, सारा आकाश, भावी, महाभारत, हेमा मालिनीची कामिनी दामिनी, कागज की कश्ती, नॉक नॉक कौन है यासारख्या लोकप्रिय हिंदी दूरचित्रवाणी मालिकांसाठी नेहा राजपाल यांनी गाणी गायली आहेत. शिवाय बिर्ला व्हाईट सिमेंट, लेक्सी पेन यासारख्या अनेक जाहिरातींतही गाणी म्हटली आहेत. शंकर महादेवन यांच्याबरोबरही नेहा राजपाल यांनी अनेक अविस्मरणीय मैफिली रंगवल्या आहेत. इतकंच नव्हे तर देश परदेशातही असंख्य गायनाचे कार्यक्रम त्यांनी यशस्वीरित्या केले आहेत आणि श्रोत्यांकडून वाहवा मिळवली आहे. दूरदर्शन वाहिनीवरील अंताक्षरी या संगीत कार्यक्रमाचं उत्तमरित्या निवेदन करून त्यांनी निवेदिका म्हणून पण स्वतःची ओळख निर्माण केली होती. नेहा राजपाल यांना सूरसंगम प्रतिष्ठानचा पुरस्कार, सोनी TV वरील आदाब अर्ज है पुरस्कार आणि अनिल मोहिले पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. नेहा राजपाल या निर्मिती क्षेत्रातही काम करतात. नेहा राजपाल प्रोडक्शन नावाची त्यांची स्वतःची निर्मिती संस्था आहे. 2016 नेहा राजपाल प्रोडक्शन निर्मित फोटोकॉपी हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. नेहा राजपाल यांनी आकाश राजपाल यांच्याशी लग्न केलं आहे. आकाश राजपाल हे फिल्म इंडस्ट्रीमध्ये लेखक म्हणून काम करतात. गायिका नेहा राजपाल यांना आपण आचार्य 90 FM च्या टीमकडून हार्दिक शुभेच्छा देऊया आणि ऐकूया एक छानसं गाणं.

तर श्रोते हो, आज 23 जून आज प्रसिद्ध दिग्दर्शक जब्बार पटेल यांचाही वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 23 जून 1942 पंढरपूर इथे झाला. जन्म पंढरपूरचा असला तरी जब्बार पटेल यांचं बालपण सोलापुरात गेलं. वडील रेल्वेत नोकरीला होते, त्यांना रेल्वेच्या क्वार्टर्समध्ये राहायला जागा मिळत होती. पण मुलांवर चांगले संस्कार व्हावे या हेतूने त्यांनी मोदीखाना नावाच्या चांगल्या वस्तीत जागा घेतली. तिथे गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होई. कवी राम जोशी या प्रसिद्ध नाटकाचे लेखक कवी राणा पवार तिथे गणेशोत्सवात नाटक बसवायचे. त्यांच्या ओळखीमुळे अनेक साहित्यिक मंडळी तिथे भेट देत. जब्बार पटेल जेव्हा नगरपालिकेच्या शाळेत शिकत होते त्यांच्या घरासमोर मोठं पटांगण होतं. तिथे गणेशोत्सवातली नाटकं होत. तिथे एका वर्षी आचार्य अत्रे यांच्या मी उभा आहे या नाटकात पहिल्यांदा काम केलं. जब्बार पटेल यांच्या घराच्या पडवीमध्ये गणपतीची स्थापना होई. जब्बारांच्या वडिलांना घर दिल्यावर लोकांच्या लक्षात आलं की आपण यांना घर दिलं खरं, पण त्या घराच्या पडवीत नेहमी गणपती बसवतो आहेत. हे घर मुस्लिम कुटुंबाचं आहे, गणपती पडवीत कसा बसवायचा? पण जब्बारचे वडील धर्मातीत वृत्तीचे होते, त्यांनीच हा तिढा सोडवला. ते गणपती मंडळाच्या लोकांना म्हणाले, गणपती बसवायला माझी काहीच हरकत नाही, पण तुम्हाला चालेल का बघा. आणि मग त्या पडवीतच गणपती बसला. इतकंच नाही तर जब्बार पटेल यांचे वडील त्या मंडळात कामही करू लागले. त्या काही हिंदू मुस्लिम बंधुमत होताच, पण त्यांच्या भेदात संवेदनक्षमता नसण्याचा तो काळ होता. या अशा वातावरणात बालपणाचा काही काळ गेलेल्या जब्बारची सेक्युलर वृत्ती भक्कमपणे तयार झाली. 7वीनंतर जब्बार झोलापूरच्या सरीभाई देवकरण हायस्कूलमध्ये गेले. या शाळेत त्यांच्यावर वाङ्मयीन आणि कलात्मक संस्कार झाले. पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे सुद्धा शिकण्यासारखं बरंच असतं. कविता म्हणजे काय, मुक्तछंद कसा असतो हे सारं त्यांना कळू लागलं. शाळेत त्यावेळी आचार्य अत्रे यांचा उद्याचा संसार बसवायची तयारी सुरू झाली. जब्बार यांना त्यात काम करायची इच्छा होती, पण जास्त उंची नसल्यामुळे स्त्री भूमिका साकारण्याची संधी नाही आणि आवाज पातळ असल्यामुळे पुरुष भूमिकाही नाही. शिक्षकांचा नकार त्याला फार लागला. शाळेत असताना जब्बार कविता करायचा. त्याच्या काही कविता प्रसिद्ध झाल्या होत्या. या सुमारास कवीबरोबर बाभ बोरकर एका कवी संमेलनासाठी सोलापूरला आले होते. कुणीतरी त्यांना सांगितले, एक नवीन मुलगा आहे त्याला कविता म्हणायची. जब्बार यांनी निसर्गावर त्यावेळी केलेली त्यांची कविता म्हटली. बोरकर फारच खुश झाले. या मुलात एक चांगला कवी दिसतोय असं म्हणून त्यांनी त्याचं कौतुकही केलं. या वयात जब्बार यांनी वक्तृत्व कलाही चांगली जोपासली. त्यांचे कलागुण ओळखूनच विविध गुणदर्शनाच्या शिक्षकांनी त्याला तू स्वतंत्र काहीतरी कर बघू असं सांगितलं. जब्बार यांना ते आव्हानच होतं. त्यांनी एक लोकनाट्य बसवलं, त्यात त्याने स्वतः निवेदकाचं काम केलं. शिवाय बाकीच्या पात्रांच्या मुकाभिनयाच्या वेळी त्या पात्रांचे आवाजही जब्बार यांनीच काढले. हे नाटक फार यशस्वी झालं. लेखकाला जे अभिप्रेत असतं ते दिग्दर्शक नटांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. दिग्दर्शक सांगेल तसं सारं नट ऐकतात. दिग्दर्शकाला झालेलं त्या संहितेचं अर्थबोधन त्याच अर्थाने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं काम तो करतो. ही नवी दृष्टी विचार जब्बारला या नाटकापासून मिळाला. त्याच्यातल्या सक्षम दिग्दर्शकाची ही सुरुवात होती. जब्बार यांचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण होऊन ते बालरोगतज्ज्ञ होऊन त्यांच्या बरोबरच डॉक्टर झालेल्या पत्नीबरोबर दोन येथे प्रॅक्टिस करू लागले. गोनी दांडेकरांच्या चैत्र चैत या कादंबरीवरून काढलेला त्याच नावाचा चित्रपट म्हणजे चित्रपटातली सांगीतिक वाटली. 1919 सालचा सिंहासन हा अरुण साधूंच्या सिंहासन आणि मुंबई दिनांक या कादंबऱ्यांवरून काढलेला राजकीय विषयावरचा पहिला मराठी चित्रपट होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा चित्रपट त्याला पुरस्कार मिळाल्यावर अन्य काही भारतीय भाषांमध्ये तो डब झाला. जब्बार यांनी महाराष्ट्र, मी एम एस एम, पथिक, लक्ष्मण जोशी, इंडियन थिएटर्स, फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा काही लघुपटांचीही निर्मिती केली. आपल्या सर्वच चित्रपटात उत्तम दर्जाची गुणवत्ता ठेवणाऱ्या जब्बारना प्रसिद्धीवाल्याचं तंत्र उत्तम अवगत आहे. त्यांची कलाकृती लोकांपर्यंत येण्यापूर्वीच तिचा बोलबाला होऊन प्रेक्षकांची उत्सुकता ताणलेली असते. जब्बार हे आधुनिक रंगभूमीचे प्रतिनिधी समजले जातात, पण त्यांना बालगंधर्व ते बाबूजी या थोर मराठी परंपरेची जाणीव आहे. आपल्या मिठास वाणीने आणि वृत्तीने श्रोत्यांवर छापा पाडून त्यांचं मन जिंकणारा, कवितेवर प्रेम करणारा, राजकीय आणि कला क्षेत्रातील असंख्य व्यक्तींशी चांगले स्नेहसंबंध असणारा, सरकार दरबारी प्रचंड वजन असणारा, दिलीप राज यांचा प्रेमी आणि नाटक चित्रपटांवर असंख्य पुरस्कारांची खैरात झालेला हा महान दिग्दर्शक आहे. तर डॉक्टर जब्बार पटेल यांना आपण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया आणि ऐकूया एक छानसं गाणं.

0: दर्शवते हो असे विश्वनाथ पॉप आणि फ्युजन हे पाश्चात्य संगीतातील प्रकार भारतीय संगीतात त्या अंदाजाने व्यक्त करणाऱ्या शोभा मुदगल यांचा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 23 जून 1959 ला अलाहाबाद उत्तर प्रदेश इथे झाला होता. पॉप आणि फ्युजन हे पाश्चात्य संगीतातील प्रकार भारतीय संगीत तरुण पिढीच्या अंदाजाने व्यक्त करणाऱ्या शोभा मुदगल या पहिल्याच लोकप्रिय कलावंत. भारतीय चित्रपट संगीतात हे सारे प्रकार खूप आधीपासूनच रुळले होते आणि लोकप्रियतेच्या शिखरावरही आरूढ झाले होते. अभिजात संगीतातही अनेक शैलींचं एकत्रीकरण करून नवीच शैली स्थापित करणारे कलावंत एक प्रकारे फ्युजनच करत होते, मात्र त्यातील अभिजाततेचा दर्जा त्यांनी ढळू दिलेला नव्हता. शोभा मुदगल या पूर्वाश्रमीच्या शुभा गुप्ता होत. अलाहाबादला रामाश्रय झा यांच्याकडे संगीताचं शिक्षण घेतलेल्या मुदगल यांनी शिक्षणासाठी दिल्लीत गेल्यानंतर विनयचंद्र मोदगल यांच्याकडे संगीताचं शिक्षण सुरू ठेवलं. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांचं शिष्यत्व पत्करल्यानंतर संगीताचा प्रसार हे विनयचंद्रांचेही ध्येय बनले आणि त्यामुळेच त्यांनी दिल्लीत गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. विनयचंद्रांकडून संगीत शिकत असतानाच्या काळात जागतिक संगीतातील अनेक नवे स्रोत भारतीयांना नव्याने उमगू लागले होते. त्याचं आकर्षण अभिजात संगीतातील कलावंतांना वाटत असलं तरी परंपरेने त्याचा विचार करणंही त्यांना जडपणाचं वाटत होतं. अशा काही मुदगल यांनी नवे प्रयोग करायचं ठरवलं. आली मोरी अंगना या त्यांच्या पहिल्याच अल्बमने लोकप्रियता मिळवली आणि त्यानंतर अबके सावन या संग्रहाने तर प्रचंड दाद मिळवली. शोभा मुदगल यांनी इंडी पॉप अल्बमसाठी गायलेलं अबके सावन ऐसे बरसे आणि सपना देखा है मैंने ही गाणी खूप गाजली होती. अशी गाणी गात असताना शोभा मुदगल यांनी आपली अभिजात संगीताची कास मात्र सोडली नाही. शोभा मुदगल यांनी मुकुल मुदगल यांच्याशी लग्न केलं. शोभा मुदगल यांचे पती मुकुल मुदगल हे विनय चंद्र मुदगल यांचे चिरंजीव होत. पुढे त्यांचा घटस्फोट झाला. 2000 साली त्यांनी प्रसिद्ध तबलावादक अनिश प्रधान यांच्याशी विवाह केला. भारत सरकारने 2000 मध्ये शोभा मुदगल यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवित केलं आहे. तसंच त्यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार मिळाला आहे. शोभा मुदगल यांनी संगीतावर आधारित लघुकथांचं लुकिंग फॉर मिस सरगम हे पुस्तक लिहिलं आहे. ललित लेखनाचा त्यांचा हा पहिलाच प्रयत्न असून भारतीय संगीतावर एका वेगळ्या बाजूनं त्यात प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. शोभा मुदगल या अंडरस्कोर रेकॉर्ड संस्थेच्या अध्यक्ष आहेत. या अंडरस्कोर रेकॉर्ड या संस्थेच्या वतीनं त्यांची वेबसाईटही सुरू करण्यात आलेली आहे. अशा शुभा मुदगल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया आणि ऐकू एक छानस गाणं.
1: राजश्री से जुड़े रहने के लिए सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पे क्लिक कीजिए.

तर श्रोते हो, आता जाणून घेऊया कोणाचे स्मृती दिन आहे त्यांच्याविषयी. आज 23 जून हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध नाटककार, कवी, चरित्र अभिनेते, नेते, संगीतकार हरिनाथ चट्टोपाध्याय यांचा स्मृती दिन आहे. त्यांचा जन्म 2 एप्रिल 1898 हैदराबाद इथे झाला होता. हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांचं कुटुंब मूळचं बंगाली होतं. त्यांचे वडील अघोरनाथ चट्टोपाध्याय हे एक वैज्ञानिक तत्ववेत्ता आणि शिक्षण तज्ज्ञ होते, तर आई बरदा सुंदरी देवी या कवयित्री आणि गायिका होत्या. त्या बंगालीमधून कविता करत असत. त्यांचे वडील इडनबर्ग विद्यापीठातून विज्ञानशास्त्रातील डॉक्टरेट होते. त्यांनी हैदराबाद महाविद्यालयाची स्थापना केली होती. सरोजिनी नायडू या त्यांच्या भगिनी तसंच कम्युनिस्ट नेते वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय हे त्यांचे बंधू होत. स्वातंत्र्य सैनिक, सहकार चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्या पद्मविभूषण कमलादेवी चट्टोपाध्याय या त्यांच्या पत्नी होत्या. मात्र ते काही काळानंतर विभक्त झाले. कमलादेवी आणि हरिंद्रनाथ यांचा घटस्फोट हा भारताच्या कोर्टाने मंजूर केलेला पहिला कायदेशीर घटस्फोट होता. हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय नुसतेच अभिनेते नव्हते तर नेतेही होते. भारताच्या पहिल्या लोकसभेचे ते निवडून आलेले सदस्य होते. ते कम्युनिस्टांच्या पाठिंब्यावर खासदार 1952 साली त्यावेळच्या मद्रास राज्यातील विजयवाडा लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. त्या प्रामुख्याने इंग्रजीमध्ये कविता करत. त्यांच्या इंग्रजी कवितांचे अनेक संग्रह प्रसिद्ध झाले. 1962 मध्ये साहेब बीबी आणि गुलाम या चित्रपटामध्ये त्यांनी पहिल्यांदा भूमिका केली. अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी चरित्र अभिनेते म्हणून अभिनय केला. त्यांच्या साहेब बीबी और गुलाम, ब्यावरची इत्यादी चित्रपटातील भूमिका विशेष गाजल्या. 1972 मध्ये प्रदर्शित झालेल्या बावरची या विनोदी चित्रपटामध्ये त्यांनी खडूस कुटुंब प्रमुखाची भूमिका पार पाडली. त्यांची ही भूमिका ही प्रेक्षकांना आवडली होती. रॅप सॉन्ग हा कवितेचा एक प्रकार म्हणून 1960 आणि 70 च्या दशकात

अमेरिकेत प्रचलित झाला. भारतात तो प्रथम हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांनी आणला. 1966 मध्ये त्यांनी रेलगाडी ही कविता आणली आणि अखिल भारतीय रेडिओवर रॅपमध्ये स्वतःच्या आवाजात गायली. लहान मुले आणि प्रौढांमध्ये हे गाणं इतकं लोकप्रिय झालं होतं की अशोक कुमार यांनी हे आपल्या आशीर्वाद या चित्रपटासाठी वापरायचं ठरवलं. या गीतामध्ये रेल्वेतून दिसणाऱ्या निसर्गाचं आणि शेतीचं वर्णन आहे, तसंच वाटेत येणाऱ्या स्टेशनची नावेही रेल्वेच्या ठेक्यामध्ये बसवली आहेत. हे गीत अशोक कुमार यांनी स्वतः आशीर्वाद चित्रपटात गायलं होतं. जुलै चित्रपटातील प्रीती सागर यांनी गायलेलं माय हार्ट इज बीटिंग हे गाणं पण हरिंद्रनाथ यांनी लिहिलं होतं. हरिंद्रनाथ यांनी अनेक गीतं लिहिली, संगीत दिलं आणि काही गाणी गायली. त्यांनी हिंदीमध्ये मुलांसाठी अनेक कविताही लिहिल्या. भारत सरकारने 1973 मध्ये हरिंद्रनाथ यांना पद्मभूषण पुरस्कारांना सन्मानित केलं होतं. हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांचं 23 जून 1990 ला निधन झालं. आपल्या समूहातर्फे त्यांना आदरांजली वाहूया आणि ऐकूया छानसं गाणं.

0: पूनम मैं आज तक नहीं समझ पाया तो मेरी
1: तो श्रोते हो, आज कथा पटकथा संवाद लेखक शिवराम श्रीपाद काशीकर यांचाही स्मृतिदिन आहे. त्यांचा जन्म 9 ऑक्टोबर 1893 कोल्हापूर इथे झाला होता. सुरुवातीच्या काळात शिवराम वाशीकरांनी इंदू प्रकाश, विविध ज्ञान विस्तार, ज्ञानप्रकाश अशा अनेक वृत्तपत्रात काम केले. ते भारत सेवक समाजाच्या ज्ञानप्रकाशच्या संपादकीय विभागात काम करत असतानाच प्रभातसाठी लेखनही करत. या बोलपटासाठी कथा व संवाद त्यांनी लिहिले. हा बोलपट 8 जून 1935 मुंबईच्या कृष्ण सिनेमात प्रदर्शित झाला होता. चित्रपट चांगला चालला आणि वाशीकर प्रभातचे हुकमी लेखक बनले. 1936 प्रभात फिल्म कंपनीने तुकाराम चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाची पटकथा आणि संवाद वाशीकरांनी लिहिले. या चित्रपटाने इतिहास घडवला. वेनिस फिल्म फेस्टिवलमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. त्या वर्षीच्या 3 उत्कृष्ट चित्रपटात तुकाराम चित्रपटाची निवड झाली. शिवराम वाशीकर यांनी नंतर प्रभातसाठी ज्ञानेश्वर, गोपाळकृष्ण, संत सखू, रामशास्त्री या चित्रपटांच्या पटकथा आणि संवाद लिहिले. त्यांनी लिहिलेलं बहुतेक चित्रपट धार्मिक आणि पौराणिक आहेत. चित्रपटासाठी लेखन करताना वाशीकर यांचा अभ्यास सखोल आणि चौफेर होता. चित्रपटाच्या संपूर्ण विषयाचा ते अभ्यास करत. त्यांची भाषा साधी पण ठाशी होती. त्यांच्या पटकथेत संयत विनोदाचाही शिडकावा असे. संत ज्ञानेश्वर या चित्रपटाची पटकथा संवाद शिवराम वाशीकरांनीच लिहिले होते. न्यूयॉर्क मधल्या कानोर्जी हॉलमधून हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. त्यावेळी फ्रँक काप्रासारख्या विश्वविख्यात दिग्दर्शकानेही या चित्रपटाची स्तुती केली होती. पुढे वाशीकर यांनी रणजित फिल्म कंपनीसाठी संत तुलसीदास, मोहन पिक्चरसाठी चोखामेळा, देवकी बोस यांच्यासाठी आपले घर, बाबूराव पेंढारकरांसाठी रुक्मिणी स्वयंवर, अर्धेशीर राणींसाठी माया मच्छिंद्र असे चित्रपट लिहिले. वाशीकरांनी मुंबईत राष्ट्रभ हा छापखाना आणि इंदिरा प्रकाशनी प्रकाशन संस्था काढली. भक्त प्रल्हाद कच्छ देव यांनी वंढरीचे वारकरी, संत जनाबाई, सावतामणी अशी पुस्तकं प्रकाशित केली. आकाशवाणीसाठी अनेक नभोनाट्यही शिवराम वाशीकर यांनी लिहिली. नाट्यलहरी या त्यांच्या पुस्तकात या नभोनाट्यांचा समावेश झाला आहे. शिवराम वाशीकर यांचं 23 जून 1961 निधन झालं. आपल्या समूहातर्फे त्यांना आदरांजली वाहूया. आणि मी श्रोते आरजे तेजस्विनी आज तुमचा निरोप घेते आणि तुम्ही नक्कीच ऐकणार आहात वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती आरजे तेजस्विनी आणि आरजे कोमल सोबत. तेव्हा फक्त ऐकत राहा आचार्य 90 FM यो ओन रेडिओ.

नमस्कार मित्रांनो, आचार्य 90 FM तुमचा आपला रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आज आपण चला पर्यटनाला या सदरामध्ये जाणून घेणार आहोत गणपतीपुळेविषयी. श्री गणेश ही आद्य देवता. भारतातील हिंदू संस्कृती ही प्राचीन संस्कृतीपैकी एक आहे. या संस्कृतीत विश्वाच्या मुळाशी ओंकार हा ध्वनी कारणीभूत असल्याचा सिद्धांत आहे. श्री गणेश ही देवता ओंकार रूप आहे, त्यामुळे गणेशाला आद्य देवता मानतात. संपूर्ण आशिया खंडात आणि विशेषतः दक्षिण आणि आग्नेय आशियात या देवतेला साकार रूपात आणणारी अनेक मंदिरं आहेत. गणपतीपुळे इथलं श्री गणेशाचं स्थान हे यापैकीच एक. या स्थानाचं वैशिष्ट्य इथल्या असीम सृष्टी सौंदर्यात दडलेलं आहे. पश्चिमेला सृष्टीला अथांग असा अरबी समुद्र, समुद्राच्या लाटांशी खेळत असलेली लांब सडक पुळण, मंदिराला गर्द हिरवी पार्श्वभूमी देणारी डोंगराची रांग आणि या हिरवळीला कोंदण लाभावं असं नव्या मंदिराचं देखणं स्थापत्य. सृष्टीच्या या नैसर्गिक चमत्कारानं शांती आणि गांभीर्य याचा जगावेगळा भास इथं निर्माण केला आहे. गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यातील 274.64 हेक्टर क्षेत्राचं गाव आहे. याच्या सर्वात जवळचं शहर रत्नागिरी हे 25 किलोमीटर अंतरावर आहे. 2011 जनगणनेनुसार गणपतीपुळे गावात 304 कुटुंब असून 677 पुरुष आणि 569 स्त्रिया मिळून गावाची एकूण लोकसंख्या 1236 आहे. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक 4 आहेत. या गावाचा जनगणती स्थल निर्देशांक 5,65,507 इतका आहे. पावसाळ्यात इथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहतं. हिवाळ्यामध्ये इथलं हवामान थंड असतं आणि सकाळी धुकं पडतं. उन्हाळ्यात हवामान उष्ण असतं. पावसाळ्यात इथे भातशेती, नागली शेती केली जाते. गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ आहे. इथली गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे अशी मान्यता आहे. सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात विराजलेली नैसर्गिक मूर्ती आणि जवळच पश्चिमेला अरबी समुद्र यामुळे हे देऊळ आगळं वेगळं आहे. गणपतीची मूर्ती डोंगराच्या बाजूला असल्यानं तिला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणं क्रमप्राप्त असतं. 1 किलोमीटर लांबीचा हा प्रदक्षिणा मार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणि नारळ पोफळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय आहे. या ठिकाणी समुद्र आणि वाळूचा किनारा असल्यानं तिथे पर्यटकांची अतिशय गर्दी पाहायला मिळते. पर्यटक सुट्ट्यांमध्ये पुळ्याच्या समुद्राला अवश्य भेट देतात. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक इत्यादी शहरांपासून गणपतीपुळे इथे जाण्यासाठी थेट बससेवा पुरवते. गणपतीपुळे इथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे विश्रामगृह आहे. त्याशिवाय देवळातील भटजींच्या घरी सुद्धा राहण्याची सोय होऊ शकते. पर्यटनामुळे गणपतीपुळे हे पर्यटनाचं ठिकाण झालं आहे. दरवर्षी असंख्य पर्यटक इथे भेट देतात. तर गणपतीच्या श्रद्धा असणाऱ्या सगळ्या भक्तांना हे आवाहन आहे किंवा विनंती आहे की गणपतीपुळ्याला तुम्ही आवर्जून भेट द्यावी. पुन्हा भेटूया चला पर्यटनाच्या पुढील सदरामध्ये. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत रहा आचार्य 90 FM तुमचा आपला रेडिओ.

हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमची सगळ्यांची आवडती आरजे ज्योती, तुमचं आचार्य 90 FM स्वागत करते. आज आपण मुंबईमधील श्री सिद्धिविनायक मंदिर याविषयी माहिती घेणार आहोत आपल्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. आज आपण महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथील लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या नवसाला पावणाऱ्या आणि जगप्रसिद्ध अशा श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. हे मंदिर केवळ मुंबईचेच नव्हे तर संपूर्ण भारतातील सर्वात प्रसिद्ध असे गणेश मंदिरांपैकी एक मानले जाते. दररोज हजारो भक्त आणि विशेष प्रसंगी लाखो भाविक इथे दर्शनासाठी येतात. नवसाला पावणारा गणपती म्हणून सिद्धिविनायकाचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. सिद्धिविनायक मंदिर मुंबईतील प्रभादेवी येथे स्थित आहे. दादर आणि वरळी या परिसराच्या मध्यभागी असलेले हे मंदिर मुंबईतील सर्वात गजबजलेल्या धार्मिक स्थळांपैकी एक आहे. मंदिरात पोहोचण्यासाठी रेल्वे, बस, टॅक्सी आणि मेट्रोची सोय उपलब्ध आहे. देश विदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी हे मंदिर सहज पोहोचण्याजोगे आहे. या मंदिराची स्थापना 19 नोव्हेंबर 1801 रोजी करण्यात आली. या मंदिराच्या उभारणीमागे एक अतिशय सुंदर अशी कथा सांगितली जाते. असे म्हणतात की देवूबाई पाटील नावाच्या एका निसंतान महिलेने हे मंदिर बांधण्यासाठी आर्थिक मदत केली. तिची इच्छा अशी होती की ज्या स्त्रियांना अपत्य प्राप्ती होत नाही त्यांच्या इच्छा भगवान गणेश पूर्ण करोत. त्या काळी हे मंदिर अत्यंत लहान स्वरूपाचे होते. मंदिराच्या गाभाऱ्यावर लहान घुमट होता आणि आसपास फारशी वस्तीही नव्हती. मात्र कालांतराने भक्तांची श्रद्धा वाढत गेली आणि सिद्धिविनायक मंदिराची कीर्ती संपूर्ण जगभर पसरली. सिद्धिविनायक या नावाचा अर्थ सिद्धी म्हणजे यश, पूर्णत्व आणि इच्छापूर्ती. विनायक म्हणजे गणांचा अधिपती, विघ्नहर्ता भगवान गणेश. म्हणूनच सिद्धिविनायक म्हणजे भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा, यश देणारा आणि सर्व विघ्ने दूर करणारा गणपती. सिद्धिविनायक मंदिरातील गणपतीची मूर्ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. मूर्ती काळ्या दगडाची आहे, सुमारे 2.5 फूट उंच आहे आणि 2 फूट रुंद आहे. सोंड उजव्या बाजूस वळलेली आहे. 4 हात आहेत. वरच्या हातात कमळ आणि परशू आहेत. खालच्या हातात एका हातात जपमाळ आहे आणि दुसऱ्या हात आशीर्वाद देणाऱ्या मुद्रेत आहे. गणपतीच्या दोन्ही बाजूंना रिद्धी आणि सिद्धी यांच्या प्रतिमा आहेत. त्या समृद्धी, बुद्धी आणि यशाचे प्रतीक मानल्या जातात. बहुतेक गणेश मूर्तींची सोंड डावीकडे असते, परंतु सिद्धिविनायकाची सोंड उजवीकडे आहे. अशी मूर्ती अत्यंत जागृत आणि शक्तिशाली मानली जाते. या स्वरूपाची पूजा शास्त्रानुसार अत्यंत नियमपूर्वक केली जाते. भक्तांच्या श्रद्धेनुसार या गणपतीसमोर केलेली प्रार्थना लवकर फळाला येते. आजचे सिद्धिविनायक मंदिर आधुनिक आणि भव्य स्वरूपात उभे आहे. मुख्य गाभारा, सुवर्णमंडित कळस, प्रशस्त सभामंडप, दर्शन रांगा, सुरक्षा व्यवस्था, प्रसाद विभाग, पुस्तक विक्री केंद्र. मंदिराच्या कळसावर सोन्याचा मुलामा देण्यात आलेला आहे, त्यामुळे मंदिराचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. भक्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन 1990 मंदिराचा मोठ्या प्रमाणात विकास करण्यात आला. नवीन वास्तुरचना तयार करण्यात आली आणि आधुनिक सुविधांची उभारणी करण्यात आली. आज हे मंदिर अत्याधुनिक व्यवस्थापनेसाठी ओळखले जाते. मंदिरात दररोज विविध पूजा केल्या जातात. पहाटे काकड आरती, सकाळची महापूजा, अभिषेक, मध्यान्ह पूजा, संध्याकाळची आरती, शेजारती, दिवसभर गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष सुरू असतो. भगवान गणेशाचा दिवस म्हणून मंगळवार अत्यंत शुभ मानला जातो. मंगळवारी पहाटेपासूनच हजारो भक्त दर्शनासाठी येतात. अनेक जण उपवास करून दर्शन घेतात. काही भक्त नवस पूर्ण झाल्यावर नारळ, मोदक आणि दुर्वा अर्पण करतात.
सिद्धिविनायकाला नवसाचा गणपती असे म्हटले जाते. लोक विविध इच्छा मनात धरून येथे प्रार्थना करतात. नोकरी मिळावी, व्यवसायात प्रगती व्हावी, अपत्य प्राप्ती व्हावी, शिक्षणात यश मिळावे, आरोग्य चांगले राहावे आणि कौटुंबिक सुख लाभावे. आणि इच्छा पूर्ण झाल्यानंतर भक्त पुन्हा येऊन दर्शन घेतात. गणेश चतुर्थी हा सिद्धिविनायक मंदिरातील सर्वात मोठा उत्सव आहे. या काळात मंदिर फुलांनी सजवले जाते. विशेष पूजा, महाआरती, भजन, कीर्तन, प्रसाद याचे वितरण होते. लाखो भाविक दर्शनासाठी येतात. संकष्टी चतुर्थीपैकी मंगळवारी येणारी अंगारकी संकष्टी चतुर्थी अत्यंत महत्वाची मानली जाते. या दिवशी रात्री उशिरापर्यंत दर्शन सुरू असते. भाविक मोठ्या श्रद्धेने उपवास करतात. सिद्धिविनायक मंदिरात अनेक प्रसिद्ध व्यक्ती दर्शनासाठी येतात. कलाकार, उद्योगपती, खेळाडू, राजकारणी इत्यादी. नवीन चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अनेक कलाकार देखील इथे दर्शन घेतात. नवीन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी अनेक जण गणपतीचे आशीर्वाद घेतात. मंदिर ट्रस्ट. हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमची सगळ्यांची आवडती आर जे ज्योती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचार्य 90 FM फ्रॉम युअर ओन रेडिओवरती. कसे आहात सगळे? मजेतच असणार आणि मजेतच राहा. आपण भ्रमंती हा कार्यक्रमामध्ये विविध आपले प्रेक्षणीय स्थळं आहेत त्याची माहिती घेत होतो मुंबईतील. आज आपण मुंबईतील स्वामीनारायण मंदिर याविषयी माहिती घेणार आहोत. मुंबईतील अतिशय सुंदर, ऐतिहासिक आणि भक्तिभावाने ओतप्रोत भरलेल्या अशा श्री स्वामीनारायण मंदिराविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. हे मंदिर केवळ धार्मिक श्रद्धेचे केंद्र नसून भारतीय संस्कृती, अध्यात्म, शिस्त आणि सेवाभाव यांचे प्रतीक मानले जाते. मुंबईतील भुलेश्वर परिसरात वसलेले हे मंदिर हजारो भाविकांच्या श्रद्धेचे स्थान आहे.

दररोज येथे भक्त दर्शनासाठी येतात आणि भगवान स्वामीनारायणांच्या चरणी आपली प्रार्थना अर्पण करतात. स्वामीनारायण संप्रदायाची स्थापना भगवान स्वामीनारायणांनी केलेली आहे. त्यांचे मूळ नाव सहजानंद स्वामी असे होते. त्यांचा जन्म 3 एप्रिल 1781 रोजी उत्तर प्रदेशातील चापिया येथे झाला. बालपणी त्यांचे नाव घनश्याम असे होते. लहानपणापासूनच त्यांना धर्म, योग, वेद आणि अध्यात्म याची आवड होती. वयाच्या 11व्या वर्षी त्यांनी घर सोडले आणि भारतभर पायी भ्रमण केले. या प्रवासादरम्यान त्यांनी अनेक संतांची भेट घेतली आणि समाजातील अंधश्रद्धा, व्यसनाधीनता आणि अन्याय दूर करण्याचा संकल्प केला. भगवान स्वामीनारायणांनी समाजात अनेक सुधारणा घडवून आणल्या. त्यांनी लोकांना शिकवले सत्य बोलावे, व्यसनांपासून दूर राहावे, स्त्रियांचा आदर करावा, गरीब आणि गरजूंना मदत करावी, देवभक्तीबरोबर समाजसेवाही करावी, शिस्तबद्ध आणि सदाचारी जीवन जगावे. त्यांच्या शिकवणीमुळे लाखो लोकांचे जीवन बदलले. मुंबईतील स्वामीनारायण मंदिराचा इतिहास. मुंबईमध्ये भुलेश्वर येथील स्वामीनारायण मंदिर हे शहरातील सर्वात जुन्या आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराची स्थापना 19व्या शतकात करण्यात आली. व्यापारासाठी मुंबईत आलेल्या गुजराती समाजाने या मंदिराच्या उभारणीत महत्वाची भूमिका बजावली. तेव्हापासून ते मंदिर मुंबईच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य असा भाग बनला आहे. हे मंदिर दक्षिण मुंबईतील भुलेश्वर परिसरात स्थित आहे. आजूबाजूला गजबजलेला बाजार, व्यापारी पेठा आणि अरुंद रस्ते असूनही मंदिरात प्रवेश करताच मनाला शांतता लाभते. येथे रेल्वे, बस आणि टॅक्सीने सहज पोचता येते. मंदिराची वास्तुकला. स्वामीनारायण मंदिराची वास्तुकला अत्यंत आकर्षक आहे. सुबक कोरीव काम, रंगीत सजावट, सुंदर घुमट, कलात्मक खांब, प्रशस्त सभामंडप, शांत गाभारा. मंदिरातील प्रत्येक भागात भारतीय स्थापत्यकलेचे अप्रतिम असे दर्शन घडते. मंदिरातील प्रमुख देवता, मंदिरात विविध देवतांच्या मूर्ती प्रतिष्ठापित आहेत. मुख्यतः भगवान स्वामीनारायण, श्री राधाकृष्ण, श्री नारायण, हरिकृष्ण महाराज या मूर्तींना दररोज सुंदर वस्त्रे आणि दागिन्यांनी सजवले जाते. दैनंदिन पूजा आणि आरती. मंदिरात दररोज अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पूजा केली जाते. दिवसभरातील प्रमुख आरत्या म्हणजे मंगल आरती, श्रृंगार दर्शन, राजभोग आरती, संध्याकाळची आरती आणि शयन दर्शन. भक्त मोठ्या भक्तिभावाने या आरत्यांमध्ये सहभागी होतात. स्वामीनारायण संप्रदायात भजन आणि कीर्तनाला विशेष महत्त्व आहे. भक्त एकत्र येऊन भगवानाचे नामस्मरण करतात, भक्तिगीते गातात, आध्यात्मिक प्रवचने ऐकतात, धार्मिक ग्रंथांचे वाचन करतात. यामुळे भक्तांच्या मनात भक्तिभाव दृढ होतो. शिक्षापत्रीचे महत्त्व. भगवान स्वामीनारायणांनी लिहिलेला शिक्षापत्री हा ग्रंथ संप्रदायाचा महत्त्वाचा धार्मिक ग्रंथ मानला जातो. या ग्रंथात जीवन जगण्याचे नियम सांगितलेले आहेत. त्यामध्ये सत्य, अहिंसा, स्वच्छता, संयम, कर्तव्यनिष्ठा, पालकांचा आदर आणि समाजसेवा याचे महत्त्व सांगितले जाते. प्रमुख उत्सव म्हणजे जन्मोत्सव. भगवान स्वामीनारायणांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी विशेष पूजा, पालखी सोहळा, भजन, महाप्रसाद, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाते. जन्माष्टमी. जन्माष्टमी हा उत्सवही मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. भगवान श्रीकृष्णांच्या जन्माचे सुंदर देखावे सादर केले जातात. रामनवमी. रामनवमी हा दिवसही इथे विशेष साजरा केला जातो, कारण भगवान स्वामीनारायणांचा जन्म रामनवमीच्या दिवशी झाल्याचे मानले जाते. दिवाळी आणि अन्नकूट. दिवाळी आणि अन्नकूट उत्सव अत्यंत लोकप्रिय आहेत.
अन्नकूटमध्ये विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो. भक्त मोठ्या संख्येने ते उपस्थित राहतात. स्वामीनारायण संप्रदाय समाजसेवेसाठीही ओळखले जाते. येथील विविध उपक्रम असे आहेत: शिक्षण सेवा, आरोग्य शिबिरे, आपत्ती मदत, अन्नदान, युवक मार्गदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात. या संप्रदायामध्ये युवकांना विशेष महत्त्व दिले जाते. त्याच्यामध्ये चांगले संस्कार, नेतृत्व गुण, राष्ट्रप्रेम, सामाजिक जबाबदारी, आध्यात्मिक मूल्ये विकसित करण्यासाठी विविध कार्यक्रमे घेतली जातात. इथे महिलांचे योगदान. महिला मंडळांतर्फे अनेक धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमे आयोजित केले जातात. महिलांना अध्यात्माबरोबर समाजकार्यात सहभागी होण्याची संधी मिळते. मंदिरातील वातावरण. मंदिरात प्रवेश करताच घंटानाद, भजनांचा मधुर स्वर, उदबत्तीचा सुगंध आणि भक्तांचा भक्तिभाव मन प्रसन्न करून टाकते. मुंबईच्या गजबजाटात हे मंदिर शांततेचा अनुभव देते. स्वामीनारायणांचा जीवन संदेश. भगवान स्वामीनारायणांनी दिलेला संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. ते म्हणतात, देवावर श्रद्धा ठेवा, प्रामाणिक राहा, दुसऱ्यांचा आदर करा, व्यसनांपासून दूर राहा, समाजाची सेवा करा, सदाचारी जीवन जगा. मुंबईतील स्वामीनारायण मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर श्रद्धा, संस्कार, सेवा आणि अध्यात्मक याचे सुंदर केंद्र आहे. या मंदिराचा इतिहास, त्याची वास्तुकला, भगवान स्वामीनारायणांची शिकवण आणि समाजासाठी केलेले कार्य प्रत्येकाला प्रेरणा देते. जर तुम्ही मुंबईला भेट देत असाल तर भुलेश्वर येथील स्वामीनारायण मंदिराला नक्की भेट द्या. तेथील शांत वातावरण आणि काही क्षण घालवा तिथे. जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या शिकवणीचा विचार करा. जय स्वामीनारायण. आता आपण घेऊया एक छोटासा ब्रेक, त्यानंतर तुमचं परत एकदा मनापासून स्वागत करेन.

विश्रांतीनंतर तुमचं सगळ्यांचं मनापासून परत एकदा स्वागत करते. मी तुमची सगळ्यांची आवडती आरजे ज्योती. आता आपण मुंबईतील इस्कॉन मंदिर याविषयी माहिती घेणार आहोत आपल्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. आज आपण मुंबईतील अतिशय प्रसिद्ध भव्य आणि जगभरातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या इस्कॉन टेम्पल म्हणजेच जुहू येथील इस्कॉन मंदिराविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नाही तर भक्ती, अध्यात्म, संस्कृती, सेवा आणि मानवतेचा संदेश देणारे एक जागतिक केंद्र आहे. मुंबईतील जुहू परिसरात वसलेले हे मंदिर देशविदेशातील लोक लाखो भक्तांना आकर्षित करते. इस्कॉन म्हणजे काय? इस्कॉन म्हणजे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्सिनियस म्हणजे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ. ही संस्था जगभरात भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीचा प्रसार करण्यासाठी कार्य करते. या संस्थेची स्थापना AC भक्तिवेदनाथ स्वामी प्रभू उपादे यांनी 1966 साली अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे केली. त्यांना भक्त प्रेमाने श्रील प्रभुपाद असे संबोधतात. श्रील प्रभुपाद यांचे जीवन. श्रील प्रभुपाद यांचा जन्म 1 सप्टेंबर 1896 रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे मूळ नाव अभयचरण डे होते. लहानपणापासूनच त्यांना भगवान श्रीकृष्णाविषयी विशेष भक्ती होती. वयाच्या 70व्या वर्षी ते अमेरिकेला गेले आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी कृष्ण भक्तीचा प्रचार सुरू केला. त्यांनी जगभर प्रवास करून हजारो लोकांना अध्यात्माचा मार्ग दाखवला. आज इस्कॉनची मंदिरे जगातील शेकडो देशांमध्ये आहेत. मुंबईतील इस्कॉन मंदिराचा इतिहास. मुंबईतील जुहू येथील इस्कॉन मंदिराला श्री राधा रासबिहारी मंदिर म्हणूनही ओळखले जाते. या मंदिराची स्थापना श्रील प्रभुपाद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. जुहू येथील जागा मिळवण्यासाठी अनेक अडचणी आल्या. न्यायालयीन प्रक्रिया, आर्थिक अडचणी आणि इतर अडथळे पार करून अखेर हे भव्य मंदिर उभारण्यात आले. आज हे मंदिर इस्कॉनच्या सर्वात महत्वाच्या केंद्रांपैकी एक मानले जाते. हे मंदिर मुंबईच्या जुहू परिसरात स्थित आहे. जुहू समुद्र किनाऱ्याजवळ असल्यामुळे येथे देशी विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात. मंदिरात रेल्वे, बस, टॅक्सी आणि खाजगी वाहने सहज पोहोचता येते. मंदिराची वास्तुकला. मंदिराची वास्तुरचना अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे. पांढऱ्या संगमरवरी बांधकामाचा वापर, सुबक कोरीव काम, भव्य सभामंडप, प्रशस्त प्रार्थनागृह, सुंदर बागा आणि स्वच्छ परिसर. मंदिरात प्रवेश करताच भक्तिभाव जागृत होतो. मंदिरातील प्रमुख देवता. मंदिरात विशेष देवतांच्या मूर्ती प्रतिष्ठापित आहेत. श्री राधा रासबिहारी, भगवान श्रीकृष्ण आणि राधाराणी यांचे हे मुख्य विग्रह आहेत. श्री श्री सीता राम लक्ष्मण हनुमान, भगवान रामांचे दिव्य स्वरूप येथे पाहायला मिळते. श्री श्री गौर निताई, चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू यांच्या मूर्तीही येथे प्रतिष्ठित आहे. हरे कृष्ण महामंत्राचे महत्व. इस्कॉन मध्ये सर्वाधिक महत्व दिले जाते ते हरे कृष्ण या महामंत्राला. हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे. या मंत्राच्या जपामुळे मन शांत होते आणि ईश्वराशी नाते दृढ होते अशी भक्तांची श्रद्धा आहे. भक्त जपमाळेवर या मंत्राचा जप करतात. दैनंदिन पूजा आणि आरती. मंदिरात दररोज अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पूजा केली जाते. मुख्य आरत्या मंगळ आरती, तुलसी आरती, गुरुपूजा, राजभोग आरती, संध्याकाळची गौर आरती, शयन आरती. प्रत्येक आरतीमध्ये भक्त मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. इस्कॉनमध्ये भगवद्गीता या ग्रंथाला विशेष स्थान आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेला जीवनाचा संदेश आजही मार्गदर्शक मानला जातो. भगवद्गीता आपल्याला शिकवते की आपले कर्तव्य हे प्रामाणिकपणे करा,
कर्म करा पण फळाची अपेक्षा करू नका. मनावर नियंत्रण ठेवा. भक्ती आणि श्रद्धेने जीवन जगा. जन्माष्टमीचा उत्सव. जन्माष्टमी हा इस्कॉन मंदिरातील सर्वात मोठा उत्सव मानला जातो. या दिवशी मंदिराची आकर्षक सजावट केली जाते. विशेष अभिषेक होतो. कीर्तन आणि भजन केले जाते. सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित होतात. मध्यरात्री भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. हजारो भक्त दर्शनासाठी येतात. रथयात्रा उत्सव. इस्कॉनतर्फे दरवर्षी भव्य रथयात्रा काढली जाते. भक्त नाचत गात आणि हरे कृष्ण नामाचा जप करत सहभागी होतात. हा उत्सव प्रेम, एकता आणि भक्तीचा संदेश देतो. प्रसादाचे महत्व. इस्कॉनमध्ये प्रसादाला अत्यंत महत्व आहे. भक्तांना शुद्ध सात्विक भोजन दिले जाते. खिचडी, पुरी भाजी, गोड पदार्थ, विविध सात्विक पदार्थ प्रसाद म्हणून दिले जाते. अन्न हे ईश्वराचा आशीर्वाद आहे असे मानले जाते. समाजसेवा. इस्कॉन संस्था अनेक सामाजिक उपक्रम राबवते. अन्नदान कार्यक्रम, विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन, आध्यात्मिक शिक्षण, युवकांसाठी मार्गदर्शन, धार्मिक ग्रंथाचे वितरण, आपत्तीग्रस्तांना मदत या कार्यांमुळे संस्था जगभरात आदराने पाहिली जाते. युवकांसाठी कार्यक्रम. तरुण पिढीमध्ये चांगले संस्कार रुजवण्यासाठी विविध उपक्रम आयोजित केले जातात. व्यक्तिमत्व विकास, ताणतणाव व्यवस्थापन, आध्यात्मिक शिबिरे, गीता अभ्यास वर्ग आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा. परदेशी भक्तांचे आकर्षण. इस्कॉन मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथे विविध देशातील भक्त येतात. अमेरिका, रशिया, युरोप, आफ्रिका आणि आशियातील अनेक देशातील भक्त कृष्ण भक्ती स्वीकारून येथे सेवा करतात. हे मंदिर वसुधैव कुटुंबकम या भारतीय विचाराची प्रचिती देते. मंदिरातील वातावरण. मंदिरात प्रवेश करताच घंटानाद, मृदुंगांचा नाद, करतालाचे सूर, हरे कृष्ण नामस्मरण, भक्तांचे कीर्तन मन प्रसन्न करून टाकते. मुंबईच्या गजबजाटात हे मंदिर शांततेचा आणि आनंदाचा अनुभव देते. श्रीकृष्णांचा जीवन संदेश. भगवान श्रीकृष्ण आपल्याला शिकवतात की सत्य आणि धर्माचा मार्ग स्वीकारा, संकटांना धैर्याने सामोरे जा, प्रेम आणि करुणा जपा, आपले कर्तव्य पार पाडा, ईश्वरावर श्रद्धा ठेवा. मुंबईतील इस्कॉन मंदिर हे केवळ एक मंदिर नाही तर भक्ती, ज्ञान, सेवा आणि संस्कार याचे जागतिक केंद्र आहे. श्रील प्रभुपादांचे कार्य, भगवान श्रीकृष्णांचा संदेश, हरे कृष्ण महामंत्राचे महत्व आणि इस्कॉनच्या समाजसेवेची परंपरा प्रत्येकाला प्रेरणा देते. जर तुम्ही मुंबईला भेट देत असाल तर जुहू येथील इस्कॉन मंदिराला नक्की भेट द्या. तेथील भक्तिमय वातावरण काही क्षण घालवा. हरे कृष्ण महामंत्राचा जप करा आणि अंतर्मनातील शांततेचा अनुभव घ्या. हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम राम हरे हरे. जय श्री कृष्ण.

विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी तुमच्या सगळ्यांची आवडती आर जे ज्योती. आता आपण मुंबईतील बाबुलनाथ या मंदिराविषयी माहिती घेणार आहोत आपल्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. मुंबईतील अतिशय प्राचीन, जागृत आणि लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या बाबुलनाथ मंदिर ह्या मंदिराविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मुंबईच्या गजबजलेल्या जीवनात शांतता, भक्ती आणि अध्यात्माचा अनुभव देणारे हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. मलबार हिलच्या पायथ्याशी उंच टेकडीवर वसलेले हे मंदिर मुंबईच्या धार्मिक इतिहासाचा एक भाग आहे, तो अतिशय महत्वाचा भाग आहे. आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपण बाबुलनाथ मंदिराचा इतिहास, पौराणिक कथा, वास्तुकला, धार्मिक परंपरा, महाशिवरात्री उत्सव आणि भगवान शिवांचा जीवन संदेश जाणून घेणार आहोत. बाबुलनाथ मंदिर दक्षिण मुंबईतील मलबार हिल परिसरात गिरगाव चौपाटीजवळ स्थित आहे. समुद्रसपाटी सपाटीपासून उंच टेकडीवर वसलेले असल्यामुळे मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 100 अधिक पायऱ्या चढावे लागतात. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग भाविकांसाठी लिफ्टचीही सुविधा आहे. मंदिराच्या परिसरातून अरबी समुद्राची आणि दक्षिण मुंबईचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. असे मानले जाते की पूर्वी या परिसरात मोठ्या प्रमाणावर बाबुलची झाडे होती. त्या बाबुल वृक्षांच्या सानिध्यात भगवान शिवाची पिंड सापडली. बाबुल आणि नाथ म्हणजे स्वामी आणि अधिपती, त्यामुळे या ठिकाणच्या शिवाला बाबुलनाथ असे नाव प्राप्त झाले. आजही हे नाव लाखो भक्तांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. बाबुलनाथ मंदिराचा इतिहास सुमारे 12व्या शतकापर्यंत मागे जातो असे मानले जाते. काळाच्या ओघात परकीय आक्रमणे आणि बदलत्या परिस्थितीमुळे मंदिरे लुप्त झाली आहेत. मात्र 18व्या शतकाच्या उत्तरार्धात या मंदिरांचा पुन्हा शोध लागल्याची कथा सांगितली जाते. तेव्हापासून मंदिराचा विकास होत गेला आणि आज ते मुंबईतील सर्वात महत्वाच्या शिवमंदिरांपैकी एक बनले आहे. मंदिराच्या शोधाची आख्यायिका अख्यायिका अत्यंत रोचक आहे. पूर्वी या परिसरात गायी चरण्यासाठी आणल्या जात. त्यापैकी एक गाय दररोज एका विशिष्ट ठिकाणी उभी राहून आपोआप दूध सोडत असे. गुराख्यांनी हे पाहून त्या जागेवर खोदकाम केले. तेव्हा भगवान शिवाची स्वयंभू अशी पिंड सापडली. त्यानंतर त्या ठिकाणी मंदिर उभारण्यात आले. या चमत्कारी घटनेमुळे बाबुलनाथ मंदिराची कीर्ती दूरवर पसरली गेली. भगवान शिव हिंदू धर्मातील त्रिमूर्तींपैकी एक आहे. ते संहारक असले तरी ते सृष्टीचे पुनर्निर्मातीही आहेत. त्यांनी अनेक नावांना त्यांना ओळखले जाते. महादेव, शंकर, भोलेनाथ, नटराज, पशुपतीनाथ, नीलकंठ, विश्वनाथ. शिव हे करुणाचे, त्यागाचे आणि साधेपणाचे प्रतीक मानले जाते. बाबुलनाथ मंदिरातील शिवलिंग स्वयंभू असल्याची श्रद्धा आहे. शिवलिंग हे सृष्टी, ऊर्जा आणि अनंतत्वाचे प्रतीक मानले जाते. भक्त जल, दूध, मध, दही आणि बेलपत्र अर्पण करून अभिषेक करतात. बाबुलनाथ मंदिराची वास्तुरचना अत्यंत सुंदर आहे. मंदिरामध्ये आकर्षक प्रवेशद्वार, सुबक दगडी कोरीव काम, प्रशस्त सभामंडप, मुख्य गाभारा, सुंदर शिखर, दीपमाळ अशी रचना पाहायला मिळते. मंदिराच्या शिखरावर केलेले नक्षीकाम विशेष लक्ष वेधून घेते. मंदिरात दररोज विविध धार्मिक विधी केले जातात. काकड आरती, जलाभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक, महाआरती, संध्याकाळची आरती, शेजारती, दिवसभर भक्तांची वर्दळ सुरू असते. सोमवारचे विशेष महत्त्व. भगवान शिवांचा दिवस म्हणून सोमवार अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी उपवास केला जातो, बेलपत्र अर्पण केले जाते, दुधाचा अभिषेक केला जातो, ओम नमः शिवाय मंत्राचा जप केला जातो. सोमवारी मंदिरात मोठी गर्दी असते. श्रावण महिन्याचे महत्त्व. श्रावण महिन्यात बाबुलनाथ मंदिराचे महत्त्व अधिक वाढते. श्रावणातील प्रत्येक सोमवारी हजारो भक्त दर्शनासाठी येतात. भक्त शिवाला बेलपत्र, पांढरे फुले, दूध, गंगाजल, धतुरा अर्पण करतात. महाशिवरात्री उत्सव. महाशिवरात्री हा बाबुलनाथ मंदिरातील सर्वात मोठा उत्सव आहे. रात्रभर पूजा केली जाते, रुद्राभिषेक होतो, भजन आणि कीर्तन आयोजित केले जाते.
मंदिर फुलांनी सजवले जाते। हजारो भक्त

0: तेज आंखें, गहरी आवाज, मजबूत कंधे और दिल बच्चे जैसा। उसके कंधे पर एक झोला था जिसमें कुछ कागज और छुपा हुआ क्रांतिकारी पैम्पलेट था। दोनों बात ही कर रहे थे कि पीछे से एक आवाज और आई, तुम दोनों फिर लेट हो। यह अमित था, लंबा कद, माता हमेशा टेंशन से भरा हुआ क्योंकि घर की जिम्मेदारियां उसके कंधों पर जो थी। अमित के पिता बीमार ही रहते थे, घर में माँ और दो छोटे भाई थे, इसलिए अमित बचपन से ही वक्त से पहले बड़ा हो गया था। अशफाक ने उसका कंधा पकड़ा। अरे नेताजी, आज का प्लान बताओ। अमित ने धीरे से कहा, कल रात पुलिस ने दो लड़कों को पकड़ लिया है। अंग्रेजों को शक है कि यहाँ क्रांतिकारी पैम्पलेट बांटे जा रहे हैं। आनंद का चेहरा सीरियस हो गया। नाम रघु और करीम, तीनों चुप हो गए क्योंकि बनारस में अब सिर्फ दोस्ती या मोहब्बत नहीं चल रही थी, अब हर दिन मौत पास खड़ी रहती थी। हेमा, उसका नाम सुनते ही आनंद की सांसें बढ़ जाती थी। हेमा बनारस की एक स्कूल मास्टर की बेटी थी, बहुत पढ़ी लिखी, बहुत समझदार। उसकी आंखों में अजीब सी हिम्मत थी। वो लड़कियों को पढ़ाती थी और चुपचाप क्रांतिकारियों के लिए संदेश भी पहुंचाती थी। आनंद पहली बार उसे लाइब्रेरी में मिला था। वो हरिश्चंद्र की किताब ढूंढ रही थी। आनंद ने किताब बढ़ाते हुए कहा था, ये लो। हेमा ने किताब ली और पूछा, आपने पढ़ी है? आनंद ने मुस्कुराकर जवाब दिया, 3 बार। हेमा ने पूछा, अच्छी लगी? किताब से ज्यादा उससे पढ़ने वाली अच्छी लगती है, आनंद ने जवाब दिया। और उस दिन हेमा पहली बार शर्माई थी और तब से आनंद हर रोज लाइब्रेरी में जाने लगा। एक शाम हेमा घाट पर आनंद से मिली। हमें मिलना कम कर देना चाहिए, हेमा ने कहा। आनंद का दिल धक से रह गया। क्यों? पुलिस नजर रख रही है, डर लगता है। हेमा ने उसकी आंखों में देखा, अपने लिए नहीं डर लगता, पर तुम्हारे लिए जरूर लगता है, आनंद धीरे से बोला। अगर आजादी के रास्ते में मोहब्बत आ गई तो? हेमा मुस्कुराई, तो मोहब्बत भी कुर्बान कर देंगे और क्या। उस रात आनंद ने डायरी में लिखा, कुछ लोग जिंदगी में प्यार बन के आते हैं और कुछ लोग वतन बन जाते हैं। अशफाक जब 9 साल का था तब उसके अब्बा की मौत हो चुकी थी। तब से उसकी दुनिया सिर्फ उसकी अम्मी थी। उसकी अम्मी सिलाई करती थी, दिन भर कपड़े सिलती, तब जाके घर चलता। अशफाक रात को अक्सर उठकर देखता उसकी अम्मी धीमी रोशनी में आंखों पर कपड़ा रखकर सुई में धागा डाल रही होती। एक दिन अशफाक ने कहा, अम्मी मैं पढ़ाई छोड़ देता हूं। उसकी अम्मी गुस्से में बोली, एक थप्पड़ दूंगी, तुम पढ़ोगे, बहुत पढ़ोगे, लेकिन पैसे। अशफाक ने कहा, तुम्हारे अब्बा का सपना था मेरा बेटा अफसर बने, अशफाक की अम्मी ने जवाब दिया। अशफाक चुप हो गया, लेकिन वक्त बदलता गया और अफसर बनने का सपना क्रांतिकारी बनने में बदल गया। एक रात अशफाक देर से घर आया, कपड़ों पर खून था। उसकी अम्मी घबरा गई, या अल्लाह क्या हुआ? अशफाक ने झूठ बोला, कुछ नहीं अम्मी, गिर गया था, लेकिन माँ सब समझ जाती है। उसने धीरे से पूछा, अंग्रेज उसे लग रहे हैं। आचार्य
1: हॅलो आणि नमस्कार श्रोते, हो मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ। श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण नेहमीच छान दिलखुलास, नेहमी वेगवेगळ्या मुलाखती ज्या आहेत त्या नेहमी ऐकत असतो। आपल्या आजची मुलाखत ही फार वेगळी आहे, स्पेशल आहे, आणि ज्या महिलांना वाटतं की त्या असं काय पुढे करू शकत नाही, तर अशा महिलांसाठी अतिशय चांगलं एक्झाम्पल मी आज या मुलाखतीमध्ये घेऊन आलेली आहे। तर येस, आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत युनिक 9 प्रोडक्शनच्या आणि आई फाउंडेशनच्या फाउंडर आणि डिरेक्टर सई वढावकर मॅडम। सई मॅडम बद्दल जर सांगायचं झालं तर सई मॅडम ज्या आहेत त्या स्वतः फॅशन इंडस्ट्रीमध्ये सुद्धा काम करतात. फॅशन आपला जो सेगमेंट आहे फॅशनिस्टा, या सेगमेंटमध्ये सुद्धा आपण त्यांची एक मुलाखत घेतोय. फॅशन सेगमेंट असू देत, फॅशन इंडस्ट्री असू देत, त्यामध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की थोडंसं या फील्डकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चाललाय, आणि तो दृष्टिकोन पॉझिटिव्ह का होतोय? तर मी म्हणेन की सई मॅम सारखे काही खूप चांगले ऑर्गनायझर आहेत जे चांगले इनिशिएटिव्ह घेऊन पुढे येत आहेत आणि यातून खूप चांगला पॉझिटिव्ह विचार मांडतात. तर मॅडमनी नुकतंच आपल्या युनिक 9 प्रोडक्शनच्या माध्यमातून युनिक फेस ऑफ महाराष्ट्र 2026 याचं आयोजन त्यांनी केलं होतं. ही खूप मोठी फॅशन शो मधली एक कॉम्पिटिशन त्यांनी ऑर्गनाईज केली होती. या व्यतिरिक्त आई फाउंडेशनच्या माध्यमातून सुद्धा कामं सुरू असतात. एक खरं तर एक फिमेल म्हणून, एक महिला म्हणून, एक स्त्री म्हणून जेव्हा इतरांना आपण प्लॅटफॉर्म देतो तेव्हा कसं वाटतं, किंवा ही सुरुवात त्यांची कशी झाली, या सगळ्या गप्पा ज्या आहेत या मुलाखतीमध्ये होणार आहेत. सई मॅम तुम्हाला तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणि खरं तर आपण जेव्हा पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा मला असं तुमची काय म्हणतात त्याला पर्सनॅलिटी बघूनच मला असं झालेलं की वाव, कॉन्फिडन्स असावा तर हा असा, आणि पुढे जायचं तर मला माझं विजन आणि मिशन क्लिअर पाहिजे. तर येस, तुमच्या जर्नीची सुरुवात कशी झाली होती, तुम्ही या फील्डमध्ये कसं आलात? कारण या व्यतिरिक्त मी तुम्हाला इंस्टाग्रामवरती खूप छान रील्स करताना पाहिलेलं आहे, ऍज अन इन्फ्लुएन्सर पाहिलेलं आहे की तिकडे छान काहीतरी तुम्ही नेहमी क्रिएटिव्ह करत असता, पण इन टू इव्हेंट आणि इन टू दॅट ऑर्गनायझेशन फाउंडेशन याच्यामध्ये तुम्ही कशा आलात?
2: पहिले तर मी आचार्य 98 FM आणि तुझेही खूप आभार मानते की तुम्ही मला हा प्लॅटफॉर्म मिळून दिला. सो तू पाहिलेस की मी म्युझिकल व्हिडिओज बनवते, कंटेंट माझं ते आहे, त्यातून मला हॅपीनेस मिळतो. जगाला काही मिळतं मला नाही माहिती, पण मला हॅपीनेस मिळतो म्हणून. आणि त्यातूनच हळूहळू माझी ओळख एका व्यक्तीशी झाली की ते शो ऑर्गनाईज करायचे. सो मी माझ्या मिस्टरांसोबत बोलले की आपण पण हे करू शकतो का, पुढे स्त्रियांसाठी करायचे हे असं काही हे नव्हतं, पण आपण पडू शकतो का, काही म्हणजे मला वेगळं काही करता येईल का. सो त्याच्यामध्ये पडले, त्यांच्यासोबत मी तो शो केला. सो आवडला, ठीक आहे, म्हटलं थोडा गॅप घेतला एक वर्ष. बरेच जण म्हटले की मॅडम आता तुम्ही तुमचा शो करा, आम्हाला आवडेल तुमच्या शोमध्ये. अगदी म्हणजे पुण्यापासून, म्हणजे पुण्याला मी असोसिएट पार्टनर असते, कशिश प्रोडक्शन म्हणून आहे त्यांच्यासोबत, तर ते पण स्त्रियांच्या हेल्थसाठी वगैरे, म्हणजे त्यांचं कशी सोशल फाउंडेशन पण आहे त्याच्या थ्रू ते काम करतात. सो मला पण काहीतरी करायचंच होतं स्त्रियांसाठी, तर म्हटलं चला आपल्याला पण एक प्लॅटफॉर्म मिळाला. तर त्यांच्यासोबत मी असोसिएट पार्टनर असते, एक वर्ष झाले, 2-3 शोजमध्ये मी झाले असोसिएट. तर तिथल्या मॉडेल्सनी पण मला म्हटलं की मॅडम आता तुम्ही मुंबईत कधी करणार आहात. सो ठरवलं की आपण आता उतरूया याच्यामध्ये. सो युनिक 9 प्रोडक्शन्स लॉन्च केलं आणि आता माझा सेकंड सीझन येतोय. फर्स्ट सीझन झाला युनिक फेस ऑफ महाराष्ट्र आणि आता माझा रनवे येतोय, युनिक रनवे, द युनिक रनवे म्हणून. तर बघूया त्याच्यातून काय.
1: खरं तर मॅम बऱ्याच वेळेला आपण पाहायला गेलं की थोडासा वेगळा प्रश्न आहे की या फील्डमध्ये आपण जेव्हा येतो एकतर मोस्ट ऑफ दी ऑर्गनायझर हे मेल असतात. हा, देर आर फिमेल्स, बट मग कल्चरल इव्हेंट्स किंवा असं काहीतरी त्या फिमेल ज्या आहेत त्या ऑर्गनाईज करतात. बट बिईंग अ फिमेल असा एखादा इव्हेंट ऑर्गनाईज करणं हे किती डिफिकल्ट आहे, किंवा तुम्हाला असे इव्हेंट ऑर्गनाईज करताना कधी डिफिकल्टीज जाणवल्या, कोणत्या कोणत्या सिच्युएशन मधून तुम्ही जाता?
2: डिफिकल्टीज जास्त नाही, पण आलेत, म्हणजे फक्त नावावरून मला आलाय एखादा मेसेज असा, बाकी मला जास्त काही डिफिकल्टी नाही. स्त्रियांनी जास्त हे दिलं मला की म्हणजे मॅडम तुम्ही सपोर्ट केला, की मॅडम तुम्ही नारी शक्तीची थीम हे करताय म्हणजे शो मधून पहिल्याच, तर खूप रिस्पॉन्स चांगले चांगले आले की करूयात आपण. पार्टिसिपेंट्स म्हणजे 63 वरती होते. yes. आता बघून एक शोला आम्हाला असं वाटतं 100 वरती असू देत.
1: तर मॅम आताच म्हणजे मी तुम्हाला मग असं विचारलं की आता बरेच मेल आहे फिमेल आहे ज्या की आता इव्हेंटमध्ये उतरलेले आहेत, पण मेल फिमेल जर असं बघायचं गेलं तर काही असं तुम्हाला कधी फरक जाणवलाय का, आणि जाणवलाय तर काय फरक जाणवतो?
2: फरक म्हणजे हाच की सपोज काही फायनान्शियल प्रॉब्लेम असेल लेडीजना, तुला माहितीच आहे की म्हणजे लेडीजना याच्यामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये पुढे जायचं पण असतं, म्हणजे स्वतःला पुढे न्यायचं पण असतं आणि कुटुंबासाठी काम पण करायचं असतं. सो पैसे कमी पडतात की मॅडम म्हणजे खरंच आहे, आणि ते मला कॉल्स आणि मेसेज आलेत की मॅम आम्ही हाफ पेमेंट केलं तर चालेल का, हाफ नंतर केलं तर चालेल का. तर हे मला असं वाटतं की कुठेतरी पुरुषाशी बोलण्यापेक्षा स्त्रीशी जास्त पटकन म्हणजे हे होतं बोललं जातं. आणि प्लस तुला माहितीच आहे की पुरुष कसा कुठल्याही क्षेत्रामध्ये पुढे जाऊन पटकन बोलतो, तर स्त्री कसं थोडस असं मागेच असते, बाउंड्रीज असतात. सो तसं जाणवतो थोडं कुठेतरी. आणि ठीक आहे,
1: नाही ते एक्झॅक्टली म्हणजे मला असं महत्वाचा मुद्दा आहे की कारण ऑफकोर्स आपण जेव्हा फिमेल लीडरला पाहतो ती बऱ्याच गोष्टी खूप छान पॉझिटिव्ह आणि मॅनेजमेंट खूप चांगलं तिचं असतं, बट शेवटी आफ्टरऑल काही गोष्टी ठरवताना एक कुठेतरी सर्टन बाउंड्रीज असतात आपल्याला आणि त्यामुळे त्या कुठेतरी फॉलो कराव्या लागतात. तर श्रोते हो, आपल्या आजच्या विशेष सेगमेंटमध्ये आज आपण सई वडावकर मॅडम यांच्यासोबत छान दिलखुलास गप्पा मारत आहोत आणि त्यांच्या फील्ड विषयी किंवा त्यांच्या इव्हेंट्सच्या त्यांच्या मॅनेजमेंट विषयी त्यांच्या स्किल्स विषयी आपण बऱ्याच गोष्टी अजून जाणून घेणार आहोत. पण इथे तुर्तास वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर वनमुरात गाण्यांचा आस्वाद घेत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुम्हाला तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि श्रोते, आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की आता ब्रेकपूर्वी तुम्ही ज्यांना ऐकलात, अर्थात आपल्या आजच्या पाहुण्या सई वडावकर मॅडम यांच्यासोबत आपली ही छान मुलाखत इथे सुरू आहे. सई मॅडम बद्दल जर सांगायचं झालं तर त्या युनिक 9 प्रोडक्शनच्या फाउंडर आहेत, त्याचबरोबर आई फाउंडेशन सुद्धा त्यांनी सुरू केलं. कुठेतरी इंस्टाग्रामवरती रील्सवरती सुरू झालेली ही जर्नी जी कुठेतरी व्हर्च्युअल होती, जी आता फिजिकलमध्ये उतरली आणि त्यांनी स्वतःचा इव्हेंट जे आहे ते सुरू केले आणि नुकताच त्यांचा युनिक फेस ऑफ महाराष्ट्र 2026 हा इव्हेंट झाला. या व्यतिरिक्त आता पुन्हा त्यांचा नवीन एक आगामी इव्हेंट येणार आहे, त्याविषयी पण जाणून घेऊयात. परंतु आपण युनिक 9 प्रोडक्शन विषयी तर माहिती करून घेतोय, पण आई फाउंडेशन विषयी पण मला विचारायचं आहे की मुळात या नावातच सगळं काही आहे, जिकडे मातृत्व आहे, वात्सल्य आहे, प्रेम आहे. आई फाउंडेशन का, कसं आणि कसं सुरू झालं, म्हणजे आणि काय कॉन्सेप्ट होती त्याच्यामध्ये?
1: कॉन्सेप्ट म्हणजे नाव तर म्हणशील तर आई, आपली आई कशी आपल्याला मायेने जवळ घेते वगैरे, तर मला असं वाटलं की का नको माझ्या फाउंडेशनचं नाव मी आई ठेवू, की जेणेकरून सर्वांना आपण आपलेसे वाटू, आईप्रमाणे वाटू, म्हणजे आपल्याकडे व्यक्त होतील लोक, या ह्याने मी आई फाउंडेशन नाव ठेवलं. आणि सो मी तुला म्हटलं की पुण्याला मी जसं कशिश प्रोडक्शनसोबत असोसिएट होते, तर ते काम मला स्वतंत्रपणे आई फाउंडेशनमध्ये लवकरच सुरू करायचं आहे. आम्ही स्लम्स एरियामध्ये जाऊन सॅनिटरी नॅपकिन्स डिस्ट्रीब्युट केलेले आहेत. तुला माहिती आहे की काही ठिकाणी असं आहे, म्हणजे आदिवासी पाड्यांमध्ये वगैरे पण याच्याबद्दल हे पण नाही
0: आहे,
1: अवेअरनेस नाही आहे की ते कसं यूज करायचं आणि ते यूज केलं पाहिजे. आता सुद्धा क्लोथ यूज करतात बायका, तर ते हायजेनिक नाहीये. सो त्याच्यासाठी मी, म्हणजे मला असं वाटतं की त्या स्त्रियांपर्यंत आपण पोचलं पाहिजे. मीच नाही, इतर पण कोणी फाउंडेशन्स स्त्रियांसाठी काम करत असतील, पोचतही असतील काही, पण मला नाही वाटत की म्हणजे आदिवासी पाड्यांपर्यंत कोणी जात असेल. सो त्यांना अवेअर करायला पाहिजे की हेल्थ इश्यूज भरपूर, तुला माहिती आहे की आपल्या स्त्रियांना जास्त पुरुषांपेक्षा जास्त हेल्थ इश्यूज असतात. सो सॅनिटरी नॅपकिनमध्ये, आणि मी स्वतः आता माझी एजन्सी पण काढणार आहे
0: की
1: सॅनिटरी नॅपकिनचं
0: हे. वा, म्हणजे ऍक्च्युली खरं तर हा खूप सोशल इश्यू आहे, म्हणजे मला म्हणायचं झालं तर, कारण आपण खूप पुढे चाललोय निघून आणि आपण म्हणजे सॅनिटरी नॅपकिनच्या व्यतिरिक्त आपण बऱ्याच गोष्टी आता नवीन हे झाल्यात, लॉन्च झालेत, पण या व्यतिरिक्त आपण हे नाही पाहत आहोत की आपल्या मागे बरीच लोक राहिली आहेत आणि तिकडे कुठेतरी अवेअरनेस करणं गरजेचं आहे. आणि सई मॅम, खरं तर खूप चांगला विषय तुम्ही हातात घेतलाय आणि मला असं वाटतंय की फक्त इव्हेंट ऑर्गनायझर म्हणून जी आपण एक चकाकी दुनिया असतो, त्या दुनियेच्या मागे जी दुनिया आहे खरी तर दडली आहे, तुम्ही त्यापर्यंत तिथपर्यंत पोहोचण्याचं पण तुम्ही काम करताय. आणि मुळात आदिवासी पाड्यांमध्ये अजूनही ती सिच्युएशन आहे जसं तुम्ही सांगितलं आणि तुम्ही ते काम घेत करताय, तर खरंच त्यासाठी खूप शुभेच्छा आहेत. आणि डेफिनेटली आई फाउंडेशनच्या माध्यमातून ज्या लोकांना खऱ्या त्या मातृत्वाची गरज आहे ते तुम्ही द्याल. येस. आणि आता पुढे वळूयात मॅम, खरं तर आई फाउंडेशन झालं किंवा युनिक प्रोडक्शन झालं, तुम्ही आता खरं तर या दोन मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळतायत, पण जसं मी तुम्हाला बघितलंय किंवा मला जसं माहिती आहे की तुम्ही या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळत असताना तुम्ही एका आईची, पत्नीची, सुनेची जबाबदारी सुद्धा सांभाळत असता, घरून कसा सपोर्ट मिळतो तुम्हाला? कारण जेव्हा तुम्ही सुरुवातीला जेव्हा पहिल्यांदा कल्पना मांडली त्यानंतर तुम्हाला कसा सपोर्ट मिळाला होता फॅमिलीमधून, काय सांगाल?
1: खूप छान सपोर्ट मिळाला, म्हणजे हे आता व्हिडिओमध्ये बोलायचंय म्हणून नाही बोलत आहे, तुम्ही सर्वांनी पाहिलंय शोमध्ये नाही, असं पण म्हणजे माझे मिस्टर सोबत असतात.
0: आणि सॉरी, मी तुम्हाला आता ब्रेक करते, बिहाइंड द कॅमेरा सर इज देअर.
1: येस. सो पहिले बघ, आफ्टर पहिले तर आपले आई वडील असतात लग्नाच्या आधी, त्यांचा सपोर्ट आपल्याला गरजेचा असतो फॅमिलीमध्ये. आफ्टर मॅरेज आपल्याला नवऱ्याचा सपोर्ट लागतो जास्त करून, आणि बघ आपण एकत्र फॅमिलीमध्ये असू तर सासू सासऱ्यांचा अर्थातच लागणार आहे, पण नवऱ्याचा पहिला पाहिजे असं मला वाटतं. आणि आज जे मी आहे ते त्याच्यामुळेच आहे, तो कुठेतरी बॅकला माझ्या बरोबर आहे, त्याच्यामुळे मी आज उभं राहू शकली आहे, बस इतकंच सांगेल. आणि माझ्या मुलाचा पण, की तो इतका लहान असून इतका समजूतदार आहे ना, तू पण पाहिलेस शो मध्ये, खूप फॅमिलीचा सपोर्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे, आपण काही करायला जाऊ.
0: बरोबर. आणि मी तुमची फॅमिली बघितली की ती कम्प्लीट तुमच्या बरोबर असते, अगदी मग तो इव्हेंट कुठेही असो
1: कुठेही असो.
0: आणि मला असं वाटतं की यातच सगळं गुपित दडलंय की तुम्ही एकटे चालण्यापेक्षा फॅमिलीला घेऊन सोबत चाललात तर मग म्हणतात ना की यश कदाचित लवकर तुमच्या वाटेला येऊ शकतं. मॅम या व्यतिरिक्त आज बऱ्याच महिला आहेत ज्या काहीतरी करू इच्छित आहेत किंवा त्यांना या फील्डमध्ये यायचंय पण भीती वाटते. आपण फॅशन शोचंच एक एक्झाम्पल घेऊया. तुम्ही आज इतक्या महिलांसोबत काम केलं, आपल्याकडे इतक्या सगळ्या कंटेस्टंट फिमेल कंटेस्टंट होत्या, पण तरीही अजून तुम्हाला वाटतं का की कुठेतरी महिला अजून बाहेर यायला घाबरतायत किंवा बाहेर येताना त्यांच्या मनामध्ये खूप प्रश्नचिन्ह आहेत किंवा फॅशन शो सारखे इव्हेंट करताना त्यांच्या मनात प्रश्नचिन्ह आहेत, मग एक ऑर्गनायझर म्हणून तुम्ही काय करता?
1: खरं तर आत्ता जेव्हा मी शो केला ना तेव्हा बऱ्याच अशा सिंगल मॉम्स होत्या की त्यांनी प्रश्न म्हणजे त्यांच्या डोक्यात होतेच ते, आम्हाला ते जाणवत होतं की हा मॅडम असं म्हणजे असं बोललं जातं, म्हणजे समाजातून पण असं बोललं जातं किंवा आपले जे रिलेटिव्ह वगैरे असं, तर त्यांना कुठेतरी बघ आता जेव्हा आपण शो करायला काढतो तेव्हा 3-4 महिने तर त्या प्रिपरेशनला लागतातच. त्यातून मी अशी म्हणजे ऑर्गनायझर आहे की मी सर्वांशी संवाद साधते पर्सनली, ते मेसेजेस कॉल्स घेणे वगैरे. त्यातून तुला खरं सांगू आत्ता पण आता शोज होऊन माझे 2-3 आठवडे झाले पण आत्ता पण त्या काय करतायत त्यांच्या फील्डमध्ये आणि पर्सनली मी मेसेजेस पण दाखवू शकते. त्या मला विचारतात किंवा सांगतात मॅम आमच्यासोबत असं झालं, आज मी हे मिळवलं, आता मी हे मिळवणार आहे या क्षेत्रात वगैरे, किंवा आता मी मॅम कार घेतली, इवन ते पण सगळं. तर मला असं वाटतं बायकांनी ना खरंच म्हणजे मागे राहू नये, कारण मी स्वतः पाहिलंय ना मला आफ्टर म्हणजे चाईल्ड बर्थ जे पोस्टपार्टम डिप्रेशन असतं त्यामधून मी सुद्धा गेलेली आहे. आज जी सई उभी दिसते तर त्याच्या मागे खूप ह्याच्यातून मी पण आलेली आहे वरती. असे बऱ्याच गोष्टी असतात बायकांच्या, तुला माहिती आहे, फिजिकल असतात, मेंटली असतात, सामाजिक जे आपले सपोर्ट असतात त्याच्या बाबतीत पण. तर त्यांचा पण विचार करायला पाहिजे समाजाचा, पण पहिले स्वतःचा विचार करा कुठल्याही स्त्रीने. मागे राहू नका, बोला, म्हणजे ज्यांच्याबरोबर तुम्हाला बोलावंसं वाटतं त्यांच्याबरोबर शेअर करा काही म्हणजे आतमध्ये ठेवून. आणि एक आहे की मी पुढे आई फाउंडेशनमध्ये हे सुद्धा काम करणार आहे. तुला माहिती आहे हल्ली आता एन्झायटी डिप्रेशन हे खूप वाढत चाललंय, सो मी त्याचे पण सेशन चालू करणार आहे, कारण मी स्वतः त्याच्यातून गेल्यामुळे मला कळतंय की स्त्री किंवा आता तू बघतेस की लहान मुलांना सुद्धा अटॅक येतात
0: हो,
1: तर ते का, तर त्याच्यावरती पण मी थोडाफार स्टडी करून मी काम चालू करणार आहे आई फाउंडेशन.
0: क्या बात आहे, क्या बात आहे. कारण मला असं वाटतंय की एखादी फाउंडेशन आपण जेव्हा सुरू करतो ना त्याच्या मागे त्याचा हेतू हाच असला पाहिजे की ते फाउंडेशन लोकांच्या उपयोगासाठी कसं येईल किंवा त्याच्यातून लोकांच्या फायद्याचं काय कसं मी देऊ शकते. आणि मुळात तुम्ही जे विषय उचलले तो सॅनिटरी नॅपकिनचा विषय असू दे, स्त्रियांसाठीचा विषय असू दे, किंवा आत्ताचा जो विषय आहे एन्झायटी आणि डिप्रेशन, आता जर आपण बघायला गेलं काउंट तर मला तो परफेक्ट काउंट नाही सांगता येणार, पण आपण असं म्हणू शकतो की आज आपल्या अवतीभोवती आपण जर 10 लोक बसले असतो तर त्यातल्या 1 ते 2 लोकांना एन्झायटी आणि डिप्रेशनचा त्रास आहे, स्ट्रेस इतका आहे. त्यामुळे स्ट्रेस मॅनेजमेंट असणं, डिप्रेशन आणि मुळात कॉम्पिटिशन इतकी वाढली आहे मुलामुलांमध्ये, लहान मुलांमध्ये कॉम्पिटिशन आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही यावरती काम करणार आहात, करतायत आणि रिसर्च करणार आहात, तर त्यामुळे खरंच त्यासाठी पण तुमचं खरंच करावं तेवढं कौतुक कमी आहे. मॅम या व्यतिरिक्त तुम्ही स्त्रियांसोबत काम केलं, जसं की आता सांगितलं की तुम्ही खूप फॅमिलियर त्यांच्यासोबत रिलेशन ठेवता, किंवा फक्त इव्हेंट पुरतं ते मर्यादित नाहीये की आज तू माझ्याकडे इव्हेंटला आलीस, आज इव्हेंट झाला तू उद्या विसरलीस आणि नंतर तू तुझ्या मागामाला लागली, असं नाहीये. तर कुठेतरी एक चांगलं रिलेशन तुम्ही मेंटेन केलं, पण या व्यतिरिक्त तुम्ही लहान मुलांच्या कॅटेगरीमध्ये त्यांच्यासोबत जाऊन पण तुम्ही त्यांना खूप छान ट्रीट करता. म्हणजे मी आय रिमेंबर की तुम्ही खूप छान गोड त्यांच्यासोबत कम्युनिकेट करत होतात आणि ते सुद्धा मॅम मॅम करून तुमच्या मागे येत होते. सो एक त्यासाठी पण त्यांना समजून घेण्याची पण एक आपल्याकडे हे पाहिजे ना, कारण असे इव्हेंट म्हटलं की मुलं हे येतात, कॉम्पिटिटर्स मध्ये असतात, ते कॉम्पिटिशन मध्ये असतात. आणि मी एक गोष्ट नोटीस केली की तुमच्याकडे इव्हेंटमध्ये किड्स कॅटेगरीमध्ये सुद्धा बरेच कंटेस्टंट होते, आणि या सगळ्या इतक्या कंटेस्टंटला म्हणजे इतक्या स्टुडंट्सला त्या लहान मुलांना कसं तुम्ही हँडल करता, किंवा त्यांचे पॅरेंट्स, मग त्यांचे ते एवढे क्वेश्चन्स.
1: खरं तर मला लहानपणापासून म्हणजे लहान मुलांची खूप आवड होती, त्यांना ट्रीट करणं माझ्यासाठी खूप नवीन नाहीये, आवड असल्यामुळे म्हणजे आपण गेलो तर ते येणार ग असं असतं ते. सो काही नाही, त्यांच्या कलाने घेतलं की बरोबर होतं ते सगळं.
0: पण आणि मुळात ते किती कॉन्फिडेंट होते
1: बापरे, भरपूर भरपूर. जे आम्ही ग्रुमिंगच्या दिवशी जी लहान मुलं पाहिली होती ना, किती म्हणजे त्यांच्या मागे मागे अरे हे करू शकतील की नाही असं वाटत होतं, काही प्रेशर होते ते आम्हाला वाटत होतं. पण शोला त्यांनी रॅम्प नुसता हलवून टाकला होता,
0: त्यांचा वर्क असतो किंवा त्यांचं बोलणं. आणि मुळात तुम्ही त्यांच्याकडून तितकी तयारी
1: करून. बरोबर.
0: आणि पॅरेंट्सचा कसा रिस्पॉन्स मिळतो त्यांच्या?
1: पॅरेंट्सचा, पॅरेंट्स किड्स पेक्षा पॅरेंट्स जास्त एक्साइटेड असतात की हा कोणती थीम मॅडम. आत्ताच उद्या रनवे करणार आहे ना, तर पहिले थीम बद्दल विचारलं जातं मला की थीम असेल तर कसं थोडस मुलांना पण थोडं आपण मजा येते रेडी व्हायला. सो पॅरेंट्स जास्त एक्साइटेड असतात.
0: श्रोतेहो, आज आपण सई मॅडम सोबत छान ढिलखुलास गप्पाईकडे सध्या आपल्या सुरू आहेत आणि फॅशनिस्टा आजकिनारी या सेगमेंटमध्ये आपण सई मॅम यांना इथे ऐकत आहोत. पण ह्या गप्पा ज्या आहेत त्याच्या सुरू राहतील. तुर्तास वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुरात गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. आचार्य 90 FM माध्यमातून आपण सई वडावकर यांना इथे ऐकत आहोत आणि सई माम कडून आपण आई फाउंडेशन युनिक प्रोडक्शन याविषयी आपण जाणून घेतलं. मॅम, युनिक 9 प्रोडक्शनच्या माध्यमातून तुम्ही नुकताच फॅशन शो ऑर्गनाईज केला होता. तुम्ही फॅशन शोला ऍज अ ज्युरी म्हणून बऱ्याच ठिकाणी जाता, त्या व्यतिरिक्त तुम्ही सोशल मीडियावर सुद्धा ऍक्टिव्ह आहात. मला एक विचारायचंय म्हणजे की ऑर्गनायझरच्या भूमिकेत गेल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय की सध्या फॅशन शो कडे बघण्याचा किंवा फॅशन इंडस्ट्रीकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलत चाललाय का?
1: बदलत चाललाय की नाही मला इतकं सांगता नाही येणार, पण बदलावा लोकांनी. कारण पहिले फॅशन शो म्हणजे शॉर्ट कपडे घालणं वगैरे असं काहीतरी असेल असं लोकांना वाटायचं, पण तसं नाही. आपण ट्रॅडिशनल राऊंड सुद्धा घेतो, इंडो वेस्टर्न राऊंड सुद्धा घेतो, त्यामधून सुद्धा स्त्रिया पूर्ण पेहराव जसं की पैठणी म्हण, नऊवारी म्हण, तर नथ अगदी म्हणजे पारंपरिक वेशभूषेमध्ये पण स्त्रिया रॅम्पवॉक करतात. तर असं काही नसतं की तर बदलावा लोकांनी असा त्यांचा दृष्टिकोन.
0: किंवा बऱ्याच वेळेला असं असतं ना की कॉन्फिडन्स नाहीये, मी काळा, मी गोरा,
1: नाही असं पण नाही. असं कुठले पेजंट हे करत नाही की कॉम्प्लेक्स वरून, हाईट वरून सुद्धा. आणि माझ्या पण पेजंटमध्ये किंवा ह्याच्यामध्ये प्रॉडक्शनमध्ये असं मी काही म्हणजे नियम ठेवले नाही आहेत अटी की तुमचं हाईटच इतकी पाहिजे किंवा तुमचा कॉम्प्लेक्सच असा पाहिजे. मी जो व्हिडिओ एक माझा बाईट दिला होता त्यामध्ये पण मी सांगितलं की युनिक फेस ऑफ महाराष्ट्र, याचा अर्थ हा नाही की तुमचा फेस खूप छान पाहिजे, तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स पाहिजे.
0: बरोबर.
1: बाकी
0: ओव्हरऑल कॉन्फिडन्स म्हणा किंवा तुम्ही इतरांशी तुमचं वागणं कसं आहे, तुम्हाला सोशली काय अप्रूव्ह करायचं आहे एक्झॅक्टली,
1: तर ते हवंय. बाकी कॉम्प्लेक्स वगैरे मॅटर नाही करत.
0: एक्झॅक्टली खरंय. म्हणजे मला असं वाटतं कुठेतरी या निमित्तानं का होईना आत्ताची जी येणारी जनरेशन आहे ती मला असं वाटतं खूप कॉन्फिडेंटली सगळ्या पेजंटमध्ये डेफिनेटली पार्टिसिपेट करू शकेल. कारण कुठेतरी एक भीती असते की पालकांना मुळात ती भीती असते की शो आहे, कशाला जायचं, हे सगळं होत असणार किंवा काय. तर त्या सगळ्या प्रश्नांवरती आता ती प्रश्न कुठेतरी मला असं वाटतं आपण कोडून काढायला काही हरकत नाहीये. कारण हे सगळं पॉझिटिव्ह इतकं घडतंय आणि मी तर मला जेन्युअनली असं वाटतं की एखादी स्त्री ज्या वेळेला फॅशन शो सारखी इव्हेंट ऑर्गनाईज करत असेल ना तेव्हा ती डेफिनेटली दुसऱ्या स्त्रीच्या संरक्षणाची काळजी
1: नक्की. कारण मी स्वतः माझ्या शो आफ्टर शो नंतर तुला पण सांगितलं की मला घरी पोचल्यानंतर कॉलवर मेसेज करायचा, कारण ती आपली जबाबदारी मी समजते. माझा शो आहे तर माझी जबाबदारी एक स्त्री म्हणून तरी ऍटलीस्ट.
0: बरोबर. एक्झॅक्टली. मॅम, या व्यतिरिक्त खरं तर मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे आपण आलेलो आहोत. तुम्ही आतापर्यंत बऱ्याच गोष्टी सांगितल्यात किंवा बऱ्याच गोष्टी आपण आता ऐकल्यात आपल्या युनिक 9 प्रोडक्शनच्या माध्यमातून किंवा आई फाउंडेशनच्या माध्यमातून. इथून पुढे आता आई फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही काय वेगळी कामं करणार आहात किंवा युनिक 9 प्रोडक्शनच्या माध्यमातून कोणते नवीन इव्हेंट घेऊन येणार आहात?
1: आई फाउंडेशनमधून जसं मी मगाशी म्हटलं की आता तर सॅनिटरी नॅपकिन्सचं आम्ही डिस्ट्रीब्युशन करतच आहोत, पण डिप्रेशनवरती मला जास्त काम करायला आवडेल. कारण आता आपण तेच बघतोय ना की लहान मुलांना सुद्धा अटॅक येत आहेत, तर ते असं का होतंय त्याच्यावरती काहीतरी स्टडी रिसर्च करायला पाहिजे असं मला कुठेतरी वाटतंय. सो ते काम मी आफ्टर सॅनिटरी पॅड डिस्ट्रीब्युशन मी डिप्रेशन एन्झायटीवरती काम करेन आई फाउंडेशनतर्फे. आणि युनिक 9 प्रोडक्शनमधून म्हणशील तर मी नारीला पहिला सन्मान करते, कारण मी पण नारी आहे आणि ज्यांच्यामध्ये स्किल आहे पुढे जाण्याचं किंवा सोशल वर्क ज्या करू शकतात, कारण मी सोशल वर्कर असल्यामुळे मी पहिलं ते पाहिन. कॉन्फिडन्स आणि घरातून सपोर्ट नाही आहे पण काहीतरी करण्याची जिद्द आहे ज्या स्त्रीमध्ये, त्यांना घेऊन मी युनिक 9 प्रोडक्शनमध्ये पुढे जायला मला आवडेल.
0: ख्या वाट आहे मला मुळात ना याच मला असं वाटलं होतं कुठेतरी बॅक ऑफ द माइंड की हा आता मॅम म्हणतील की आता पुढचा हा शो लाईन अप आहे, तो शो लाईन अप आहे आणि डेफिनेटली ते असणारच आहेत. पण या व्यतिरिक्त स्पेशली फिमेलसाठी जे कुठेतरी आहे ना की सॉफ्ट कॉर्नर आहे आणि तो असलाच पाहिजे की येस. तर खरंच तुम्ही जो कॉन्सेप्ट आतात घेतलाय त्यासाठी खूप शुभेच्छा आहे. पण जाता जाता पुन्हा एकदा मी तुम्हाला रिक्वेस्ट करणार आहे की सगळ्या फिमेल्सना आणि मुळात ज्या फिमेल्स आहेत त्यांना सुद्धा आणि असे मेल्स जे इव्हेंट ऑर्गनायझर आहेत किंवा सगळ्यांना जे इव्हेंट ऑर्गनायझर आहेत आणि विशेष करून ज्या महिला ज्यांना या इंडस्ट्रीमध्ये यायचंय अशा सगळ्यांना काय मेसेज द्याल?
1: मॅसेज हाच देईन की पहिले तर पेशन्स ठेवा, कुठल्याही कामामध्ये थोडासा वेळ तर लागतोच, पेशन्स ठेवा. फॅमिली सपोर्ट हा महत्वाचा असतोच, असं नाही की आपण फॅमिलीला सोडून कुठेतरी खूप पुढे जाण्याचं एक करू, तर फॅमिलीचा सपोर्ट पण आपल्याला लागणारच आहे, इम्पॉर्टंट आहे. आणि फिमेल उलट मी म्हणते ह्या क्षेत्रामध्ये फिमेल ऑर्गनायझर्सने अजून उतरावं.
0: बरोबर,
1: माझ्यासोबत जसं अजून आहेत बऱ्याच आहेत, तू पण पाहिलं असेल आहेत बऱ्याच, सो अजून फिमेल ऑर्गनायझर्सने उतरावं जेणेकरून आपण अजून फिमेल्सना पुढे जाण्याची संधी देऊ शकू. बस
0: येस, क्या बात आहे. तर श्रोते हो, आपली आजची विशेष मुलाखत आणि या मुलाखतीमध्ये आज आपण ऐकत होतो सई वडावकर यांना, आणि त्यांच्याकडून आपण त्यांचे विचार काय आहेत किंवा त्यांना समाजामध्ये पुढे जाऊन कसं हेल्प करायची आहे लोकांना आणि समाजासाठी कसं एक चांगला एक्झाम्पल सेट करायचं आहे हे आपण इथे पाहिलं. आणि खरं तर ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली किंवा तुमचे जर काही फरमायशी असतील, डाऊट्स असतील, तुम्हाला जर काही आमच्याशी संवाद साधायचा असेल तर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. सई मॅम, पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार. आणि आई फाउंडेशनच्या माध्यमातून असू देत आणि युनिक नाईन प्रोडक्शनच्या माध्यमातून असू देत, तुम्ही जी एक मोठी जबाबदारी हातात घेतलेली आहे ती जबाबदारी पूर्ण पाडण्यासाठी पप्पा तुम्हाला पूर्ण बळ देव अशा शुभेच्छा तुम्हाला देते. आणि मुळात स्त्रियांसाठी जो एक तुम्ही छान विडा उचललाय किंवा अशा सगळ्या लोकांसाठी ज्यांना कुठेतरी आता थोडंसं फ्रेश आणि चांगलं पॉझिटिव्ह ठेवण्याची गरज आहे, आत्ताच्या धकाधकीच्या काळामध्ये कुठेतरी स्वतःला शांत ठेवणं गरजेचं आहे, तर त्यासाठी तुम्ही काम सुरू करताय, तर त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि आज तुम्ही इथे आलात म्हणून तुमचे मनापासून आभार.
1: थँक्यू. मी पण आचार्य 90 FM आणि तुझे खूप आभार मानते की तुम्ही मला आज इथे बोलवलं.
0: तर श्रोते हो, आपली ही आजची विशेष मुलाखत आम्ही इथेच आता तुमची रजा घेतोय. आणि ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली नक्की प्रतिक्रिया कळवा. आणि आचार्य 90 FM ला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती सुद्धा फॉलो करायला विसरू नका. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, युट्यूब फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर आता मी आरजे कोमल सई मॅम सोबत तुमची रजा घेते. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद.

0: माडारकर मॅडम आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये.
1: थँक्यू
0: सो मच. रिमा मॅडम बद्दल जर सांगायचं झालं तर त्यांनी बदलापूर येथे 10वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यांनी होम सायन्स आणि फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला. यानंतर कलाशाखेतून MA ची पदवी सुद्धा घेतली. सुरुवातीला 2-3 इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षिका म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं. लग्नानंतर माहेरी बदलापूरला मोठ्या बहिणीने सुरू केलेल्या श्री कलानिर्मित या टेलरिंग फॅशन डिझायनिंग आणि बॅग मेकिंग इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी शिक्षिका म्हणून काम केलं. त्यानंतर बऱ्याच घटना अशा घडल्या आणि त्यानंतर कालांतराने मला असं वाटतं ऊर्जाची निर्मिती कशी झाली हे मी त्यांच्याकडून ऐकून घेण्यासाठी जास्त उत्सुक आहे. पण ऊर्जाविषयी मी सांगेन तर खण, पैठणी, कॉटन सिल्क, अजरक अशा पारंपरिक कपड्यांपासून शोल्डर बॅग्स, टोट बॅग्स, स्लिंग्स, क्लचेस, वॉलेट, ऑर्गनायझर्स, पाउचेस, ट्रॅव्हल बॅग्स, लॅपटॉप बॅग्स अशा विविध प्रकारच्या बॅग्स ज्या आहेत हे जे आहे हे ऊर्जाच्या माध्यमातून असे वेगळे प्रोडक्ट जे आहेत ते तुम्ही बघू शकता. मुळात मला असं वाटतं की प्लास्टिकचा कुठेही वापर न करता मुळात जो आपला पारंपरिक कपडा आहे किंवा आपले जे पारंपरिक जे वेगळे वेगळे प्रकार जे आपल्याला पाहायला मिळतात त्या कपड्यांचा वापर करून भरपूर प्रोडक्ट्स त्यांनी बनवलेले आहेत. आणि मुळात प्रोडक्ट्स जर त्याविषयी तर आपण जाणून घेऊयाच पण इतकी व्हरायटी, इतके ऑप्शन्स त्यांच्याकडे अव्हेलेबल आहेत त्याविषयी पण जाणून घेऊयात. या व्यतिरिक्त त्या स्वतःचा बचत गट सुद्धा चालवत आहेत. एक महिला म्हणून महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम त्या करतायत. तर मी खरं तर त्यांना मला मुळात असं झालं की त्यांचं नावही ऊर्जाच आहे की काय. सो आय एम लाईक की यार नावातच सगळं काही आहे ऊर्जा. म्हणजे ते नाव ऐकल्यानंतर असं कंटाळा येणारच नाही. म्हणजे ऊर्जा म्हटलं की कसं कामाला सुरुवात झालीच पाहिजे. तर मॅडम माझा पहिला प्रश्न हाच आहे की ऊर्जाची ऊर्जा जी आहे ती कशी सुरू झालं आणि ऊर्जा हे नाव.

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते, हो मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य
1: सेंटीज की सबसे खूबसूरत लड़की.

शांता शेळके। माय मराठीच्या मंदिरात सातत्याने वात्सल्याने शांतपणाने तेवणारी एक समयी म्हणजे शांताबाई शेळके। शांताबाईंनी अनेक काव्यज्योती प्रज्वलित केल्या। या काव्यज्योतींना पुन्हा प्रज्वलित करण्याचं, त्या काव्यज्योतींच्या प्रकाशात पुन्हा एकदा आपल्या तमाम मराठी रसिकांना न्हाऊ घालण्याचा हा प्रपंच। शांताबाईंच्या सगळ्या ग्रंथांची फार मोठी लिस्ट आहे। तोच चंद्रमा, गोंधळ, रेशीम रेखा यासारखे काव्यसंग्रह, गुलमोहर, लेकुरवाळी, कासकमळ यासारखे कथासंग्रह, मायेचा पाझर, माझा खेळ मांडू दे यासारख्या कादंबऱ्या, पावसा आधीचा पाऊस, सांगावेसे वाटले म्हणून यासारखे ललित लेखन, लपाछपी, मांजरांचा गाव सारखे बालसाहित्य, धूरपाटी सारखे आत्मचरित्र आणि शांताबाईंची कितीतरी लावण्य गीतं। तुम्हा मंडळींना माहिती असणारी रेशमाच्या रेघानी, वादळ वारं सुटलं ग, पण शांताबाई खऱ्या भावतात त्या त्यांच्या बालगीतांमध्ये। मी तुम्हाला सांगे की आज सुद्धा किलबिल किलबिल पक्षी बोलती हे गाणं लागतं की कान अगदी तृप्त होऊन जातात।

शांताबाई असे अनेक लेखक आहेत जे शब्दांचे चांदणे पेरतात, पण मला वाटतं शांताबाई शेळके या अशा लेखिका होत्या की त्यांनी चांदण्यांना अर्थ दिला. त्यांचे शब्द नुसते शब्द नाही तर ते अर्थपूर्ण भाव व्यक्त करणारे शब्द आहेत. त्यांच्या सगळ्या गीत रचना जर पाहिल्या आणि त्या का प्रसिद्ध झाल्या तर त्याला तेच कारण आहे की त्यांच्या गीतातून वाचकांच्या हृदयाशी संवाद होत होता.

0: शांताबाईंच्या मनस्वीपणाबद्दल अरुणाताई ढेरे यांनी शांताबाईंबद्दल सांगितलेली आठवण आहे. आळंदी इथे झालेल्या साहित्य संमेलनासाठी गाडीमधून जात असताना अरुणाताई त्यांच्याबरोबर होत्या. मध्येच थोडा फेरफटका मारताना त्यांनी ड्रायव्हरला एका ठिकाणी गाडी थांबवायला सांगितली. अरुणाताईंनी विचारलं काय झालं, त्या म्हणाल्या अगं ते बांगड्यांचं दुकान दिसत आहे, आज तुला मी बांगड्या भरते, हा आजचा क्षण खूप चांगला आहे. मला वाटतं हे असं मनस्वीपण आणि स्त्री भावनेचा आविष्कार त्यांच्याजवळ होता. माणसांशी संवाद साधण्याची, त्यांच्याशी ऋणानुबंध निर्माण करण्याची, ओलाव्याची एक दृष्टी शांताबाईंच्या जवळ होती. म्हणून शांताबाई सगळ्यांना प्रिय होता.
1: काही आठवण

डॉक्टर विद्या देवधर लिहितात, कवयित्री शांता शेळके हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. कथा, कादंबरी, अनुवाद, चित्रपट, गीतं, सर्व साहित्य प्रकारांमध्ये शांताबाईंनी अतिशय मोलाची कामगिरी बजावली. बघ आई आकाशात सूर्य हा आला या प्राथमिक शाळेतील कवितेपासून शांताबाईंची ओळख होते. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती असं ऐकत आपण सर्व मोठे झालो. मी डोलकर या गाण्यावर शाळेतील वार्षिकोत्सवात कोळी गीतात नाचलो. जीवलगा राहिले रे दूर घर माझे किंवा तोच चंद्रमा नभात ही गाणी ऐकत मोठे झालो. ओढ, कोजागिरी या कादंबऱ्यातून पुरोगामी आणि मानवतावादी असा शांताबाईंचा दृष्टिकोन लक्षात येत गेला. त्याशिवाय त्यांची चौघी जणी ही लुईसा मे अल्कॉट यांच्या लिटल वुमन आणि गुड वाईफ्सचा अनुवाद असलेली कादंबरी अप्रतिम आहे. याशिवाय शांताबाईंनी कालिदासापासून गुलजारपर्यंतच्या सर्व मान्यवर कवींच्या काव्याचा अनुवाद केलेला आहे. जपानी हायकूचं त्यांनी केलेलं रूपांतर म्हणजे पाण्यावरच्या पाकळ्या, ज्या नावातच ही सहजता, सौंदर्य आणि हिंदोळे आहेत. शांताबाईंची कल्पकता इथे आपल्याला अनुभवायला येते. शांताबाई शेळके बहुभाषा कोविद आस्वादक अभ्यासक होत्या. भरपूर ज्ञानभांडार आत्मसात करून सहज सोप्या शब्दांमधून त्यांनी ते व्यक्त केलं. त्यांच्या कवितांमधून निसर्गाची विविध रूपं आपल्याला दिसतात. फुलांवर, पानांवर, झाडांवर, पाकळ्यांवरही त्यांचं अतोनात प्रेम.

असे नमी नसे नमी तरी असेल गीत हे, फुला फुला तर येथल्या उद्या हसेल गीत हे, असे शांताबाई सांगतात. त्यांची फूल ही कविता वाचताना जाईचे फुलणे फुलणे तेची झुकणे ही ज्ञानदेवांनी सांगितलेली ओवी आठवते. इथे शांताबाई मात्र फुललेल्या फुलाला त्याच्यामध्ये आजही असलेल्या सुगंधाची सौंदर्याची आठवण करून देतात. ही जगराहाटी आहे, तिला समोर जायचं बळ शांताबाईंची फूल ही कविता आपल्याला देते. ऐकूया. फुलून फूल खुळे शेवटी मिटू आले, फुलून फूल खुळे शेवटी मिटू आले, तरीही भृंग मधला पुन्हा लुटू आले. किती काळ धरू यास मी उरापाशी, किती काळ धरू यास मी उरापाशी, सुगंध धुंद कसे तेही ओहोटू आले. विरक्त रंग खुणा सर्व जाहल्या आता, विरक्त रंग खुणा सर्व जाहल्या आता, फिकेपणातच हे लाजरे वळू आले, फिकेपणातच हे लाजरे वठू आले. उन्हे पिऊन किती रूप मातले होते, उन्हे पिऊन किती रूप मातले होते, क्षणात भंगुर स्वप्न ते फुटू आले. कुणास काय जमे बोलणे फुलांसंगे, कुणास काय जमे बोलणे फुलासंगे, हवेत शब्द विचारे आता मिटू लागले, हवेत शब्द विचारे आता मिटू लागले.

शांताबाई शेळके एक चतुर असता व्यक्तिमत्व, सिद्ध असता लेखिका, सर्जनशील व्यक्तिमत्वाचा महामेरू अशा शांताबाई शेळके। शांताबाईंचं इतर भाषांमध्ये सुद्धा योगदान आहे, जसं की बंगाली आहे, पंजाबी आहे, हिंदी आहे। मला त्यांचं व्यक्तिमत्व अनेक छटा असलेल्या आकाशासारखे वाटते। अनेक रंग आकाशात आपल्याला दिसतात, कधी त्यात आपल्याला एखादं चित्र दिसतं। विशेष म्हणजे त्या वेगळ्या पिढीतल्या होत्या तरी श्रद्धा, आस्तिकतेपासून ते सहजीवन, स्त्री पुरुष प्रेम, रसिकता, त्याचबरोबर चांगल्या प्रकारची मानवी सहृदयता, या सगळ्यांचे एक इंद्रधनुष्य त्यांच्या व्यक्तिमत्वात होते। कुठेही कडवटपणा, टोचरेपणा किंवा व्यक्तिमत्वामधल्या काही प्रश्नांमुळे आलेला कडवटपणा असा त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये नव्हता। शांताबाई सतत काव्यात, वाङ्मयात बुडालेल्या असायच्या। वाचनाचा एक मोठा पैस त्यांचा होता आणि जवळजवळ शतकाची वाङ्मयीन परंपरा त्यांच्या स्मरणामध्ये होती। त्यामुळे कुठल्याही लहान मोठ्या कवीची आठवण करावी आणि शांताबाईंनी त्यांच्याबद्दल लगेचच चार शब्द सांगावे, बोलावे, त्यांच्या कविता म्हणून दाखवाव्यात असं घडत असे। किंवा कोणालाही एखाद्याच्या कवितेच्या चार ओळी आठवत असतील आणि कवी आठवत नसेल किंवा ओळ आठवत नसेल तर शांताबाईंना फोन करावा आणि शांताबाईंनी त्याची पुढची ओळ म्हणून दाखवावी किंवा त्या कवीचं नाव लगेच तुम्हाला सांगावं असंही घडत असेल।

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, मी आरजे कमल पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, तुमच्या अवतीभोवती अशी लहान मुलं आहेत का जी खूप जास्त ऍक्टिव्ह आहेत? टीन कॅटेगरी म्हणूयात आपण त्यांना. पण जेव्हा आपण लहान होतो, जेव्हा तुम्ही लहान असाल, तर आपलं तेव्हा एकच टार्गेट असायचं, मला सकाळी उठायचंय, शाळेत जायचंय, शाळेतून घरी यायचंय, दिलेला होमवर्क पूर्ण करायचा आहे आणि कधी कधी शिक्षकांचा मारही खायचा आहे. पण आताची जनरेशन ही बिलकुल तशी राहिलेली नाही आहे. आताची जनरेशन ही खूप जास्त ऍक्टिव्ह झाली आहे, प्रत्येक गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह होते, काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटीज ते सतत शिकत असतात. आणि आज एक अशीच गोड मुलगी आज आपल्यासोबत जोडली गेलेली आहे. खरं तर ही गोड मुलगी ज्यांच्यामुळे जोडली गेलेली आहे त्यांचा विषयी अगोदर सांगेन. तर येस, आपल्यासोबत आज पुन्हा एकदा जोडल्या गेलेल्या आहेत एनडी इव्हेंटच्या फाउंडर आणि डिरेक्टर नेत्रा देवस्थळी मॅम. नेत्रा मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आचार्य 90 FM वरती. तर येस, नेत्रा मॅमनी नुकताच, मी जसं त्यांच्याविषयी अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे की शी इज द फाउंडर अँड डिरेक्टर ऑफ एनडी इव्हेंट्स. आणि एनडी इव्हेंटच्या माध्यमातून त्या वेगळ्या वेगळ्या इव्हेंट्स जे आहेत त्या ऑर्गनाईज करत असतात. आणि नुकताच किंग अँड क्वीन ऑफ महाराष्ट्र हा इव्हेंट सुद्धा पार पडला, खूप मोठं ब्युटी पेजंट हे पार पडलं. आणि त्यामध्ये सगळ्या कॅटेगरीज ठेवण्यात आल्या होत्या, मिस पासून मिसेस पासून टीन कॅटेगरी पण ज्यामध्ये होती. म्हणजे आत्ताचं जे यूथ आहे हे खूप कमालीचं आहे, हे मला त्या मंचावरती गेल्यानंतर पाहायला मिळालं. आणि टीन कॅटेगरीमधून जी आपली गोड मुलगी विन झाली होती ती मनुश्री शिंदे आज आपल्यासोबत जोडली गेली. मनुश्री, तुझं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. मनुश्रीबद्दल सांगायचं झालं तर ती सध्या 8th स्टँडर्डला आहे, पण त्या व्यतिरिक्त ती स्वतः सुद्धा थिएटर आर्टिस्ट आहे. ती सध्या नाटक शिकतीये, बालनाट्य संस्थांमधून ती काम करतीये. तर अशी ही मनुश्री आज आपल्यासोबत आहे. नेत्रा मॅम, तुम्ही प्रत्येक कॅटेगरी सोबत काम केलं, तुम्ही मिस कॅटेगरी, मिसेस कॅटेगरी, मिस्टर कॅटेगरी सगळ्या कॅटेगरी बरोबर काम करत असताना टीम्स कॅटेगरी म्हणजे त्यांच्या लेवलला जाऊन ती एनर्जी, म्हणजे दे आर, त्यांची एनर्जी कमालीची असते, पण त्यांची एनर्जी मॅच करणं, त्यांचे मूड स्विंग सांभाळणं, हे सगळं सांभाळत तुम्ही या कॅटेगरी सोबत कसं डील केलं आणि या कॅटेगरी सोबत काम करताना कशी मजा येते काय सांगाल?
1: सो टीन आणि मिस कॅटेगरी ह्यांचं कम्पॅरिझन मिसेस आणि क्लासिक बरोबर होऊ शकत नाही, कारण ही मुलं थोडी लहान असतात आणि तेवढे मॅच्युअर्ड नसतात. आणि आय विल से की ह्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन तितकं हेल्दी होत नाही जितकं मिसेस, आय एम सॉरी टू से दिस बट दिस इज माय एक्सपिरियन्स कम्पेअर टू मिसेस अँड क्लासिक. कारण लहान आहेत मुलं आणि प्रत्येक मुलाला मुलीला हेच वाटतं की मी जिंकणार, मी जिंकणार. आणि नंतर मग न जिंकल्यामुळे मग ते थोडस एक नर्वसनेस, रडणं किंवा सम टँट्रम्स अँड ऑल, हे थोडस या कॅटेगरीमध्ये होत. सो दिस इज डिफरंट फ्रॉम द अदर मिसेस अँड क्लासिक कॅटेगरी. पण हा, ड्युरिंग द सेशन्स अँड ऑल सगळे व्यवस्थित कोऑपरेटिव्ह होते. ह्यांचाही ग्रुप खूप छान झालेला आहे, एकत्र ते छान मिक्सअप होत आहेत वगैरे. अँड मनुषीचं मी असं सांगेन की ती खूप शांत होती, खूप शांत, खूप, म्हणजे मी मनुष्यचं अ पण ऐकलं नाहीये.
0: अरे बापरे,
1: पूर्ण ग्रुमिंग मध्ये. बट दॅट डे शी वॉज आउटस्टँडिंग. म्हणजे मी समोर बसले होते आणि मला असं, म्हणजे आय डिंट एक्सपेक्ट. कधी कधी असं होतं ना की पूर्ण
0: उलट काहीतरी
1: आपलं झालं तिच्या बाबतीत, की कधी मी तिचा आवाज ऐकला नाही, इतक्या हळू आवाजात ती. शी इज व्हेरी सॉफ्ट स्पोकन, शी इज व्हेरी वेल बिहेव्ड आणि ओबिडियंट गर्ल आय शुड से. पण म्हणजे असं असतं ना की मग खूप शांत असणे की काय माहिती ही कसं परफॉर्म करेल, हे थोडस म्हणजे मला असं वाटत होतं. पण नो, शी वॉज रिअली रिअली आउटस्टँडिंग. आणि तिने इंट्रोडक्शन खूप सुंदर दिलं, तिचं वॉक सुंदर झालं, हर आय कॉन्टॅक्ट, the way she acknowledged the audience, that I should appreciate.
0: kya baat hai,
1: her answer also, voice modulation kuthe kasa asla paije, perfect hota tija, 10 on 10 hoti thi ekdam. no doubt miss ani teen category hi combined hoti. competition was really tough. really tough, karan sabhech well dressed hote आणि सगळ्यांनीच म्हणजे परफॉर्म खूप छान केलं ह्यांच्या कॉम्पिटिशन. आणि सगळे खूप छान दिसत होते, थोडस मागे पुढे होत होतं, काही जण थोडे फंबल होत होते, काही जणांना क्वेश्चनच कळत नव्हतं. कधी कधी होतं असं की आपल्याला सगळं माहिती असतं, पण आपण असं ह्या मोठ्या स्टेजवर उभं राहिल्यानंतर आपल्याला काही, आपण थोडं सगळं विसरतो, ब्लँक होतो. पण त्याच्यात मनुश्री वॉज रिअली बेस्ट अँड शी गेव हर 100% आय शुड से. अँड हर तिच्या आईनी पण खूप एफर्ट्स टाकले त्याच्यात, खूप खूप म्हणजे हर मॉम तिची आई नेहमी यायची थोड्या छोट्या बहिणीला घेऊन वगैरे. द वे शी मॅनेज अँड ऑल इट इज रिअली अप्रिशिएट. सगळ्या पेरेंट्सनी केलंय पण मनुश्रीचं असं होतं की खरंच एकदम गेम चेंज.
0: क्या बात आहे मनुश्री, तुला वाटलं होतं आज नेत्रा मॅम लिटरली बॅक टू बॅक 2-3 मिनिट्स कंटिन्यू तुझ्याबद्दलच बोलतायत, तुझं कौतुक करतायत, बोलतायत म्हणजे तुझं कौतुक करतायत. कसं वाटतं हे सगळं ऐकून?
2: खूप छान वाटतंय. ऍक्च्युली मला पण नव्हतं वाटलं मी जिंकेल, खूप कॉम्पिटिशन होती आणि जेव्हा विनर अनाऊन्स झालं तेव्हा डायरेक्ट मी उडाली.
1: रिअली रिअली ती
0: हो आम्ही पाहिलं तो मोमेंट म्हणजे शी वॉज लाईक ओ बट येस. मनुश्री तू ऑलरेडी थिएटर आर्टिस्ट आहेस, मग फॅशन याच्याकडे कशी वळलीस किंवा फॅशन शो मध्ये जाऊयात एक मॉडेल म्हणून आपण जर्नी सुरू करूयात, कशी सुरू झाली ही जर्नी तुझी?
2: ऍक्च्युली आधी मला माहितीच नव्हतं ब्युटी पेजंट असतं कसं असतं काय असतं. सो माझी एक फ्रेंड आहे तिने मला सांगितलं की असं असं एनडी इव्हेंट्स आहे तिकडे तू रजिस्टर कर पार्टिसिपेट कर. सो मी आधी म्हणजे आईच मला बोलवती कर पार्टिसिपेट. सो मला पण याच्यामध्ये इंटरेस्ट आहे कारण की मी स्टेजवर ऑलरेडी जाते थिएटर करते. सो मी आईला बोलली ठीक आहे. पण माझे बाबा आधी बोलत होते की अभ्यास कर, माझ्या बाबांचं असं की जास्त अभ्यास कर. सो मी आधी अभ्यास कर अभ्यास कर. सो बाबा पण नंतर तयार झाले ठीक आहे कर. सो मी केलं आणि मलाही माहितच नव्हतं की मी जिंकेल कारण की खूप मुली होत्या खूप कॉम्पिटिशन होती. आणि मी इकडे आली सगळं एक्सपिरियन्स केलं, नेत्रा मॅमनी खूप छान ग्रूम केलं आम्हाला. त्यानंतर प्रत्येक सेशनमध्ये नेत्रा मॅम सगळ्या मुलींना सांगायच्या हे असं हे तसं सगळं लक्षात ठेवायला सांगायच्या. सो असं मी इकडे आली आणि नंतर मग सगळा पुढचा प्रवास सुरू झाला.
0: क्या बात आहे, बापरे या वयामध्ये हे इतके जड शब्द.
1: इनफॅक्ट आय वुड लाईक टू से दॅट she is a biggest example of slow and steady wins the race.
0: Yeah, exactly.
1: Yes, yes, she is the example.
0: Shantit Kranti keli
1: tini. Yeah, 100%.
0: Okay. Manushree, जेव्हा तू आता तू ऑलरेडी थिएटर करतेस त्यामुळे थिएटरचा एक एक्सपिरियन्स वेगळा असतो, पण जेव्हा बिईंग अ मॉडेल तुम्ही जेव्हा स्टेजवरती उभा राहता जेव्हा तुम्हाला हिल्स कॅरी करून तुम्हाला वॉक करायचा असतो, सो ह्या सगळ्या ट्रेनिंग, कारण हे तर तुला अगोदर तुझा हा हे नव्हता की तू यामध्ये नव्हतीस त्यामुळे तुला याविषयी कल्पना नव्हती की मला कसं चालायचं किंवा काय, ट्रेनिंगमध्ये ग्रुमिंगमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी शिकवल्या गेल्या आणि तू त्याचा कॉम्पिटिशनमध्ये आणि कॉम्पिटिशनच्या नंतर पण कसा वापर झालाय तुला त्या सगळ्याचा?
2: ऍक्च्युली मला आधी खूप टेन्शन यायचं की हिल्समध्ये वॉक कसा करायचा, स्टेजवर जाऊन मी चुकली तर वॉक करताना पडली तर, पण नेत्रांनी सांगितलेलं तर तुम्ही वॉक करताना पडले पण उठून पुढे जायचं असं हे नाही करत असायचं की मी पडली आता काय करू. सो नेत्रांनी आम्हाला सगळ्या गोष्टी शिकवलेल्या की कसा वॉक करायचा, काय पोझेस द्यायच्या, कुठून कुठे जायचं, विनर झाल्यावर कसा वॉक करायचा, सगळं नेत्रांनी आम्हाला सांगितलेलं. म्हणून आम्हाला वॉक करताना किंवा बोलतानाही इंट्रोडक्शन देताना आन्सर देताना जास्त जड नाही गेलं.
0: क्या बात आहे. आणि तेव्हा जेव्हा तू असं म्हणालीस की आई खूप एक्सायटेड होती किंवा आईने खूप सपोर्ट केला, हा विनिंगचा क्राऊन जेव्हा नाव अनाऊन्स झालं त्यावेळेला आई नंतर आई बाबा आणि सगळ्या फॅमिली मेंबरच्या काय रिॲक्शन आहे सध्या, त्यांच्या काय कसं वाटतंय काय?
2: माझे बाबा तर नाचायलाच लागले आणि माझे आजोबा आजी पण आले होते ते सगळे खुश झाले आणि माझी आई रडायलाच लागली, तिला एक्सपेक्टेशनच नव्हती. ऍक्च्युली माझी लहान बहीण पण तिला पण टेन्शन आलेलं, ती माझ्या आईला बोलत होती आई दीदी जिंकेल की नाही, माझे हात थंड पडले.
0: बापरे क्या बात आहे. म्हणजे मला असं वाटतं नेत्रा मॅम की कुठेतरी ज्या पालकांना ज्या पॅरेंट्सला एक मनात भीती होती की फॅशन इंडस्ट्री नको पाठवायला तिकडे असंच असतं तसंच असतं, कुठेतरी हा क्रायटेरिया किंवा जे एक बघण्याचा दृष्टिकोन होता तो चेंज होतोय, तुम्हाला काय वाटतंय? कारण तुम्ही त्यांच्या पॅरेंट्सना जवळून पाहिलंय, तुम्ही भेटलाय, तुम्ही बोललाय त्यांच्यासोबत. बिईंग अन ऑर्गनायझर ऑफ दिस फॅशन इंडस्ट्री काय वाटतंय तुम्हाला हा चेंज कसा जाणवतोय?
1: ह्यांच्या कॅटेगरीचं असं सांगेन की मी ह्यांचे पेरेंट्स तसे हौशी असतात, म्हणजे ह्यांच्या कॅटेगरीमध्ये मुली पण खूप जास्त होत्या, कंटेस्टंट्स खूप जास्त होते. ह्यांच्या पेरेंट्सला असं हवं असतं की दे शुड गेट एक्सपोजर, दे शुड बी ग्रूम, आणि कारण हे त्यांना फ्युचरमध्ये खूप युजफुल होतं. त्यांना आतापासून आता जस्ट बिकॉज शी इज फ्रॉम ड्रामा अँड ऑल, शी इज इन टू ड्रामा अँड ऑल, तर तिला हे पुढे खूप युजफुल होणार आहे दिस टायटल, एस्पेशली तिचं जे ग्रुमिंग झालं. सो आजकालचे जे पेरेंट्स आहेत ना, त्यांना उलट हवं असतं की दे शुड किड्स शुड बॅलन्स एव्हरीथिंग, अभ्यास पण आणि ऑन टॉप ऑफ दॅट एक स्पेशल काहीतरी अशी क्वालिटी पाहिजे, इदर इट इज स्पोर्ट्स ऑर समथिंग लाईक दॅट, लाईक मॉडेलिंग ऑर समथिंग. हे मी एक ह्या पेरेंट्स ऑब्झर्व केलंय की ह्यांना हवं असतं की आपल्या मुलांनी ह्या बाबतीत पण पुढे असावं
0: केलं,
1: फक्त शिक्षण आपल्या पूर्वी असं होतं की अभ्यास करा अभ्यास करा, जसं मनुष्य बोलली की बाबांना असं वाटतं अभ्यास करा, बट शी हॅज प्रूव्ह
0: की हेही करू शकते,
1: हेही करू शकते आणि मी करून दाखवलं.
0: येस, आणि मला असं वाटतं की येस कदाचित याच गोष्टींमुळे पालकांचा जो एक दृष्टिकोन आहे, जो माइंडसेट त्यांचा जो तयार झालेला आहे, तो कुठेतरी चेंज होतोय आणि पॅरेंट्स हॅपीली मुलांना यामध्ये अलाउड करतात सगळं करायला, आणि स्पेशली फॉर गर्ल्स म्हणजे ती कुठेतरी भीती आता कुठे राहिलेली नाही, आणि दे आर व्हेरी सपोर्टिव्ह, ते कंटिन्यूअस त्यांच्या सोबत असतात अगदी ड्युरिंग प्रॅक्टिस किंवा आफ्टर प्रॅक्टिस किंवा ते घरी जाऊन पण त्यांचं ते कंटिन्युअस कम्युनिकेशन आहे त्यांच्या बरोबर. तुझ्या आईचं कसं होतं, म्हणजे आईने कसा सपोर्ट केलाय थ्रू आउट द प्रोसेस?
2: माझ्या आईनेच मला सगळ्यात जास्त सपोर्ट केलाय, तिनेच मला ह्याच्यामध्ये घ्यायला पार्टिसिपेट करायला सांगितलं. सो आम्हाला हे सांगायला आवडेल की एक वेळ अशी आलेली की मी आईशी भांडत होती, मला नाही करायचंय, मला सोडायचंय, कारण की काय झालेलं माझे फायनल्सचे एक्झाम्स चालू होते आणि माझा ड्रामाच चालू होते तेव्हा, थिएटर चालू होतं, दररोज प्रॅक्टिस असायची आणि मग हे पण चालू होतं, ह्याचे पण मध्ये मध्ये प्रॅक्टिसेस असायचे. सो मला खूपसं जड जात होतं की माझी दुसऱ्या दिवशी एक्झाम आहे, आज मला इकडे पण जायचं इकडे पण जायचं, मी आईला बोलले मला सोडायचं, आई बोलली तू करशील जा इकडे, आपण इकडून लवकर निघू किंवा इथे लेट जाऊ असं बोलायची, तुझा अभ्यास पण झालाय आता रिव्हिजनच करायचंय मग जाऊ आपण. सो मी आईला आधी नाही बोलायची, मग नंतर मी गेली आणि आई नंतर मला खूप जणांनी सांगितलं की करशील तू करशील, मग मी परत नेत्र मॅमला फोन करून सांगितलं की मॅम मला करायचंय कंटिन्यू,
1: सो मग असं मी पुढे कंटिन्यू केलं. तिने गिव्हअप केलं होतं पण तिला टाइम मॅनेज होत नव्हतं थोडस, तिने गिव्हअप केलेलं, पण नंतर तिलाच असं वाटलं की नाही तिने आणि तिचं लक बघा.
0: येस येस एक्झॅक्टली, आणि सी एक डिसिजन तुला आज कुठे घेऊन आलाय, सो क्या बात आहे. पण मनुश्री आज तुझे फ्रेंड्स आहेत किंवा तुझ्या फ्रेंड्स मध्ये उठतेस बसतेस स्कूलला ज्या फ्रेंड्स सोबत जातेस, हे सगळं टायटल जिंकल्यानंतर त्यांच्या काय प्रतिक्रिया, त्या ते कसं ट्रीट करतात तुला?
2: माझे फ्रेंड्स पण खूप खुश आहेत, ते त्यांनी पण ऍक्च्युअली माझे दोन जे बेस्ट फ्रेंड्स आहेत ते बोलतात की आपण पार्टी करू, आम्ही कॉन्टॅक्ट
0: आहे, पार्टी देणार, सो नाईस.
2: आणि माझी एक फ्रेंड तर बोलते मी ना रात्री तुझ्या मम्मांनी स्टेटस ठेवला तेव्हा बघत होती, मला अशी धकधक धकधक होत होती, आणि जेव्हा अनाऊन्स झालं तर विनर इज 02 ती बोलली की मी उडायलाच लागली, अरे खुश झाली.
0: क्या बात आहे, क्या बात आहे, किती छान आहे सगळं बरं. पण मग आता ऍट द एंड ऑफ दिस इंटरव्ह्यू, जे तुझ्यासारखे तुझे कोणी फ्रेंड्स असतील किंवा जे तुझ्याच एजमध्ये जो एक एज ग्रुप आहे तुझ्या असायचा, तर त्यांना तू काय एक छानसा जर मेसेज द्यायचा असेल तर काय देशील?
2: मला त्यांना सांगायला आवडेल की तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये नक्की या, कारण की तुम्हाला फक्त वाटत असेल बाहेरून की हे फक्त छान दिसणाऱ्या लोकांसाठी आहे किंवा
1: असं, मुळीच नाही आहे, मुळीच नाही आहे.
2: ह्याच्यासाठी आपल्याकडे टॅलेंट असायला पाहिजे, तुम्हाला माहिती आहे कसं चालायचं कसं बोलायचं ते सगळं ह्याच्यासाठी लागतं, असं नाही की फक्त मी सुंदर दिसते म्हणून मी ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायला पाहिजे.
0: क्या बात आहे, किती गोड मेसेज दिला.
1: मला अजून एक त्याच्याबद्दल सांगायला आवडेल, आम्ही एकदम सुरुवातीला स्किन केअर सेशन्स ठेवतो, डॉक्टर अदिती स्किन केअर सेशन्स घेतात, तेव्हाही मला आठवतं की मनुश्रीला इतके पिंपल्स होते आणि अगदी सुरुवातीला म्हणजे 2 महिन्याआधी आम्ही ते ठेवलो होतो, तेव्हा ही डॉक्टरची तिने कन्सल्ट केलं पण आणि जे काय तिला डॉक्टरांनी सांगितलं ते सगळं तिने फॉलो केलं आणि बाय द टाइम फिनालेच्या वेळी हर स्किन वॉज क्लिअर, ते एक तिचं ते पण आम्ही ऑब्झर्व केलं की शी हॅज फॉलोड व्हॉट एव्हर डॉक्टर हॅज इन्स्ट्रक्टेड हर.
0: असं म्हणजे खऱ्या अर्थाने ग्रुमिंग हे असं झालं पाहिजे, आणि ते म्हणजे मी तिथे फक्त लेक्चरला गेले, मी तिथे ऐकले आणि तिथेच त्या गोष्टी सोडून आल्या, तसं
1: नाही.
0: कसं ते फॉलो करतं हे खूप जास्त मॅटर करतं. मनुश्री खूप छान वाटलं, खूप कॉन्फिडन्स आहेस, खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत तुझ्याकडे मी असं म्हणेन, आणि तुला खूप शुभेच्छा आहेत. आणि असंच इथून खरं तर ही तर म्हणजे मी असं म्हणेन की एक खूप छान जर्नी, खूप एका सुंदर प्रवासाची सुरुवात तुझ्या आयुष्यात झाली आहे. तुझा इथून पुढचा प्रवास असाच कॉन्फिडंट आणि छान, जिथे तुला खूप वेगळे वेगळे अनुभव, चांगले अनुभव मिळतील असा असू दे, अशा शुभेच्छा तुला देते. आणि नेत्रा मॅम, थँक्स टू यू की ह्या सगळ्या टीन कॅटेगरीतल्या मुलांना सुद्धा तुम्ही एक खूप चांगला प्लॅटफॉर्म दिलाय जिथे ते स्वतःला एक्सप्लोअर करतील, कारण ही सध्या मला असं वाटतं की काळाची गरज झाली अशा सगळ्या स्टुडंटसाठी, मुलांसाठी प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देणं, आणि तुम्ही ते करून देताय, सो तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद.
1: मला बोलवल्याबद्दल कोमल थँक्यू व्हेरी मच, आणि सगळ्यांना इथे विनर्स लाईव्ह संधी दिल्याबद्दल खूप खूप खूप धन्यवाद.
0: येस, तर आज आपण फॅशनिस्टा या सेगमेंटमध्ये तीन कॅटेगरीमध्ये मनुश्री शिंदे हिच्यासोबत छान दिलखुलास गप्पा मारल्या, आणि त्यासोबत नेत्रा मॅडम ज्या फाउंडर आणि डिरेक्टर आहेत एनडी इव्हेंट्सच्या, तर मनुश्री सोबतच्या या दिलखुलास गप्पा तुम्हाला कशा वाटल्या नक्की प्रतिक्रिया कळवा. तुर्तास वेळ झालेली आहे इथेच रजा घेण्याची, पुढच्या एपिसोडमध्ये पुढच्या फॅशनिस्टा सेगमेंटमध्ये तुम्ही पार्थ गणेकर या तीन कॅटेगरीतल्या एका कॉन्फिडंट मुलाला ऐकणार आहात. तर येस, त्याच एपिसोडसाठी स्टे ट्यून अनकनेक्टेड, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद.
1: थँक्यू.

0: म्हणतोय, कारण आता बच्चे कंपनीला सुट्टी आहे आणि नवीन नवीन काही गोष्टी शिकण्याचं किंवा काही एक्सप्लोअर करण्याचे बच्चे कंपनी प्रयत्नात असतात. आणि मला वाटतं बच्चे कंपनी बरोबर त्यांच्या पॅरेंट्सनाही खूप उत्सुकता असते नवीन काही शिकायचं, नवीन काही पाहायचं. आणि टीव्ही स्क्रीन आणि मोबाईल स्क्रीनचा टायमिंग थोडासा कमी करून आपण लाईव्ह शोज मध्ये जास्त मुलांना एंटरटेन करण्याचा, मनोरंजन करण्याचा आपला प्रयत्न आहे. तर यासाठी आम्ही खास हास्य सम्राट जॉनी रावत सर यांना आपल्या आजच्या सेलिब्रिटी शो मध्ये आमंत्रित केलं आहे. जॉनी दादा नमस्कार.
1: नमस्कार नमस्कार नमस्कार.
0: मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद, तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल तुमचे आभार. आचार्य 90 FM या कार्यक्रमाबद्दल तुम्ही मला आज या ठिकाणी बोलवलंय त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे, तुमच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानतो.
0: खरं तर जॉनी दादा म्हणजे खूप बिझी कलाकार आहेत, म्हणजे झी म्हणू नका, कलर्स म्हणू नका, सोनी म्हणू नका, सर कुठलाही प्लॅटफॉर्म राहिलेला नाहीये जिथे जॉनी दादा पोहोचले नाहीत, आपली कला त्यांनी सादर केलेली नाहीये. आणि आज वेळात वेळ काढून आणि आपल्या 5-6 महिन्याच्या बॅकअप म्हणजे फॉलोअप नंतर आज त्यांनी आम्हाला वेळ दिलेला आहे, तर त्याबद्दल तुमचे आधी सुरुवातीला आभार मानते. महाराष्ट्रातील एक लोकप्रिय मराठी स्टँडअप कॉमेडियन आणि विनोदवीर जॉनी दादा म्हणून ओळखले जातात, ते आपल्या खास एकपात्री प्रयोगांसाठी मिमिक्री आणि विनोद शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. पोट धरून हसा यासारख्या ऑडिओ व्हिडिओ अल्बम मध्ये त्यांचे बरेचसे ट्रॅक अवेलेबल आहेत जे तुम्ही आमच्या या मुलाखतीनंतर पाहू शकता. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये आपल्या कलेचा वापर करून घेतलेला आहे, जसं मुंबईचे शहाणे, 4 इडियट्स, क्लब 54, आगरी शोले, भूताची शाळा, रसिकांच्या मनात किंवा लग्नात असं आहे, प्रेम लागी जीवा, नवस माझ्या आईचा, हे सारे चित्रपट टीव्ही शोज जसं मी मगाशी सांगितलं, कलर्स कॉमेडी एक्सप्रेस, झी मराठीमध्ये हास्य सम्राट, चला हवा येऊ द्या आणि सोनी मराठीवरील जय जय महाराष्ट्र माझा यासारख्या सगळ्याच ऑलमोस्ट चॅनल्सवर, म्हणजे जेव्हा ई टी व्ही होता तेव्हा पण त्यांनी शोज केलेले आहेत. आणि या सगळ्या कारकिर्दीचा, या सगळ्या प्रवासाचा आज आपण थोडासा धांडोळा घेणार आहोत. खरं तर आम्ही ऑफ द कॅमेरा म्हणजे स्टेज शो मध्ये आपण भेटत असतो सगळे कलाकार, पण आज आज मुलाखतीच्या निमित्तानं आज आपण जॉनी दादांना जाणून घेणार आहोत. जॉनी दादा हास्य सम्राट म्हणजे ही पदवी मिळवणं हे सोपं नव्हतं आणि एका रात्रीत घडणारी ही गोष्ट नाही, त्यामागे तुमच्या इतक्या वर्षांची मेहनत, परिश्रम आणि पराकाष्ठा आहे. कारण लोकांना हसवणं हे आपण म्हणतो वाटतं तितकं सोपं नाही, म्हणजे लोक एकदम हसून जातात पण त्याच्यामागे किती कष्ट आहे, त्याच्यामध्ये किती गांभीर्य आहे हे तुमच्याकडून आज जाणून घ्यायचंय. आज सुरुवात कुठून झाली, इथून आपण सुरुवात करूया आपल्या मुलाखतीला की आपण हे काहीतरी वेगळं करू शकतो हे तुम्हाला कधी जाणवलं?
1: मी आधी मुंबईत राहायचो. वरील कोळीवाडा हे माझं गाव आणि कोळीवाडा म्हटलं की संपूर्ण कोळ्यांचं गाव येते. आणि माझे वडील होते बॉम्बे पोर्ट ट्रस्ट मध्ये कामाला आणि मी राहायचो कॉलनीमध्ये, बीपीडी कॉलनीमध्ये. पण माझं सगळं लक्ष कोळीवाड्यात असायचं, कारण आमच्या कोळीवाड्यामध्ये खूप मोठे कलाकार बालकराम मोरळीकर यांचा ऑर्केस्ट्रा असायचा, कार्यक्रम असायचा. त्या कार्यक्रमाला मी नेहमी बघायचो, त्यांच्या कार्यक्रमामध्ये त्यांचे विनोद, त्यांची कॉमेडी, त्यांची गाणी सतत मी ऐकायचो, एन्जॉय करायचो. त्यानंतर काही वर्षानंतर माझे वडील बॉम्बे पोर्टर्समध्ये असतानाच ऑफ झाले आणि मग आम्ही मुंबई सोडून डोंबिवलीत गेलो. डोंबिवली ही आग्र्यांची नगरी, म्हणजे सगळा आग्री समाज डोंबिवलीमध्ये आहे. तर डोंबिवली ज्यावेळी मी राहायला गेलो त्यावेळी डोंबिवली फार छोटी होती आणि संपूर्ण जंगल, फक्त स्टेशन

हेलो एंड वेलकम टू अच्छा दिन 90 एफएम। मैं आपका होस्ट हूं आचार्य।

0: नमस्कार श्रोते हो, मी आरजे कमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आज जरा बाहेरच्या जगात डोकावून बघितलं तर फॅशन इंडस्ट्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे हा लोकांचा बदललेला आहे. म्हणजे आता केवळ कॉलेजला जाणाऱ्या मुली नव्हे किंवा अगदीच मला या फील्डमध्ये जायचं आहे म्हणून ज्या काही सीमा होत्या पहिल्या बांधून ठेवलेल्या, काही रेषा ओढलेल्या होत्या, त्या रेषा कुठेतरी पुसल्या गेल्या. अगदी घरामध्ये काम करणारी गृहिणी असू देत किंवा संसारामध्ये बिझी झालेली एखादी महिला असू देत किंवा संसाराच्या या रहाटगाड्यामध्ये स्वतःचा जॉब वगैरे मॅनेज करून त्या जे कंटिन्यू चक्र आहे त्या चक्रामध्ये अडकलेली जरी गृहिणी असेल तरी ती स्वतःचं वेगळं अस्तित्व कॉन्फिडेंटली फॅशन इंडस्ट्रीमध्ये निर्माण करू शकते याचंच एक उत्तम उदाहरण आज आपल्यासोबत आहे. आपण एनडी इव्हेंट्सच्या नेत्रा देवसळी मॅम यांना आपण अगोदरही ऐकलेलं आहे तर त्यांच्याच माध्यमातून आपण जो त्यांचाच एक इव्हेंट झाला होता किंग अँड क्वीन ऑफ महाराष्ट्र यामध्ये जे काही विनर झालेले आहेत त्यांच्यासोबत आपण छान दिलं पुन्हा संवाद साधत आहोत. नेत्रा मॅम पुन्हा एकदा हक्काच्या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे. आणि येस, मी आत्ता स्त्रियांविषयी बोलले, महिलांविषयी बोलले. बऱ्याच वेळेला असं वाटतं की लग्नानंतर माझं करिअर पूर्णपणे बंद होईल का किंवा लग्नानंतर मी हव्या असलेल्या आवडीच्या गोष्टी करू शकेन का, तर हो तुम्ही नक्की करू शकता. आणि याचंच उदाहरण म्हणजे मिसेस कॅटेगरीच्या ज्या विनर होत्या त्या म्हणजे तेजस्वी जोशी मॅम. खूप गोड दिसत आहे आणि खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM.
1: थँक्यू सगळ्यात पहिले कोमल मॅडम तुमचं, तुम्ही आम्हाला इथे बोलवलं म्हणून आणि नेत्रा मॅडममुळे मला ही संधी मिळाली. थँक्यू नेत्रा मॅम.
0: येस, तर त्या मिसेस कॅटेगरीमध्ये ज्या आहेत त्या विनर ठरल्या होत्या. शेअर मार्केट डीलर आहेत आणि फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट म्हणजे फायनान्स हा मुळात त्यांचा बेस आहे. फायनान्स आणि फॅशन खूप वेगळा म्हणजे म्हटलं तर दोन विभिन्न टोकं आहेत. तर मुळात मी तुमच्यापासून सुरुवात करेन. फायनान्स एकीकडे आणि फॅशन एकीकडे आणि त्यात एक काय म्हणतात त्याला मॅरिड वुमन एकीकडे. सो ह्या तीन गोष्टींमध्ये फॅशनला कसा वेळ दिलात आणि फॅशनमध्ये कसा इन्व्हॉल्व्ह झाला?
1: जेव्हा तुम्हाला स्वतःला आवड असते, तुमची स्वप्न पूर्ण करायची असतात आणि त्याची जिद्द असेल ना, तर तुम्ही बरोबर त्याच्यासाठी वेळ काढू शकता. अर्थात त्याच्यासाठी वेळेचं नियोजन करणं फार गरजेचं असतं. मग वेळेचं त्यानुसार कामाचं नियोजन केलं तर तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी बरोबर वेळ काढू शकता. आणि माझी फार इच्छा होती ही करण्याची, ही जिद्द होती, तो मी त्यासाठी वेळ काढला. कारण वेळ मिळत नसतो तो काढावा लागतो.
0: बरोबर. पण मग घरच्यांनी कसा सपोर्ट केला किंवा तुमचा हा पहिलाच इव्हेंट होता की अगोदर तुम्ही केलं होतं किंवा काय?
1: नाही, अगोदर मी केलं होतं पार्टिसिपेट, त्यामुळे मला तसा थोडा अनुभव होता. पण तरीही कुठेतरी मी कमी पडले होते, सो ते मला पूर्ण करायचं होतं. म्हणजे निदान प्रयत्न तरी ते पूर्ण करायचे होते माझे. आणि घरच्यांनी फुल सपोर्ट केला मला की तुला करायचं आहे तर तू कर, तुझी इच्छा आहे तू पूर्ण कर. आमचा फुल सपोर्ट.
0: क्या बात आहे. नेत्रा मॅम, आपण आताच उल्लेख केला की बऱ्याच वेळेला असं होतं की लग्नानंतर माझं करिअर किंवा फॅशन इंडस्ट्रीचं आपण त्याविषयी बोलूया. कारण आपण कुठेतरी सर्वसामान्य कुटुंबामधून येतो आणि आपले आई, आपले बाबा किंवा आपली सासरकडची फॅमिली त्यांचा मुळात एक माइंडसेट जो आहे ना त्याविषयी जर अगदीच दिलखुलास बोलायचं गेलं तर तो अजून इतका ओपन नाही किंवा अगदी इझिली एक्सेप्ट करत नाही. मग लग्नानंतर मुलींचं किंवा महिलांचं जे करिअर आहे ते फॅशन इंडस्ट्रीमध्ये जर असेल तर ते कुठेतरी स्टॉप होतं. पण तुम्ही आज मिसेस कॅटेगरी इन्वॉल्व्ह केलीत आणि मिसेस कॅटेगरीमध्ये इतक्या सगळ्या कंटेस्टंट तुमच्याकडे होत्या, त्यांचा वेगळ्या प्रत्येकीची स्टोरी असेल. तुम्ही मिसेस कॅटेगरी जेव्हा अनाऊन्स करता तेव्हा काय थॉट आहे त्यामागे तुमच्या?
2: मिसेस कॅटेगरीचं असं आहे की जसं तुम्ही आता बोललात की काही फॅमिलीजमधून थोडं रिस्ट्रिक्शन असतं वगैरे, हा हे खरं आहे. पण आता मी तरी असं अनुभवते की नाही, आजकालचे मदर इन-लॉज आणि हजबंड वगैरे खूप बदलले आणि खूप सपोर्टिव्ह आहे. म्हणजे हे मी अनुभवलंय तसं. आणि सपोर्ट असल्यामुळेच आज हे सगळं हे लोक करू शकतायत तसं. पण ज्यांचं नाही आहे सपोर्ट ते बिचारे मग पार्टिसिपेट करू शकत नाही, मग त्यांचे जे स्वप्न आहेत ते मग अपूर्ण राहतात. पण दिस इज ओनली पॉसिबल इफ युअर फॅमिली इज सपोर्ट. हे अगदी म्हणजे खरं आहे. मी हे बघितलंय की नाही, हजबंड देतात, बरेच पिक करतात, ड्रॉप करतात, सामान देतात, असं करतात, म्हणजे असतं. फोटोज काढतात, व्हिडिओज काढतात, ते सुद्धा एक काम आहे. बरोबर. सो म्हणजे करावं का नाही असं. आणि डेली आपलं जे रुटीन आपलं जे प्रोफेशन त्याच्यातून पण आपण वेळ काढतो आणि आम्ही कसं रविवारचंच ठेवतो ग्रुमिंग सेशन, असं नाही की आम्ही ऑल डे काढतो. सो हे लोक वेळात वेळ काढून येतात आणि ग्रुमिंग अटेंड करतात आणि ग्रुमिंग अटेंड केल्याशिवाय हे परफॉर्म करणं अशक्य असं.
0: तुमच्याकडे वळण पुन्हा एकदा तेजस्वी मॅम, की तुम्हाला कसा सपोर्ट मिळाला, किंवा कारण असं म्हणतात की आपण एकटे पण करू शकतो बऱ्याच गोष्टी, आपण एकटी आपण आपल्या स्त्रियांमध्ये इतकी ताकद आहे ना की आपण जर ठरवलं की मला हे करायचं तर आपण ते करणार, पण ऍडिशन काय म्हणतात त्याला चेरी ऑन द टॉप असं म्हणू शकतो की जर फॅमिली सपोर्टिव्ह असेल, तुमचा हजबंड जर सपोर्टिव्ह असेल, तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या अजून खूप छान
2: आनंदाने
0: करता येतात. एक्झॅक्टली. सो तुमच्या बाबतीत काय तुम्ही काय?
1: मला खूप सपोर्ट होता माझ्या मुलाने, तर मला खूप केअर केलं की तुला इच्छा आहे ना पार्टिसिपेट करायची तर तू कर, जिंकशील हरशील हा मुद्दा नंतरचा आहे, तुला इच्छा आहे तर तू पार्टिसिपेट कर. तो मिस्टरांनी पण तेच सांगितलं की तुला इच्छा आहे तर तू कर. सो त्यांचा मला फुल सपोर्ट होता ड्रॉप करायला घ्यायला यायला. सो त्यांनी मला फुल सपोर्ट केलेला
0: आहे. त्या बात आहे. आणि जेव्हा तुम्ही नेत्रामांसोबत जोडला गेलात किंवा इंडी इव्हेंटसोबत जोडला गेलात, काय शिकायला मिळालं तुम्हाला? कारण आपण आज अवतीभोवती आपल्या बरीच लोक असतात, आपण प्रत्येकाकडून काहीतरी घेण्याचा प्रयत्न करत असतो, आणि तुम्ही इकडे येऊन काय वेगळं शिकलात किंवा काय सांगाल?
1: नेत्रा मॅडमना जोडल्यानंतर आहे ना, मुळात त्यांची पर्सनॅलिटी अशी आहे ना की त्यांना बघूनच इन्स्पायर व्हायला होतं. कारण त्या स्वतः जरी एक स्त्री असली तरी एक सून आई सगळं आहे. सो ते सगळं त्या मॅनेज करतात, त्यांच्या ससरे त्यांना सपोर्ट करतात.
0: या मला खूप आवडतं,
1: मला खूप असं छान वाटतं की अरे किती छान यांची सासू यांना मदत करते आणि त्या सतत हसत खेळत आणि काहीही तुम्ही कधीही त्यांना विचारा, काही प्रॉब्लेम असेल सपोर्ट असेल फुल त्यांचा सपोर्ट मिळाला. आणि ग्रुमिंग सेशनमध्ये पण त्यांनी खूप छान आम्हाला म्हणजे अगदी आम्हाला कॉन्फिडन्स दिला की तुम्ही छान कॉन्फिडन्टली करा, व्यवस्थित होईल, सगळं छान होईल. सो त्यांच्याकडे शिकून एक आत्मविश्वास आला की येस मी करू शकते.
0: आणि ज्या वेळेला हा क्राऊन तुम्हाला मिळाला, जेव्हा तुम्ही जिंकला, जेव्हा तुमचं नाव अनाऊन्स केलं, काय रिॲक्शन होता? फॅमिलीजच्या काय रिॲक्शन होत्या, तुमच्या हजबंडच्या काय रिॲक्शन होत्या, तुमच्या ज्या मुलाने तुम्हाला इतका सपोर्ट केला, ज्याने तुम्हाला इतकं चिअरअप केलं, त्याला काय वाटलं? काय
1: म्हणजे तो तर म्हणत की मी कॉन्फिडन्स होता की तुझाच नंबर येईल म्हणून. मी थोडी नव्हती कॉन्फिडन्स, पण काय म्हणतात थोड्या 2 मिनिटं विश्वास नाही बसला की खरंच माझा नंबर झालाय का अनाऊन्स म्हणून. आनंद व्यक्त नाही करता ते शब्दामध्ये. आजही लोकांचा कौतुकाचा वर्ष होतोय स्टेटसला बघून, कसं त्यांना कळतंय, कसं आजही कौतुक केलं जात आहे, ते खूप छान वाटतंय.
0: येस मित्रांनो, हे किती मस्त आहे ना. म्हणजे एक कॉमन म्हणजे आपण तेजस्वी एक्झाम्पल घेऊयात की एक साधी तेजस्वी जी फॅमिलीमध्ये जाते, इन्वॉल्व होते, फंक्शनमध्ये जाते, तिकडे तिला हाय बाय करतात, पण आज तीच तेजस्वी तिचे सगळे लोक स्टेटसला फोटोज ठेवतात किंवा तिचं नाव काढतात. हा एक ड्रास्टिक चेंज आहे. हे काय कसं वाटतं हे तुम्हाला जेव्हा तुम्ही तुमच्या बाबतीत तुम्ही फील केलेलं आहे? ऑफकोर्स की जसं आता तेजस्वी मॅम म्हणाल्या, पण जेव्हा आपल्याकडे जे कंटेस्टंट आले ते सगळं हे फील करतात काय?
2: मला तर खूप आनंद होतो. मला असं होतं की मला मेन म्हणजे ह्यांच्यातला तो बदल बघून

0: कोर्स, कारण तिथे आपल्या फायद्याच्या किंवा मला नॉट ओनली फॉर कॉम्पिटिशन बट आफ्टर दिस, त्यानंतर सुद्धा बाहेर गेल्यानंतर ज्या गोष्टी आहेत त्या मला तिथे शिकवल्या जाणार की त्या गोष्टींचा फायदा मला फॉर माय लाईफ लाईफ टाईम होणार आहे, लाईफ पूर्ण लाईफ टाईम तो होणार आहे.
1: खूप चेंज होतो यांच्यात, खूप बदल होतो, खूप खूप कॉन्फिडन्स द नेक्स्ट लेवल आपला
0: वाढलो.
1: आणि फॅमिलीमध्ये पण असं
0: थोडंसं सल्लाचं एक वेगळं, म्हणजे मुळात आपण फक्त, मी तेच म्हणाले ना की तेजश्री जी आता फक्त आई नाहीये, जी फक्त आता बायको नाहीये किंवा ती फक्त आता सून नाहीये, तर शी इज अ मॉडेल राईट
1: नाऊ,
0: शी इज मिसेस महाराष्ट्र. हा टायटल त्यांच्या मागे लागला,
1: बिग टायटल,
0: सो बिग टायटल. आणि मुळात एक मी तर म्हणेन की ह्या असा इव्हेंट तुम्ही जो ऑर्गनाईज केला ना, त्यामुळे प्रत्येक स्त्रीला, म्हणजे कोणी रनरअप झालं, कोणाला सब टायटल्स मिळाले, त्यांना प्रत्येकीला एक त्यांचं वेगळं अस्तित्व निर्माण करतं आहे.
1: टॉप थ्री मध्ये नाही आहे ते सुद्धा हे म्हणतात की आम्ही जर्नी मध्ये बरंच काही शिकलो अँड इव्हन पार्टिसिपेट आहे, हे मला त्यांचं आवडतं.
0: हार जितू शकते,
1: कॉम्पिटिशन आहे, कोण ना कोण जिंकणार, कोण ना कोण घेणार, आणि आपलं सुद्धा कळलं पाहिजे की आपण कुठे लॅकिंग होतो असं. मला हे त्यांचं आवडतं की नाही, वी लाईक द जर्नी, वी आर लर्न अ लॉट अँड वी विल कम.
0: क्या बात आहे. खरं तर जाता जाता तेजश्री मॅम, मी तुम्हाला एकच रिक्वेस्ट करेन की जसं तुम्ही आता नेत्रा मॅमकडून शिकलात की त्या कॉन्फिडेंट आहेत किंवा त्यांना बघूनच मोटिवेट व्हायला होतं, आज तुमच्या नावाच्या मागे जेव्हा मिसेस महाराष्ट्र, हा क्वीन ऑफ महाराष्ट्र हा टायटल लागलाय, नाऊ तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुमच्याकडे बघूनही बाकी लोकांनी इन्स्पायर झालं पाहिजे, तर अशा सगळ्या फिमेल्सना तुम्ही काय मेसेज द्या?
2: मी त्या सगळ्या मैत्रिणींना हे सांगेन की स्वप्नांना वय नसतं, स्वप्न पूर्ण करण्याची फक्त जिद्द पाहिजे. ती जिद्द असेल ना तर तुम्ही कोणत्याही वयात तुमची स्वप्न पूर्ण करू शकता. बस जिद्द ठेवा आणि पाण्यात उतरा. पाण्यात उतरला की पोहता येईल.
0: क्या बात आहे. करेक्ट करेक्ट करेक्ट, व्हेरी गुड. सो येस डेफिनेटली. आणि मला असं वाटतंय ज्या महिला, म्हणजे फक्त पॅशनच नाही तर बाकी जर कोणतीही कला, कोणतीही विषयाची आवड तुम्हाला आहे आणि तुम्ही जर त्या गोष्टी थांबवल्या, तुमचे जे छंद आहेत ते जर तुम्ही जोपासत नाही आहात, तर प्लीज उठा, बघा आपल्या भोवती अवतीभोवती तेजस्वी सारख्या अशा बऱ्याच महिला आहेत ज्या त्यांची जर्नी जी आहे तर त्यांनी सुरू केलेली आहे, काहीतरी चांगलं करतात आणि आज त्या इंडिपेंडंटली एक स्वतःची वेगळं अस्तित्व, वेगळी ओळख घेऊन उभ्या राहिलेल्या आहेत. त्यामुळे आपण अशा सगळ्या महिलांकडून इन्स्पायर झाला पाहिजे, अशा सगळ्या महिलांकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आज नेत्रा मॅडम त्यांनी जी स्वतःची इमेज तयार केलेली आहे, आज त्यांना इन्स्पायर होऊन तेजस्वी मॅडमसारख्या काही महिला आहेत त्या घडत आहेत, उभं राहत आहेत. आणि आता इथून पुढे ही एक चैन आहे, राईट, की आज तुम्हाला बघून त्या उभ्या राहिल्या, त्यांना बघून अजून दोघी उभ्या राहतील. सो हेच आपल्याला यातून शिकायचं आहे. आणि पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आहेत. असेच तुम्ही भरपूर टायटल्स जिंकत राहा आणि स्वतःची छान एक वेगळी अशी जी ओळख आता तुम्ही निर्माण करताय तशीच करत राहा आणि इतर महिलांना मोटिवेट करत राहा, अशा शुभेच्छा तुम्हाला देईन.
2: ओके, थँक्यू सो मच कोमल मॅडम, खूप वेळ आम्हाला इथे बोलवलं त्यासाठी.
0: तर श्रोते हो, आपल्या आत्ताच्या या सेगमेंटमध्ये आपण फॅशन इस्ट्रा या सेगमेंटच्या अंडर आपण नेत्रा देवसळी ज्या एनडी इव्हेंटच्या फाउंडर आणि डिरेक्टर आहेत त्यांच्यासोबत, आणि त्याचबरोबर क्वीन ऑफ महाराष्ट्र या हे टायटल ज्यांनी आपल्या नावावर केलं, त्या मिसेस कॅटेगरीचा विनर तेजश्री जोशी यांच्यासोबत ही छान दिलखुलास गप्पांची मैफिल सुरू होती. आता वेळ झालेली आहे तुमची रजा घेण्याची, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. यानंतरच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपण जे टीम कॅटेगरी होती त्या टीम कॅटेगरीतल्या मनोजरी शिंदे आणि पार्थ घाणेकर यांना इथे ऐकणार आहोत. पण या एपिसोडसाठी स्टे ट्यून अँड कनेक्टेड, ऐकत रहा आचार्य 98 FM, युअर ओन फ्रेंड.

0: नमस्कार प्रेक्षक हो, सेलिब्रिटी शो मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आज विशेष सेलिब्रिटी आपण आमंत्रित केलेल्या आहेत, कारण एका ठिकाणी त्या ग्रंथपाल म्हणून काम पाहतात आणि पुस्तकांचं आणि आमचं नातं फार जुनं आहे आणि आमच्या दोघींची आवड निवड सेम आहे, तर अशा माझ्या मैत्रीण असं मी म्हणेन.
1: नक्कीच.
0: तपस्या नेवे आज आपल्यासोबत आहेत.
1: नमस्कार
0: तपस्या मॅम, तुमचं मनपूर्वक स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये. आणि आज ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखक, संपादक अशा विविध भूमिका निभावणाऱ्या तपस्या नेवे यांना आपण सेलिब्रिटी शो मध्ये आमंत्रित केलं आहे. ग्रंथपाल पदावरील त्यांचा कामाचा अनुभव जो आहे तो 9 वर्षांहून अधिक आहे. सध्या अंबरनाथ नगर परिषद संचालित शिवप्रेरणा ग्रंथालय अभ्यासिका आणि साहित्य संशोधन केंद्र इथे त्या ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत. वझे केळकर महाविद्यालयात मुलुंड येथे त्यांनी मराठी विषयाच्या अभ्यास मंडळावर नियुक्त सदस्य म्हणूनही काम पाहिलेलं आहे आणि ठाणे जिल्ह्यात ग्रंथालय समिती सदस्य यामध्ये सुद्धा त्या काम पाहतात. वाचन संस्कृती विषयक त्यांनी बरेच उपक्रम राबवलेले आहेत. तसंच रंगभूमी आणि अभिनय क्षेत्रात, व्हॉइस ओव्हर, डबिंग या क्षेत्रात देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्यांची काही गाजलेली नाटकं लोचा झाला रे, लग्न करता विघ्नहर्ता, माधुरी आणि मुळ्याची भाजी, वासूची सासू आणि काही मालिकांमध्येही

0: मातृभाषा गौरव दिन वाचन प्रेरणा दिनानिमित्त शाळांमध्ये शासकीय कार्यालयात व्याख्यानासाठी त्यांना पाचारण केलं जातं. बायोडेटा मोठा आहे, त्यालाच एक अर्धा तास लागेल असं वाटतंय. तर आपण त्यांचा सगळा हा साहित्यिक प्रवास आपण जाणून घेऊया. अभिनय आणि निवेदक म्हणून त्यांचं जे आणि ग्रंथपाल म्हणून त्यांचं जे कार्य आहे तेही जाणून घेऊया. विशेष म्हणजे दिवाळी अंकांचं संपादन त्या करतात, विविध पुस्तकांचं देखील त्यांनी संपादन केलेलं आहे. तर एकंदरीतच त्यांचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न करूया. आणि माझा आवडता विषय जसं मी म्हटलं तर जी माणसं पुस्तकांशी जोडलेली आहेत ती मला फार आवडतात. तर अशा तपस्या मॅम आपल्याकडे आहेत. तर अर्थातच लहानपणापासून आपल्या हातात पुस्तक येतं, पहिली ओळख आपण पुस्तकापासून होते. तुमचा प्रवास कसा सुरू झाला?
1: माझा प्रवासही तसा बघितला तर लहानपणापासूनच सुरू झाला. कारण लहान असताना घरी तेव्हा कसं आपल्याकडे टीव्ही किंवा मोबाईल हे सगळं नव्हतं, त्यामुळे मनोरंजनाचं माध्यम होतं की अशी पुस्तकं. आणि त्या काळात खूप सुंदर बालसाहित्यिक मासिका यायची, म्हणजे ठकठक असेल, चांदोबा असेल, गंमत जम्मत असेल, चंपक असेल, तर ही सगळी पुस्तकं नियमित आमच्याकडे पेपरवाला आमचा देऊन जायचा. त्याशिवाय दोन वर्तमानपत्र असायची किंवा आईबाबांनाही वाचनाची आवड असल्यामुळे मासिकं घरी यायची, त्याची लायब्ररी लावलेली होती. म्हणजे मला आठवतंय की सायकलवरनं एक काका आमच्याकडे मासिकं घेऊन यायचे, ते एक मासिक द्यायचं, वाचून झालं की 15 दिवसांनी ते पुन्हा येणार आणि दुसरं मासिक देऊन जाणार, असा तो पूर्वी एक सोहळा असायचा. आणि त्यामुळे कळत न कळत ते वाचनाचे संस्कार लहानपणापासून होत गेले, ती आवड होत गेली, निर्माण झाली. आणि पुढे ज्या वेळेस बालनाट्यातनं ज्या वेळेस मी काम करायला लागले आणि त्यानंतर आपसुकच तेव्हा तुम्हाला वाचनाची गोडी ही लागतेच, कारण कुठेतरी तुम्हाला नाटकात कुठली भूमिका करायची आहे किंवा काय करायचंय तर त्याच्यासाठी तुम्हाला वाचन करणं हे आवश्यक असतं, तरच ती भूमिका तुम्ही समजून घेऊ शकतात. हे संस्कार त्या काळात झाले. त्यामुळे कॉलेजमध्ये असतानाही कॉलेजच्या लायब्ररीमधनं पुस्तकं घेऊन आवडीने वाचणं हे त्या काळात आम्ही करायचो. मग पु ल देशपांडे असतील, वपू काळे असतील, हे सगळी लेखकांची पुस्तकं त्या काळात वाचली गेली. आणि मग आपसूक मराठी साहित्य हा विषय आर्ट्सला असल्यामुळे निवडला गेला आणि एक ठरलेलं होतं की या क्षेत्रातच आपल्याला जायचं. त्याच्यामुळे मग मराठी साहित्य विषयात मी BA केलं. मग त्यामुळे आणखीन पुस्तकं वाचायला मिळाली, कारण मी वझे केळकर कॉलेजला होते.
0: सुंदर कॉलेज,
1: एकदम छान कॉलेज. आणि त्यावेळेस आमचे शिक्षकही खूप अप्रतिम होते, म्हणजे आपले भाषा अभ्यासक डॉक्टर प्रकाश परब ते आम्हाला शिकवायला होते, पंडितराव बाई होत्या. तर ह्या सगळ्यांच्या मुशीतनं आम्ही घडलो. आणि त्यावेळेस आमचे लायब्ररियन होते करमरकर सर, आणि अत्यंत शांत मित स्वभावाचे, पण पुस्तकं त्यांना बरोबर कळायचं की कोणाला पुस्तकं वाचायला आवडतात आणि कोणाला योग्य पुस्तक दिलं पाहिजे हे त्यांना खूप छान कळायचं, किंवा इतरही जो स्टाफ होता. त्यामुळे मला नेहमीच चांगली पुस्तकं हातात मिळाली माझ्या वाचायला. मला आठवतं मी TY ला असताना आम्हाला एक स्कॉलर कार्ड दिलं जायचं, म्हणजे सेकंड इयरला जे लोक Top 5 असतील त्या सब्जेक्टमध्ये तर त्यांना एक स्कॉलर कार्ड वेगळं दिलं जायचं. लायब्ररी कार्ड सगळ्यांनाच मिळतं ज्याच्यातनं तुम्ही पुस्तकं घेऊ शकता, पण आम्हाला अजून एक ऍडिशनल कार्ड दिलं होतं जेणेकरून आम्हाला 2 पुस्तकं लायब्ररीतनं घेता येतील. सो तो एक काय म्हणतात ना की आम्हाला जॅकपॉट लागल्यासारखं होतं की अरे बाई, एक अभ्यासाचं पुस्तक घ्यायचं आणि एक वेगळं पुस्तक घ्यायचं, म्हणजे आपल्याला जास्त वाचायला मिळेल. हा एक आनंद होता त्या काळामध्ये आणि तो सगळा अनुभव त्या काळात मिळाला. आणि म्हणून मग ही पुस्तक वाचनाची आवड तेव्हापासून निर्माण झाली. पण अर्थात मी कधीतरी लिहीन हे मात्र तेव्हा कधी वाटलं
0: नव्हतं.
1: लिखाणाची फारच नंतर झालेली आहे, म्हणजे लिखाणाची सुरुवात. थोडंफार लिखाण इकडे तिकडे करणं हे ओके, त्या काळात जे एक असतं ते होतं, पण आपण कधीतरी लेखक म्हणून आपलं पुस्तक येईल किंवा आपण कुठेतरी मासिकात लिहू हे कधी तेव्हा स्वप्नातही आलेलं नव्हतं, कारण तेव्हा पूर्णपणे वेगळा विचार होता.
0: तुमचे आवडते लेखक किंवा कवी म्हणजे कोणाच्या वाचनाने प्रभावित झालात? कथा कादंबऱ्या
1: वाचून नाही, तसे तर नाही, कसं आहे माहिती, तसं तर भरपूर आहेत लेखक आणि तसं बघायला गेलं तर, म्हणजे तुम्ही असं हा चांगला हा नाही हा असं नाही आपण म्हणू शकत. अर्थात त्या काळात पु ल देशपांडे आणि वपू काळे कॉलेजच्या काळामध्ये जास्त वाचले गेले, कारण ते खूप एक आवड निर्माण झाली त्यांच्या वाचनामुळे. खरं तर पुस्तकांमुळे खरं तर वाचनाची जास्त आणखीन आवड लागली की आणखीन आपण वाचूयात. पण जसं जसं

0: आपलं वय वाढत जातं, आपल्यामध्ये प्रगल्भता येत जाते, त्यावेळेस हळूहळू त्या त्या टप्प्यावर आपण त्या त्या प्रकारचं वाचायला लागतो. म्हणजे असं आपण कोणी सांगू नाही शकत की मी फक्त कथाच वाचते, मी फक्त कादंबऱ्याच वाचते, असं नाही होत. म्हणजे माझं तरी तसं नाही झालं. म्हणजे मी कथाही वाचले, मी कादंबरी वाचली, मी चरित्रही वाचली, मी आत्मचरित्रही वाचली, किंवा काही वैचारिक असेल तर तेही वाचलंय, किंवा ललित लेखही वाचले. म्हणजे प्रवीण दवण्यांच्या ललित लेखाच्या पुस्तकाने मी इतकी प्रभावित झाले होते की मी ते पुस्तक जाऊन विकत घेतलं होतं दुकानात आणि ते ठेवलेलं होतं. आणि जेव्हा कालांतराने आता काही काळापूर्वी जेव्हा त्यांच्या संपर्कात मी ग्रंथपाल झाल्यानंतर आले त्या वेगळ्या ह्याच्याने, आणि ज्यावेळेस त्यांना मी हे सांगितलं की मला तुमचं हे पुस्तक आवडलं, तर वय वादळ विजांचं असं ते खूप गाजलेलं पुस्तक आहे, म्हणजे कॉलेजच्या मुलांना अगदी योग्य आहे ते वाचण्यासाठी, आणि मी त्या वयात वाचलं होतं. त्याच्यामुळे तो एक प्रभाव होता. किंवा अशोक बागवे असतील, त्यांचंही खूप वैविध्यपूर्ण लिखाण आहे. आणि हळूहळू ह्या सगळ्या साहित्यिकांशी पण काही ना काही कारणाने संपर्क येत गेला, त्यांचं साहित्य वाचनात येत गेलं. अरे वा, मग हे पण चांगलंय, मग हे पण चांगलंय, असं करत करत वेगळं वेगळं वेगळं वेगळं वाचलं. त्याच्यामुळे असा ठराविक एक कोण लेखक असं आपल्याला सांगता नाही येत, कारण तसे बरेच साहित्यिक आणि प्रत्येकाची शैली वेगळी आहे. त्याच्यामुळे एकातलं हे आवडतं, एकातलं हे आवडतं असा भाग असतो.
1: तरी पण जास्तीच मनाच्या जवळ, किंवा असे जास्ती तुम्ही त्याला फॉलो करता, किंवा कधी कंटाळा आला रोजच्या रुटीन मधनं की एक पुस्तक आपल्या सोबत असावं, तेव्हा काय वाचता?
0: खरं सांगू तर माझ्याकडे म्हणजे घरी पण असेल किंवा ग्रंथालयात पण असेल, माझ्या केबिन मध्ये भरपूर पुस्तक लावली, त्यातलं कुठलंही पुस्तक मी उचलते आणि वाचायला सुरुवात करते रॅन्डम. कारण असं ठराविक असं नाहीये, कारण वाचन मुळात पुस्तकातले विचार असतात किंवा ते जे साहित्य असतं ना ते कुठलंही असू देत, ते तुम्हाला काहीतरी देऊन जाते. त्याच्यामुळे असं काही हे नाहीये की एखाद्या लेखकाचं घ्या आणि ते वाचायला लागलं तर मला खूप बरं वाटतं. पण अर्थात मग सध्याच्या काळात म्हणाल तर मग मला मी सध्या अशोक बागवेंचं प्रस्तावनीय जे आहे ते पुस्तक वाचतीये, आणि त्याच्यामध्ये त्यांनी ज्या ज्या पुस्तकांना प्रस्तावना दिल्या त्यातल्या काही निवडक प्रस्तावना एकत्र केलेल्या आहेत, पण त्यात सुद्धा इतक्या वाचनीय म्हणजे अभ्यासपूर्ण आहेत मी म्हणेन की खूप सुंदर त्यांनी आणि त्यांच्या त्या शैलीमध्ये लिहिलेलं असल्यामुळे, म्हणजे ज्ञानेश्वरीच्या संदर्भात कुठलं पुस्तक असेल तर त्याला लिहिलेली प्रस्तावना आणि एखाद्या कविता संग्रहाला लिहिलेली प्रस्तावना ही तितकीच वेगळ्या त्या छान शैलीमध्ये लिहिलेली, आणि खूप छान वाटतं ते. म्हणजे बाळा शब्दांची शेती कर असं त्यांचा एक ललित लेख आहे एका पुस्तकातला जो त्याच्यात त्यांनी समाविष्ट केलेला आहे. इतका सुंदर लिहिलेला आहे की आत्ताचा जो काळ आहे, आत्ताच्या काळातली जी मुलं आहेत ते काय फेस करतायत आणि ती आजी आजोबांची पिढी काय फेस करतीये हे त्यांनी इतक्या सुद्धा गमतीशीर पद्धतीने त्याच्यात मांडलेलं आहे. तर अशी काही पुस्तकं वाचायला मला आवडतं की थोडंसं आपण पण कंटाळा असतो आपला, तो फ्रेश होऊन जातो आपण आणि आपल्याला वेगळे विचार मिळतात, वेगळी दृष्टी मिळते विचार करायला.
1: ग्रंथपाल झाल्यानंतर ठरवलंच होतं का ग्रंथपाल व्हायचं किंवा?
0: अजिबात नाही.
1: शिक्षक व्हायचं
0: नाही,
1: प्राध्यापक नाही.
0: मी लहानपणापासून नाटकात काम करत होते आणि त्याच्यामुळे मला नाट्यशास्त्रात ना एम ए करून ग्रॅज्युएशन माझं पूर्ण पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करायचं होतं. मला जायचं होतं पुण्याच्या ललित नाट्यकला केंद्रात, पण काही घरगुती अडचणीमुळे मला ते करता नाही आलं. मग माझं बी ए झालं ते करताना मी म्हणजे लास्ट इयरला असतानाच मी व्यावसायिक नाटकांमध्ये काम करायला लागले होते. म्हणजे मच्छिंद्र कांबळेंबरोबर लग्न करता विघ्नहर्ता मला शेवटच्या इयरला मी शेवटचा पेपर दिला आणि मला फोन आला की असं असं ऑडिशन आहे तिकडे जायचं आपल्याला बघूयात, आणि मग मला ते मिळालं नाटक. मग त्यानंतर मग लोचा झाला ते मिळालं, संजय नार्वेकरांबरोबर काम करायला मला मिळालं. खूप गाजलेलं नाटक होतं ते. तर त्याच्यामुळे असे काही नाटकांचे प्रयोग माझे सुरू होते. तर मग एम ए ला ऍडमिशन घेतलं की मराठी साहित्यामध्ये आपण एम ए करूयात, आणि मग त्याच्यानंतर माझं लग्न झालं आणि मग मध्ये माझा 8-9 वर्षाचा खूप मोठा गॅप होता की ज्या काळात मी काही करत नव्हते, पूर्णपणे मी घरी होते. आणि मग पुन्हा 15 पासून मग मी परत एम ए ला ऍडमिशन घेतलं, परत माझं शिक्षण पूर्ण केलं, आणि मग त्यावेळेस सगळी परिस्थिती बदललेली होती, सगळ्या जबाबदाऱ्या बदललेल्या होत्या, आणि मग त्यामुळे आता आपल्याला काहीतरी नोकरी करण्याची आवश्यकता आहे, मग आपण काय करू शकतो हा विचार करत असताना काही काही छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या, पण मला माहिती होतं की हे काही माझं ध्येय नाहीये, मला यापेक्षा वेगळं काहीतरी करायचं. मग एम ए करताना एम ए करता करता मी एका पेपरमध्ये छोटीशी जाहिरात वाचली की ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा वर्ग सुरू होणार आहे. म्हटलं हे काय आहे जरा बघूयात. मग वाचल्यानंतर मला असं लक्षात आलं की ग्रंथालयामध्ये काम करण्यासाठी जी तुम्हाला डिप्लोमा लागतो त्याचा हा कोर्स आहे आणि 3 महिन्याचा का 6 महिन्याचा काहीतरी तो होता. म्हटलं ठीक आहे हरकत नाही आपण हा करूया की आपल्याला शक्य होईल आणि आपण ग्रंथालयात काम करायला नक्कीच आवडेल मला कारण पुस्तकांची आवड आहे मुळात. म्हणून मग मी तो कोर्स केला आणि तो कोर्स करताना माझे शिक्षक जे मला मिळाले ते सगळे एकदम खूप छान होते. त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं त्याच्यामुळे मी पुढे आणखीन काय करू शकते याची दिशा त्यांनी मला दिली की यात मी काय करावं पुढे. आणि एम ए माझं 1 वर्ष झालं होतं ते करताना पूर्ण. एम एचं 2रं वर्षही पूर्ण केलं. एकीकडे हा डिप्लोमा कोर्सही माझा झाला आणि त्याच्यामध्ये आमच्या सेंटरला मी 3री आले होते. त्याच्यामुळे शिक्षकांना पण खूप आनंद झाला आणि मग त्यांनी मला सांगितलं की तू आता इथे थांबू नको तू पुढे आणखीन यातलं. आणि मग मी ते बिली बेमली म्हणजे मास्टर्स त्याच्यामध्ये करण्याचं ठरवलं आणि हे करताना मला संधी आली मराठी विज्ञान परिषदेमध्ये काम करण्याची. त्यावेळेस मोठं विज्ञान संमेलन होणार होतं आणि तिथे मी जॉईन झाले विज्ञान परिषदेमध्ये ॲडमिनिस्ट्रेशनच्या ऑफिससाठी. आणि मग हळूहळू त्या सगळ्या संमेलनाची पूर्ण जबाबदारी त्याचं संपूर्ण कोऑर्डिनेशन माझ्याकडे आलं आणि मग तिथलं काम बघून मला मराठी ग्रंथ संग्रहालयामध्ये डाकरू सोमण आणि वासंती वर्तक यांनी मला ट्रस्टींचं मॅनेजर म्हणून नियुक्त केलं. तर असा तो माझा ग्रंथालयातला प्रवास सुरू झाला. म्हणजे मी थेट ग्रंथपाल नाही झाले, आधी मी ट्रस्टींचे मॅनेजर झाले मराठी ग्रंथ संग्रहालयामध्ये. आणि मग ते करताना माझं बिलीव एमलीव हे एकीकडे शिक्षण माझं चालू होतं आणि मग नंतर एका शाळेमध्ये मी लागले ग्रंथपाल म्हणून. तिथे 1.5 वर्ष केल्यानंतर मग मी डोंबिवलीच्या ग्रंथ संग्रहालयात आले. तिथे 5-1 वर्ष काम केलं आणि मग मी आता 3 वर्षापासून अंबरनाथ नगर परिषदेचे आहे. त्याच्यामुळे ग्रंथपाल व्हायचं हे आधीपासूनच स्वप्न नव्हतं, हे नंतर मग आलं की नाही आपण हे करूया.
1: करू शकतो बरोबर. मराठीच्या प्राध्यापिकाही होऊ शकणार असतात किंवा मग असं जे प्रकाशन संस्था असतात तिथे पण जाऊ शकणार असतात. हे पण क्षेत्र नवीन आहे. आपण आता या महाविद्यालयात आल्यानंतर आपण ग्रंथपाल हा वेगळा विषय
0: आणि हा माहिती नाहीये सहसा किंवा कुठल्याही तुम्हाला करिअर गायडन्स मध्ये कुठेही हे सांगितलं जात नाही की तुम्हाला ग्रंथपाल होण्यासाठी काय करावं लागतं. कारण एक पूर्ण मी बघितलेलं आहे की लोकांचा एक समज गैरसमज काय म्हणता येईल ते की ग्रंथपालाला काही काम नसतं, त्याला नुसती पुस्तकं द्यायची आणि घ्यायची असतात आणि हे खूप सोपं असतं असं बाहेरून बघताना वाटतं. पण जेव्हा तुम्ही आतमध्ये येतात त्यावेळेस तुम्हाला कळतं की त्या एका पुस्तकावरती ग्रंथालयात काम करणाऱ्या लोकांना किती काम करावं लागतं.
1: इथे मला पण आल्यावरच कळलं की एवढा स्टाफ आहे आणि एवढं त्याची गरज पण आहे.
0: एक्झॅक्टली. तरच तुम्हाला ते योग्य त्या वेळेत योग्य ते पुस्तक मिळणार आहे, नाहीतर मग एवढ्या पुस्तकांमध्ये आपल्याला हवं ते पुस्तक आपण कसं शोधणार.
1: आणि त्याच्यावर अनुषंगाने अभ्यासक्रम आहे
0: नक्कीच
1: आणि त्याची आपल्याला मग ती पदवी मिळते.
0: बरोबर
1: नक्कीच. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि तपस्या नेवे यांच्याशी आपला संवाद असा सुरू ठेवूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ सेलिब्रिटी शो मध्ये तपस्या नेवे.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखक आणि संपादक तपस्या नेवे यांना आमंत्रित केलेलं आहे. मॅम, आता थोडं तुम्ही वाचन संस्कृती विषयी जे उपक्रम राबवता किंवा आपला मराठी भाषा दिवस असतो किंवा तुम्ही जो म्हणालात मराठी आठव दिवस असतो, तर या अनुषंगाने तुम्ही उपक्रमशील आहात, तर काय काय उपक्रम राबवता त्याविषयी थोडस सांग.
1: मी सार्वजनिक ग्रंथालयात काम करते आणि आमचा जो वर्ग आहे सार्वजनिक ग्रंथालयात येणारा तो अगदी लहान मुलापासून वयोवृद्धांपर्यंत असा असतो. पण मुळात आजच्या काळामध्ये वाचन संस्कृती जर तुम्हाला टिकवायची असेल आणि ती वाढवायची असेल तर लहान मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणं खूप आवश्यक आहे विद्यार्थ्यांमध्ये. याचं कारण आत्ताच्या पिढीला लहानपणापासूनच हातात मोबाईल आलेले आहेत जन्मतःच, त्याच्यामुळे त्यांना अख्खं जग त्यांना त्याच्यात मिळतं. त्याच्यामुळे त्यांना पुस्तक वाचनाची आवश्यकता काय हे कळत नाही. मुळात आधी त्यांना पुस्तकं अशी काही असतात हेच माहिती नसतं. त्याच्यामुळे ग्रंथपाल म्हणून माझीही जबाबदारी आहे की माझ्या त्या विभागामध्ये जी कोणी विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांमध्ये मी वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. आणि म्हणून मग असे वेगवेगळे उपक्रम राबवायचे ही संकल्पना डोक्यामध्ये होती. अनेक सार्वजनिक ग्रंथालय असे त्यांच्या त्यांच्या स्तरावर वेगवेगळे उपक्रम करत असतात. मग आमच्या ग्रंथालयामध्ये आमचं 1 लाख पुस्तकांचं ग्रंथालय आहे, म्हणजे मुळातच ते जेव्हा सुरू झालं तेव्हा त्यांच्याकडे 1 लाख पुस्तकं होती. 3 वर्षापूर्वीच ते सुरू झालेलं आहे. आता ही एवढी पुस्तकं आहेत ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजेत की इथे असं असं ग्रंथालय आहे आणि ते तुम्हाला उपलब्ध आहे वाचनासाठी आणि ते पण विनामूल्य मुलांसाठी आपण मोफत ठेवलेलं आहे. मग आपण काय करतो की तिथल्या विभागातल्या ज्या शाळा आहेत त्या शाळांना संपर्क करून तिथल्या काही विद्यार्थ्यांना 8वी 9वी 10वी असेल किंवा अगदी 4थी 5वी 6वी असेल की ते शिक्षक त्यांचे वर्गातली मुलं घेऊन येतात. 40-50 मुलांची जी काही त्यांची बॅच असते त्यांना ते घेऊन येतात. आपण त्यांना ग्रंथालय पूर्णपणे दाखवतो, पुस्तकांची माहिती देतो. मग यात आपण दरवेळेस वेगवेगळं, कारण प्रत्येक वेळेस त्यांना आपण नुसतं फक्त पुस्तकं दाखवली तर असं नाही चालणार, त्यांना वेगळं वेगळं काहीतरी द्यायला पाहिजे. मग आपण आपल्याकडे जे कोश वाङ्मय आहे, मग 8वी 9वीच्या मुलांना कोश वाङ्मय अभ्यासक्रमामध्ये आहे, मग आपण त्यांना ते तिकडे दाखवतो, त्यांना ते हाताळायला देतो, ते बघायचे कसे हे शिकवतो. किंवा बरीच मुलं वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेत असतात किंवा इतरही त्यांचे शाळेतले सांस्कृतिक कार्यक्रम असतील, उपक्रम असतील, त्याच्यामध्येही त्यांना बोलावं लागतं, सूत्रसंचालन करावं लागतं. मग त्याची तयारी तुम्ही कशी कराल, मग त्याच्यासाठी पुस्तकांचा आधार कसा घ्याल, आणि मग तुमच्याकडे 4-5 पुस्तकं तुम्हाला दिली एखाद्या विषयाची तर त्यातनं तुम्हाला हवंय ते तुम्ही कसं निवडाल हे पण आपण त्यांना प्रॅक्टिकली शिकवतो. म्हणजे आपण तसे उपक्रम घेतले की एक दिवस त्यांना हे पुस्तकं दिली, हातलं तुम्ही निवडा तुम्हाला कुठलं पुस्तक हवंय तुमच्या विषयाशी संबंधित आणि त्या विषयावरती तुम्हाला होणाऱ्या कार्यक्रमाचं निवेदन करायचं याचं प्रात्यक्षिक तुम्ही इथे करा. त्यांना 8 दिवस आपण मध्ये दिले आणि मुलांनी आनंदाने केलं ते, त्यांना ते आवडलं करायला की वेगळं काहीतरी. सो मुलांना तुम्ही फक्त नुसतं हे वाच असं म्हणून त्यांना नाही चालणार, त्यांना तुम्ही वेगवेगळ्या मार्गाने थोडस ते इंटरॅक्टिव्ह करून त्यांना ती आवड निर्माण करून करावं लागतं. आता मध्यंतरी आम्ही एक महावाचन उत्सव घेतला, शासनाचा आपला एक हे असतो की 1 ते 15 जानेवारी आपण महावाचन पंधरवडा म्हणून साजरा करतो. तेव्हा आम्ही काय केलं की 4 शाळांमधली आपण 180 मुलं जवळपास आपल्याकडे आली, टप्प्याटप्प्याने आली वेगवेगळ्या वेळेला, पण त्यांना आपण एक एक पुस्तक त्यांच्या आवडीचं त्यांनी निवडावं आणि त्यांनी इथे येऊन मोठ्याने वाचावं. त्यांना आपण माईकवरती मोठ्याने ते वाचायला लावलं, 1 पान वाचा तुम्ही, 1 पॅरेग्राफ वाचा, पण तो तुम्ही इथे येऊन मोठ्याने वाचा. मुलांमध्ये कॉन्फिडन्स वाढतो कारण आजकाल त्यांना मोठ्याने वाचनाची सवय राहिलेली नाहीये. पुस्तक घेऊन ते मोठ्याने वाचत नाहीत, याचं कारण त्यांना सगळं व्हिडिओमध्ये अवेलेबल आहे, त्यांना ऑडिओमध्ये अवेलेबल आहे, त्यांना गरजच वाटत नाही की आपण हे वाचलं पाहिजे. आणि ते जेव्हा त्यांनी वाचलं त्यावेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांच्या असं लक्षात आलं की आपल्याला उच्चार जमत नाहीत काही, त्याच्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स जो आहे तो का नसतो, कारण त्यांना कधी तशी वेळ आलेली नसते करण्याची, ते वाचण्याची, आणि ते वाचल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपले उच्चार चुकतात म्हणजे आपल्याला त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे, म्हणून आपल्याला वाचणं गरजेचं आहे.
0: भाषा शुद्ध होते,
1: भाषा शुद्ध होते, आपले उच्चार सुधारतात, वेगळे विचार, आपली कल्पना शक्ती वाढते, क्रिएटिव्हिटी मुलांची वाढते. तर असे काही वेगवेगळे उपक्रम आपण खास विद्यार्थ्यांसाठी घेत असतो की त्यांनी कुठेतरी या पुस्तकांकडे वळलं पाहिजे आणि त्याचा परिणाम हळूहळू का होईना, एक वर्ष सातत्याने केल्यानंतर हळूहळू शाळेतली मुलं आम्हाला ह्या विषयावरची माहिती पाहिजे, आम्हाला सुमता विल्यम वरती बोलायला सांगितलंय, भाषण करायला सांगितलेलं आहे, मग त्यांच्यावरती आम्हाला काही मिळेल का असं विचारायला मुलं येत. आणि मग आम्ही त्यांना तो जेव्हा रेफरन्स देतो तेव्हा आम्हाला आनंद होतो की नाही आपले मुलं काहीतरी विचार करतायत, कुठेतरी ती या सोर्सचा वापर करतायत, फक्त गुगल आणि हे न करता. आणि गुगलवरती पूर्णपणे डिपेंड का राहू नये ह्याचं सुद्धा उदाहरण मी त्यांना सांगितलं की तुम्हाला एकाच वेळी जेव्हा तुम्ही सर्च करता तेव्हा तुम्हाला तीन साईटला वेगवेगळी माहिती दिसते, मग त्यातली खरी माहिती नेमकी कुठली हे तुम्ही कशी तपासणार, याच्यासाठी तुम्हाला कुठल्या तरी ग्रंथालयात जाऊन त्या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे किंवा त्याचा रेफरन्स ऑथेंटिक सोर्स कुठे आहे हे तुम्हाला शोधणं आवश्यक आहे. तो कदाचित ईबुक मध्ये सुद्धा सापडेल पण तो शोधायचा कसा हे त्यांना माहिती नसतं, हे ग्रंथपालाचं काम आहे, हे ग्रंथालय त्यांना पुरवू शकतं, हे त्यांना समजवून देणं, तो एक अवेअरनेस निर्माण करणं की ग्रंथालय फक्त तुम्हाला पुस्तक द्यायचं आणि घ्यायचं नाहीये, इट इज अ रेफरन्स सर्व्हिस, संदर्भ सेवा आम्ही देतो. तर तुम्हाला जर उद्या एखादी गोष्ट हवी आहे, एक उदाहरण सांगते की आता आपले विश्वास पाटील पाणीपतकर ते आता साहित्य संमेलनाचे आपले अध्यक्ष होते, तर त्याच्या काही काळ आधी त्यांना एक दोन रेफरन्सेस हवे होते, त्यांनी मला फोन केला की मला 19व्या संमेलनामध्ये मला वाटतं सावरकर त्यावेळेस 38व्या संमेलनामध्ये सावरकर अध्यक्ष होते, त्या संमेलनात जे ठराव मंजूर झाले ते ठराव मला हवे. आता हे कुठे मिळतील, तर हे महाराष्ट्र साहित्य पत्रिका जी निघते मसापची त्याच्यात ते मिळतील, पण तो 38-39 हा तो डेटा तो त्यांना मिळवून देणं
0: हे मोबाईलवरती
1: नाही मिळू शकत. आमच्याकडे काही दुर्मिळ अंक आहेत पण नेमका त्या वर्षीचा नव्हता, मग मी आता हे कुठे शोधायचं, तर सध्याच मराठी भाषा विभागाच्या साईटवरती मसापचे हे जे सगळे अंक आहेत हे त्यांनी डिजिटली टाकलेले आहेत, त्याच्यामध्ये हा डेटा उपलब्ध आहे. हे ग्रंथपाल म्हणून मला माहिती असलं पाहिजे ही माझी जबाबदारी आहे, किंवा ते माहिती नसलं तरी ते माहिती करून घेणं ही जबाबदारी आहे, आणि ते शोधायचे पण काही एक टेक्निक्स असतात. सो हे आपण शोधून त्यांना ते वेळेत देणं हे तेवढंच आवश्यक आहे. मग हेही काम ग्रंथपालाचं असतं हे त्या विद्यार्थ्यांना जेव्हा सांगतो तेव्हा त्यांना त्याचं महत्व कळतं. म्हणून असे उपक्रम मुलांसाठी होणं आणि त्यांच्यामध्ये तो अवेअरनेस निर्माण करणं आणि जेणेकरून उद्या जाऊन जर त्यांना कोणाला इच्छा झाली की मला या फील्डमध्ये यायचं आहे तर त्यांना त्याची मदत होईल, जे आपलं झालं की अरे आपण शिक्षण घेतलं आपण हे ग्रॅज्युएशन झालं तरी तोपर्यंत आपल्याला माहिती नाही की हाही एक सोर्स आहे आपल्याला पुढे काही करण्याचा.
0: आता तुम्ही जो उल्लेख केला की सगळं नेटवर अवेलेबल नसतं तर त्याचा धागा पकडून मी म्हणते की आता किती आपण जर आता एआयच्या युगात आहोत तरी ही वाचन संस्कृती टिकेल हाच मला विश्वास आहे.
1: नक्कीच टिकणार. याचं कारण ना पूर्णपणे तुम्ही गुगलवरती किंवा पूर्णपणे तुम्ही एआय वरती ह्या सगळ्या गोष्टींवरती डिपेंड राहू शकत नाही. आपला जो पूर्णपणे आपण पुस्तकांचं जे आपण म्हणतो ना की आता हळूहळू बदलतंय, आधी आता आपल्याकडे ग्रंथ होते मग त्याची पुस्तकं झाली मग त्याच्यानंतर मासिका आली मग काही दिवाळी अंक आले त्याच्यानंतर आता ई बुक्स आले ऑडिओ बुक्स आले, पण तरी सुद्धा आजही ती पुस्तक हातात घेऊन वाचणं हे त्या मनाने कमी झालेलं नाहीये.

0: आणि शेवटी तुम्हाला काही गोष्टींसाठी पुस्तक हातात लागतं, तुम्ही सगळं काही त्या डिजिटल फॉर्म मध्ये नाही करू शकत, त्याच्यामुळे पुस्तकं किंवा प्रिंट मीडिया हा कधी बंद नाही होणार.
1: आता मध्ये आपण कोरोनाच्या काळात नाही का पाहिलं, वर्तमानपत्र घरात आलं नाही की आपण असं चलबिचल
0: अस्वस्थ होत होतो खूप लोकांना.
1: आणि त्या दरम्यान बऱ्याचशा लोकांनी दिवसभर तर टीव्ही पाहू शकणार
0: नाही,
1: आकाशवाणी सर किती ऐकणार, त्यापेक्षा मध्ये पुस्तकं सुद्धा लोकांनी बरीच वाचली.
0: एक्झॅक्टली. आणि तेव्हा ग्रंथालयाचं महत्व लोकांना खूप कळलं, कारण त्या काळात ग्रंथालय बंद होती, त्याच्यामुळे पुस्तकं मिळत नव्हती, म्हणून नाही लोक अस्वस्थ होती की आम्हाला पुस्तकं मिळाली पाहिजे.
1: नक्कीच. एक परत छोटीशी विश्रांती घेऊया,
0: नक्की
1: ग्रंथसंपदा ही जी आहे त्याविषयी जाणून घेऊया. आज सेलिब्रिटी शो मध्ये तपस्या नेवे यांना आपण आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्याविषयी अधिक जाणून घेऊया, पण एका छोट्याशा विषयात. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM.

0: विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ऑन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये तपस्या नेवे यांना आमंत्रित केलेलं आहे. मॅडम, आता ही जी पुस्तकं मला खुणावत आहेत मगासपासून, फार आकर्षक त्यांची मांडणी ही झालेली आहे आणि त्याविषयी म्हणजे तुमचं सगळं लेखन आहे आणि तुम्ही पुस्तकांचं संपादन केलेलं आहे, दिवाळी अंकांचं संपादन केलेलं आहे, त्याविषयी सांगा. आणि अर्थातच आपण नंतर मग मासिकांमधनं किंवा वर्तमानपत्रांना जे तुम्ही सदर चालवता, तर विविध माध्यमातनं जे आपण लेखन करतो त्याविषयी
1: तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे, कशा प्रकारे करावं लागतं. माझं सगळ्यात पहिलं पुस्तक आलं ते हे पत्रावळ नावाचं. ह्या पुस्तकाची संकल्पना अशी आहे की दोन मित्रांनी जे एका क्षेत्रात काम करतात त्यांनी एकमेकांना लिहिलेली पत्र पण ही कधीही पोस्ट केली नाहीयेत. ही संकल्पना त्या पुस्तकाच्या प्रकाशकांचीच आहे, स्वामीराज प्रकाशनाचे जे आहेत रजनीश राणे त्यांची ही संकल्पना आहे. आणि अक्षरशः 3 महिन्यात तयार झालेलं पुस्तक आहे, म्हणजे त्यांनी आम्हाला फोन करून प्रकाशनाची तारीख आधी सांगितली आणि ह्या तारखेला आपण पुस्तक प्रकाशित करतोय, तुम्ही लिहायचं आहे. आणि मग संकल्पना सांगितली की ही संकल्पना आहे. आणि मग आम्ही कामाला लागलो की अरे काय करता येईल म्हणून असं. कारण अमेय रानडे जे स्वतः वृत्त निवेदक आणि आकाशवाणीवरतीही पूर्वी ते निवेदक म्हणून काम करायचे आणि सध्या ते MCC कॉलेजमध्ये ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत, तर ते आणि मी आम्ही दोघंही बरेचसे कामं एकत्र आमची चालू असतात, प्रोजेक्ट चालू असतात, तर त्याच्यामुळे आमची मैत्री एकदम छान आहे आणि लोकांनाही ती फार आवडते. तर मग त्यातलेच एक रजनीश राणे आहे, तर ते म्हणाले की एक स्त्री आणि एक पुरुष ते इतके चांगले मित्र असू शकतात आणि त्यांचं इतकं छान बॉन्डिंग असू शकतं, एकमेकांना चांगले सपोर्ट करू शकतात, तर हे जे कसं तयार झालं हे नातं किंवा हे तुम्ही एकमेकांना तुमच्या आयुष्यातली सुख दुःख शेअर केली असतील कधी, तर ती तुम्ही सगळी पत्रातनं मांडा असं त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि मग त्यातनं हे पुस्तक तयार झालं. मग त्याच्यात पूर्णपणे वेगळे आयाम आहेत, माझं पूर्णपणे वेगळं, त्याचं पूर्णपणे वेगळं विश्व, आणि मग ते आम्ही एकमेकांना मित्र म्हणून सांगितलेलं आहे, त्याच्यावरचं हे पुस्तक आहे पत्रावळ नावाचं. त्यानंतर मी संपादन केलं या पुस्तकाचं कोहम सोहम, अरविंद पिळगावकर मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते ज्यांची कारकीर्द 60+ वर्ष, म्हणजे वयाच्या 87व्या वर्षी सुद्धा ते गात होते, इतके ते फिट होते. आणि संगीत नाटकासाठी त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य वाहिलेलं होतं. आणि जवळपास जितकी काही संगीत नाटकं झाली असतील त्यातल्या सगळ्या नाटकांमध्ये बहुतेक त्यांनी काम केलेलं आहे आणि काही नाटकं तर अशी आहेत की त्यातले सगळे रोल त्यांनी केलेले आहेत, इतकं त्यांचं संगीत रंगभूमीवरील काम आहे. आणि गंमत अशी की 2006 साली आम्ही एक कार्यक्रम केला होता राम गणेश गडकरींवरती कल्याणला, आणि त्या कार्यक्रमामध्ये अरविंद पिळगावकर, नैना आपटे, मीलाक्षी पेंढारकर आणि प्रल्हाद अडफळकर ही 4 मंडळी गायला आली होती आणि त्याचं निवेदन मी केलं होतं. तर तेव्हा माझी काकांची भेट की त्या कार्यक्रमात, त्याच्यानंतर नैना आपटेंबरोबर बऱ्याचदा काम करण्याचा योग आला पण अरविंद काकांबरोबर कधीच काम नाही करण्याची संधी मिळाली नाही. पण नंतर ह्या पुस्तकाचा विषय जेव्हा पुढे आला, याचा जो प्रकाशक आहे आकाश भडसावळे, तर त्याने मला विचारलं की असं असं एक पुस्तक करायचं आहे तर त्याचं संपादन तू करशील का. आणि अरविंद काकांचं पुस्तक म्हटल्यानंतर मी नाही म्हणणं शक्यच नव्हतं, मी एका पायावर चालेल म्हटलं हो आपण करूयात, मला आवडेल म्हटलं करायला, खूप वेगळी संधी आहे ही. आणि मग ज्यावेळेस आम्ही त्यांच्या घरी गेलो, त्यांना भेटलो, त्यावेळेस ते खूप आजारी होते, मला आजही तो दिवस आठवतो 5 जानेवारी. आणि त्या काळामध्ये, शेवटच्या त्यांच्या काळामध्ये, त्यांना ते 2 तासापूर्वी घडलेलं विसरत होते, पण त्यांना जर एखाद्या नाटकाचं नाव विचारलं तर ते घडा घडा त्या नाटकाबद्दल बोलायला लागायचे. म्हणजे आम्हाला त्या पुस्तकामध्ये काही फोटो पण आहेत त्यांचे, तर 1-2 फोटोंविषयी आम्हाला जरा शंका होती की हा फोटो कधीचा आहे असं. तर ज्यावेळेस त्यांना तो फोटो दाखवला, तो फोटो मी कुठे काढलाय, कधी काढलाय, कशासाठी काढलाय, हे सगळं त्यांनी सांगितलं. म्हणजे त्यांना त्या काळातलं इतकं तोंडपाठ होतं सगळं, ते आत्ता 2 तासापूर्वी घडलेलं विसरत होते पण ते कधीच विसरले नाही, इतकं त्यांचं ते संगीत नाटक आणि त्यांचं सगळं आयुष्य त्यांना इतकं जवळचं, खूप भिनलेलं होतं. आणि त्यांना सांगितलं की आम्ही करतोय पुस्तक, 6-7 महिन्यात आपलं पुस्तक येईल असं, तोपर्यंत तुम्हाला बरं व्हायचंय आणि यायचंय प्रकाशनाला. आणि दुर्दैवाने 12 जानेवारीला काका गेले आणि मग आम्ही सगळेच जरा डळमळीत झालो की आता काय करायचं, आता पुस्तक होणार की नाही होणार असं. पण त्यांचा पुतणे आहे दिनेश पिळगावकर, त्यांचं आणि काकांचं खूप घनिष्ठ नातं होतं, अगदी मुला आणि बापासारखं. आणि त्यांनी सांगितलं की नाही नाही, काम थांबवायचं नाही आपल्याला, पुस्तक पूर्ण करायचंच आहे आणि ते आलंच पाहिजे पुस्तक एकदम. अगदी म्हणजे तुम्ही जर म्हणत ना की त्यांना मराठी संगीत रंगभूमीचा एन्सायक्लोपीडिया असं म्हणायचंय, तर अक्षरशः पुस्तक एन्सायक्लोपीडिया आहे ज्यांना मराठी संगीत रंगभूमीवर काम करायचंय त्यांच्यासाठी, की पूर्ण तो इतिहासच तुम्हाला त्या अनुषंगाने अनुभवायला मिळतो की कसं त्या काळातलं सगळं वातावरण होतं आणि कसं काम चालायचं. तर त्यांनी ते उचलून धरलं आणि मग 6 महिन्यामध्ये पुस्तक आलं आणि त्याचं रवींद्र नाट्य मंदिरला आशिष शेलारांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं. आणि त्या दिवशी आशिष शेलारांनी अनाऊन्स केलं की रवींद्र नाट्य मंदिर संगीत नाटकांसाठी 25% सवलतीमध्ये उपलब्ध असेल. इतका मोठं योगदान त्यांचं संगीत रंगभूमीवरती आहे. आणि त्या पुस्तकाचं संपादन करण्याची संधी मला मिळाली कारण इतक्या आठवणी होत्या त्यांनी लिहून ठेवलेल्या, इतकं जवळपास एवढं बाळ होतं, आम्ही अक्षरशः ते घेऊन बसलो होतो की यातलं नेमकं काय घ्यायचं काय नाही घ्यायचं, कुठले फोटो घ्यायचे कुठले नाही घ्यायचे, त्यांचे वर्तमानपत्रामध्ये आलेले लेख, मासिकांमधनं आलेले लेख, कारण ते खूप सुंदर लिहायचे. त्यांची भाषाशैली तुम्ही यातली बघाल, इतकी अप्रतिम आहे म्हणजे आपण एकदा वाचायला घेतलं की आपल्याला असं वाटत नाही की हे ठेवून द्यावं म्हणून, इतकं सुंदर पुस्तक म्हणजे त्यांनी लेखन त्यांचं झालेलं आहे. आणि मग त्या पद्धतीने त्या पुस्तकाचं संपादन करण्याची जबाबदारी माझ्याकडे आली, तर ते केलं. आणि अश्लेषा दिवाळी अंक हा गेले 16 वर्ष प्रकाशित होतोय सातत्याने. मेजर अश्लेषा तावडे केळकर ज्या आहेत त्यांच्या नावाने हा अंक निघतो, त्यांचे वडील अशोक तावडे प्रकाशित करतात हा अंक. आणि मागच्या वर्षी म्हणजे 2025 अंक पहिल्यांदा मी याचं कार्यकारी संपादक म्हणून पद स्वीकारलं, तर खूप चांगला अनुभव होता वेगवेगळ्या लेखकांनी आणि वेगवेगळे विषय घेऊन हा अंक करण्याची संधी मिळाली. आणि या निमित्ताने आपल्यालाही आपलीही क्रिएटिव्हिटी वाढते की काय आणखीन आपण वेगळे आयाम याच्यात घेऊ शकतो अंकामध्ये, हे एक आपलं थोडंसं शोध स्वतःचा सुरू होतो, त्याच्यामुळे आपल्याला तपासता येतं की किती आणखीन किती करण्यासारखं आहे असं, आणि किती वेगळ्या पद्धतीने आपण ते मांडू शकतो. कारण इतके दिवाळी अंक येतात, 450+ अधिक दिवाळी अंक आपल्याकडे प्रकाशित होतात दरवर्षी आणि प्रत्येकाचंच काहीतरी वेगळेपण असतं, त्यात आपले वेगळेपण कसं आणखीन दाखवता येईल, तर याच्यासाठी निश्चितच आपला एक कस असतो.
0: आणि त्यानिमित्तानं अनेक साहित्यिकांची
1: अगदी अगदी खूप चांगला अनुभव असतो तो. म्हणजे मी आता ह्या अंकासाठी काही फोनवरती मुलाखती घेतल्या, प्रत्यक्ष भेटणं शक्य नव्हतं, मग प्रवीण तरडे असतील तर त्यांनी त्यांच्या त्या बिझी शेड्यूलमध्ये सुद्धा तू मला प्रश्न पाठवून ठेव, मी तुला जमेल तसं मी हे करून पाठवतो वगैरे असं केलं. पुरुषोत्तम बेर्डेने तर अक्षरशः मला लिहून पाठवलं विस्तृत, ते त्यांनी लिहून पाठवलं, ते म्हणाले मी तुला छान लिहून पाठवतो, पण आमची भेटच होत नव्हती, वेळ जमत नव्हती, त्यामुळे मग तो एक पर्याय होता. त्याच्यामुळे मग त्यांनीही तो तितकं सहकार्य केलं. म्हणजे ही जी मोठी मंडळी असतात ती मोठी का असतात, तर ती तेवढीच सहकार्य करणारी असतात नवीन लोकांना. आणि इतरही अनेक लेखक असतील की त्यांनी एका फोनवरती त्यांचं साहित्य पाठवलंय, एका अक्षराने विचारलं नाही की आम्हाला मानधन मिळणार की नाही मिळणार, विचारलं आहे लगेच हो सांगितलं. मनोज बोरगावकर आहेत नदिष्टचे लेखक, त्यांनी सुद्धा सुंदर मारुती चितमपलींवरती लेख पाठवला, अगदी वेगळा लेख झालेला आहे तो त्या अंकामध्ये. कौशली नामदारांनी त्याच्यामध्ये लिहिलेला आहे. अशोक बागवेंचा एक वेगळाच लेख त्याच्यामध्ये विनोदी शैलीचा आहे की आमची अभिजात मराठी काव्य संमेलन असा एक वेगळा विषय आहे, गमतीशीर लिहिलंय त्यांनी सगळं की कसे कवी संमेलनामध्ये अनुभव येतात कवींना, किती वेगवेगळ्या पद्धतीचे आयोजक असतात, हे सगळं त्यांनी त्याच्यात मांडलेलं आहे. आणि असे आणखीन बरेच वेगळे विषय, एक आणखीन एक वेगळा विषय त्यात घेतलाय तो म्हणजे नृत्य आणि युद्ध यांचा खूप जवळचा संबंध राहिलेला आहे पूर्वीपासून, तर त्याच्यामुळे त्या विषयावरचा एक लेख आपण अंकामध्ये घेतलेला आहे. तसे वेगळे विषय त्याच्यामध्ये आपण हाताळण्याचा प्रयत्न केलाय. आता पुढच्या अंकाची तयारी सुरू आहे त्याच्यामुळे आता पुढच्या अंकाची हळूहळू तयारी सुरू झाली आणि असेच वेगवेगळे विषय त्यातनं आणण्याचा प्रयत्न आहे
0: आणि नवीन साहित्यिक घडतील ह्याच्यामुळे याचं पण योगदान आहे.
1: नक्कीच नक्कीच आहे, कारण आपल्या अंकामध्ये आपण जसं जुन्या साहित्यिकांना घेतो तसं नवीन लेखकांना सुद्धा आपण त्याच्यामध्ये संधी देतो. आणि दिवाळी अंकांची हीच परंपरा झालेली आहे, म्हणजे माझ्याकडे जेव्हा मी 1915 मनोरंजनचा दिवाळी अंक बघते किंवा त्याच्या पुढचे जे अंक बघते तर त्याच्यामध्ये ही जी सगळी आत्ताची जी आपल्यासाठी विद्यापीठ आहेत साहित्यातली ती सगळी तेव्हा होतकरू लेखक म्हणून लिहायचे त्या अंकांमध्ये. तिथून त्यांच्या त्या लेखन शैलीला जी सुरुवात झाली त्याच्यानंतर मग पुढे ते मग कुसुमाग्रज झाले, मग शांता शेळके घडल्या, मग इंदिरा संत घडल्या, असं आहे. त्याच्यामुळे त्याचं खूप महत्व आहे दिवाळी अंकांचं आपल्याकडे.
0: आता ते पालवी आणि रंगभावरी विषयी थोडा.
1: हा तर रंगभावरी हा जो अंक आहे दिवाळी अंकच आहे हा पण. याच्यामध्ये मला मागच्या म्हणजे हा 2024 अंक आहे, तर या अंकामध्ये मला प्रकाशकांनी एक विषय दिला की यात साहित्यामध्ये येणारी अश्लीलता प्रणयातली मग ती नेमकी शब्दातली आहे का ती मनातली आहे. कारण एक काळ त्या काळामध्ये असा होता की चंद्रकांत काकोडकरांसारखा लेखक ज्यांची श्यामा ही कादंबरी खूप गाजली पण ती गाजली यासाठी कारण त्याच्यावरती खटला भरला गेला अश्लीलतेचा की ती अश्लील आहे असं त्याच्यावरती आरोप झाले. अर्थात तो खटला ते जिंकले, अश्लील नाहीये हे कोर्टाने सांगितलं. पण असा काही काळ येतो की जेव्हा असे आरोप लावले जातात त्या साहित्यावरती की हे अश्लील आहे. पण जर तुम्ही दांडोळा घेतला तर अगदी पूर्वीच्या साहित्यामध्ये सुद्धा प्रणयाची वर्णनं आहेत आणि ती जर तुम्ही तसं बघायला गेलात तर मग म्हटलं तर ती अश्लील आहेत म्हटलं तर ती नाहीये. त्याच्यामुळे मग याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनावरती ते अवलंबून असतं प्रत्येकाच्या. तर हा जो एक विषय आहे त्या विषयावरचा एक लेख माझा हा कोणी विचार नाही केला कधी, तर ह्या विषयावरचा एक लेख त्याच्यामध्ये माझा आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या साहित्यिकांनी कशा पद्धतीने मांडलेला आहे आणि मग खरंच ते आहे का. आणि आत्ताचा जो काळ आपण बघतोय की आत्ता तर वेबसिरीज आणि या सगळ्या ओटीटीच्या प्लॅटफॉर्मवरती तर किती बोल्ड आपण बघतो सगळं, मग त्या ह्याच्याने तर आपल्याला ते काहीच वाटत नाही आता कारण आता दृश्य स्वरूपात ते सगळं दिसतंय लोकांना. त्याच्यामुळे तुमच्या साहित्यामध्ये सुद्धा म्हणजे जर तुम्ही नॉवेल्स त्याचे जे असतात ऑनलाईन मॅगझिन्स असतील किंवा हे जर असतील त्यातली भाषा सुद्धा तितकीच लयाला गेलीय. ऍक्च्युली त्यांच्या दृष्टीने ती थेट आहे पण आपल्या दृष्टीने बघायला गेलं तर ती अश्लील आहे. हा फरक आहे, दृष्टिकोनातला फरक आहे हा. त्याच्यामुळे याच्यावरती ते प्रश्नचिन्ह आहे ते कायम राहणार आहे.
0: आणि कोणाचा विचार काय असेल त्या संदर्भात
1: अगदी
0: प्रत्येकाचे विचार
1: नक्कीच नक्कीच हो.
0: खूप छान म्हणजे आणि आता मला ते विचारायचं की विविध माध्यम आहेत म्हणजे वर्तमानपत्र आहे, आपला टीव्ही मीडिया आहे, आकाशवाणी आहे, तर ह्या सगळ्या माध्यमातून आपण लिखाण किंवा लेखन संस्कृती कसं त्याचा अभ्यास आपण कसा करू शकतो किंवा एकाला त्यामध्ये कोणाला विद्यार्थ्यांना करिअर करायचं असेल आता रोहिणी निराळे आपल्याकडे येऊन गेल्या त्या मालिकांमध्ये कसं सतत लिहितात म्हणजे लिहित आहात कसा आपण ठेवला पाहिजे तर त्याविषयी थोडंसं मार्गदर्शन.
1: काय असतं ना आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये ना खूप काही चालू असतं. आपण प्रत्येक जण ऑब्झर्व करत असतो, इकडे तिकडे जाताना काही घटना बघतो तेव्हा आपल्या डोक्यात काही विचारही येतात पण कुठेतरी आपण त्यांना बाजूला करून टाकतो. पण जर तुम्हाला खरोखर लेखन करायचं आहे किंवा मला त्या क्षेत्रामध्ये जायचं आहे असं जर असेल तर तुम्हाला जेव्हा कधी काही डोक्यात येईल तर त्या डोक्यातून जायच्या आधी ते कुठेतरी टिपून ठेवलं पाहिजे. कारण कुठलंही लेखन म्हणजे कविताही असेल तर ती एकदम ती झरझर झरझर येत नाही. कारण आपण काही विंदा करंदीकर नाही, आपण काही कुसुमाग्रज नाही की एकटाकी आपण लिहू शकतो. प्रत्येक कवितेवरती संस्कार करावे लागतात. एकदम तुम्ही म्हणालात की आता मला ह्या विषयावर कविता लिहायची आणि मी लिहून काढली एकटाकी बसून असं होणार नाही. पण काही कल्पना डोक्यामध्ये येतात, काही विचार येतात, काही शब्द सुचतात, काही असं वाटतं की नाही हे असं काहीतरी जमतंय. पण ते जे काही तुमच्या डोक्यामध्ये येतंय ते कुठेतरी आपण लिहून ठेवलं पाहिजे, त्याची नोंद करून ठेवली पाहिजे जेणेकरून नंतर ज्यावेळेस आपल्याला आपण जेव्हा ते बघतो तेव्हा हळूहळू आपसूक आपल्याला ते सुचत जातं. एकदा त्याला आपल्याला ती एक काय म्हणतात ना लिंक लागावी लागत, आपल्याला एकदा ते लिहायला बसलो की मग बरोबर ते पुढे पुढे पुढे पुढे आपलं ते जातं. पण त्याच्यासाठी आधी आपल्याला मेहनत घ्यायला पाहिजे.

0: स्वतःवरती आणि तुमचं वाचनही तेवढं असलं पाहिजे. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं त्या विषयावरचं असेल किंवा त्या प्रकारचं साहित्य असेल तर ते वाचलं पाहिजे. तुम्हाला कविता लेखन करायचंय तर तुम्हाला वेगवेगळ्या कवितांची पुस्तकं वाचली पाहिजेत, कारण त्यातनं तुम्हाला कळतं की नेमकी कविता म्हणजे काय असते. कारण आता मुक्त छंदातल्या कविता आपण सर्रास बघतो, पण यमक असणाऱ्या कविता किंवा वृत्तबद्ध कविता ह्या फार कमी बघायला मिळतात. याचं कारण आता तो अभ्यासच करत नाही आपण. वृत्त म्हणजे काय हे आपण बघितलेलंच नाहीये, त्याच्यामुळे मग अष्टाक्षरी काय किंवा हे काय हे आपल्याला माहिती नाहीये. म्हणजे त्याच्यामुळे मुक्त छंद आम्ही लिहितो असं म्हणतात आणि मोकळे होतात. पण तो विचार मला असं वाटतं ज्यांना कविता लेखन करायचंय त्यांनी जरूर करायला हवा, नवीन पिढीने तरी, की आपण असं लिहू शकतो का. कारण त्याच्यामुळे आपल्याला वेगळ्या प्रकारे मांडता येणार आहे. आणि जे आपण म्हणतो ना की जुन्या कविता का लक्षात राहतात, शाळेत आपल्याला कविता म्हणायला लागायचं आणि आपण सगळे समूह कविता म्हणायचो, त्या रिदम मध्ये असायच्या, त्याला एक लय असायची, लक्षात करायच्या. आता मुक्त छंदातल्या कविता तुम्ही पाठ करू शकता का? नाही होऊ शकत. कारण आजही आपण हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे हे आपण म्हणतो, कारण ते तेव्हाचं आपल्याला पाठ केलेलं अजूनही रक्षात आहे. कारण त्यांना एक लय होती, एक तो रिदम होता, तर ते कुठेतरी आत्ताच्या कवितांमध्ये नाहीये. तर मग जर तुम्हाला कविता लेखन करायचंय तर मग त्या दृष्टीने तुम्ही गेलं पाहिजे. तुम्हाला चरित्र लेखन करायचं, तुम्ही भरपूर चरित्र वाचली पाहिजेत की कशा पद्धतीने मांडलेलं आहे. आणि प्रत्येकाचं मांडण्याची पद्धत वेगळी असते, चरित्र मांडण्याची किंवा आत्मचरित्राची.
1: खूप समृद्ध केलं तुम्ही आज येऊन, आणि एक थोडं वाचन संस्कृतीवर प्रकाश आपण टाकला. तपस्या मॅडम यांना बरेचसे पुरस्कार आणि अर्थात त्यांच्या कार्यामुळे त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यातले थोडके मी वाचून दाखवते. रोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंड्स यांच्यातर्फे साहित्य कला क्षेत्रातील योगदानाबद्दल 2025 जीवन गौरव पुरस्कार त्यांना देण्यात आलाय. व्यास क्रिएशन आणि राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशन यांच्यातर्फे वाचन संस्कृती आणि ग्रंथालय क्षेत्रातील योगदानाबद्दल 2024 ठाणे जिल्ह्यातील उत्कृष्ट ग्रंथपाल म्हणून पुस्तक मित्र पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. 2024 ठाणे जिल्हा ग्रंथोत्सवात कल्प ग्रंथपाल म्हणूनही त्यांना सन्मानित केले आहे. दुर्गाडी किल्ला कल्याण येथील 351 आरमार दिनानिमित्त उद्योन्मुख महिला कलाकार म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि महिला दिनानिमित्त ठाणे महानगरपालिका आयोजित एकपात्री अभिनय स्पर्धेत देखील प्रथम क्रमांकाने त्या विजेत्या झालेल्या आहेत. तर ह्या सगळ्या पुरस्कारांचं त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि खूप खूप तुम्ही छान छान लिहावं वाचावं अशा तुम्हाला शुभेच्छा देते. आणि आमच्याकडे पुन्हा तुम्ही नक्कीच यावं अशी मी तुम्हाला आगाऊ आमंत्रण देऊन ठेवते.
0: नक्की नक्की.
1: तर आज आपल्या सेलिब्रिटी शो मध्ये तपस्या नेवे मॅडम सहभागी झाल्या होत्या. त्यांचा विविध क्षेत्रातील अनुभव तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करते. ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखक आणि संपादक म्हणून त्या काम पाहतात. आणि आमची या मुलाखती तुम्हाला कशी वाटली याबद्दल तुमचे अभिप्राय आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. मी आरजे तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण नेहमीच छान दिलखुलास, नेहमी वेगवेगळ्या मुलाखती ज्या आहेत त्या नेहमी ऐकत असतो. आपल्या आजची मुलाखत ही फार वेगळी आहे, स्पेशल आहे, आणि ज्या महिलांना वाटतं की त्या असं काय पुढे करू शकत नाही, तर अशा महिलांसाठी अतिशय चांगलं एक्झाम्पल मी आज या मुलाखतीमध्ये घेऊन आलेली आहे. तर येस, आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत युनिक 9 प्रोडक्शनच्या आणि आई फाउंडेशनच्या फाउंडर आणि डिरेक्टर सई वढावकर मॅडम. सई मॅडम बद्दल जर सांगायचं झालं तर सई मॅडम ज्या आहेत त्या स्वतः फॅशन इंडस्ट्रीमध्ये सुद्धा काम करतात. फॅशन आपला जो सेगमेंट आहे फॅशनिस्टा, या सेगमेंटमध्ये सुद्धा आपण त्यांची एक मुलाखत घेतोय. फॅशन सेगमेंट असू देत, फॅशन इंडस्ट्री असू देत, त्यामध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की थोडंसं या फील्डकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चाललाय, आणि तो दृष्टिकोन पॉझिटिव्ह का होतोय. तर मी म्हणेन की सई मॅम सारखे काही खूप चांगले ऑर्गनायझर आहेत जे चांगले इनिशिएटिव्ह घेऊन पुढे येत आहेत आणि यातून खूप चांगला पॉझिटिव्ह विचार मांडतात. तर मॅडमनी नुकतंच आपल्या युनिक 9 प्रोडक्शनच्या माध्यमातून युनिक फेस ऑफ महाराष्ट्र 2026 याचं आयोजन त्यांनी केलं होतं. ही खूप मोठी फॅशन शोमधली एक कॉम्पिटिशन त्यांनी ऑर्गनाईज केली होती. या व्यतिरिक्त आई फाउंडेशनच्या माध्यमातून सुद्धा कामं सुरू असतात. एक खरं तर एक फिमेल म्हणून, एक महिला म्हणून, एक स्त्री म्हणून जेव्हा इतरांना आपण प्लॅटफॉर्म देतो तेव्हा कसं वाटतं, किंवा ही सुरुवात त्यांची कशी झाली, या सगळ्या गप्पा ज्या आहेत या मुलाखतीमध्ये होणार आहेत. सई मॅम, तुम्हाला तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणि खरं तर आपण जेव्हा पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा मला असं तुमची काय म्हणतात त्याला पर्सनॅलिटी बघूनच मला असं झालेलं की वाव, कॉन्फिडन्स असावा तर हा असा, आणि पुढे जायचं तर मला माझं विजन आणि मिशन क्लिअर पाहिजे. तर येस, तुमच्या जर्नीची सुरुवात कशी झाली होती, तुम्ही या फील्डमध्ये कसं आलात, कारण या व्यतिरिक्त मी तुम्हाला इंस्टाग्रामवरती खूप छान रील्स करताना पाहिलेलं आहे, ऍज अन इन्फ्लुएन्सर पाहिलेलं आहे की तिकडे छान काहीतरी तुम्ही नेहमी क्रिएटिव्ह करत असता, पण इन टू इव्हेंट आणि इन टू दॅट ऑर्गनायझेशन फाउंडेशन याच्यामध्ये तुम्ही कशा आलात?
1: पहिले तर मी आचार्य 90 FM आणि तुझेही खूप आभार मानते की तुम्ही मला हा प्लॅटफॉर्म मिळून दिला. सो तू पाहिलेस की मी म्युझिकल व्हिडिओज बनवते, कंटेंट माझं ते आहे, त्यातून मला हॅपीनेस मिळतो. जगाला काही मिळतं मला नाही माहिती, पण मला हॅपीनेस मिळतो म्हणून. आणि त्यातूनच हळूहळू माझी ओळख एका व्यक्तीशी झाली की ते शो ऑर्गनाईज करायचे. सो मी माझ्या मिस्टरांसोबत बोलले की आपण पण हे करू शकतो का, पुढे स्त्रियांसाठी करायचे हे असं काही हे नव्हतं, पण आपण पडू शकतो का, काही म्हणजे मला वेगळं काही करता येईल का. सो त्याच्यामध्ये पडले, त्यांच्यासोबत मी तो शो केला. सो आवडला, ठीक आहे, म्हटलं थोडा गॅप घेतला एक वर्ष. बरेच जण म्हटले की मॅडम आता तुम्ही तुमचा शो करा, आम्हाला आवडेल तुमच्या शोमध्ये. अगदी म्हणजे पुण्यापासून, म्हणजे पुण्याला मी असोसिएट पार्टनर असते, कशिश प्रोडक्शन म्हणून आहे त्यांच्यासोबत, तर ते पण स्त्रियांच्या हेल्थसाठी वगैरे, म्हणजे त्यांचं कशी सोशल फाउंडेशन पण आहे त्याच्या थ्रू ते काम करतात. सो मला पण काहीतरी करायचंच होतं स्त्रियांसाठी, तर म्हटलं चला आपल्याला पण एक प्लॅटफॉर्म मिळाला. तर त्यांच्यासोबत मी असोसिएट पार्टनर असते, एक वर्ष झाले, 2-3 शोजमध्ये मी झाले असोसिएट. तर तिथल्या मॉडेल्सनी पण मला म्हटलं की मॅडम आता तुम्ही मुंबईत कधी करणार आहात. सो ठरवलं की आपण आता उतरूया याच्यामध्ये. सो युनिक 9 प्रोडक्शन्स लॉन्च केलं आणि आता माझा सेकंड सीझन येतोय. फर्स्ट सीझन झाला युनिक फेस ऑफ महाराष्ट्र आणि आता माझा रनवे येतोय, युनिक रनवे, द युनिक रनवे म्हणून. तर बघूया त्याच्यातून काय.
0: खरं तर मॅम, बऱ्याच वेळेला आपण पाहायला गेलं की थोडासा वेगळा प्रश्न आहे की या फील्डमध्ये आपण जेव्हा येतो, एकतर मोस्ट ऑफ दी ऑर्गनायझर हे मेल असतात. हा, देर आर फिमेल्स, बट मग कल्चरल इव्हेंट्स किंवा असं काहीतरी त्या फिमेल ज्या आहेत त्या ऑर्गनाईज करतात. बट बिईंग अ फिमेल, असा एखादा इव्हेंट ऑर्गनाईज करणं हे किती डिफिकल्ट आहे, किंवा तुम्हाला असे इव्हेंट ऑर्गनाईज करताना कधी डिफिकल्टीज जाणवल्या, कोणत्या कोणत्या सिच्युएशन्स मधून तुम्ही जाता?
1: डिफिकल्टीज जास्त नाही, पण आलेत, म्हणजे फक्त नावावरून मला आलाय एखादा मेसेज असा, बाकी मला जास्त काही डिफिकल्टी नाही. स्त्रियांनी जास्त हे दिलं मला की म्हणजे मॅडम तुम्ही सपोर्ट केला, की मॅडम तुम्ही नारी शक्तीची थीम हे करताय म्हणजे शो मधून पहिल्याच, तर खूप रिस्पॉन्स चांगले चांगले आले की करूयात आपण. पार्टिसिपेंट्स म्हणजे 63 वरती होते. आता बघून शोला मला असं वाटतं 100 वरती असू देत.
0: तर मॅम आताच म्हणजे मी तुम्हाला मगाशी विचारलं की आता बरेच मेल आहे फिमेल आहे ज्या की आता इव्हेंटमध्ये उतरलेले आहेत, पण मेल फिमेल जर असं बघायचं गेलं तर काही असं तुम्हाला कधी फरक जाणवलाय का? आणि जाणवलाय तर काय फरक जाणवतो?
1: फरक म्हणजे हाच की सपोज काही फायनान्शियल प्रॉब्लेम असेल लेडीजना, तुला माहितीच आहे की म्हणजे लेडीजना याच्यामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये पुढे जायचं पण असतं, म्हणजे स्वतःला पुढे न्यायचं पण असतं आणि कुटुंबासाठी काम पण करायचं असतं. सो पैसे कमी पडतात की मॅडम म्हणजे खरंच आहे, आणि ते मला कॉल्स आणि मेसेज आलेत की मॅम आम्ही हाफ पेमेंट केलं तर चालेल का, हाफ नंतर केलं तर चालेल का. तर हे मला असं वाटतं की कुठेतरी पुरुषाशी बोलण्यापेक्षा स्त्रीशी जास्त पटकन म्हणजे हे होतं बोललं जातं. आणि प्लस तुला माहितीच आहे की पुरुष कसा कुठल्याही क्षेत्रामध्ये पुढे जाऊन पटकन बोलतो, तर स्त्री कसं थोडस असं मागेच असते, बाउंड्रीज असतात. सो तसं जाणवतो थोडं कुठेतरी. आणि ठीक आहे,
0: नाही ते एक्झॅक्टली म्हणजे मला असं आता महत्वाचा मुद्दा आहे की कारण ऑफकोर्स आपण जेव्हा फिमेल लीडरला पाहतो ती बऱ्याच गोष्टी खूप छान पॉझिटिव्ह आणि मॅनेजमेंट खूप चांगलं तिचं असतं, बट शेवटी आफ्टरऑल काही गोष्टी ठरवताना एक कुठेतरी सर्टन बाउंड्रीज असतात आपल्याला आणि त्यामुळे त्या कुठेतरी फॉलो कराव्या लागतात. तर श्रोते हो, आपल्या आजच्या विशेष सेगमेंटमध्ये आज आपण सई वडावकर मॅडम यांच्यासोबत छान दिलखुलास गप्पा मारत आहोत आणि त्यांच्या फील्डविषयी किंवा त्यांच्या इव्हेंट्सच्या त्यांच्या मॅनेजमेंटविषयी त्यांच्या स्किल्सविषयी आपण बऱ्याच गोष्टी अजून जाणून घेणार आहोत. पण इथे तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुरात गाण्यांचा आस्वाद घेत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

0: नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुम्हाला तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि श्रोते, आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की आता ब्रेकपूर्वी तुम्ही ज्यांना ऐकलात, अर्थात आपल्या आजच्या पाहुण्या सई वडावकर मॅडम यांच्यासोबत आपली ही छान मुलाखत इथे सुरू आहे. सई मॅडम बद्दल जर सांगायचं झालं तर त्या युनिक 9 प्रोडक्शनच्या फाउंडर आहेत, त्याचबरोबर आई फाउंडेशन सुद्धा त्यांनी सुरू केलं. कुठेतरी इंस्टाग्रामवरती रील्सवरती सुरू झालेली ही जर्नी जी कुठेतरी व्हर्च्युअल होती, जी आता फिजिकलमध्ये उतरली आणि त्यांनी स्वतःचा इव्हेंट जे आहे ते सुरू केले आणि नुकताच त्यांचा युनिक फेस ऑफ महाराष्ट्र 2026 हा इव्हेंट झाला. या व्यतिरिक्त आता पुन्हा त्यांचा नवीन एक आगामी इव्हेंट येणार आहे, त्याविषयी पण जाणून घेऊयात. परंतु आपण युनिक 9 प्रोडक्शन विषयी तर माहिती करून घेतोय, पण आई फाउंडेशन विषयी पण मला विचारायचंय की मुळात या नावातच सगळं काही आहे, जिकडे मातृत्व आहे, वात्सल्य आहे, प्रेम आहे. आई फाउंडेशन का, कसं आणि कसं सुरू झालं म्हणजे, आणि काय कॉन्सेप्ट होती त्याच्यामध्ये?
1: कॉन्सेप्ट म्हणजे नाव तर म्हणशील तर आई, आपली आई कशी आपल्याला मायेने जवळ घेते वगैरे, तर मला असं वाटलं की का नको माझ्या फाउंडेशनचं नाव मी आई ठेवू, की जेणेकरून सर्वांना आपण आपलेसे वाटू, आईप्रमाणे वाटू, म्हणजे आपल्याकडे व्यक्त होतील लोक, या ह्याने मी आई फाउंडेशन नाव ठेवलं. आणि सो मी तुला म्हटलं की पुण्याला मी जसं कशिश प्रोडक्शन सोबत असोसिएट होते, तर ते काम मला स्वतंत्रपणे आई फाउंडेशनमध्ये लवकरच सुरू करायचं आहे. आम्ही स्लम्स एरियामध्ये जाऊन सॅनिटरी नॅपकिन्स डिस्ट्रीब्युट केलेले आहेत. तुला माहितीये की काही ठिकाणी असं आहे म्हणजे आदिवासी पाड्यांमध्ये वगैरे पण याच्याबद्दल हे पण नाहीये, अवेअरनेस नाहीये की ते कसं यूज करायचं आणि ते यूज केलं पाहिजे. आता सुद्धा क्लोथ यूज करतात बायका, तर ते हायजेनिक नाहीये. सो त्याच्यासाठी मी म्हणजे मला असं वाटतं की त्या स्त्रियांपर्यंत आपण पोचलं पाहिजे. मीच नाही, इतर पण कोणी फाउंडेशन्स स्त्रियांसाठी काम करत असतील, पोचतही असतील काही, पण मला नाही वाटत की म्हणजे आदिवासी पाड्यांपर्यंत कोणी जात असेल. सो त्यांना अवेअर करायला पाहिजे की
0: बरोबर
1: हेल्थ इश्यूज भरपूर, तुला माहिती आहे की आपल्या स्त्रियांना जास्त पुरुषांपेक्षा जास्त हेल्थ इश्यूज असतात.
0: एक्झॅक्टली.
1: सो सॅनिटरी नॅपकिनमध्ये, आणि मी स्वतः आता माझी एजन्सी पण काढणार आहे
0: की
1: सॅनिटरी नॅपकिनचं हे.
0: वा, म्हणजे ऍक्च्युली खरं तर हा खूप सोशल इश्यू आहे, म्हणजे मला म्हणायचं झालं तर, कारण आपण खूप पुढे चाललोय निघून आणि आपण म्हणजे सॅनिटरी नॅपकिनच्या व्यतिरिक्त आपण बऱ्याच गोष्टी आता नवीन हे झाल्यात, लॉन्च झाल्यात, पण या व्यतिरिक्त आपण हे नाही पाहत आहोत की आपल्या मागे बरीच लोक राहिली आहेत आणि तिकडे कुठेतरी अवेअरनेस करणं गरजेचं आहे. आणि सई मॅम, खरं तर खूप चांगला विषय तुम्ही हातात घेतलाय आणि मला असं वाटतंय की फक्त इव्हेंट ऑर्गनायझर म्हणून जी आपण एक चकाकी दुनिया असतो, त्या दुनियेच्या मागे जी दुनिया आहे खरी तर दडली आहे, तुम्ही त्यापर्यंत तिथपर्यंत पोहोचण्याचं पण तुम्ही काम करताय. आणि मुळात आदिवासी पाड्यांमध्ये अजूनही ती सिच्युएशन आहे जसं तुम्ही सांगितलं, आणि तुम्ही ते काम घेत करताय, तर खरंच त्यासाठी खूप शुभेच्छा आहेत. आणि डेफिनेटली आई फाउंडेशनच्या माध्यमातून ज्या लोकांना खऱ्या त्या मातृत्वाची गरज आहे ते तुम्ही द्याल. येस. आणि आता पुढे वळूयात मॅम, खरं तर आई फाउंडेशन झालं किंवा युनिक प्रोडक्शन झालं, तुम्ही आता खरं तर या दोन मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळतायत, पण जसं मी तुम्हाला बघितलंय किंवा मला जसं माहिती आहे की तुम्ही या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळत असताना तुम्ही एका आईची, पत्नीची, सुनेची जबाबदारी सुद्धा सांभाळत असता, घरून कसा सपोर्ट मिळतो तुम्हाला? कारण जेव्हा तुम्ही सुरुवातीला जेव्हा पहिल्यांदा कल्पना मांडली, त्यानंतर तुम्हाला कसा सपोर्ट मिळाला होता फॅमिलीमधून, काय सांगाल?
1: खूप छान सपोर्ट मिळाला, म्हणजे हे आता व्हिडिओमध्ये बोलायचंय म्हणून नाही बोलत आहे, तुम्ही सर्वांनी पाहिलंय शोमध्ये नाही, असं पण म्हणजे माझे मिस्टर सोबत असतात.
0: आणि सॉरी मी तुम्हाला आता ब्रेक करते, बिहाइंड द कॅमेरा सर इज देअर.
1: सो पहिले बघ, आफ्टर पहिले तर आपले आई वडील असतात लग्नाच्या आधी, त्यांचा सपोर्ट आपल्याला गरजेचा असतो फॅमिलीमध्ये. आफ्टर मॅरेज आपल्याला नवऱ्याचा सपोर्ट लागतो जास्त करून, आणि बघ आपण एकत्र फॅमिलीमध्ये असू तर सासू सासऱ्यांचा अर्थातच लागणार आहे, पण नवऱ्याचा पहिला पाहिजे असं मला वाटतं. आणि आज जे मी आहे ते त्याच्यामुळेच आहे, तो कुठेतरी बॅकला माझ्या बरोबर आहे, त्याच्यामुळे मी आज उभं राहू शकली आहे, बस इतकंच सांगेन. आणि माझ्या मुलाचा पण, की तो इतका लहान असून इतका समजूतदार आहे ना, तू पण पाहिलेस शो मध्ये, खूप फॅमिलीचा सपोर्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे, आपण काही करायला जाऊ.
0: बरोबर. आणि मी तुमची फॅमिली बघितली की ती कम्प्लीट तुमच्या बरोबर असते, अगदी मग इव्हेंट कुठेही असो
1: कुठेही असो.
0: आणि मला असं वाटतं की यातच सगळं गुपित दडलंय की तुम्ही एकटे चालण्यापेक्षा फॅमिलीला घेऊन सोबत चाललात तर मग म्हणतात ना की यश कदाचित लवकर तुमच्या वाटेला येऊ शकतं. मॅम या व्यतिरिक्त आज बऱ्याच महिला आहेत ज्या काहीतरी करू इच्छित आहेत किंवा त्यांना या फील्डमध्ये यायचंय पण भीती वाटते. आपण फॅशन शोचंच एक एक्झाम्पल घेऊयात. तुम्ही आज इतक्या महिलांसोबत काम केलं, आपल्याकडे इतक्या सगळ्या कंटेस्टंट फिमेल कंटेस्टंट होत्या, पण तरीही अजून तुम्हाला वाटतं का की कुठेतरी महिला अजून बाहेर यायला घाबरत आहेत किंवा बाहेर येताना त्यांच्या मनामध्ये खूप प्रश्नचिन्ह आहेत किंवा फॅशन शो सारखे इव्हेंट करताना त्यांच्या मनात प्रश्नचिन्ह आहेत, मग एक ऑर्गनायझर म्हणून तुम्ही काय करता?
1: खरं तर आत्ता जेव्हा मी शो केला ना तेव्हा बऱ्याच अशा सिंगल मॉम्स होत्या की त्यांनी प्रश्न म्हणजे त्यांच्या डोक्यात होतेच ते, आम्हाला ते जाणवत होतं की हा मॅडम असं म्हणजे असं बोललं जातं, म्हणजे समाजातून पण असं बोललं जातं किंवा आपले जे रिलेटिव्ह वगैरे असं, तर त्यांना कुठेतरी बघ आता जेव्हा आपण शो करायला काढतो तेव्हा 3-4 महिने तर त्या प्रिपरेशनला लागतातच. त्यातून मी अशी म्हणजे ऑर्गनायझर आहे की मी सर्वांशी संवाद साधते पर्सनली, ते मेसेजेस कॉल्स घेणे वगैरे. त्यातून तुला खरं सांगू आत्ता पण, आत्ता शोज होऊन माझे 2-3 आठवडे झाले पण आत्ता पण त्या काय करतायत त्यांच्या फील्डमध्ये आणि पर्सनली मी मेसेजेस पण दाखवू शकते. त्या मला विचारतात किंवा सांगतात मॅम आमच्यासोबत असं झालं, आज मी हे मिळवलं, आता मी हे मिळवणार आहे या क्षेत्रात वगैरे, किंवा आता मी मॅम कार घेतली, इवन ते पण सगळं. तर मला असं वाटतं बायकांनी ना खरंच म्हणजे मागे राहू नये, कारण मी स्वतः पाहिलंय ना मला आफ्टर म्हणजे चाईल्ड बर्थ जे पोस्टपार्टम डिप्रेशन असतं त्यामधून मी सुद्धा गेलेली आहे. आज जी सई उभी दिसते तर त्याच्या मागे खूप ह्याच्यातून मी पण आलेली आहे वरती. असे बऱ्याच गोष्टी असतात बायकांच्या, तुला माहिती आहे, फिजिकल असतात, मेंटली असतात, सामाजिक जे आपले सपोर्ट असतात त्याच्या बाबतीत पण. तर त्यांचा पण विचार करायला पाहिजे समाजाचा, पण पहिले स्वतःचा विचार करा कुठल्याही स्त्रीने. मागे राहू नका, बोला, म्हणजे ज्यांच्याबरोबर तुम्हाला बोलावंसं वाटतं त्यांच्याबरोबर शेअर करा काही म्हणजे आतमध्ये ठेवून. आणि एक आहे की मी पुढे आई फाउंडेशनमध्ये हे सुद्धा काम करणार आहे, तुला माहिती हल्ली आता एन्झायटी डिप्रेशन हे खूप वाढत चाललंय, सो मी त्याचे पण सेशन चालू करणार आहे, कारण मी स्वतः त्याच्यातून गेल्यामुळे मला कळतंय की स्त्री किंवा आता तू बघतेस की लहान मुलांना सुद्धा अटॅक येतात
0: हो,
1: तर ते का, तर त्याच्यावरती पण मी थोडाफार स्टडी करून मी काम चालू करणार आहे आई फाउंडेशन.
0: क्या बात है, क्या बात है. कारण मला असं वाटतं की एखादी फाउंडेशन आपण जेव्हा सुरू करतो ना त्याच्या मागे त्याचा हेतू हाच असला पाहिजे की ते फाउंडेशन लोकांच्या उपयोगासाठी कसं येईल किंवा त्याच्यातून लोकांच्या फायद्याचं काय कसं मी देऊ शकते. आणि मुळात तुम्ही जे विषय उचलले तो सॅनिटरी नॅपकिनचा विषय असू दे, स्त्रियांसाठीचा विषय असू दे, किंवा आत्ताचा जो विषय आहे एन्झायटी आणि डिप्रेशन, आता जर आपण बघायला गेलं काउंट तर मला तो परफेक्ट काउंट नाही सांगता येणार, पण आपण असं म्हणू शकतो की आज आपल्या अवतीभोवती आपण जर 10 लोक बसले असतो तर त्यातल्या 1 ते 2 लोकांना एन्झायटी आणि डिप्रेशनचा त्रास आहे, स्ट्रेस इतका आहे. त्यामुळे स्ट्रेस मॅनेजमेंट असणं, डिप्रेशन, आणि मुळात कॉम्पिटिशन इतकी वाढली आहे मुलांमध्ये, लहान मुलांमध्ये कॉम्पिटिशन आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही यावरती काम करणार आहात, करतायत आणि रिसर्च करणार आहात, तर त्यामुळे खरंच त्यासाठी पण तुमचं खरंच करावं तेवढं कौतुक कमी आहे. मॅम या व्यतिरिक्त तुम्ही स्त्रियांसोबत काम केलं, जसं की आता सांगितलं की तुम्ही खूप फॅमिलियर त्यांच्यासोबत रिलेशन ठेवता, किंवा फक्त इव्हेंट पुरतं ते मर्यादित नाहीये की आज तू माझ्याकडे इव्हेंटला आलीस, आज इव्हेंट झाला तू उद्या विसरलीस आणि नंतर तू तुझ्या कामाला लागली, असं नाहीये, तर कुठेतरी एक चांगलं रिलेशन तुम्ही मेंटेन केलं. पण या व्यतिरिक्त तुम्ही लहान मुलांच्या कॅटेगरीमध्ये त्यांच्यासोबत जाऊन पण तुम्ही त्यांना खूप छान ट्रीट करता, म्हणजे मी आय रिमेंबर की तुम्ही खूप छान गोड त्यांच्यासोबत कम्युनिकेट करत होतात आणि ते सुद्धा मॅम मॅम करून तुमच्या मागे येत होते. सो एक त्यासाठी पण त्यांना समजून घेण्याची पण एक आपल्याकडे हे पाहिजे ना, कारण असे इव्हेंट म्हटलं की मुलं हे येतात, कॉम्पिटिटर्स मध्ये असतात, ते कॉम्पिटिशनमध्ये असतात. आणि मी एक गोष्ट नोटीस केली की तुमच्याकडे इव्हेंटमध्ये किड्स कॅटेगरीमध्ये सुद्धा बरेच कंटेस्टंट होते, आणि या सगळ्या इतक्या कंटेस्टंटला म्हणजे इतक्या स्टुडंट्सना त्या लहान मुलांना कसं तुम्ही हँडल करता, किंवा त्यांचे पॅरेंट्स, मग त्यांचे ते एवढे क्वेश्चन्स.
1: खरं तर मला लहानपणापासून म्हणजे लहान मुलांची खूप आवड होती, त्यांना ट्रीट करणं माझ्यासाठी खूप नवीन नाहीये, आवड असल्यामुळे म्हणजे आपण गेलो तर ते येणार ग असं असतं ते. सो काही नाही, त्यांच्या कलाने घेतलं की बरोबर होतं ते सगळं.
0: पण आणि मुळात ते किती कॉन्फिडेंट होते.
1: बापरे, भरपूर भरपूर. जे आम्ही ग्रुमिंगच्या दिवशी जी लहान मुलं पाहिली होती ना, किती म्हणजे त्यांच्या मागे मागे अरे हे करू शकतील की नाही असं वाटत होतं. काही प्रेशर होते त्या मला वाटत होतं. पण शोला त्यांनी रॅम्प नुसता हलवून टाकला होता.
0: खूप छान त्यांचा वर्क असेल किंवा त्यांचं बोलणं. आणि मुळात तुम्ही त्यांच्याकडून तितकी तयारी
1: करून. बरोबर.
0: आणि पॅरेंट्सचा कसा रिस्पॉन्स मिळतो त्यांच्या?
1: पॅरेंट्सचा, पॅरेंट्स किड्स पेक्षा पॅरेंट्स जास्त एक्साइटेड असतात की हा कोणती थीम मॅडम आत्ताच उद्या रनवे करणार आहे ना. तर पहिले थीम बद्दल विचारलं जातं मला की थीम थीम असेल तर कसं थोडस मुलांना पण थोडं आपण मजा येते रेडी व्हायला. सो पॅरेंट्स जास्त एक्साइटेड असतात.
0: श्रोते, आज आपण सई मॅडम सोबत छान दिलगुलास गप्पाईकडे सध्या आपल्या सुरू आहेत. आणि फॅशनिस्टा आज किनारी या सेगमेंटमध्ये आपण सई मॅम यांना इथे ऐकत आहोत. पण ह्या गप्पा ज्या आहेत त्याच्या सुरू राहतील. तुर्तास वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुरात गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आचार्य 90 FM माध्यमातून आपण सई वडावकर यांना इथे ऐकत आहोत आणि सई मॅमकडून आपण आई फाउंडेशन युनिक प्रोडक्शन याविषयी आपण जाणून घेतलं. मॅम, युनिक नाईन प्रोडक्शनच्या माध्यमातून तुम्ही नुकताच फॅशन शो ऑर्गनाईज केला होता. तुम्ही फॅशन शोला ऍज अ ज्युरी म्हणून बऱ्याच ठिकाणी जाता, त्या व्यतिरिक्त तुम्ही सोशल मीडियावर सुद्धा ऍक्टिव्ह आहात. मला एक विचारायचंय म्हणजे की ऑर्गनायझरच्या भूमिकेत गेल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय की सध्या फॅशन शो कडे बघण्याचा किंवा फॅशन इंडस्ट्रीकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलत चाललाय का?
1: बदलत चाललाय की नाही मला इतकं सांगता नाही येणार, पण बदलावा लोकांनी. कारण पहिले फॅशन शो म्हणजे शॉर्ट कपडे घालणं वगैरे असं काहीतरी असेल असं लोकांना वाटायचं, पण तसं नाही. आपण ट्रॅडिशनल राऊंडसुद्धा घेतो, इंडो वेस्टर्न राऊंडसुद्धा घेतो, त्यामधून सुद्धा स्त्रिया पूर्ण पेहराव जसं की पैठणी म्हण नऊवारी म्हण तर न अगदी म्हणजे पारंपरिक वेशभूषेमध्ये पण स्त्रिया रॅम्पवॉक करतात, तर असं काही नसतं की तर बदलावा लोकांनी असं त्यांचा दृष्टिकोन.
0: किंवा बऱ्याच वेळेला असं असतं ना की कॉन्फिडन्स नाहीये, मी काळा मी गोरा असं पण
1: नाही, असं पण नाही. असं कुठले पेजंट हे करत नाही की कॉम्प्लेक्स वरून हाईट वरून सुद्धा, आणि माझ्या पण पेजंट मध्ये किंवा ह्याच्यामध्ये प्रोडक्शन मध्ये असं मी काही म्हणजे नियम ठेवले नाहीयेत अटी की तुमचं हाईटच इतकी पाहिजे किंवा तुमचा कॉम्प्लेक्सच असा पाहिजे. मी जो व्हिडिओ एक माझा बाईट दिला होता त्यामध्ये पण मी सांगितलं की युनिक फेस ऑफ महाराष्ट्र, याचा अर्थ हा नाही की तुमचा फेस खूप छान पाहिजे, तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स पाहिजे.
0: बरोबर.
1: बाकी
0: ओव्हरऑल कॉन्फिडन्स म्हणा किंवा तुम्ही इतरांशी तुमचं वागणं कसं आहे,
1: बरोबर
0: तुम्हाला सोशली काय अप्रूव्ह करायचंय एक्झॅक्टली,
1: तर ते हवंय. बाकी कॉम्प्लेक्स वगैरे मॅटर नाही करत.
0: एक्झॅक्टली खरंय. म्हणजे मला असं वाटतं कुठेतरी या निमित्ताने का होईना आत्ताची जी येणारी जनरेशन आहे ती मला असं वाटतं खूप कॉन्फिडेंटली सगळ्या पेजंटमध्ये डेफिनेटली पार्टिसिपेट करू शकेल. कारण कुठेतरी एक भीती असते की पालकांना मुळात ती भीती असते की शो आहे कशाला जायचं हे सगळं होत असणार किंवा काय, तर त्या सगळ्या प्रश्नांवरती आता ती प्रश्न कुठेतरी मला असं वाटतं आपण कोडून काढायला काही हरकत नाहीये. कारण हे सगळं पॉझिटिव्ह इतकं घडतंय आणि मी तर मला जेन्युअनली असं वाटतं की एखादी स्त्री ज्या वेळेला फॅशन शो सारखी इव्हेंट ऑर्गनाईज करत असेल ना तेव्हा ती डेफिनेटली दुसऱ्या स्त्रीच्या संरक्षणाची काळजी
1: नक्की. कारण मी स्वतः माझ्या शो आफ्टर शो नंतर तुला पण सांगितलं की मला घरी पोचल्यानंतर कॉलवर मेसेज करायचा, कारण ती आपली जबाबदारी मी समजते. माझा शो आहे तर माझी जबाबदारी एक स्त्री म्हणून तरी ऍटलीस्ट.
0: बरोबर. एक्झॅक्टली. मॅम, या व्यतिरिक्त खरं तर मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे आपण आलेलो आहोत. तुम्ही आतापर्यंत बऱ्याच गोष्टी सांगितल्यात किंवा बऱ्याच गोष्टी आपण मी आता ऐकल्यात आपल्या युनिक टाईम प्रोडक्शनच्या माध्यमातून किंवा आई फाउंडेशनच्या माध्यमातून. इथून पुढे आता आई फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही काय वेगळी कामं करणार आहात किंवा युनिक टाईम प्रोडक्शनच्या माध्यमातून कोणते नवीन इव्हेंट घेऊन येणार आहात?
1: आई फाउंडेशनमधून जसं मी मगाशी म्हटलं की आता तर सॅनिटरी नॅपकिन्सचं आम्ही डिस्ट्रीब्युशन करतच आहोत, पण डिप्रेशनवरती मला जास्त काम करायला आवडेल. कारण आता आपण तेच बघतोय ना की लहान मुलांना सुद्धा अटॅक येतात, तर ते असं का होतं त्याच्यावरती काहीतरी स्टडी रिसर्च करायला पाहिजे असं मला कुठेतरी वाटतं. सो ते काम मी आफ्टर सॅनिटरी पॅड डिस्ट्रीब्युशन मी डिप्रेशन एन्झायटीवरती काम करेन आई फाउंडेशनतर्फे. आणि युनिक नाईन प्रोडक्शन मधून म्हणशील तर मी नारीला पहिला सन्मान करते, कारण मी पण नारी आहे आणि ज्यांच्यामध्ये स्किल आहे पुढे जाण्याचं किंवा सोशल वर्क ज्या करू शकतात, कारण मी सोशल वर्कर असल्यामुळे मी पहिलं ते पाहिन. कॉन्फिडन्स आणि घरातून सपोर्ट नाही

0: मेसेज दॅट?
1: मेसेज हाच देईन की पहिले तर पेशन्स ठेवा, कुठल्याही कामामध्ये थोडासा वेळ तर लागतोच. पेशन्स ठेवा, फॅमिली सपोर्ट हा महत्वाचा असतोच. असं नाही की आपण फॅमिलीला सोडून कुठेतरी खूप पुढे जाण्याचं करू, तर फॅमिलीचा सपोर्ट पण आपल्याला लागणारच आहे, इम्पॉर्टंट आहे. आणि फिमेल, उलट मी म्हणते ह्या क्षेत्रामध्ये फिमेल ऑर्गनायझर्सने अजून उतरावं.
0: बरोबर,
1: माझ्यासोबत जसं अजून आहेत बऱ्याच आहेत, तू पण पाहिलं असेल, आहेत बऱ्याच. सो अजून फिमेल ऑर्गनायझर्सने उतरावं, जेणेकरून आपण अजून फिमेल्सना
0: पुढे
1: जाण्याची संधी देऊ शकू. बस,
0: येस, क्या बात आहे. तर श्रोते, हा आपली आजची विशेष मुलाखत आणि या मुलाखतीमध्ये आज आपण ऐकत होतो सई वडावकर यांना, आणि त्यांच्याकडून आपण त्यांचे विचार काय आहेत किंवा त्यांना समाजामध्ये पुढे जाऊन कसं हेल्प करायची आहे लोकांना आणि समाजासाठी कसं एक चांगला एक्झाम्पल सेट करायचं आहे हे आपण इथे पाहिलं. आणि खरं तर ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली किंवा तुमचे जर काही फरमायश असतील, डाऊट्स असतील, तुम्हाला जर काही आमच्याशी संवाद साधायचा असेल तर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. सई मॅम, पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार. आणि आई फाउंडेशनच्या माध्यमातून असू देत आणि युनिक नाईन प्रोडक्शनच्या माध्यमातून असू देत, तुम्ही जी एक मोठी जबाबदारी हातात घेतलेली आहे ती जबाबदारी पूर्ण पाडण्यासाठी पप्पा तुम्हाला पूर्ण बळ देव अशा शुभेच्छा तुम्हाला देते. आणि मुळात स्त्रियांसाठी जो एक तुम्ही छान विडा उचललाय, किंवा अशा सगळ्या लोकांसाठी ज्यांना कुठेतरी आता थोडस फ्रेश आणि चांगलं पॉझिटिव्ह ठेवण्याची गरज आहे, आत्ताच्या धकाधकीच्या काळामध्ये कुठेतरी स्वतःला शांत ठेवणं गरजेचं आहे, तर त्यासाठी तुम्ही काम सुरू करताय, तर त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि आज तुम्ही इथे आलात म्हणून तुमचे मनापासून आभार.
1: थँक्यू. मी पण आचार्य 90 FM आणि तुझे खूप आभार मानते की तुम्ही मला आज इथे बोलवलं.
0: तर श्रोते हो, आपली ही आजची विशेष मुलाखत आम्ही इथेच आता तुमची रजा घेतोय. आणि ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली नक्की प्रतिक्रिया कळवा. आणि आचार्य 90 FM ला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती सुद्धा फॉलो करायला विसरू नका. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, युट्यूब फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर आता मी आरजे कोमल सई मॅम सोबत तुमची रजा घेते. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद.

0: हो रहा है?
1: सॉरी सर।
0: जंग में गोलियां चलेंगी तुम्हारी, सॉरी नहीं।

नमस्कार मंडळी, आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्ण आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. कार्यक्रम सुरू आहे विविधा आणि आजच्या सेगमेंटमध्ये आज आपण एका इंटरेस्टिंग विषयावरती बोलणार आहोत. आज आपण बोलणार आहोत अशा शब्दांविषयी, किंबहुना अशा मराठी शब्दांविषयी जे खरं तर मूळचे मराठी नाही आहेत, तर ते इतर भाषांमधून आलेले शब्द आहेत. चला तर मग जाणून घेऊया असे शब्द, आणि सोबत छान छान गाणी तर असणार आहेतच. तेव्हा कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. इतर भाषांमधून मराठीत आलेल्या शब्दांना ऋण शब्द असं म्हणतात. मराठी भाषेचा इतर संस्कृती आणि भाषांशी शतकानुशतके संपर्क आल्यामुळे अनेक परकीय आणि शेजारील भाषांमधील शब्द मराठीत अगदी सहजपणे मिसळून गेलेत. वास्कोदगामा हा पोर्तुगीज व्यापारी 1498 साली भारताच्या खालच्या बाजूला व्यापारानिमित्ताने आला. कोचीनमध्ये त्यांनी आपलं बस्तान बसवलं. साधारण 1498 ते 1661 पर्यंत पोर्तुगीजांचा येथील हिंदू राजे, मुसलमान राजे, इंग्रज आणि संबंध येत गेला. तसंच या सगळ्यांशी प्रसंगोपात संघर्षही होत गेले. सुमारे 150 वर्ष कोचीन, दमण, दीव, गोवा या भागांवर पोर्तुगीजांचा प्रभाव राहिला. पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेल्या आणि सुंदरपैकी वसलेल्या शब्दांची काही उदाहरणं ती अशी: पगार, चावी, काडतूस, खमीस, पिस्तूल, बिजागरी, तंबाखू, बटाटा, साबण, हापूस, लोणचे, पायरी, कोबी. हे जे सगळे शब्द आहेत जे आपण मराठी भाषेत अगदी रोज वापरतो, हे सगळे शब्द हे मूळचे पोर्तुगीज आहेत. पेशवाई बुडाल्यापासून, म्हणजेच 1818 पासून 1947 पर्यंत इंग्रजांचं राज्य हिंदुस्थानवर होतं. अनेक हिंदुस्थानी लोक गरज म्हणून इंग्रजी शिकू लागले, त्यामुळे आपोआपच इंग्रजी शब्द मराठीत पसरले आणि अगदी सहजपणे रुळले. सायकल, डॉक्टर, रेडिओ, स्टेशन, सिनेमा, सर्कल, टेबल ही या सगळ्याची काही उदाहरणं. डॉक्टर हा शब्द ग्रामीण भागात इतक्या खोलवर रुजला की काही काही ग्रामीण लोक त्याचा उच्चार डागदर असा सुद्धा करीत. तशा पद्धतीचे संवाद साहित्यात सुद्धा आपल्याला वाचायला मिळतात. इंग्रजी भाषेतले अनेक शब्द हे इंग्रजांनी फ्रेंचमधून घेतलेत ही एक उपमाहिती. 12व्या 13व्या शतकात तुर्क आणि मुघलांची सत्ता भारतात प्रस्थापित झाली. या वेळेपासून मुसलमानांच्या देशव्यापी सत्तेचा आपल्या महाराष्ट्राशी अगदी निकटचा संबंध येऊ लागला. मुसलमानांची राज्यकारभाराची भाषा ही फारसी असल्यामुळे अर्थातच फारसीचा आणि मराठीचा संबंध आला. राज्यकारभारविषयक व्यवहारासाठी या फारसीचा उपयोग होऊ लागला. महाराष्ट्राचे राजकीय आणि सामाजिक जीवनही काही अंशी हे फारसीमय झाले. जवळजवळ 800 वर्षांचा हा संबंध असल्याने फारसी भाषेतील अनेक शब्द मराठीत रुळले तर त्यात काही आश्चर्य वाटण्यासारखं नाहीये. अशा काही शब्दांचे नमुने म्हणजेच हेजीब, दफ्तरदार, फडणवीस, कारखानीस, खातरजमा, दिलासा, रिवाज, दस्तूर, शिरस्ता, दौलतजादा, शह देणे, नेस्तनाबूत करणे हे काही वाक्प्रचार सुद्धा फारसीकडूनच आपल्याला मिळालेली भेट आहे. असं म्हणतात की फारसी भाषेतले बरेच शब्द हे अरबी आहेत. आता आपण या भाषांविषयी बोललो आहोत तर आपण उर्दूला दुर्लक्षित करून चालणारच नाही, त्यामुळे आता आपण बोलणार आहोत उर्दूकडे. उर्दू ही अलीकडची म्हणजेच 200 ते 300 वर्षांपूर्वी विकसित झालेली भाषा. तुर्की, अरबी, फारसी या भाषांमध्ये उर्दूची मुळं सापडतात. हिंदी, दख्खनी, रेखता या नावांनी उर्दू ही ओळखली गेली. उत्तर प्रदेश, जम्मू या भागात अधिक प्रमाणात उर्दू समाजात ही संवादली जाते. आता उर्दू भाषेतनं बरेच शब्द हे मराठीत आलेले आहेत, त्यातले काही शब्द आपण आता बोलणार आहोत. उदाहरणार्थ बातचीत, मुद्दा, जरा, चर्चा हे जे शब्द आहेत हे मूळचे उर्दू शब्द आहेत. आता हे सगळे शब्द सुद्धा आपण आपल्या बोलीभाषेत दैनंदिन व्यवहारात अगदी रोजच्या रोज वापरतो. आता आपण या ज्या काही भाषांबद्दल बोललो, तसंच कानडी भाषा असेल, गुजराती असेल, या भाषांमधून सुद्धा बरेच शब्द
मराठीत आलेले आहेत आणि ते शब्द सुद्धा आपण रोजच्या दैनंदिन व्यवहारात वापरतो. कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात हे तर आपल्या राज्याचे अगदी शेजारी, त्यामुळे त्यांच्याकडून सुद्धा मराठी भाषेने बरेच शब्द आपलेसे केलेले आहेत. आता कानडी भाषेचा मी उल्लेख केला होता, तर कानडी भाषेतले जे शब्द आहेत त्याचं काहीतरी वेगळेपण असं आहे की बहुतेक शब्द ही जोडाक्षर आहेत, म्हणजे अक्का, अण्णा, अडकित्ता, खलबत्ता, किल्ली, त्या व्यतिरिक्त चिंधी, खोली, कोथिंबीर, चिरगुट, मुंडासे हे जे शब्द आहेत हे सगळे कानडी भाषेतून आलेले शब्द आहेत. आणि गुजरातीचा मी उल्लेख केला होता, तर गुजरात सुद्धा महाराष्ट्राला लागूनच असलेलं राज्य असल्या कारणाने व्यवहारानिमित्ताने किंवा प्रवासामुळे सुद्धा बरेचसे स्थायिक तिकडचे लोक इथे आले, काही इकडचे तिकडे गेले, त्यामुळे ही भाषा सुद्धा मराठीत बऱ्यापैकी आलेली आहे. तर गुजरातीतनं कुठले शब्द आलेत मराठीत, तर जेमतेम, चरखा, ढोकळा, दाम दुप्पट, अफरातफर असे काही शब्द. तेलुगू भाषा सुद्धा आता वावगी ठरलेली नाहीये, तेलुगू भाषेतनं सुद्धा काही शब्द मराठीत आलेले आहेत, ज्याच्यामध्ये गदारोळ, अनारसा जो आपण खातो नेहमी, अनारसा, किडूक मिडूक हे काही शब्द तेलुगू भाषेतनं मराठी भाषेत आलेले आहेत. जपानी भाषेतल्या काही शब्दांमध्ये सुद्धा मराठीचा प्रामुख्याने वापर होतो. तर कोणते शब्द आहे जे जपानी भाषेतनं आपण घेतलेले आहेत? खरं तर बरेच शब्द होते जे इतर भाषांमधनं मराठीत आले त्यांना दुसरे शब्द काही सुचत आहेत का असं करून सावरकरांनी बरेच शब्द दिले. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर तारीख हा शब्द मूळचा मराठी नाही आहे, तर त्याला दुसरा शब्द दिनांक जो मराठी शब्द आहे, पण आपण तारीख शब्द सुद्धा वापरतो आणि दिनांक दोन्ही वापरतो. तर हे आपण लक्षात ठेवण्याजोगं आहे की काही शब्द हे मूळचे मराठी नाही आहेत, पण त्याला दुसरे शब्द आपण शोधले आणि त्याचा वापर सुद्धा आपण करू लागलो. तर तसंच जपानी भाषेतनं काही शब्द आलेले आहेत पण त्याला दुसरे शब्द न सुचल्यामुळे किंवा तेच शब्द वर्षानुवर्ष वापरले गेल्यामुळे त्याला दुसरा शब्द शोधण्याची गरज भासली नाही किंवा ते त्यावर आपलं काम भागलं असं आपण म्हणू शकतो. तर रिक्षा हा जो शब्द आहे तो सुद्धा जपानी भाषेतनं आपण घेतलेला आहे. जपानमध्ये साधारण 19व्या शतकापासून जिन रिक्षा म्हणजेच माणसानं ओढायच्या वाहनांचा वापर सुरू झाला, त्यातूनच इंग्रजीत रिक्षा हा शब्द आला आणि या वाहनासोबत तोही पूर्व आशियामध्ये आणि तिथून भारतात पोहोचला. हाराकिरी हा शब्द सुद्धा जपानी भाषेतनं आलेला आहे. राजकारणापासून क्रिकेटमध्ये अनेकदा सर्रास वापरल्या जाणाऱ्या या शब्दामागची कहाणी ही रक्तरंजित आहे. खरं तर युद्धामध्ये पराभव समोर दिसू लागला की शत्रूच्या ताब्यात जाण्याऐवजी जपानमधले सामुराई योद्धे स्वतःचा जीव द्यायचे. अशा प्रथांचं आता फारसं उदात्तीकरण केलं जात नाही. आजकाल हा शब्द कुणी कोंडीत सापडल्यावर आत्मघातकी पाऊल उचललं तर त्यासाठी वापरला जातो. कुठला? हाराकिरी हा शब्द. एखाद्या मोठ्या उद्योगपतीचं वर्णन टायकून असं केलं जातं. हा शब्द सुद्धा जपानी भाषेतनं इंग्रजी मार्गे मराठीत प्रचलित झाला. त्याचा खरा अर्थ आहे महान राजकुमार किंवा सर्वोच्च नेता. आता हायकू, शिरीष पै हायकू करतात, तर हायकू हा शब्द सुद्धा मूळचा जपानचा आहे आणि याचं वैशिष्ट्य आहे जसं आपण मराठीत चारोळी करतो या चार ओळी असतात, तर हायकू मध्ये तीन ओळी असतात. तर हा हायकू हा तीन ओळींच्या जपानी कवितेचा प्रकार आहे. हा मराठी सुद्धा प्रसिद्ध आहे. आपण व्हॉट्सअपवर ज्या स्माइलीजचा वापर करतो त्यांचा उगम आणि त्यांच्यासाठी वापरला जाणारा इमोजी हा जो शब्द आहे तो सुद्धा जपानी भाषेतनं आपण घेतलेला आहे. श्रोते, तुमच्या एक लक्षात आलं असेल की कुठलीही एक भाषा आपण जर पकडली की ही भाषा ही वेगळी भाषा असं आपण म्हणू नाही शकत, कारण त्या भाषेमध्ये इतक्या भाषांची सरमिसळ झालेली आहे, इतक्या भाषांमधनं वेगवेगळे शब्द त्या भाषेत आलेले आहेत, त्यामुळे अमुक एक भाषा वेगळी तमुक एक भाषा वेगळी असं आपण अजिबात म्हणू शकत नाही. प्रत्येक भाषेची पाळंमुळं दुसऱ्या भाषेत दडलेली दिसतात. संस्कृत असेल, प्राकृत असेल, मराठी असेल, आता मराठीचाच आपण जेव्हा विचार करतोय तेव्हा इतक्या भाषांमधनं मराठीमध्ये वेगवेगळे शब्द आलेले आहेत आणि सगळे शब्द आपण जे वापरतो इतक्या सहजतेने जे आपल्याला खरं तर मराठी वाटतात पण ते अजिबात मूळचे मराठी नाही आहेत, पण ते त्यांचा वापर इतका होतोय, इतक्या सहजतेने आपण सुलभतेने वापर करतोय की ते आपल्याला आपलेसे वाटू लागलेत आणि कदाचित आपण त्यांना दुसरे शब्द म्हणून शोधले नसावेत असं मला वाटतं. तर
आपण बोलत होतो की जॅपनीज भाषेमधनं कुठले शब्द आपण वापरतो मराठीमध्ये. अजून एक शब्द आहे कराओके. हा शब्द तर इतका जास्त आता प्रचलित झालेला आहे. तुम्ही जर संगीताचे चाहते असाल आणि रियालिटी शोज पाहत असाल तर तुम्हाला नक्कीच कराओके विषयी माहिती असेल. कराओके म्हणजे असं मशीन ज्याच्या आधारे आधी रेकॉर्ड केलेल्या वाद्य संगीताच्या तालावर समोर दिसणारे गाण्याचे बोल येतात आणि मग ते बोल आपण समोर पाहतो आणि त्या संगीताबरोबर आपण गातो, त्याला आपण म्हणतो कराओके. जपानमध्ये हे मशीन विकसित झालं होतं आणि आज एक मनोरंजनाचा प्रकार म्हणून अख्ख्या जगभर हे कराओके प्रसिद्ध झालेलं आहे. तर हा शब्द सुद्धा मूळचा आहे जॅपनीज आणि मला असं वाटत नाही की कराओकेला आपण दुसरा शब्द शोधला असावा, नाही का. अजून एक शब्द आहे झेन. हा शब्द मात्र भारतातनं चीन मार्गे जपानी भाषेत आलेला आहे. बरेचसे शब्द जे होते ते जपानकडनं आपल्याकडे आले होते पण झेन हा शब्द चीन मार्गे जपानी भाषेत आलेला आहे. ध्यान या संस्कृत शब्दात किंवा पाली भाषेतला झान या शब्दात झेनचं मूळ आहे असं सांगितलं जातं. झेन जगण्याची विचार करण्याची एक पद्धत आहे ज्यानं आजवर अनेक कलाकारांना सुद्धा प्रेरणा दिलेली आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या भाषांमधून आलेले शब्द या मराठी भाषेने आपलेसे केलेले आहेत. याच नोटवर आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि नंतर पुन्हा एकदा नजर टाकणार आहोत अशा काही शब्दांवर जे मूळचे मराठी नसून सुद्धा ते मराठी भाषेत इतक्या खोलवर रुजले गेले आहेत, इतक्या खोलवर की ते आपल्याला आपलेसे वाटत आहेत आणि आपण विचारही केला नाही आहे की हे मराठी नाही आहे. तर असे कोणते शब्द आहेत आणि कोणकोणत्या भाषांमधून आले आहेत त्याविषयी नक्की जाणून घेऊया. ते ऐकत रहा आचार्य 90 FM. तुमच्यासोबत आहे मी RJ सुवर्णा. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

नमस्कार मंडळी, ब्रेक नंतर पुन्हा एकदा विविधा या सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं मी सुवर्णा तुमचं स्वागत करते. आणि आपण भाषेविषयी बोलतो आहोत आणि असे काही शब्द जाणून घेतोय जे मराठी भाषेत आलेले आहेत, वेगवेगळ्या भाषांमधून आलेले आहेत आणि त्यांची इतकी सवय झालेली आहे आपल्याला की आपल्याला ते मूळचे मराठी आहेत का असा प्रश्नही पडलेला नाही आहे. पण आत्ता आपण जाणून घेतोय, खरं तर एक खूप मोठं कुतूहल आहे की हे शब्द आले कसे आणि ते इतक्या सहज मराठी भाषेत रुळले कसे. खरंच हा एक आश्चर्याचा भाग आहे. तर मी म्हटलं तसं पुन्हा एकदा आपण नजर टाकणार आहोत की कोणत्या भाषेतले शब्द हे मराठी भाषेत आले आणि ते अगदी सहज रुळले. रयत, अर्ज, उर्फ, इनाम, मंजूर, बातमी, खर्च, हुकूम, मेहनत, सरबत, कलम, शान, जाहीरनामा, साफ, संदूक, तालीम, तैनात, तालुका, तबला, वफादार, माल, महाल, करार, नजर, जाहीर, दौलत, मंडळी. खरं तर मंडळी शब्द नाहीये, मंडळी मी तुम्हाला उच्चारून म्हणते. तर यातले जे आपण शब्द आता ऐकले त्यातले कितीतरी शब्द आपण अगदी रोजच्या रोज वापरतो. म्हणजे उर्फ नाव घेताना आपण म्हणतो ना उर्फ, हा त्याची दोन नावं असताना, मंजूर, बातमी, खर्च, हुकूम, सरबत. तर हा शब्द मला वाटतं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपण किती वेळा घेतला असेल, पण हा शब्द मूळचा मराठी नाही आहे हे कदाचित खूप कमी लोकांना माहिती असावं. तालीम शब्द जो आहे, जेव्हा एखादा संगीतकार असेल किंवा कलाकार असेल तो जेव्हा रियाज करतो, रियाज शब्द सुद्धा मूळचा मराठी नाही आहे. पण रियाजला मला असं वाटत नाही की आपण दुसरा कुठला इतकी वर्ष शब्द शोधून काढला असावा किंवा गरज वाटली आपल्याला की याला दुसरा शब्द का नाही आहे कुठला. तर रियाज, तालीम हे आपण अगदी सर्रास वापरतोय पण हे कुठले शब्द मूळचे मराठी नाही आहेत. आहे ना गमतीचा भाग. दोस्त, सतरंजी, सनई, जाहिरात, नजराणा, पोशाख, पेशवा, सामना, लष्कर, बाग, बगीचा, महिना, मोहोर, रवानगी, सरकार, शाब्बास, खबरदार, शाहीर, शाई, कारभार, साबूक, निशाण, शौकीन, वजन, गरीब. आता हे सगळे जे शब्द आहेत हे मूळचे फारसी शब्द आहेत. फारसीवरून मला एक आठवलं की आपल्या पूर्ण भारतामध्ये ख्याल गायकी, फक्त भारतात नाही किंबहुना जगात जी गायली जाते ख्याल गायकी, जिला आपण हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात वापरतो, तर ख्याल हा शब्दसुद्धा मूळचा फारसी आहे. फारसीमध्ये ख्याल या शब्दाचा अर्थ आहे कल्पना करणे. कारण शास्त्रीय संगीतामध्ये त्या रागाला धरून तो जो गायक असतो आपल्या कल्पनेनुसार, अर्थात रागाचे नियम जे असतात ते पाळूनच, पण त्याच्या कल्पनेनुसार तो गातो. त्यामुळेच कोणताही एक राग जरी धरला तरी प्रत्येक गायक त्याच्या घराण्यानुसार आणि त्याच्या कल्पनेनुसार तो मांडतो, तो वेगवेगळा असतो. ही पण खूप मोठी गंमत आहे. त्यामुळे ख्याल हा शब्दसुद्धा आपण वापरतो, हा फारसी शब्द आहे. पोर्तुगीजांचा प्रभाव सुद्धा भारतीयांवरती प्रचंड राहिला आहे. त्यांनी अनेक वर्ष आपल्यावर राज्य केलं, त्यामुळे अर्थातच कम्युनिकेशनचं जे माध्यम असतं, दळणवळणाचं माध्यम असतं, बोलण्याचं माध्यम असतं, ते भाषा आहे. आणि त्यांचा प्रभाव सुद्धा नक्कीच आपल्या मराठीवर झालेला आहे. तर कोणते शब्द आहेत ते? तर ते शब्द आहेत बटाटा, कोबी, हापूस, साबुदाणा, पेरू, इस्त्री, अननस, बिस्किट, पगार, पुरावा, जुगार, पसारा, टिकाव, वरांडा, हालतू, मेज, पिंप, साबण, परात, घमेले, काडतूस, बटवा, चावी, तुरुंग, पाव, पलटण, पैसा, पिस्तूल, पायरी, कमांडर, लिलाव, नाताळ, बादली, टोपी, तिजोरी. हे असे असंख्य शब्द हे पोर्तुगीजमधनं आलेले आहेत. आणि यातले सुद्धा मला असं वाटतं बटाटा, कोबी, हापूस, ऑलमोस्ट सगळे शब्द आपण मराठी असून, म्हणजे मराठी वाटतात ते आपल्याला, त्यामुळे आपण ते अगदी रोज वापरतोय. आता गुजराती भाषेचा सुद्धा सांगायला हवं. दादर जो शब्द आहे ज्याला आपण पायऱ्या म्हणतो, तो हा मूळचा शब्द गुजराती आहे. त्यानंतर डबा, हरताळ, खादी,
जेमतेम, सदरा, लागवड, पथारी, मावा, आवक जावक, मलमपट्टी, झंझट, हे जे सगळे शब्द आहेत हे मूळचे गुजराती आहेत. आपल्याला एक लक्षात आलं असेल की ही जी मराठी भाषा आहे तिने इतक्या भाषेतल्या शब्दांना आपल्यासं केलेलं आहे, म्हणजे हा तर भाषेचा मोठेपणा म्हणायला हवा. कारण बऱ्याचदा आपण कुठलीच इतरांची गोष्ट आपलीशी करत नाही, आपण कुठेतरी आपण संकोच करतो की नको माझं असू दे माझं माझं, पण मराठी भाषा इतकी समृद्ध आहे, इतकी प्रगल्भ आहे की इतक्या असंख्य भाषांमधनं तिने इतक्या शब्दांना आपलं असं केलं आहे, स्वतःमध्ये रुळवलं आहे की कोणालाच गरज नाही वाटली की आपण याला प्रतिशब्द शोधावा, दुसरा शब्द शोधावा. आणि काही शब्द शोधले गेले सुद्धा, त्यांचा वापरही होतोय, पण हे जे आता मी जे काही शब्द सांगितले ते आपण नक्कीच सगळेच वापरतोय आणि पुढची अनेक वर्ष वापरणार सुद्धा आहोत. मगाशी मी तेलुगू भाषेचं सांगितलेलं, तर त्यातनंही काही शब्द आलेले आहेत, डबी, तूप, गदारोळ, अनारसा. आता मंडळी, उर्दू भाषेविषयी आपण थोडंसं विस्तारित प्रकारे जाणून घेणार आहोत, पण त्यापूर्वी एक छानसं गाणं ऐकणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा वळणार आहोत उर्दू भाषेकडे. आणि नक्कीच तुम्हाला सुद्धा आता जाणवत असेल की आपण किती वेगवेगळ्या भाषांमधले शब्द वापरतोय, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही ना की आपल्याला इतर भाषांमधलेही बरेचसे शब्द ठाऊक आहेत. कारण मी उल्लेख केला होता फारसी भाषेचा, पोर्तुगीज भाषेचा, उर्दू भाषेचा, अरबी भाषेचा, कन्नड भाषेचा, गुजराती, आणि किती भाषांबद्दल बोलतोय आपण. वा, म्हणजे इतक्या भाषांमधले शब्द आपल्याला अवगत आहेत आणि आपण ते वापरतोय, क्या बात आहे. तर एक छानशी विश्रांती घेऊया, पुन्हा भेटूया. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM.

मंडळी, मी आत्ताच ब्रेक पूर्वी म्हटलं होतं की उर्दू भाषेचा प्रभाव हा मराठी भाषेवर कसा झाला. तर उर्दू भाषेचे एक चांगले जाणकार म्हणून शिल्पा जोशी हे सगळ्यांना ठाऊक असतील, नसतील माहिती तर आपण जाणून घेऊया. उर्दूमधील काव्य परंपरेचं वर्णन करणारं उर्दू के अदीब हे त्यांचं एक पुस्तक आहे, ते खूप फेमस आहे. आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी बरेचसे उर्दू शब्द जे आपण मराठीत वापरतो त्यांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि त्यांनी कारणंसुद्धा सांगितलेत की मराठी भाषेमध्ये हे उर्दू शब्द का आले, कसे आले. उदाहरणार्थ, जे हिंदू लोक काही कारणामुळे मुसलमान बनले ते त्यांच्याशी जवळीक दाखवण्यासाठी आपल्या मराठी भाषेत उर्दू वापरू लागले. ज्या मराठी लोकांनी फारसी भाषा शिकून घेतली त्यांच्याही भाषेत अरबी आणि फारसीचे शब्द स्वाभाविकपणे शिरले. आणि काही वस्तू आणि कल्पना मुस्लिम लोकांनी आपल्याबरोबर आणल्या होत्या त्यामुळे त्यांच्यासाठी असलेले शब्द मराठीत जसेच्या तसे रुळून गेले. तसंच काही व्यवहारांमुळे सुद्धा बाहेरचे शब्द हे मराठीत येऊ लागले. आणि अशा असंख्य कारणांमुळे मराठीमध्ये उर्दू शब्द आले. आणि मराठीने या शब्दांचं स्वागत करून या सगळ्या शब्दांना आत्मसात केलं. एखादा मराठी बोलणारा माणूस हिंदी अथवा हिंदुस्थानी भाषेत बोलू लागला, लिहू लागला की त्याच्या तोंडून किंवा लेखणीतून सहजासहजी एखादा दुसरा शब्द हा उर्दूचा निघून जातो. अशा वेळी ज्यांना मराठी भाषेची प्रकृती माहिती नसते त्यांना वाटतं की हा गृहस्थ मुद्दाम उर्दू शब्द वापरतोय. पण वस्तुस्थिती अशी असते की ते उर्दू शब्दच त्याला अधिक परिचित किंवा आपलेसे वाटत असतात. किंवा त्या उर्दू शब्दाऐवजी दुसरा कोणताही शब्द आपण वापरल्यास आपल्याला हवा असणारा निश्चित अर्थ आपण व्यक्त करू शकणार नाही असं त्याला वाटतं. गेल्या काही वर्षात मराठीमधून या परकीय शब्दांना हकलून लावण्याचा पुष्कळ जणांनी प्रयत्न केला पण अशा लोकांचा गट खूप लहान आहे. आणि सर्वसामान्य मराठी बोलणाऱ्या आणि लिहिणाऱ्या लोकांनी त्यांनी या चळवळीकडे फारसं लक्ष दिलं नाही. त्याच्यामुळे झालं असं की जे शब्द जसे होते ते तसेच राहिले, त्यांना दुसरा शब्द शोधला गेला नाही किंबहुना ते शब्द प्रचलित झाले. जुन्या मराठीवर फारसी भाषेचा इतका जोराचा प्रभाव पडलेला दिसून येतो की पुष्कळ वेळा ती आपली मराठीच की काय असा भ्रम वाचकाच्या मनात निर्माण होतो. पण कालांतराने हा प्रभाव कमी होत आता फक्त शब्दांच्या रूपाने त्याचं अस्तित्व टिकून राहिले. हिंदुस्थानावरच्या मुस्लिम साम्राज्यामुळेच इथल्या ज्या देशी भाषांमध्ये अरबी, फारसी, तुर्की या भाषांचा भरणा झालेला आहे. पण शासक म्हणून मुसलमान लोक हिंदुस्थानात येण्यापूर्वीपासूनच पश्चिम आणि दक्षिण भारताशी मुस्लिम आणि अरबी लोकांचे व्यापारी दळणवळण होतं. त्यामुळे इतर भाषांपेक्षा मराठी आणि गुजरातीमध्ये अरबी शब्दांचं प्रमाण जास्त पाहायला मिळतं. तर थोडक्यात आपल्या लक्षात आलं असेल की मुख्य कारण हे आहे की दळणवळण, बिझनेस, व्यापार. कारण व्यापार करताना तुम्हाला कम्युनिकेशन केल्याशिवाय शक्यच नसतं. तर अशा वेळी भाषा हे एकमेव माध्यम असं असतं की ज्याद्वारे तुम्ही दळणवळण करू शकता, व्यवहार करू शकता. आणि अर्थातच त्यामुळे दोन्ही राज्यांचा किंवा दोन्ही देशांचा एकमेकांच्या भाषांवर प्रभाव पडतो. आता मी म्हटलं तसं की बरेचसे उर्दू शब्द आपण जे आहेत ते जसेच्या तसे घेतलेत तर काही जे आहेत ते आपण बदललेले आहेत. आता आपण काही उर्दू शब्द आणि त्यांचे अर्थ बघणार आहोत. अगर याचा अर्थ आहे जर, हरकत म्हणजेच हालचाल, औरत स्त्री, हकीकत सत्य. आता यांचे मराठी अर्थ हा लेख वाचणाऱ्या मराठी भाषिकांना माहीत आहेतच. मराठी भाषा हिंदीप्रमाणे देवनागरी लिपीत लिहिली जाते पण हिंदीप्रमाणे उर्दूच्या विशिष्ट शब्दांखाली टिंब देण्याची पद्धत आहे जी पद्धत मराठीत नाहीये. आणि खे, फे, काफ, जाल, जे असे जे शब्द आहेत त्यांचा उच्चार हा उर्दूमध्ये थोडासा वेगळा केला जातो. आपण जेव्हा गझल ऐकतो तर आपण मराठीत गझल म्हणतो पण जेव्हा तो उच्चार करण्याची वेळ येते उर्दूप्रमाणे तेव्हा त्याचा उच्चार थोडासा वेगळा आहे. उदाहरणार्थ, जात, जत्रान, जबरदस्त, जर, जर्द, जमीन, जोर. आता हे जे सगळे शब्द आहेत याच्यामध्ये जचा जो उच्चार आहे तो प्रामुख्याने उर्दूमध्ये वेगळा केला जातो.
आणि तुम्ही जर उदाहरण बघितलं असेल तर बऱ्याच शब्दांमध्ये ज ज हा जो हे अक्षर आहे ते आलेलं आहे. म्हणजे जास्त, जागा, जाजम, जासूस, जमा, जबाब. तुम्ही नोटीस केलं असेल की ज हे अक्षर सारखं सारखं वापरलं जातं, म्हणजे ज या अक्षरावरून अनेक शब्द जे आहेत ते उर्दूमध्ये आलेले आहेत. याचप्रमाणे मराठी भाषिकांनी मराठी उर्दू शब्दांच्या या जोड्या बनवल्या आहेत, त्यासुद्धा मजेशीर आहेत. म्हणजे असे शब्द बहुधा समानार्थक असतात आणि त्यांची जोडी बनवण्याचं मूळ अर्थाला जोर प्राप्त होतो. म्हणजे खेळ तमाशा, चीज वस्तू, धन दौलत, पांढरा सफेद, बाजार हाट, रीतिरिवाज, पिवळा जर्द. आता जर्द शब्द उर्दू आहे आणि पिवळा हा शब्द मराठी आहे. तसंच धन हा शब्द मराठी आहे आणि दौलत हा शब्द उर्दू आहे. पांढरा हा मराठी शब्द आहे, सफेद हा उर्दू शब्द आहे. पण या शब्दांची जेव्हा जोडी तयार होते तेव्हा त्याचं महत्व वेगळं जाणवत आहे. खरंच हे खूप गमतीशीर आहे आणि हे सगळं आपण वापरतो आपल्या भाषेमध्ये. काही उर्दू शब्दांनी आपल्या विशेष नामात सुद्धा शिरकाव केलेला आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर दौलती, फकीरा, दफ्तरदार, किल्लेदार, पोतदार, हिम्मत सिंग, बाजीराव इत्यादी इत्यादी. दौलत म्हणजे संपत्ती, हैबत म्हणजे भय, धाक, फकीर म्हणजे संन्यासी, फतेह म्हणजे विजय, दफ्तर म्हणजे कार्यालय, किल्ला म्हणजे गड, पोतदार म्हणजे खजिनदार. तर असे अनेक शब्द आपण वापरतो आणि गंमत म्हणजे आपल्या म्हणीत सुद्धा हे उर्दू शब्द आलेले आहेत. आधी जाते अक्कल मग जाते भांडवल, चोर तो चोर आणि वर शिरजोर, चुकला पीर मशिदीत, गरजवंताला अक्कल नसते, एक नूर आदमी दस नूर कपडा, हजीर तो वजीर, घोडा मैदान जवळ आहे. आता या इतक्या म्हणी आलेल्या आहेत, वाक्प्रचार आलेले आहेत, त्यात सुद्धा उर्दू शब्द आलेले आहेत. पण त्या ज्या म्हणी आहेत किंवा वाक्प्रचार आहेत ते तसेच प्रचलित झाले, ते रुळलेत आणि त्याचा अर्थ कळत नाही आहे किंवा हे शब्द का आले तसे असा प्रश्नही आपल्याला पडत नाही आहे. म्हणजे त्या भाषेला आपण आपलंसं करून घेतलेलं आहे, त्या भाषेतल्या शब्दांना सुद्धा त्यांचं महत्व आपल्याला कळलेलं आहे, त्यामुळे त्यासाठी वेगळा शब्द का शोधावा त्याची गरज आपल्याला वाटत नाही आहे. अशा प्रकारे आपण हजारो उर्दू शब्द पचवलेले आहेत. शिवाय तब्येत हा जो आपण मराठी शब्द वापरतो तो तबियत या शब्दावरून आलेला आहे. त्याच्यानंतर खंजीर खंजर या शब्दावरून आलेला आहे. फरारी आपण शब्द वापरतो तो फरार या शब्दावरून आलेला आहे. फिर्याद तो फरियाद या शब्दावरून आलेला आहे. असे असंख्य शेकडो शब्द आहेत खरं तर की जे मराठीत येताना थोडेसे आपण बदलले आहेत पण त्याचा लहेजा तोच राहिलेला आहे, त्याचं महत्व तितकंच राहिलेलं आहे. त्याच्या अर्थामध्ये आपण काही फारसा फरक केलेला नाही आहे, त्यांचा उल्लेख मी इथे केलेला नाही आहे की अजून असे शब्द बरेच आहेत. तसेच जे शब्द उर्दूत आणि मराठीत सारख्याच अर्थाने लिहिले जातात आणि बोलले जातात त्यांच्याही वाटेस आपण खरं तर गेलेलो नाही आहे. अजून मला कानडी काही शब्द तुम्हाला सांगावेसे वाटतात आणि आपण उर्दूचा उल्लेख केलाच आहे तर नक्कीच काही उर्दू शब्दही आहेत ज्याच्यामध्ये बत्ती, बढती, बदली, खुद्दार हे शब्द आहेत. तर हिंदी चित्रपटात आपण हे शब्द नेहमीच ऐकतो. हिंदी चित्रपटात सुद्धा किंवा हिंदी गाण्यांमध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात उर्दू शब्दांचा वापर आलेला आहे. तर ती फक्त हिंदी भाषा नसते, त्यात अरबी भाषा, उर्दू भाषा, काही शब्द फारसी भाषेतनं सुद्धा आलेले आहेत. तर असं हे एकत्र सरमिसळ करून ते गाणं तयार होतं आणि त्याचा प्रभाव आपल्याला तितका जाणवतो. कानडी भाषेतले काही शब्द आहेत जे नक्कीच मी सांगेन. अक्का, अण्णा, ताई, लवंग, पडवळ, गाजर, भाकरी, अडकित्ता, अलबत्ता, किल्ली, शिकेकाई, विळी, परडी, पेटी, शिंपी, साखरी, बांबू, सूड, भांडे, भंगार,

0: नमस्कार मित्रांनो, आचार्य 90 FM युवा उद रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, उन्हाळी सुट्टी सुरू आहे आणि सगळे बच्चे कंपनी धमाल मस्ती मजा करत आहेत. म्हणूनच आम्ही खास एक इटुगली पिटुगली गोडुली मैत्रीण आणलेली आहे खास तुमच्यासाठी. तिचं नाव आहे स्नेहा पाटोळे. हाय स्नेहा.
1: हाय
0: स्नेहा, तुमच्यापेक्षा हुशार आहे बरं का, कारण तिचं स्वतःच युट्यूब चॅनल आहे स्नेहा आविष्कार असं त्या युट्यूब चॅनलचं नाव आहे. आणि या स्नेहाकडनं आपण अधिक जाणून घेणार आहोत की काय काय करते, काय काय शिकली आहे आणि तिच्याकडून आपण काय शिकू शकतो हे देखील तुम्हाला आज कळणार आहे. ओके ना स्नेहा? स्नेहा तू कुठून आलीस बरं आमच्या स्टुडिओ मध्ये ते सांग बरं आम्हाला.
1: मी डोंबिवली मधून आली आहे.
0: हा, आणि झुपझुप गाडी तर आली होय ना. आणि तिच्या मम्मा सोबत आली हो की नाही. हा, आणि स्नेहाची शाळा खूपच छान आहे असं मला वाटतंय, कारण स्नेहा एवढी म्हणजे इनबॉर्न टॅलेंट आहे तिच्यामध्ये आणि शाळेने सुद्धा तिच्याकडनं खूप तयारी करून घेतलेली आहे हो की नाही. शाळा आवडते की नाही तुला?
1: हो, मला माझी शाळा खूप आवडते.
0: हा, आणि शाळेतले टीचर्स शिक्षिका आवडतात की नाही?
1: हो.
0: आणि तुला विषय कुठला आवडतो बरं?
1: मला इंग्रजी आणि गणित खूप आवडत.
0: अरे वा, बघा एवढीशी आहे चार म्हणजे चौथीत गेली होती आणि ती स्वतः कथा लिहिते, कविता लिहिते आणि तिचं युट्यूब चॅनल वर ती काय काय करते ते आपण तिला विचारलं. तुझं स्वतःच युट्यूब चॅनल आहे?
1: हो.
0: आणि कधी सुरू केलंस तू?
1: मी माझं युट्यूब चॅनल सुरू केलेलं तेव्हा मी खूपच जास्त छोटी होते, म्हणजे ज्युनियर के जी ला असेल तेव्हा सुरू केलेलं.
0: अरे वा, तुला कोणी सांगितलं तू युट्यूब चॅनल करू शकते म्हणून?
1: म्हणजे माझ्या बाबांनी सांगितलं. जेव्हा आपण छोटे असतो तेव्हा कोणाला वाचता येतं, मला पण वाचता यायचं नाही ना, तर तेव्हा मी ऐकून ऐकून पाठ करायची आणि माझ्या बाबांना कळलं की माझं पाठांतर खूप चांगले आहे, तर त्यांनी एक माझा पहिला एक व्हिडिओ केला आणि तो खूप चांगला झाला, तो सगळ्यांना आवडला. तर तिथूनच माझ्या बाबांनी निर्णय घेतला की आपण इथं एक युट्यूब चॅनल सुरू करू.
0: वा वा, कारण लहान मुलांचं युट्यूब चॅनल आपण पाहायला नसेल पण स्नेहाचं युट्यूब चॅनल आहे आणि अगदी लहानपणी तिने ते सुरू केलेलं आहे. तेव्हा तुम्ही स्नेहा आविष्कारला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हो की नाही?
1: हो.
0: तुझे बरेच मित्रमैत्रिणी झाले असतील ना या युट्यूबच्या माध्यमातून?
1: हो झाले.
0: हा, आणि तू आणखी ह्या व्यतिरिक्त म्हणजे शाळेचा अभ्यास आहे, तुला कथा कविता करायला आवडतात, तुला खेळायलाही आवडतं का?
1: हो आवडतं.
0: तू खेळतेस? कुठले गेम्स खेळते?
1: मी माझ्या मैत्रिणींसोबत खूप सगळे गेम्स खेळते. म्हणजे आपण असे बैठे खेळ समजलं तर मी लुडो खेळते, सापशिडी खेळते आणि कधी कधी पकडा पकडी, लपाछपी असे गेम्स खेळते.
0: वा वा वा, मस्त मस्त. आणि तुझं गाव कोणतं आहे बरं?
1: माझं गाव कोकण आहे, त्याच्यामध्ये मी आरवली मध्ये राहते, आरवली रोड असं नाव आहे माझ्या गाव.
0: वा वा वा, छान छान छान. म्हणजे अगदी निसर्गरम्य अशा कोकणामध्ये तू राहते हो की नाही? म्हणजे नारळ पोकळीची बाग असेल ना तुमची आणि असं कौलारू बैठक घर असेल हो की नाही? आणि त्या देवा त्या घरामध्ये देवघर छानसं असेल हो की नाही?
1: हो, खूप मोठे देवघर आहे आणि आमचं घर असं खूप जास्तच मोठं आहे.
0: अरे वा,
1: खेळायला खूप जागा असते.
0: मग तुला मुंबईला आवडतं की गावाला आवडतं?
1: म्हणजे दोन्ही ठिकाणी मला आवडतात.
0: मुंबईची एक वेगळी मजा आहे हो की नाही? आणि गावाला म्हणजे कोकणात आहे तर मला वाटतं तिथे नदी

0: आता मला तू काय वाचून दाखवशील, कथा दाखवशील की कविता म्हणून दाखवशील?
1: मी एक तुम्हाला कविता वाचून दाखवते.
0: चालेल.
1: मोहन काळे यांचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये मी गावाचे चित्र कविता वाचली. आईने एकदा मला अभ्यासाला बसवले, ड्रॉइंगच्या वहीत मी एक गाव बसवले, उडताना दाखवले खूप सारे पक्षी, पानावर काढली गवताची नक्षी, झाडांची लावली भली मोठी रांग, कोंबड्यांची दाखवली नाचताना टांग, सूर्याला दाखवले डोंगरांच्या आड, नदीच्या काठावर काढला वाकडा माड, माडावर काढले चार दोन नारळ, कुत्र्याचे शेपूट दाखवले सरळ, चरताना काढली वासरुनी गाय, घरात छंगणात दाखवली माय, भानारी दाखवली एक मोठी नदी, गावातली माणसे दाखवली साधी, गावाचे चित्र झाले खूप खूप छान, स्पर्धेत मिळाला मलाच मोठा मान.
0: वाव, किती छान, किती गोड, तुझ्यासारखीच गोड गोड कविता म्हटली ना तू, खायला फार आवडली आणि आपल्या मित्रांना सुद्धा आवडली असेल, हो की नाही?
1: हो.
0: आता मला सांग, युट्यूबचा जेव्हा तू सुरू केलास तेव्हा पहिला व्हिडिओ कशावर केला होतास?
1: माझा पहिला व्हिडिओ मला आता आठवतोय, गणपती आणि चंद्राची गोष्ट असा तो, अशी एक गोष्ट मी सांगितली होती माझ्या चॅनलवर, आणि तो जो व्हिडिओ होता तो अपलोड म्हणजे एडिट न करता तो अपलोड केले.
0: अच्छा.
1: तेव्हा जास्त म्हणजे इतकं माहिती पण नव्हतं एडिटिंगचं कसं असतं, तो माझा पहिला व्हिडिओ होता आणि तेव्हा मला वाचता येत नव्हतं. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला तर तो 4 मिनिटाचा असेल आणि तेव्हा मी होती सुद्धा 4 वर्षांची. बट तो व्हिडिओ खूप आवडला, सगळ्यांना आवडला आणि माझ्या बाबांना सुद्धा आवडला तो व्हिडिओ, तो खूप चांगला झालेला. तर तिथूनच माझे बाबा बोलले मला की आपण तुझं एक युट्यूब चॅनल सुरू करूया स्मी आविष्कार नावाने.
0: आणि मला वाटतं तू त्या युट्यूब चॅनलवर वेगवेगळे विषय, कोणते कोणते विषय घेतेस बरं?
1: मी माझे व्हिडिओ माहितींबद्दल करते, म्हणजे आता गणपती असो किंवा नवरात्री, तर त्याच्याबद्दल मी माहिती सांगितली आहे. आणि मी एकदा गोव्याला सुद्धा गेलेली, तर तिथे खूप काय काय, तिथे एक रिसॉर्ट होतं नेचर नेस्ट नावाने, तिथे काय काय आहे ते मी सांगितलेलं. आणि जर माझे तुम्ही व्हिडिओ बघितले तर ते जास्त माहितींबद्दल असते आणि मला बोलायला आणि माहिती सांगायला किंवा समजून घ्यायला खूप आवडते.
0: वा वा वा, किती छान. मी तू मुलाखती पण घेतल्यास म्हणे मोठ्या मोठ्या लोकांच्या, हो की नाही?
1: हो.
0: कोणाकोणाच्या घेतल्यास बरं?
1: म्हणजे मी मुलाखती खूप जणांच्या घेतल्यात, पण सांगितलं तर मी दाकरू सोमण आजोबा आहेत तर त्यांचे घेतले मी पहिली मुलाखत होती ती, आणि तेव्हा जास्त मला इतकं पण माझा आवाज स्पष्ट नव्हता तेव्हा, पण त्यांनी पण खूप असं कव्हर केलं, म्हणजे ते असं बोलतात ना की चांगली उत्तरं दिली मला, तर माझे तेव्हा प्रश्न पण सगळी क्लिअर झाली, उत्तर प्रश्न जे आहेत ते पण माझं क्लिअर झालं. आणि त्याचसोबत मी मृणाल गांजाळे आहे त्यांची घेतली आहे, त्याच्यानंतर अभिनेत्री शिवाली परब, गोरक्षनाथ महाराज, अजून काय काय जण आहेत त्यांची मुलाखत घेतली, आणि माझ्या शाळेच्या ज्या मुख्याध्यापिका आहेत त्यांची सुद्धा मी मुलाखत घेतली आहे, आणि अजून खूप जणांची मुलाखत घेतली आणि पुढे जाऊन घेईन.
0: शाळेमध्ये तू एकदम हुशार विद्यार्थिनी असते, हो की नाही?
1: हो. म्हणजे
0: आणि पुढे जाऊन तुला फ्युचर मध्ये काय बनायचंय? तुला मीडिया मध्ये जायचंय का?
1: नाही.
0: मग
1: मला कलेक्टर बनायचंय.
0: बापरे, का बरं?
1: कारण सुरुवातीला ना मला एकदा असं सैनिक बनायचं होतं, पण नंतर माझी थोडी आवड जायला लागली, फिजिकलच नसतं ना की तेच असं शूटिंग वगैरे असं करायचं असतं, तेच नसतं, तर मला नाही आवडायला लागलं. तर ना मला एकदा स्वप्न आलेलं, त्या स्वप्नामध्ये मला दिसलेलं की मी मोठी होऊन डॉक्टर बनणार.
0: अरे वा.
1: पण माझं तर असंच मन होतं की मला डॉक्टर नाही बनायचं, मग हळू थोडं टी व्ही बघायला लागली ना, तर तिथून मला कळलं की कलेक्टर पण असतं, आणि कलेक्टर खूप असं चांगलं असतं, म्हणजे जर अभ्यास केला सिलेक्ट झालं तर खूप चांगलं होईल. मी अजूनपर्यंत तर मी ठरवलंय की मी कलेक्टर.
0: पण कलेक्टर व्हायला खूप अभ्यास करावा लागतो, हो की नाही? तू करणार आहेस ना तू?
1: हो, खूप अभ्यास करेन.
0: मित्रांनो, एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपली मैत्रीण स्नेहा पाटोळे हिच्याशी आपल्या गप्पा अशा सुरू ठेवूया. तुम्ही पाहत राहा आचार्य.

0: विश्रांती यांचं तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण समर स्पेशल म्हणजे उन्हाळी सुट्टी विशेष कार्यक्रमात आपली मैत्रीण स्नेहा पाटोळे हिला आमंत्रित केलेला आहे. स्नेहा परत एकदा तुझं स्वागत.
1: थँक्यू.
0: स्नेहा आता तू आपण तुझ्या युट्यूब विषयी बोललो, तू कोणकोणते विषय घेतलेस ते आपण जाणून घेतले आणि आता तुझ्या शाळेविषयी पण तू सांगितलं. छान छान शिक्षिका शिक्षक तुला शिकवतात, तुला गणित आणि इंग्रजी हे विषय आवडतात, तुझे मित्रमैत्रिणी शाळेमध्ये काय ते नाही तू सांगितलं. मित्रमैत्रिणी बरोबर तू काय धमाल करते शाळेत?
1: शाळेत माझे खूप मित्रमैत्रिणी आहेत. त्यांच्यासोबत जेव्हा मधली सुट्टी होते तेव्हा डब्बा खातो आणि त्याच्यानंतर आम्ही खूप खेळतो.
0: हा डब्ब्यावरून मला आठवतं, तुला गोड खाणं आवडतं की तिखट आवडतं ते सांग बरं.
1: तिखट आवडतं.
0: तिखट आवडतं म्हणजे तुला भेळ आवडत असेल हो की नाही?
1: हो आवडते.
0: भेळ, पाणीपुरी, शेवपुरी हो की नाही?
1: हो.
0: आणि वडापाव खातेस की नाही तू?
1: हो खाते.
0: पिझ्झा बर्गर खातेस?
1: मला दोन्ही आवडतात पण जास्त वडापाव.
0: वडापाव इंडियन तडका, मराठी तडका हो की नाही? नक्कीच. आणि तुला काय बरं विचारू मी, तू कथा तर वाचून दाखवणारच आहेस आम्हाला, पण तुझं जर वाचन पाहिलं तर तुला कोणते लेखक वगैरे आवडतात? तू कोण पुला देशपांडे वाचलेस तू?
1: नाही, मी अजूनपर्यंत म्हणजे पुस्तकं वाचलीच मी, पण मला अजूनपर्यंत जास्त माहिती नाही की कोणते लेखक कवी, मला अजून इतकं माहिती नाही.
0: गुरुजींचं श्यामची आई वाचलं?
1: हो मी, म्हणजे माझ्याकडे ते पुस्तक आहे, मी अर्ध वाचले, मला अजून वाचायचंय.
0: आणि मनाचे श्लोक म्हणजे ते देवा देवबाप्पाकडे तू काय मागतेस, काय पूजा करतेस देवबाप्पाची?
1: मनाचे श्लोक? हा मनाचे श्लोक आमच्या शाळेमध्ये म्हणतात. त्याच्यानंतर अजून खूप सगळे असे असतात ना मनाचे श्लोक
0: म्हणते.
1: हो आणि त्याच्यानंतर प्रणम्य
0: शीर्षा
1: ते घरी, अथर्व शीर्षक, त्याच्यानंतर राम रक्षा, ते जास्त आमच्या शाळेत म्हणतात. आणि आम्हाला शाळेतून सुद्धा सांगतात की घरी गेल्यावर संध्याकाळी ते बोलायचं, पण जास्त संध्याकाळी मी माझ्या घरी नसते, मी माझ्या काकाच्या घरी असते तेव्हा. तर तेव्हा मी आणि माझी फ्रेंड आहे आम्ही दोघं बोलतो.
0: म्हणजे पाढे आणि पर्वता हा आणि रामरक्षा असं आपण म्हटलं पाहिजे हो की नाही? किती छान. आता तू कथा मला वाचून दाखवणार आहेस आपल्या मित्रमैत्रिणींना, तर ती वाचून दाखव बरं.
1: हो नक्कीच. मी ससा आणि कासवाची गोष्ट सांगणार आहे, पण खूप जणांना माहिती असेल ती. तर माझ्या बाबांनी आणि मी आम्ही दोघांनी एक नवीन गोष्ट बनवली आहे ससा.
0: अरे वा, न्यू वर्जन.
1: हा तर मी ते लिहिलेले आहे, मी तुम्हाला ते आता वाचून दाखवते. ससा आणि कासवाची नवी कथा. नमस्कार. कासव आणि ससा यांची जुनी गोष्ट तर तुम्हा सर्वांना माहितीच आहे, ज्यात ससा झोपून जातो आणि कासव जिंकतो. पण आज मी तुम्हाला या गोष्टीचा एक नवा शेवट सांगणार आहे. या गोष्टीतला ससा म्हणतो, का हे कासव किती हळू चालतोय, मी तर 2 मिनिटात टेकडीवर पोहोचेल, पण यावेळी मी झोपणार नाही, मी पळत जाऊन शर्यत जिंकणारच. कासव म्हणते, ससा भाऊ तू खूप वेगाने धावतोस, ते छानच आहे, पण वाटेत ती मोठी नदी लागते, ती तू कशी पार करणार? दोघांच्या या संवादानंतर ससा धावत धावत नदीकाठी पोहोचला. नदीला खूप पाणी होत, सशाला पोहता येत नव्हतं, तो तिथेच अडकला. थोड्या वेळाने तिथे कासव आले. ससा हताश होऊन कासवाला म्हणाला, अरे रे मी इतक्या वेगाने आलो पण आता नदी कशी पार करू, मी हरलो रे कासवा. कासव हसून म्हणाले, अरे मित्रा तू हरला नाहीस, तू वेगाने धावतोस आणि मी पाण्यात पोहू शकतो, तू एक काम कर माझ्या पाठीवर बस, आपण दोघे मिळून नदी पार करू. हे बोलणे ऐकून ससा कासवाच्या पाठीवर बसला, कासवाने त्याला नदी पार करून दिली. शेवटच्या टेकडीवर आल्यावर कासव जमिनीवर चालू लागले आणि ससा धावू लागला, पण यावेळेस ससा एकटा पळला नाही, त्याने कासवाचा हात धरला आणि दोघे एकाच वेळी रेषेपाशी पोहोचले. या गोष्टीतून आपल्याला हा संदेश मिळतो की आपण सर्वांनी एकमेकांना मदत केली तर आपण सगळे मिळून कोणत्याही कठीण कामात यशस्वी होऊ शकतो.
0: व्हेरी गुड. एकमेकाचे विषय अवघे धरू शिकवत हो की नाही. किती छान, किती गुड. आणि मला आश्चर्य वाटतंय तुझं, तुला कॅमेराच्या अजिबातच भीती वाटत नाही हो की
1: नाही.
0: कारण आपले काही काही मित्र मैत्रिणी असे आहेत जे हातात मोबाईल घेऊन बसतात हो की नाही. पण त्यांना स्वतःला जर मोबाईल वर किंवा आपल्या कॅमेरा समोर बोलायला सांगितलं तर ते घाबरून जातात. तुला बरी कशी भीती वाटत नाही?
1: मी लहानपणीपासून युट्यूब चॅनल वर व्हिडिओ करते. आणि जेव्हा मी लहान होती तेव्हा मला इतकं माहिती नव्हतं ना की कसं व्हिडिओ वगैरे असत. आणि मला जास्त मी घाबरत नाही, म्हणजे असं जे कॅमेरा वगैरे असेल तर जास्त मी घाबरत नाही, कारण माझं पाठांतर चांगलं आहे आणि माझं वाचन सुद्धा खूप चांगलं.
0: हो नक्की. आणि तुला नाटकात आणि मालिकेमध्ये काम करायला आवडेल?
1: हो आवडेल.
0: छोटी छोटी मुलं करतात मालिकेत काम. खूप खूप शुभेच्छा. आणि मला वाटतं जाता जाता तू काहीतरी म्हणजे आता कविता झाली, कथा झाली, एक छानसं गाणं म्हणशील का आमच्या सगळ्यांना?

0: किती छान, खूप खूप अभिनंदन तुझं. आणि तू खरंच छान कथाही म्हटलीस, कविताही वाचून दाखवलीस आणि गाणं तर एकदम मस्तच म्हटलं, एकदम गोड. आणि मला सांग, खरंच ह्या सगळ्या मुलांनी, आजकालची मुलं जास्ती मोबाईल आणि टी व्ही पण बघतात. आता टी व्ही वर रियालिटी शो म्हणजे छोट्या मुलांचे कार्यक्रम असतात, ते पाहिले तर चालतात, हो की नाही? पण बाकी जास्ती मालिका वगैरे पाहू नये, हो की नाही? कारण डोळ्यांचा नंबर वाढतो ना, आणि मग लहान मुलांना चष्मा लागतो, हो की नाही? हो, तू काय सांगशील बरं त्यांना? तुम्ही जास्तीत जास्त पुस्तकं वाचा, हो की नाही? असं सांगायला पाहिजे की नाही? तू सांग बरं, मी ते ऐकते.
1: म्हणजे मी पण बघायची मोबाईल असं नाही, पण थोड्या लिमिटेड टाइम मध्ये. म्हणजे माझ्याकडे खूप सगळी पुस्तकं आहेत, तर तुमच्याकडे पण पुस्तकं असतील तर तुम्ही पुस्तकं नक्की वाचा, तुम्हाला इंटरेस्ट येईल. आणि एक एक अशी गोष्ट आहे मी तुम्हाला सांगते, म्हणजे मी जेव्हा रात्री झोपायच्या वेळी ना एक पुस्तक वाचते, त्याचं नाव मोंटो आहे, एक कासव आहे, त्याच्याबद्दल मी गोष्ट वाचते. म्हणजे गोष्ट वाचत वाचत जेव्हा मला झोप येते तेव्हा मी झोपते.
0: अरे वा, किती छान. कारण आपलं आपण नाही का आधी आजी आजोबा आपल्याला गोष्टी सांगायच्या, मग आपण गुरुप झोपू जायचं, हो की नाही?

खूप खूप शुभेच्छा सूर्या तू आलीस त्याबद्दल.

0: नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण नेहमीच खूप वेगवेगळ्या आणि दिलखुलास मुलाखती घेत असतो वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये. आजचा आपला सेगमेंट आज किनारी, या सेगमेंटमध्ये आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत जिने तिच्या पॅशनला प्रोफेशन बनवलंय आणि मुळात तिला असलेलं हे जे पॅशन आहे किंवा तिला त्या गोष्टीची जी आवड निर्माण झाली आणि तिने त्यातून आज जे तिचं स्वतःचं वेगळं साम्राज्य उभं केलेलं आहे, अर्थात आज आपल्यासोबत जोडली गेलेली आहे चैताली सुतार. चैताली, खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. सो चैताली बद्दल जर सांगायचं झालं तर ती पेशाने, तिचा बॅकग्राऊंड हा आर्किटेक्चर होता, बट कुठेतरी एक आवड, नेमकं तो इन्सिडेंट काय झाला हे आपण या मुलाखतीमध्ये तिच्याकडून जाणून घेणार आहोत. पण त्या व्यतिरिक्त पुढे जाऊन तिने लहान मुलांमध्ये तिचं मन कुठेतरी रमलं आणि तिने स्वतःचं प्री स्कूल सुरू केलं मदर्स पंपकिन नावाचं. आणि यानंतर ती तितक्याच याच्यावरती थांबली नाही किंवा एकच स्कूल नाही तर केवळ आता तिच्या ती फ्रँचायझी देते, तिच्या 4 फ्रँचायझीज आहेत. आणि खरं तर मदर पंपकिन जे आहे ते खूप वेगवेगळ्या शहरांमध्ये सुद्धा पसरत आहे. आणि अशी ही मदर पंपकिनचे फाउंडर चैताली आज आपल्यासोबत आहे. सो चैताली, पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुझं.
1: थँक्यू, थँक्यू.
0: सो मी खूप, मुळात तर मला पहिला प्रश्न हा होतो की खूप कमी लोक बघितले आहेत, म्हणजे खूप यंग लोक कमी की जे ज्यांनी उठून स्वतःचा प्री स्कूल वगैरे सुरू केलेला आहे, म्हणजे जे पेशाने प्रिन्सिपल होते, टीचिंग बॅकग्राऊंड मध्ये होते, आफ्टर 40 और आफ्टर 50 ते स्टार्ट करतात प्री स्कूल्स वगैरे. तर तू इतक्या कमी एजमध्ये हा डिसिजन घेतलास आणि मुळात तुला क्रिएटिव्ह डिझाईन्सचा हा तुझा बॅकग्राऊंड आहे, असं छान काहीतरी युनिक क्रिएटिव्ह बाय प्रोफेशन युअर अँड आर्किटेक्चर, आणि मग अचानक सडनली बिईंग अ टीचर हा डिसिजन का निवडलास?
1: ऍक्च्युली हमेशा बिझनेस ओनर असण्याची जी सवय होती ना, ती एक पाहिजेच होती मला की आय वॉन्टेड टू बी अ बिझनेस ओनर. वडिलांना हमेशा लहानपणापासून बघितलं होतं स्वतःचा बिझनेस रन करताना. ते एकटेच असे आहेत जे आमच्या पूर्ण कुटुंबामध्ये बिझनेस रन करतात, तर लहानपणापासून ते बघितलं होतं की मॅनेजमेंट कशी करायची किंवा काय कसं करायचं, असं काही विचार नव्हता गेला होता की हा क्षेत्रात उतरायचं वगैरे. म्हणून एक छंद म्हणून किंवा एक पार्ट टाइम जॉब आणि छोटीशी इन्कम, त्यातून माझी पॉकेटमन निघावी निघावी आणि आई वडिलांना त्रास नको व्हावा ह्यासाठी सुरू केलेली कल्पना होती. कॉलेजनंतर मी जायची ना कोचिंग क्लासेसमध्ये, तिथून रेफरन्स भेटला की प्री स्कूलमध्ये इव्हनिंगसाठी एक कोचिंग टीचरची रिक्वायरमेंट आहे आणि पैसे खरं तर चांगले मिळत होते. सो ऑब्व्हियसली जेव्हा कॉलेजमध्ये असतो तर आपल्याला एक्स्ट्रा पॉकेटमध्ये भेटणार असेल सिमिलर टाइममध्ये, तर आपण ते करतोच. तर त्या हिशोबाने सुरू केलं होतं की बाबा एक टीचर म्हणून चाल लागली होती, मग सेंटरेड म्हणून त्याच पर्टिक्युलर स्कूलमध्ये सुरू केलं काम. त्यानंतर मग अपॉर्च्युनिटी झाल्या चांगल्या आणि भरपूर कमी टाइमामध्ये असं ते घडत गेलं. इट इज नॉट प्लॅन्ड, म्हणजे असं काही प्लॅन नव्हतं केलं होतं, ते आपोआपच घडत गेलं की या क्षेत्रामध्ये मी उतरली. आणि मला आता असं वाटतं की ह्यासाठीच बनली होती कदाचित मी, म्हणून मला निवडलं गेलेलं ह्या क्षेत्रासाठी असं.
0: पण मग म्हणजे आपण रॅदर सुरुवातीला मला कुठेतरी माझी स्टोरी सुद्धा कनेक्ट होते, कारण मी सुद्धा ज्या वेळेला माझ्या ग्रॅज्युएशनमध्ये होते किंवा मी मास मीडिया करत होते, तर त्यावेळेला सायमल्टेनियसली मी सुद्धा कुठेतरी कोचिंग क्लासेसमध्ये जात होते किंवा टीचिंगसाठी जात होते. बट माझं प्रोफेशन हे मीडिया रिलेटेड असल्यामुळे मला खूप आवड होती सतत बोलण्याची किंवा असं कम्युनिकेट करण्याची. बट तुझ्या प्रोफेशन विषयी बोलायला गेलं तर तुला डिझाईन्सवरती काम करायला हवं किंवा डिझाईन्स बद्दल बोललं, पण मग त्याच्यातून जेव्हा तू सुरुवातीला टीचिंग करायला लागलीस त्यावेळेला तुला काही डिफिकल्टीज आल्या का, की मुळात आणि त्यात प्री स्कूलचे स्टुडंट्स म्हणजे ओ माय गॉड, त्यांना हँडल करणं इट्स अ बिग टास्क. सुरुवातीला कसं तू जमवून घेतलं स्वतःला त्याच्यात?
1: ऍक्च्युली कसं आहे माहितीये, आर्किटेक्चर आणि प्री स्कूल हे मला वेगळं कधी वाटलंच नाही. रिझन बिंग दॅट इज आर्किटेक्चरमध्ये आपण एखादी बिल्डिंग बनतो, पण जेव्हा आपण ऍज अ क्रिएटर प्रत्येकाला असं वाटतं की आपण काहीतरी कन्स्ट्रक्ट करावं जे लाईफ टाईम पर्यंत राहील. प्री स्कूलमध्ये जेव्हा मी पदार्पण केलं तेव्हा मला असं वाटलं की प्री स्कूलमधून लहान मुलांची जेव्हा लाईफ क्रिएट होते, त्या म्हणजे त्यांचं जे अगदी निष्पाप असतं, त्यांच्या मनामध्ये असं काही ना कोणाबद्दल काहीच वाईट नसतं,
0: बिलकुलच
1: नाही, बिलकुलच नाही. आणि त्या पर्टिक्युलर मातीच्या भांड्याला जे आपण मोल्ड करतो ना, त्याची जी मजा असते ना की आपण काहीतरी बनवलं आणि त्यामुळे उद्याला जाऊन तो एक चांगला नागरिक म्हणून किंवा चांगलं व्यक्तिमत्व म्हणून राहणार आहे उभा, त्याच्यासारखी मोठी क्रिएटिव्हिटी काही नसू शकते असं मला वाटायला लागलं. आणि जेव्हा ती मी बघायला लागली की माझ्या छोट्याशा एका स्टेपमुळे त्यांच्यामध्ये बदल घडत आहे, मग ती अजून एक प्रेरणा भेटत गेली की नाही, इथेच थांबायचं नाहीये, ह्या एका पटेलच स्कूलवर थांबवायचं नाही किंवा एका पटेलच क्षणापर्यंत थांबायचं नाही, असे क्षण मला दररोज जगायचे आहेत. त्या क्षणांसाठी केलेला प्री स्कूल आहे हे आताच्या.
0: आणि मग मदर्स पंपकिन कधी आणि कसं कुठे सुरू केलंस पहिलं?
1: कसं झालं की 5-6 वर्ष जेव्हा एक्सपिरियन्स घेतला, वयाच्या 19 वर्षापासून मी ह्या फील्डमध्ये उतरले. खरं तर वयाच्या 16 वर्षापासून मी कोचिंगमध्ये आहे, मग म्हणजे ड्रॉईंग टीचर म्हणा किंवा कोचिंग टीचर म्हणा पासून स्टार्ट झालं. जेव्हा फर्स्ट टाइम प्री स्कूल मध्ये ऍज अ कोचिंग लागले, मग मला तिकडचं एन्व्हायरमेंट जे होतं ते खूप आवडायला लागलं. जेव्हा 2 वर्षाची मुलं येतात आपल्याकडे बल रडत असतील, पण त्यांच्यामध्ये ना ते एक असं ममत्व असतं जे आपल्याला भेटतं. आपण त्यांना देणारं काहीच नाही होत, ते आपल्याला जे देतात ना ते घेण्यासाठी मी एवढी आतुर होते ना की मला ते असं वाटलं की नाही हा हे आपण कंटिन्यू केलं पाहिजे कुठेतरी. 5 वर्षानंतर मला असं वाटलं की आपण जुनासाठी करतोय, पण जे आपल्याला हवंय की असं एक प्री स्कूल ज्यामध्ये त्या गोष्टी असल्या पाहिजेत. आपण एक विचारधारा करतो की माझं असेल तर मी हे हा ह्यात मी हे ऍड करेन, मी अशा पद्धतीने करेन, ह्या मुलाला मी असं हँडल करेन. आणि प्रत्येक मूल वेगळं असतं, प्रत्येक मुलाचं ना एक युनिक कॅरेक्टर असतं, त्याची एक पूर्ण विचारधारा वेगळी असते आणि त्याला घडवण्यासाठी लागणाऱ्या जी गोष्टी असतात ती पण वेगळी असते. ती जी गोष्ट आहे ना ती दुसऱ्या कोणाच्या स्कूलमध्ये किंवा ब्रँडमध्ये करता येणार नाही, आपल्याला आपलंच काहीतरी क्रिएट करायला पाहिजे असं मला वाटलं. मग 2016 वयाच्या 24 आय एक थिंग त्या वयामध्ये मी प्लॅन केला की जेवढी पण जमापुंजी आहे ती घ्यायची आणि प्रयोग करायचा, जे होईल ते होईल, जास्त जास्त काय होईल माझे पैसे डुबतील आणि एखादा मोठा धडा भेटेल त्यांनी. पण सुरू केलं आणि अतिशय सुंदर प्रतिसाद भेटला मला पॅरेंट्सकडून, किंवा त्यांना माझं मी जे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत होते किंवा त्या टायमाला जे मला हवं होतं किंवा हे आम्ही ऍड करत आहोत ते कोणी प्रोव्हाइड करत नव्हतं, म्हणून त्यांना वाटलं की नाही असं म्हणून आपण टाकूया मुलांना. मोठे मोठे ब्रँड होते तरी पण स्कूलला का हे भेटलं की एक पर्सनल टच होता. एक पर्सनल टच असणं महत्वाचं आहे की तुम्ही स्कूल उभं करता, नो मॅटर इट्स अ फ्रँचायझी और खुद स्वतःचं जरी उभं करता, त्यात आपलं काहीतरी थोडंसं ओतावं लागतं.
0: हा बरोबर, कारण केवळ दुसऱ्याचं म्हणून करणं वेगळं आणि हे माझं आहे, माझ्या हक्काचं आहे आणि तिथे येणारी बाळं ही सगळी माझी आहे असं म्हणून त्या फिलिंग्सने करणं इट्स
1: व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. कसं असतं माहितीये का, मला असं म्हणतात की तुम्ही आई नाही आहात अजूनपर्यंत, तर तुम्हाला ते महत्व अजूनपर्यंत कळलं नसेल. पण जेव्हा आपण एखाद्या मुलाला मिठीमध्ये घेतो ना तेव्हा बाय डिफॉल्ट आपल्याला ते ना फील होत. ती जी संकल्पना आहे ना ती वेगळी आहे.
0: एक्झॅक्टली. पण हे खरंच खूप छान आहे म्हणजे, आणि ह्याच्यातून मला मुळात आहे ना नावच खूप आवडलेलं. ज्या वेळेला मी पहिल्यांदा तुझ्या मदर्स पंपकिन या नावाविषयी ऐकलं होतं आणि मला असं झालं की मी अशी बरीच नावं ऐकली आहेत, हे स्टार ते स्टार वगैरे वगैरे काय काय काय काय, पण वाय मदर्स पंपकिन हे नाव तुला कसं सुचलंय? कारण इट्स व्हेरी युनिक.
1: ऍक्च्युली कसं आहे की मी माझ्या आईमुळे आज घडलेली जी पण आहे ना, माझ्या आई वडिलांनी जे पण शिकवलेलं आहे त्यामुळे घडली. आणि तिचं आणि माझं कनेक्शन एवढं गोड होतं ना की मला असं वाटलं की मी तिच्यासाठी काहीतरी करावं किंवा तिच्या नावाने काहीतरी सुरू करावं, म्हणून मदर्स नावाने स्टार्ट केली होती. अनफॉर्च्युनेटली ट्रेडमार्क्स वगैरे भेटले नाही, मग मी विचार केला की मदर तर हवंय पण कसं भेटा, म्हणून 8 वर्ष ह्या नावा पाठीमागे मी घालवली. एंटायर 8 इयर्स वी आर पुट टू दिस पर्टिक्युलर नेम आणि विचार केला करायचंच आहे म्हणून. मग माझी मम्मी मला लोणाचा गोळा म्हणायची, तर मला असं वाटलं की ते आपण कसं टाकू शकतो आपल्या नावामध्ये. सो मदर्स पंपकिन, पंपकिन सारतं की आपलं एखादं छोटस गोंडस बाळ, आपला प्रेमाचा असा भोपळा आपण म्हणतो ना, तर त्यामुळे मला ती संकल्पना आली की नाही आपण टाकून बघूयात, आपल्याला भेटलं रजिस्टर झालं तर आपलं लक. आणि फॉर्च्युनेटली मला इतकी मी नावं रजिस्ट्रेशनला दिली होती, हे नाव मला खूप कमी वेळामध्ये रजिस्टर होऊन गव्हर्नमेंटकडून भेटलं आणि ते आज इतक्या चांगल्या लेवल प्रत्येकाला ते नाव आवडण्यासाठी आवडतं, कारण त्याच्यासाठी एक पर्सनल कनेक्ट आहे, एक टच आहे, एक फील आहे, एक फील आहे. तो मला स्वतः पण असं खूप आवडतं की आणि मला माहिती नाही ते कसं झालं, ते कधी डोक्यामध्ये खुळ घुसलं की नाही आपण पंपकिन टाकून बघूया आणि ते झालं. आणि आय एम सो हॅपी, इट इज नथिंग आय हॅव डन, मेबी क्रिएटर द पर्सन हु इज अबव, त्याला हवं होतं की मी हे करावं म्हणून.
0: मुळात बघ ना, म्हणजे तूही इतके सगळे एफर्ट्स टाकले होतेस, बट त्यामध्ये तुझं जे आहे म्हणजे शेवटी काय की तू आईशी कशी कनेक्ट होतीस आणि त्या कनेक्ट असणाऱ्या गोष्टी परत या स्कूलमध्ये आल्यात. म्हणजे मी असं म्हणेन की मदर्स फ्रॉम केन इज युअर फर्स्ट किड यार. आणि तिकडे सुद्धा तेच एक तो मायेचा ओलावा आता त्या नावामुळे आला आणि खूप युनिक वाटतं आणि ऐकायला असं खूप म्हणजे ते
1: असं गोड वाटतं कानाला.
0: येस, तर श्रोते हो मला असं वाटतंय आपण मला ह्या गप्पा खूप रंगणार आहेत कारण हा जो विषय आहे ना या विषयामध्ये बोलावं तितकं कमी आहे. म्हणजे दररोज नवीन गोष्टी शिकायला मिळतात. असं म्हणतात की जरी आपण टीचर असलो तरी मुलांचे माइंडसेट जाणून घेणं आणि त्यांची जी विचार करण्याची शक्ती आहे ती समजून घेणं आता मला ही उत्सुकता आहे कारण तिच्याकडे एक नाही दोन नाही तर चार चार सध्या तिच्या फ्रँचायझीज आहेत. त्यामुळे मग तिकडे ती कशी हँडल करते किंवा ती सगळ्या मुलांना कसा वेळ देते किंवा ती सगळ्यांशी कशी भेटते तिचं आणि मुलांचं नातं कसं आहे हेही मला जाणून घ्यायचंय. अर्थात पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा. आपल्या आजच्या आज किनारी या सेगमेंटमध्ये तुम्ही ऐकत आहात अर्जी कोमल सोबत चैताली सुतार यांना. भेटूयात लगेचच, ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

0: नमस्कार श्रोत्या, पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला सेगमेंट आज किनारी. आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे, आज स्त्रिया कोणत्या क्षेत्रात मागे राहिलेल्या नाहीयेत. अगदी कोणतंही क्षेत्र असू देत, अगदी बिझनेस वुमन म्हणून, उद्योजिका म्हणून सुद्धा त्या नावारूपाला आलेल्या आहेत. आणि अशीच एक यंग एंटरप्रेनर आज आपल्यासोबत बसलेली आहे. खरं तर तिने या गोष्टीला, म्हणजे ती करत असलेल्या गोष्टीला कधी बिझनेस म्हणून पाहिलंच नाही, तर एक तिची आवड म्हणून. आणि तिला नेहमी नवीन नवीन काहीतरी छान ट्राय करायचं होतं, काही छान गोष्टी अनुभवायच्या होत्या, म्हणून तिने प्री स्कूल सुरू केले. पेशाने जरी आर्किटेक्चर असली तरी आवडीने मात्र ती लहान मुलांची टीचर बनली. आणि आज तिच्या 4 फ्रँचायझीज आहेत मदर्स पंपकिन नावाच्या, आणि त्याचविषयी आपण छान दिलखुलास गप्पा मारत आहोत. तर मदर पंपकिनचा हा जो प्रवास आहे हा सुरू झाला, त्याच्यासोबत चैतालीचाही वेगळा प्रवास सुरू झाला असेल. काय नवीन गोष्टी अनुभवत असतेस बिंग अ टीचर?
1: ऍक्च्युली दररोज एक नवीन एक्सपिरियन्स असतो, कारण आपण म्हणतो ना की आपण शिक्षिका आहोत. शिक्षिका अशी व्यक्ती असते ना, ती बनण्यासाठी भरपूर घेता आलं पाहिजे आयुष्यामध्ये. तर बरेचसे असे अनुभव असतात जे आपण घेत राहतो, आणि जे अनुभव लहान मुलं देतात ना आपल्याला, त्यातून जे आपण घडतो. त्यामुळे गुरुची जी आपण म्हणतो ना पदवी जी असते ना, ती शिष्यामुळे असतं. कारण आहे, कारण शिष्य चांगला होतो ना जेव्हा, तेव्हा गुरुला असं प्राधान्य भेटतं की नाही नाही. तर प्रत्येक मुलातून काहीतरी शिकायला भेटतं मला आयुष्यामध्ये, एक प्रेमाचा हात भेटतो त्यांच्यातर्फे. आणि हा आजच्या नश्वर दुनियेमध्ये कुठे जर एखादं चांगलं जागा असेल जिथून तुम्हाला काही अपेक्षा न करता प्रेम भेटत असेल, तर ते फक्त प्री स्कूल आणि लहान मुलांची जी शाळा आहे ना, माझी तीच जागा आहे.
0: हा म्हणजे दे आर व्हेरी इनोसंट यार. आणि खरं तर आता जे स्वरूप आहे ते बदललंय. म्हणजे मला असं वाटतं की ज्या वेळेला आपण शाळेत जायचो त्यावेळेला आपले पालक हे पूर्णपणे शाळेवरतीच डिपेंड होते. माझा मुलगा, माझी मुलगी शाळेत गेली आहे तर तिकडे चांगलं शिकणार आहेत, त्यांना म्हणावं इतकं प्रेशर नव्हतं. माझा मुलगा हा म्हणजे कॉम्पिटिशन आहे.

0: जातोय येतोय करतोय काय केलं कसं झालं एकच विचारणं ठीक होतं. पण सध्या आपण बघतोय पॅरेंट्स आर टू मच इन्व्हॉल्व्ह, कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. प्रत्येक पालकाला वाटतं माझ्या मुलाने काहीतरी नवीन करावं, काहीतरी छान करावं, सगळ्यांपेक्षा वेगळं करावं. तू बीइंग अँड फाउंडर ऑफ द प्री स्कूल काय ऑब्झर्व करतेस सध्या, पालकांच्या काय अपेक्षा आहेत?
1: पालकांच्या अपेक्षा असं बघायला गेलं तर ना, सर्वात मोठा म्हणजे सेफ्टी आणि सेकंड इज हायजीन. कारण आजच्या डेटला पॉल्युशन एवढं वाढलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही हायजीन मेंटेन नाही केलं तर मुलं आहेत ती शेवटी 2 वर्षापासून 5 वर्षाची मुलं आहेत, लगेच आजारी पडू शकतात. म्हणून त्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांची जी जागा जी ते आपण पाठवतोय 3 तास 4 तास ती हायजीनिक असणं गरजेचं आहे. आणि सेकंड सेफ्टी. आता ह्याबद्दल मला असं वेगळं सांगायची काही गरजच नाही. मुलगी असो मुलगा असो कोणीही असू दे, ऍज अ ह्युमन आजच्या डेटला सेफ्टी हा भरपूर मोठा प्रोटोकॉल झालेला आहे. ती सर्वात बेसिक नीड झालेली आहे आयुष्यामध्ये. शिक्षण प्रत्येक जण देत आहे आणि असं वेगळं असं नाही पण वेगळी पद्धत असणं महत्वाचं आहे. शिक्षणाचा जो पोर्शन असतो तो सेम असतो प्रत्येक स्कूलचा, क्रायटेरियाच असतो तशा हिशोबाने, पण तुम्ही कसं शिकवताय ती जी पद्धत आहे, नुसतं फॅनवेने शिकवणं पण जरूरी नाही आहे. त्यांना तर तुम्ही तरी बोध घेता आला पाहिजे. त्यासाठी स्टोरी टेलिंग फॉर्मॅट महत्वाचा असतो. तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा सांगता लहान मुलांना ती कायम लक्षात राहते. आपण एखादा प्रसंग जेव्हा सांगतो कोणाला तर ती लक्षात राहते, पण एखादा धडा आपण पाठ करू शकतो तर पाठ करू शकतो, लक्षात राहू शकत नाही. तर कायमरूपी लक्षात राहण्यासाठी ते जी प्रक्रिया असते ना ती खूप डिफिकल्ट असते. आता नॉर्मली काय होतं, 2 वर्षांच्या मुलांना ना काही माहिती नसतं तर त्यांना एबीसीडी शिकवणं खूप डिफिकल्ट आहे कम्पेरेटिव्हली 10th स्टँडर्डच्या मुलाला एखादा अभ्यासाचा पोर्शन शिकवणं. का? कारण त्याला काहीच नाही माहिती. तुम्हालाच शिकवायचंय, तुम्हालाच घडवायचंय, पहिला पाया तुम्हालाच ठेवायचाय. आणि ती जी नीव आहे ना, जर ती बरोबर नाही बांधली गेली तर तुमची जी पूर्ण आयुष्याची जी इमारत आहे ना ती कुठतरी हलकी राहते.
0: एक्झॅक्टली.
1: तर ते जे आहे ना ते देण्याचं काम मी करावं किंवा माझ्या टीचर्सनी करावं, तशी आम्ही सिस्टम इकोसिस्टम अशी बनवलीच आहे की त्या सिस्टममध्ये येणारा जो कोणी मुलगा आहे त्याला स्वतःला स्वावलंबन म्हणजे दुसऱ्यावरती कोण डिपेंडंट न राहता स्वावलंबी बनावं ही प्रक्रिया कशी करता येईल त्यावरती जास्त भर दिला जातो. की बाबा आज मला कुठे दुखत आहे ते मला सांगता आलं पाहिजे. आजच्या जगामध्ये ना जोपर्यंत आपण सांगत नाही ना तोपर्यंत आपल्याला कुठलीच गोष्ट भेटत नाही. आणि इतकं डिफिकल्ट झालेलं आहे ना सांगणं सुद्धा, तर ती जी हिंमत आहे मुलांमध्ये यावी की बाबा आज मला कुठेतरी दुखत आहे हे सांगता आलं पाहिजे, ती पहिली गोष्ट म्हणजे. आणि एक सेकंडली सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे कॉन्फिडन्स डेव्हलपमेंट असते. तुम्ही आज जेव्हा बाहेर जाता तर तुम्हाला कोणी किती शिकलं हे विचारत नाही, तुमच्या वागण्यातून तुमच्या कॉन्फिडन्समधून त्यांना कळतं की बाबा आजच्या डेटला ही व्यक्ती ह्या पदावर आहे. म्हणून का आहे, कारण त्याचा कॉन्फिडन्स बोलतो.
0: बरोबर.
1: तर ती जी बेसिक गोष्ट आहे ना एक आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये ती कुठेतरी बदलावी म्हणून सुरू केलेला प्रकल्प आहे की बाबा मुलांनी स्वावलंबी बनावं, त्यांना स्वतःचं मत मांडता यावं आणि त्यांची स्वतःची एक विचारधारा बनावी सुंदर अशी ज्यातून ते उदार जाऊन पुढचे चांगले नागरिक बनावे. ती जी आहे ती हातून आपण देण्याचा प्रयत्न करतो, आपल्या प्रिस्कूल देण्याचा प्रयत्न करतो.
0: आणि मला असं वाटतं पालकांना हेच हवं आहे.
1: येस.
0: म्हणजे पालकांची इन्व्हॉल्वमेंट आणि या सगळ्या गोष्टी त्याच गोष्टींमुळे वाढलेल्या आहेत. आणि खूप कमालीचा थॉट आहे यार हा. म्हणजे आय कॅन म्हणजे मी खूप स्पष्ट बोलते या विषयावरती. बरेच जण मिळणारी फीज आणि या स्ट्रक्चरकडे जास्त फोकस्ड असतात, बट तुझा जो फोकस आहे इट इज व्हेरी क्लिअर की मुलं म्हणजे आपण उद्या एक नागरिक घडवण्याचं काम आणि तो बेस पक्क करण्याचं काम एखादी प्री स्कूल करत असते. आणि वी आर डुईंग दिस आणि हे सगळं करत असताना ते किती चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे याकडे तुझा एक कल आहे. आणि आय एम व्हेरी कॉन्फिडंट की जो तुझा थॉट आहे तशीच तू तुझी टीम बनवली असणार, त्याच कॉन्फिडेंटली तुझी तू टीम फॉर्म केलेली आहेस. आणि मी रादर याचा एक एक्सपिरियन्स म्हणून घेतलेला आहे. थोडस पुढे वळूयात. खरं तर लहान मुलांना सगळेच म्हणतात म्हणजे गरीब पालकांना पॅरेंट्सना एक त्यांचं बाळ हँडल करणं सुद्धा अवघड जातं. आज तुझ्या 4 प्रीस्कूल्स आहेत, तू प्रत्येक स्कूलला व्हिजिट करत असशील, वेळ देत असशील. मला हे जाणून घ्यायचंय की तू कसं आहे, तुझं आणि त्या लहान मुलांचं नातं कसं आहे, तू कसं हँडल करतेस. कारण मी जी चैताली बघितली आहे जी लहान मुलांच्या बाबतीत खूप पजेसिव्ह होते, तिला नाही आवडत लहान मुलांना त्रास झालेला आणि ती खूप पजेसिव्ह आहे लहान मुलांच्या बाबतीत, आणि मग हे तू कसं छान जमवून आणलंयस, तुझं आणि मुलांचं नातं मला जाणून घ्यायला आवडेल.
1: कसं आहे माहितीये, लहानपणी ना असं वाटायचं की हे पाहिजे. मी कधीच म्हणजे मी स्वतःला जे मला हवं होतं आयुष्यामध्ये ते मला जर भेटलं नाहीये तर ते पुढच्या जनरेशनला कसं भेटावं हे ह्या गोष्टीकडे कल असतो माझा. की असं नाही की आई वडील काही कमी गेलं, पण तेव्हा आपण जेवढे वोकल कधी नव्हतोच. आपल्या खूप इच्छा असायच्या कधी कधी सांगायचं असायचं की बाबा हे झालंय ते झालेलं आहे. तर जसं मी लहानपणी माझ्या मम्मीला सांगायची तसं त्यांना कोणतरी असावं ज्यांना ते सांगू शकतात, कारण फॅमिली न्यूक्लियर आजच्या डेटला आणि आई वडिलांकडे टाइम नाहीये. बिकॉज हा धावतं जग आहे हे, आणि ह्या पळत्या जगामध्ये त्यांना एक मायेचा कोणतरी हात असावा आई वडिलांव्यतिरिक्त. म्हणून आम्ही विचार करतो की मी प्रत्येक टीचरला पण सांगते, जेव्हा आपण हायर करतो टीचरला, आम्ही ट्रेनिंग देऊ शकतो तुम्हाला टीचिंगची, पण तुम्हाला एक प्रेमाचा हात कसा द्यावा एका मुलाला की तुम्हाला तो सगळं काही सांगू शकतो त्याच्या मनातलं, की आज मी हे खाल्लं, आज मी असं केलं, आज मी इकडे गेलो, आणि मग तो येऊन जेव्हा सांगतो आणि तुम्ही त्याला सांगता की नाही नाही मस्त तुम्हाला मजा आली चला आपण आज पण मजा करूया बसून, मग त्याला ती येण्याची आतुरता असते की तो शाळेत जात नाहीये, कुठल्या सिस्टम जात नाही, तो आपल्या एका फ्रेंडला भेटायला चाललेला आहे आपल्या स्कूलमध्ये. हा तर ती जी गोष्ट आहे ना ती जेव्हा मुलाकडे येते ना, आमच्याकडे उलटी गंगा आहे. म्हणजे मुलं येण्यासाठी रडत नाही, जाण्यासाठी रडतात की नाही जायचंय आम्हाला, थांबायचंय आम्हाला इथे स्कूलमध्ये. तेवढं प्रेम जे आहे ना ते टीचर आणि मुलांमध्ये आम्ही निर्माण करायचा प्रयत्न करतो. असं नाहीये की चुका घडत नसतील किंवा घडल्या नसतील, माणूस जो आहे ना प्रत्येक चुकांनी बनलेला असतो, तर त्या चुकांमधून आम्ही बनलेली ही प्री स्कूल आहे आणि आता ती हळूहळू हळूहळू करून थोडं थोडं करून इम्प्रूव्ह होत आहे असं मला वाटत आहे. हो फुली
0: डेफिनेटली किती गोड आहे. म्हणजे बघ ना आपणही म्हणजे आपल्या वेळेला एक असा काळ होता की आपण आपल्या आई बाबांना सगळं शेअर करायला घाबरायचो की बाबा मी असं झालंय तर मी कसं सांगू, एक ती भीती होती. आताचे पॅरेंट्स आर व्हेरी वोकल आणि खूप छान फ्रेंडशिप सारखं एक बॉन्ड तयार करण्याचा प्रयत्न करतायत, किंवा अगदीच ए बाबा ए आई असं म्हणून आपण छान सध्या रिलेशन बघायला मिळत आहे. पण त्यात त्यांना वेळ नसल्यामुळे एक जी पोकळी निर्माण झाली आहे आणि मग कुठे जाणार आपण बोलायला. तर ऑफकोर्स आपल्याकडे टीचर्स आहेत, टीचर्स म्हणजे टीचर माझी फ्रेंड आहे, ती मला ओरडते, ती माझ्यावर रागावते, पण ती मला तितकंच प्रेमाने जवळही घेते, ती मला छान चार गोष्टी समजावून सांगते, ती माझं ऐकते प्रेमाने. आणि बऱ्याच वेळेला इतक्या सगळ्या स्टुडंट्स मध्ये पेशन्स लेवल,
1: पण इट इज व्हेरी इझी माहिती का, ते बघण्याचा दृष्टिकोन आहे. म्हणजे मला प्रत्येक स्कूलमध्ये ऍज यू सेड ना की हाऊ यू मॅनेज, जेव्हा आपण जातो ना एक दोन मिनिटं तुम्ही एखादी गोष्टीला सांगितलं ना की आज ऐसा हो गया पता है इतना किया उतना किया, आणि मग ते सांगितल्यानंतर तो आपल्याला सांगतो की मॅम पता है मैंने आज ऐसं किया. मग आपल्याला त्यांच्याकडून ऐकून घ्यायचं असेल ना तर त्यांच्या वयाप्रमाणे आपल्याला ते सांगावं लागतं, पता आज इतनी भीड थी मैं कैसे कैसे करके आपके पास पहुंची. मग त्यानंतर ते म्हणतो की मॅम पता है आज घर पे क्या हुआ, मैंने ये खाया, मम्मी ने ऐसे ऐसे बोला और ये कर दिया. मग त्यातून एक नातं निर्माण होतं
0: आणि कोणात तो संवाद निर्माण होतोय आणि जे कुठेतरी आता कमी होत चाललंय कम्युनिकेशन, तो कम्युनिकेशन गॅप जो दिसतोय तो कुठेतरी भरून काढला जातोय. आणि मला हे खूप आवडत आहे ऐकायला, म्हणजे मला सुद्धा रादर आता बिईंग अन अँकर बऱ्याच वेळेला अशा सिच्युएशनला हँडल करावं लागतं. मग ते स्टेजवरती जेव्हा लहान मुलं येतात किंवा मागे गोंधळ असतो तर त्या मुलांना कसं हँडल करायचं, मुळात अँकर असून तो प्रश्न पडतो आणि ते कधी काय गुगली टाकतील त्याचाही प्रश्न, म्हणजे टेन्शनच असतं त्याचं. पण हे जे तू काही सांगतेस ते ऐकून खरंच असं वाटतंय की येस, तुम्हाला जर मुलांना काहीतरी छान तू नेहमी शब्द वापरतेस की मोल्ड करायचं त्यांना, तर तुम्हाला त्यांच्यासारखंच लहान व्हावं लागेल. खूप छान आहे हे सगळं आणि मजा येते मला ऐकायला. रादर आज जे पॅरेंट्स ऐकतायत त्यांनाही कळत असेल की कशा पद्धतीने मदर्स पंपकिन मध्ये तू ट्रेन करतेस तुझ्या टीचर्सना आणि तुझ्या एकंदरीत सगळ्या स्टुडंट्सना. पण मग आता चार ज्या फ्रँचायझीस आहेत तू कसं मॅनेज करतेस, यू बिंग फाउंडर आणि हे तू कसा कसा वेळ कुठे कुठे देतेस किंवा काय?
1: कसे आपण एक टीम मीटिंग ठेवतो आणि मी हे हमेशा विश्वास ठेवते की हे माझ्या एकट्याचं काम नाहीये. आजपर्यंत ही गोष्ट जी घडली किंवा जेवढं पण छोटं काही मी घडवलेलं आहे त्यामागे बऱ्याच लोकांचा हात आहे. वन ऑफ माय टीचर माझ्याबरोबर 10 वर्षापासून तिचा असं भक्कम हात आहे. ती माझ्यासाठी असं सेकंड मदर म्हणून उभी राहिली. तिने स्वतःचं जे करिअर आहे ना माझ्या डोळ्यातून बघितलेलं आहे बेसिकली. तर तिला हमेशा असं वाटायचं की आप कर लोगे आप ना अच्छे से अचीव लेकिन मैं रहूंगी आपके साथ में आपको सपोर्ट करने के लिए. तशा अशा बऱ्याचशा स्त्रियांमुळे घडलेली आज चैताली. मी हमेशा माझ्या टीचर सांगते की प्रत्येक चैतालीच्या पाठीमे एक जय असणं गरजेचं आहे म्हणून. ते तर ती जी होती ना त्यामुळे आज हे घडलेलं. पहिलं तर तिला प्राधान्य जातं त्याचं. मग तिने मला शिकवलं की हाऊ टू डील विथ. आपल्याला काही गोष्टी येत असतात, आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती सुद्धा असतात, पण कोणतरी सांगणार असतं ना की हे बरोबर आहे, कर बाबा जा पुढे, टेन्शन घेऊ नको मी आहे. तर तिने ते थोडंसं हेल्प केली. मग प्रत्येक सेंटरमध्ये आम्ही एक टीचर मीटिंग ठेवतो स्पेशली प्रत्येक वीकला प्रत्येक मंथला. मग त्यामध्ये छोट्या अशा पार्टीज असतात की आज पाणीपुरी पार्टी केली आणि पाणीपुरी खाता खाता विषय चाललं की आज इस महिने में क्या क्या होने वाला आहे. कारण तुम्ही त्यांना जर असं पूर्ण असं टीचरकडे ठेवलं ना की नाही नाही नाही आज हे करणं हे करणं बिकॉज टी स्कूल आहे त्यांनाही एन्जॉय करता आलं पाहिजे. जर टीचर हॅपी नसेल ना तर तुमचं बाळ जे तुमच्या स्कूलमध्ये ते हॅपी कधीच नसू शकतं. तर त्या टीचरना हॅपी ठेवणं हे काम मी करते. आणि
0: असे बॉस सगळीकडे असावेत.
1: आणि त्या ज्या म्हणजे टीचर्स असतात ना त्या जेवढ्या हॅपी राहतात ना त्यातून जी मुलं आमच्याकडे येतात ती अतिशय हॅपी होतात. तर द सोर्स शुड बी हॅपीनेस. आणि जे पाहिजे असतं ना प्रत्येकाला हवं असतं. आज तुला सुद्धा किंवा मला सुद्धा कोणतरी आई वडिलांपेक्षा किंवा नवऱ्याशिवाय किंवा बहिणी भावाशिवाय एखादी व्यक्ती भेटली ना पॅम्पर करायला माणसाला वाटतं की आयुष्यात भरपूर काय काय भेटलं बाबा मला.
0: सिरियसली आणि हे फिलिंगच किती ग्रेट आहे. म्हणजे सध्या बघ ना आता आपण एवढे स्ट्रेसआउट असतो किंवा आपल्याला प्रत्येकाला कामाचं टेन्शन आहे, फॅमिली प्रेशर्स आहेत, फॅमिलीज इश्यू आहेत. पण मग त्यातून जर तुम्हाला जर अशी कोणी व्यक्ती मिळाली जर चैताली सारखी जर कोणी तुमच्या आयुष्यात असेल तर यू आर अ लकी पर्सन. मी तर असं म्हणेन की रादर किंवा मी तर म्हणेन चैतालीने पॅम्पर करण्याच्या व्यतिरिक्त पण आपण फक्त ऐकून जरी घेतलं ना एखाद्याचं तरी ते खूप मोठं. आणि मला असं वाटतं तुझा हा SIP आहे. मी असं म्हणेन चैताली ऐकूनही घेते आणि छान गाईडही करते.
1: ऍक्च्युली ते समजणं ना महत्वाचं आहे. कारण कसं आहे बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपण घरी नाही बोलू शकत. मग जेव्हा इव्हन टीचर्सना पण ती जागा आहे की तिथे ते आपलं मन मोकळं करणार सांगणार हा प्रॉब्लेम आहे. आणि त्यांचं ना विदाऊट जज करता कोणतरी ऐकून एक प्रेमाने होईल सगळं व्यवस्थित हे जरी म्हणणार असतं ना तरी पण त्यांचं जीवन खूप सुखी होऊन जातं त्या माणसाचं. आणि त्यामुळे माझ्या टीचर्स मला असं वाटतं की आणि हे मी माझ्या टीचरकडून शिकले जिने मला शिकवले. तर ज्यावेळून मी जे शिकलेली आहे मी ते पासिंग द पार्सल की ही आपण जी मशाला प्रत्येक ठिकाणी द्यावी हळूहळू करून आणि त्याच्या अशा लाईट्स ज्या आहेत ना त्या प्रत्येक ठिकाणचा प्रकाश पडावा हे खूप महत्वाचं वाटतं मला. आणि तेच करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे असं वेगळे मला बरेच जण म्हणतात की काय USP आहे. हीच USP आहे. वेगळं काय देऊ शकतो आपण कोणाला असं काहीच वेगळं देणार आहे लहान मुलांना किंवा पालकांना. आणि जेव्हा हे पालक समजतात ना की बाबा नाही ही शाळा ना माझ्या मुलाची माझ्या एवढीच काळजी घेते तेव्हा मग त्यांना वाटलं की
0: कुठे तो लोनलीनेसच नाही फील होत आहे मुलांना. किंवा सध्या जे वातावरण चाललंय तू सेफ्टी विषयी बोललीस आणि या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं त्यांना वन रूफ मिळत आहेत. आणि हेच असं म्हणतात की सध्या बाकीच्या ज्या काही प्रीस्कूल्स आहेत प्ले आपण प्ले ग्रुपला टाकतो मुलांना वगैरे तर मला असं वाटतं की सगळ्यांनी थोडासा जर असा विचार प्रत्येकाने केला ना तर प्रत्येक पालक निर्धास्तपणे त्याच्या कामावरती फोकस करू शकतो. कारण आज मी ऑफिसला निघून गेल्यानंतर माझ्या बाळाचं मागे काय होतंय, तो स्कूलला नीट गेलाय का, हा विचार सतत पालकांच्या डोक्यात ठोठावतोय दार तो.
1: करेक्ट.
0: आणि जर मला कळतंय की माझ्या मुलाची टीचर ही चैताली सारखी आहे किंवा चैतालीच्या स्कूलमध्ये तो गेलेला आहे, त्यावेळेला
1: थोडं बरं वाटतं,
0: रिलीफ वाटतं. तर येस चैताली, मला अजून बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. म्हणजे मला मुळात तू सांगितलंस की तुझं आणि मुलांचं नातं कसं आहे किंवा तू चार ठिकाणी कशा सध्या सगळं मॅनेज करतेस, तुझ्या फॅमिलीविषयी जाणून घ्यायला आवडेल. जेव्हा आता चैतालीला ते एक यंग एंटरप्रेनर म्हणून पाहतात किंवा तुझी आई जेव्हा तुला इतक्या सगळ्या मुलांची आई झालेली पाहते तेव्हा कसं वाटतं त्यांना?
1: कसं माहितीये का, अनफॉर्च्युनेटली फॉर्च्युनेटली हे तिचं स्वप्न जास्त असेल माझ्यापेक्षा असं मला वाटतं. कारण ना

0: जे पण मी आज काहीही आहे म्हणजे माझ्या डोक्यावरच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत किंवा माझे जेवढे पण गुण आहेत ते तिचे आहेत, अवगुण असतील ते कदाचित माझे असतील कारण मी ते बाहेरून घेतले असेल किंवा माझ्या जर आचरणात आले असतील. तिने घडवलेलं आहे जे पण ती माझ्यासोबत करायची लहानपणी ते सगळं मला असं वाटतं ना की द्यावं, आणि तिने मला एवढं दिलेलं आहे ना की ते असं वाढत चाललेलं आहे. आपण म्हणतो ना ज्ञान आणि प्रेम जेवढं आपण देतो ना तेवढं वाढतं, तर तिने एवढं दिलेलं आहे मला प्रेम किंवा एवढं तिने सपोर्ट दिलेला लहानपणापासून. ती नसून सुद्धा आहे माझ्या आयुष्यामध्ये. कधी कधी असं म्हणतो ना भरपूर कमी काळासाठी एखादी व्यक्ती येते आणि आपल्या आयुष्याला घडवून जाते, म्हणजे ती नाही आहे आज ह्या जगामध्ये पण तिचं अस्तित्व कुठे ना कुठेतरी प्रत्येक ठिकाणी मला ते दिसतं कारण तिने माझ्यात ते घडवलेलं आहे. म्हणजे वयाच्या 9 इयर्सपर्यंत ती होती माझ्या बरोबर आणि वी हॅव लॉस्ट हर, आणि त्या मुवमेंटपर्यंत तिने मला जेवढं काही दिलेलं आहे ना ते आजपर्यंतच्या आयुष्यासाठी पुरेसं आहे माझ्याकडे. म्हणजे तिने एवढं देऊन गेलेलं आहे माझ्यासाठी. आम्ही कधी असं ना म्हणजे जे आजकालच्या यंग मदर्स आहेत ना म्हणतात ना की मी कसं सांभाळू मुलांना वगैरे, तर मी सांगते कारण माझी मम्मी मला म्हणायची की सोनल आजपासून ना आपण, माझं घरचं नाव सोनल आहे सॉरी, म्हणायचं की आजपासून ना आपण ना मम्मी आणि ना मुलगी नाही आहे, तू माझी फ्रेंड आहे आणि मी तुझी फ्रेंड आहे, ठीक आहे, तू तुम्हाला सगळं सांगत जा. मग ती काय करायची, ती यायची, आम्ही आल्यानंतर स्कूलमधून मी बॅग टाकली, मग तिला मला बसायची माझ्या बरोबर आणि मला म्हणायची की सुनील सांग काय झालं, मला माहितीये मी आज हे केलं, मग जेवण म्हणताना एवढा प्रॉब्लेम झाला, मग गॅसेस संपला, मग घरातून हेच आणायचं राहिलं, मग तिकडेच करायचं राहिलं. मग ती जेव्हा सांगायची ना ते सांगता सांगता मला वाटतं की थांब थांब मला पण सांगायचंय मी काय केलं आज. मग मी सांगायचे की मम्मी आज स्कूलमध्ये ना असं असं झालं अगं, बघ ना तिने ना मला असं म्हणाला, शिक्षकाने मला असं सांग ओरडलं, मी हे अभ्यास केला, मग जे माझ्याकडून चुकी जरी घडलेली असेल ना त्या गप्पांतून निघायची आणि तिने मला कधी जज नाही केलं आयुष्यामध्ये. आणि मग ती माझ्या मनामध्ये असं गोष्ट झाली की बाबा ही जी गोष्ट मला भेटली आहे ना ती आज नाही भेटत आहे. आणि असं नाही आहे की कुठल्या आईचा दोष आहे, पण त्या आईला देता येत नाही आहे सध्याला तिच्या कामाच्या वेळामुळे किंवा सध्याचा जो फायनान्शियल लोड आहे ना प्रत्येकावरती, त्यामुळे तिची खूप इच्छा आहे
1: पण
0: तिला ती देता येत नाही, खूप गिल्ट आहे, हो ती खूप गिल्ट मोड मध्ये आहे. माझ्याकडे असे बरेचसे पॅरेंट आहेत म्हणतात की डेकरला मी टाकलं ना मुलाला आमच्या, तर आम्ही निश्चिंत का माहितीये का की जे मला द्यायचं आहे ना ते कदाचित मी देत नाहीये, पण जिथे मी टाकले ना माझ्या मुलाला तिथून ते भेटत आहे, तर मी खुश आहे की चलो मी देत नाहीये ते प्रेम पण कुठून तरी भेटतंय ते प्रेम. तर ती जागा जी आहे ना ती ते एक एन्व्हायरमेंट असतं आणि ते आपण असं फेक क्रिएट करू शकत नाही, त्यासाठी स्वतःला गुंतून घ्यावं लागतं, ओतून द्यावं लागतं त्या क्षेत्रामध्ये आणि वाहावं लागतं त्या नदीच्या प्रवासात आपण वाहतून त्याचं वाहावं लागतं आणि ते जेव्हा करतो ना त्यातून निर्माण होतं जे आज झालेलं आहे. आणि मी कदाचित बाकी भरपूर काही काही म्हणजे चुका केल्या असतील कारण माणूस आहे शेवटी, पण जे हे घडलेलं आहे ना माझ्यासोबत म्हणून मी म्हटलं की जे आज होते ना मी ते कधी इमॅजिन केलं होतं ना कधी प्लॅन केलं होतं ना कोणी प्रेरणा दिली होती, ते आपोआप येत राहिलं आणि ते असं होत राहिलं. माझ्या आईनी एक शिकलेला प्रसंग सांगते, आम्ही ना लहानपणी गेम्स खेळायचो, बरेचसे गेम्स खेळायचो, तर नवा व्यापार करून माहिती असेल बिझनेस गेम तर खेळायचो, तर खेळता खेळताना मला असं व्हायचं की मी हमेशा हरायची तिच्याकडून, तर मला ती म्हणायची कधीच तू जिंकू शकणार नाहीस, तर मला वाटतं की माझी मम्मी मला असं का म्हणते. मग एक दिवशी बसलोच म्हटलं आज मी जिंकूनच दाखवणार, फर्स्ट गेम हारलो, सेकंड गेम हारलो, थर्ड गेम हारलो, चौथा टायमाला वाटलं की ना आता मी जिंकणार आणि फोर्थ गेमला मी जिंकले. मग तिने माझ्या चेहऱ्यातीच जे सुखाचा जसं जो हे बघितलं ना की बाबा खूप हॅप्पी आहे माझी मुलगी, म्हटलं हेच मला हवं होतं तुझ्याकडून की तू हा विचार नाही करावा की समोर कोण बसलंय, तू हा विचार करावा की मला आयुष्यात जगायचंय, जिंकायचंय आणि प्रत्येक क्षण जगायचंय. इट शुड नॉट बी फॉर द विनिंग पर्पज, इट शुड बी फॉर द हॅपीनेस पर्पज,
1: की तुझे समाधान,
0: मानसिक समाधान. आणि तो समाधान तुला आज भेटलंय ना, भले तुझी आई समोर का असे ना, ती हारले पण तू जिंकले समाधान आहे ना, ते मला हवंय. की जगात बरेच लोक येतील तुला पाडतील आणि म्हणतील की नाही तू तेवढी हुशार नाहीयेस, तू नाही करू शकत, पण तुला विश्वास असला पाहिजे की तू करू शकतेस.
1: ते
0: वयाच्या 7व्या वर्ष मध्ये तिने जे शिकवलेलं आहे ते मला आजही लक्षात आहे. मी भरपूरदा पडलेलं आहे पण तिचे जे ते बोल आहेत ना ते हमेशा होते की तुला जगायचंय आणि स्वतःवर विश्वास ठेवायचे. कोणालाही विश्वास नसेल तरी पण तुला विश्वास असला पाहिजे की तू ते करू शकतेस. आणि आज ते घडताना तर मला असं वाटतं की तिच्या डोक्यातलं ते खुळ होतं की माझ्या मुलीने जिंकावं.
1: सो त्यांचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहेत. आणि मी खूप कमी लोकांसोबत अशी छान इतकी अट्रॅक्ट होते आणि ते मला प्रभावित करतात अँड यू आर वन ऑफ देम. तू बोलतीयस ना मला ते कळतंय की यू आर टू मच इन्वॉल्व इन किड्स. तू खूप इन्वॉल्व आहेत त्या मुलांमध्ये. तू खूप छान पद्धतीने सगळं मॅनेज करतेस आणि मदर पंकिन हे तुझ्यासाठी काय आहे हे तुझ्या प्रत्येक शब्दांमध्ये दिसून येत आहे. आणि मला असं वाटतंय की कोणतीही वुमेन, कोणतीही महिला, कोणतीही स्त्री, मुलगी जर पुढे जाऊन स्वतःचं काहीतरी करण्याचा विचार करत असेल ना तर हे या लेवलचं डेडिकेशन असलं पाहिजे. म्हणजे तिच्या शब्दांमध्ये, तिच्या प्रत्येक वाक्यामध्ये, तिच्या प्रत्येक उच्चारामध्ये तिच्या डेडिकेशन विषयी असलेलं, तिच्या पॅशन विषयी असलेलं प्रेम जे आहे ना ते दिसून येत आहे. ओ माय गॉड क्या वाटते. खरं तर ही मुलाखत आणि या गप्पा संपूच नाही असं वाटतं पण आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात आणि सरते शेवटी आता चैतालीचे काय पुढचे प्लॅनिंग्स आहेत. कारण आय एम डॅम शुअर की ती इतक्यात थांबणारी नाहीये. तिचे पुढेही बरेचसे प्लॅनिंग असणार आहेत आणि आय एम व्हेरी एक्सायटेड की ते काय आहेत ते ऐकायचं आहेत मला. चैताली स्वतःला आणि तिच्या या पहिल्या बाळाला मदर स्वामकिनला ती कुठे बघतीये हेही मला जाणून घ्यायचंय तिच्याकडून. पण छोटीशी विश्रांती घेऊया. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर वनमुरात गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन शेड.

0: नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये अर्थात आज घेणारी या सेगमेंटमध्ये आज आपण जोडले गेलेलो आहोत चैताली सुतार यांच्यासोबत. चैताली सोबत आपण छान दिलखुलास गप्पा मारल्या. शी इज द फाउंडर अँड दी ओनर ऑफ मदर्स पंकिन स्कूल्स आणि प्री स्कूल आहे हे. आणि तिथे खूप लहान मुलांसोबत तिचा छान संवाद कसा होतो किंवा तिचं आणि लहान मुलांचं नातं कसं आहे, तिचं आणि तिच्या टीचर्सचं रिलेशन कसं आहे आणि ही एकंदरीत मदर्स पंकिन कसं उभं राहिलं, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतल्या आणि या मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे आपण आलेलो आहोत. चैताली, तुझं सांगितलंस की तू कशा पद्धतीने सगळ्यांना ट्रेन करतेस, मुलांसोबत तुझं रिलेशन कसं आहे, पण अजून तू वेगळं त्यांना काय देण्याचा प्रयत्न करतेस जेणेकरून फक्त पुस्तकातच नाही की हे बुक्स आहेत आणि हेच रिडिंग करायचंय. म्हणजे मी असं म्हणेन की अदर्स प्री स्कूल्स म्हणजे सगळेच जण स्कूल्समध्ये सेम शिकवतात जसं तूही अगोदर म्हणालीस, तू काय वेगळं करतेस?
1: ऍक्च्युली कसं आहे, फक्त एज्युकेशनसाठी मुलं स्कूलमध्ये यावी ह्या बाबतीमध्ये मला असं थोडं मी त्यावरती विश्वास नाही ठेव बेसिकली. तर आमच्याकडे 5-day ऍक्टिव्हिटी करून कन्सेप्ट आहे. सो एव्हरी मंडेला स्कूलमध्ये योगा होतो. सो हाफ एन आरसाठी बाहेरून फॅकल्टी येते आणि ते योगा शिकवतात. त्यांनी कसं होतं, फ्लेक्सिबिलिटी वाटते बॉडीची आणि एवढ्या कमी वयात ह्या ज्या गोष्टी आपण करवतोय ते लाईफ टाईमसाठी रप्तांच्या डोक्यामध्ये. सेकंड ट्युजडे इज कराटे. सो कराटे इज द प्लेस जिथून तुम्हाला एक कॉन्फिडन्स डेव्हलप होतो, जिथून तुम्हाला उद्याला कुठलं पण संकट आलं तर ऍटलिस्ट थोडंफार काही ना तुम्ही मुवमेंट करू शकता, ती एक कॉन्फिडन्स डेव्हलप होते. थर्ड इज अ ग्रुमिंग लेक्चर. ग्रुमिंगमध्ये टीचर्स हँडल करतात, कराटेचे पण बाहेरून जोर येतात. ग्रुमिंगसाठी कसं असतं, टीचर का घेते, कारण ती 5 days असते मुलांबरोबर. मग ती ज्या पद्धतीने मुलाला माईकवर कसं बोलायचं हे शिकू शकते ते कोण नाही शिकू शकत. तर तो एक जो कॉन्फिडन्स डेव्हलप होतो त्यामुळे स्टेजवरती मुलं जेव्हा छान करतात ॲज यू हॅव सीन ऑल्सो ते ग्रुमिंगमुळे करतात. ते टीचरचं प्राधान्य त्यामध्ये म्हणजे त्यांनी घेऊन करतात, इन्व्हॉल्वमेंट खूप असते त्यांची. नंतर थर्सडे असतो, तर थर्सडेमध्ये आम्ही काय करतो, डान्स. तर डान्स बऱ्याच लोकांना असं वाटतं ना की फक्त नाचतात, असं नसतं. ते आपलं शरीर हे इकडच्या वर्ल्डमध्ये बनलेली वस्तू आहे, ही मटेरियलिस्टिक वस्तू आहे आणि आपलं सोल इज अ म्युझिक. त्या म्युझिकचा जो संगम आपल्या बॉडीबरोबर जेव्हा होतो तेव्हा डान्स उत्पन्न होतो आणि त्या डान्समुळे मुलांना शरीराबरोबर मन एकाग्र कसं करावं ही गोष्ट कळते. डान्स हा बऱ्याच लोकांना असं वाटतं की खूप बेसिकशी गोष्ट आहे, पण ही खूप डिफिकल्ट गोष्ट आहे करणं आणि विथ द कॉन्फिडन्स तो येतो. ते आपण थर्सडे करवतो. फ्रायडेला आपण मेडिटेशन लेक्चर घेतो, त्याची पण फॅकल्टी बाहेरून येते. रादर मी ज्या पण गोष्टी बोलते एक्सक्लुडिंग ग्रुमिंग लेक्चर, प्रत्येकाची एक प्रॉपर फॅकल्टी बाहेरून येते शिकवण्यासाठी. सो दॅट त्यांना प्रॉपर नॉलेज भेटावं. मग मेडिटेशनमध्ये आता मुलांचा का प्रॉब्लेम झाला, इतकं वर्ल्डमध्ये ना 5-5 वर्षाच्या मुलांना डिप्रेशन येते, मग ते तुम्ही घालणार कसं? नुसतं बोलून फायदा नाही आहे की त्याला डिप्रेशन येते डिप्रेशन येते. यू हॅव टू ऍक्ट ऑन इट. मग मेडिटेशन हा एक असा प्रोग्राम होतो की जिथे आंतरिक शांतीसाठी मुलांना आणि बरेच मला पॅरेंट म्हणतात की एवढा कमी वयात ते शिकणार का? नाही, शिकतात. त्यांना आपण शिकवणं गरजेचं आहे. त्यांना त्यांच्या पूर्ण एक्स्ट्रीम लेवलपर्यंत घेऊन जाणं गरजेचं आहे आणि त्यांच्याकडे खूप एनर्जी आहे जी आज आपल्याकडे नाही आहे ना. त्यांना भूक आहे शिकण्याची, त्यांना एनर्जी आहे की त्या एनर्जीमधून ते जेवढं काही त्यांना शिकवतो ना आपण ते शिकू शकतात. आज बरेचशी मुलं ज्यांना 4 languages येतात कमी वयामध्ये, का? कारण त्यांना आपण शिकवतोय. इट इज ऑल अबाउट हाव यू गिव्ह टू द चाइल्ड. तुम्ही तेवढं जेवढं त्यांना गरजेचं आहे तसं जास्त दिलं ना, त्यांची क्षमता आहे घेण्याची, तुम्ही देण्याचा प्रयत्न तर करा. आपला प्रॉब्लेम काय आहे त्याच्या वेळेला की आपल्याकडे टाइम नाही आहे, आपल्याला देता येणार नाही म्हणून ते मूल करणार नाही, असं जी कल्पना आहे ती नसली पाहिजे. तुम्ही द्या आज न उद्या त्या पर्टिक्युलर गोष्टीचा तुम्हाला चेंज दिसेल त्या मुलामध्ये.
0: बरोबर,
1: त्या योगाचा म्हणा त्या ऍक्टिव्हिटीचा म्हणा बदल दिसेलच तुम्हाला त्यामध्ये. प्लस एक असं आहे की ज्या मातीमध्ये आपण जन्माला आलो त्याबद्दलची पूर्ण माहिती असणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणून स्टोरी टेलिंग फॉर्मॅट असतो आपला. त्यामध्ये काय असतं की प्रत्येक आपलं कल्चर कसं आहे आणि भारत त्याच्यावर एवढा सुंदर कंट्री आहे ना आपली, त्यात विविध प्रकारचे कल्चर जे आहेत ना त्यांची आज उत्पत्ती पण झाले, त्यांचं संगोपन केलं जात आहे आणि ते प्रत्येक मुलाला माहिती असणं गरजेचं आहे की आपले रूट्स कुठले आहेत आपलं ना आपला पाया कुठून आहे
0: एक्झॅक्टली.
1: तर तो जो प्रकार आहे ना, तो जी गोष्ट आहे ना, ते देण्याचं काम आपण करण्याचा प्रयत्न करतो. अगेन मी प्रत्येक वेळा म्हणते प्रयत्न करतो, कारण का, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये ना आपल्याला एवढं नॉलेज नाही याच्या डेटला. मी आजही शिकत आहे, 15 वर्षापूर्वी पण शिकत होती, आणि ऍज अ टीचर पेक्षा जास्त ऍज अ स्टुडंट म्हणून मी लाईफ टाईम मध्ये राहणार आहे.
0: बरोबर.
1: तर ते शिकण्याचा प्रकार जो आहे तो लाईफ टाईम राहणार आहे. मी पण शिकणार आहे, त्यांनाही शिकवणार आहे. मी प्रयत्न करणार आहे की मी बेस्ट जो फूट आहे ना प्रत्येक वेळेला तिकडे द्यावा आपला, आणि त्यानंतर जी गोष्ट होईल ते वरच्याच्या हातात आहे. तो माझा घरवत आहे, त्यांनी जे करून घेते आणि तो होऊन जाणार त्या हिशोबाने. आपल्या
0: इतक्या एफर्ट्सनी आणि मेहनतीने सगळ्या गोष्टी करते, सो आम डॅम शुअर की हे सगळं खूप छानच होतंय, होत आलंय आणि होणार आहे. खरं तर ही मुलाखत आणि या गप्पा संपूचणे असं वाटतंय, कारण हा विषय इतका जिव्हाळ्याचा आहे हे आज तुझ्याशी गप्पा मारताना कळलं. आणि कुठेतरी जे आपल्याला ऐकणारे श्रोते आहेत त्यांनाही हे कुठेतरी जाणवलं असेल की वाव, प्री स्कूल चालवणं, लहान मुलांसोबत वेळ घालवणं हे खरंच इतकं कमालीचं आहे. आणि आज खूप छान वाटलं तू इथे आलीस आणि या दिलक मुलास गप्पा झाला. खरं तर आपण याच्यावरती विविध विषय घेऊन सिरीजही करू शकतो, की मुलांना जाणून घेणं ही खूप मोठं एक काय म्हणतो त्याला, त्याच्यावरती खूप अभ्यास असणं गरजेचं आहे, आणि जो तुझा खूप परिपूर्ण झालेला आहे असं मी म्हणेन. सो खूप छान वाटलं आज तुला इथे येऊन, पण जाता जाता इतकंच विचारेन, येत्या काही वर्षांमध्ये तुला आणि मदर्स पंपकिनला कुठे पाहतस?
1: मला ना मदर्स पंपकिनला अशा ठिकाणी बघायचं की बाबा त्यातून ना, मी हे बघत नाही मदर्स पंपकिनचे किती ग्रोथ होत आहे ते, मी हे बघत आहे की त्यातून जेवढी पण मुलं निघणार आहेत ना, ही 20 वर्षांनंतर जी मी आज कमवते ना त्याची मला पुन्हाही नंतर भेटणार आहे. त्याचं कारण असं आहे, माझ्याकडे 10 वर्षापूर्वीची काही मुलं आहेत, त्यांना मॅम हमको आपसे बात करनी, मला

0: आपल्याकडे चार आहेत, एक छत्तीसगडला फ्रँचायझी पण आपण दिली, तर टोटल 5 असतात त्याला ब्रांचेस आपल्या. तर अशा मला 5 च्या 50 आणि 50 च्या 500 बघायचे, आणि त्या 500 ब्रांचेसमधून प्रत्येक ब्रांचेसमधून 100-200 मुलं अशी सुंदररित्या प्रॉपर एज्युकेशन घेऊन, एक क्वालिटी एज्युकेशन किंवा अनुभव घेऊन निघताना मला बघायचे. आणि ते स्वप्न आहे माझं की हा अशा ठिकाणी पोहोचावा ब्रँड की ज्यातून सगळ्यांना देता यावं. पैसा प्रत्येक जण कमवत आहे, प्रत्येक पद्धतीने कमवत आहे, पण हे जे कमवत आहे ना, त्याची जी मजा आहे ना,
1: ती वेगळी,
0: ती खूप वेगळी आहे.
1: आणि मुळात हे सगळं सांगत असताना म्हणजे ह्या गोष्टी तू अनुभवल्यात, आणि मला असं वाटतं की पैसा किंवा सगळ्या सुखांपेक्षा मानसिक सुख आणि समाधान जे आहे ना, ते खूप जास्त मला असं वाटतं त्याने तुम्ही रात्री ऍटलिस्ट
0: झोपू शकता.
1: सो हे असं आहे. आणि हा विषय इतका प्रेमळ आहे, हा इतका जिव्हाळ्याचा विषय, इतका मायेची उब देणारा हा विषय होता, आणि आज तू इथे आलीस आणि खूप छान वाटलं. तुला आणि मदर्स फंकिनला खूप शुभेच्छा आहेत, आणि जसं तू म्हणालीस 5 च्या 50, 50 च्या 500 होऊ देत, आणि सगळीकडे मुलांना आवडणारी शाळा, तू जो एक शाळा स्कूल प्री स्कूल बनवण्याचा जो काही तुझा निर्धार आहे तो असा पूर्णत्वास जाऊ देत, आणि मग कुठलंच बाळ, अच्छा हा मदर सोमकिन म्हटल्यानंतर त्याला कधी रडू येणार नाही, तर तो हसत हसत येईल, हे जे चित्र बदलण्याचा तो एक जो पण घेतलाय तर ते पूर्ण होऊ देत, अशा शुभेच्छा तुला इथे देते.
0: थँक्यू.
1: आणि पुन्हा एकदा मनापासून आभार, तू आज इथे आलीस आणि आमच्या सोबत छान दिलं खुलास गप्पा.
0: थँक्यू.
1: तर श्रोते, आपली आजची मुलाखत जी होती, आजची नारी या सेगमेंटमधली होती, अर्थात स्त्री म्हणजेच मातृत्व. आणि स्त्री म्हटलं की तिला आई झाल्यानंतरच, तिला तिचं बाळ झाल्यानंतरच ती आई होते असं नाहीये. स्त्रीमध्ये एक मातृत्व जे आहे ते दडलेलं असतं, आणि स्त्रीमधलं हेच मातृत्व आज आपल्याला आजच्या मुलाखतीमध्ये चैतालीमधून आपल्याला दिसून आलं. आज एक नाही, दोन नाही, तर ती अनेकांची आई म्हणून जे प्री स्कूल आहे ते चालवते, आणि त्यामध्ये ती काहीतरी वेगळा विचार मांडण्याचा प्रयत्न करते. तर ही विशेष मुलाखत आम्ही आता इथेच थांबवतोय. या गप्पा, या चर्चासत्र इथेच थांबवतोय. ह्या गप्पा, ही हे चर्चासत्र तुम्हाला कसं वाटलं नक्की प्रतिक्रिया करून कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. आणि याच नोटवरती मी आरजे कोमल चैताली सतार सोबत इथेच तुमची रजा घेते. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद.

नमस्कार, आपण ऐकताय आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. मंडळी, आजच्या विविधा या स्पेशल सेगमेंटमध्ये आपण बोलणार आहोत अशा एका व्यक्तिमत्वाविषयी ज्यांचं नाव ऐकता क्षणी त्यांचं उत्तुंग कार्य अगदी क्षणार्धात आपल्या डोळ्यासमोर येतं. बाबा आमटे, कुष्ठरोग किंवा महारोग ज्याचं नाव ऐकलं तरी अंगावर काटा येतो. अशा या असाध्य वाटणाऱ्या आजारावर मात करण्यासाठी बाबांनी शक्य ते सगळे प्रयत्न केले. रुग्णांना आयुष्यात सकारात्मक वाटावं यासाठी त्यांना धीर दिला आणि स्वतः पेशाने वकील असून सुद्धा त्या काळाची गरज म्हणून स्वतः डॉक्टर की शिकून ते डॉक्टर झाले. हे वाटतं तितकं सोपं नक्कीच नव्हतं. बाबा आमटे यांचं कार्यक्षेत्र पाहायला मिळतं ते आनंदवन. म्हणूनच आजच्या सदरात आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर विकास आमटे यांच्या आनंदवन प्रयोगवन या पुस्तकातल्या काही प्रेमाने ओतप्रोत घटना, डोळ्यात पाणी आणणाऱ्या घटना. विकास आमटे आणि सहकाऱ्यांच्या हातून घडलेल्या जादूमय प्रकल्पांविषयी, किती अडचणींचा संकटांचा सामना करून हे नंदनवन त्यांनी फुलवलं याची ही प्रेरणादायी कथा आपण आज ऐकणार आहोत. खरं तर पुस्तकाचं नावच असं आहे की त्यावरून आपल्या लक्षात येईल आनंदवन घडवताना वेगवेगळे प्रयोग तिथल्या प्रत्येकाला करून पाहावे लागले. आनंदवन म्हणजे बाबा आमटे यांच्या भव्य स्वप्नांचं मूर्त स्वरूप. आनंदवन म्हणजे कुष्ठरोग्यांसाठीचं कार्य एवढीच ओळख जनमानसात रुजली. पण प्रत्यक्षात आनंदवन हे कुष्ठरोग्यांपुरती मर्यादित नसून इथे अंध, अपंग, कर्णबधीर, शेतकरी, आदिवासी अशा समाजातल्या वेगवेगळ्या घटकांचा इथे एकत्रित विकास साधला गेला आणि साधला जातोय. समाजातल्या उपेक्षित घटकांना न्यायपूर्ण तसंच निरोगी आणि स्वावलंबी आयुष्य जगण्याची संधी देणारं मॉडेल आनंदवनाने घडवलंय. शेती, पाणी, पर्यावरण, उद्योग, शिक्षण, आरोग्य, रोजगार, घर बांधणी आणि अशा अनेक क्षेत्रात नानाविध प्रयोग करून अफाट आणि पायाभूत काम या आनंदवनात उभं राहिलंय. विशेष म्हणजे समाजानं नाकारलेल्या साध्या सुध्या माणसांच्या कष्टातून हा चमत्कार घडलाय. बाबांनी म्हणजेच बाबा आमटेंनी 1949 मध्ये महारोगी सेवा समिती वरोराची स्थापना केली आणि त्यानंतर वर्षभरातच त्यांना सरकारकडून चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा गावाजवळची 50 एकर जमीन मिळाली. त्या जागेवर आनंदवनाची सुरुवात झाली. 1949 मध्ये बाबांनी त्यांच्या काही मित्रांच्या मदतीने महारोगी सेवा समिती वरोरा ही संस्था सुरू केली आणि तिची कायदेशीर नोंदणी केली. कुष्ठरुग्णांसाठी काम करायचं तर केवळ आधी केलेलं कार्य पुरेसं नव्हतं, तर या रोगाविषयी शास्त्रशुद्ध माहिती आणि प्रशिक्षण असणं अत्यंत गरजेचं होतं. त्यासाठी बाबांनी कलकत्ता इथल्या स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन या संस्थेचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण करण्याचं ठरवलं. मंडळी, याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोतच, पण त्याआधी एक छानसं गाणं ऐकणार आहोत आणि त्यानंतर पुढच्या गोष्टीकडे वळणार आहोत. तेव्हा ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

मंडळी आपण ऐकताय आचार्य 90 FM आणि आज आपण बोलतोय बाबा आमटे यांच्या कार्यक्षेत्राविषयी. आणि अर्थातच बाबा आमटे म्हटल्यावरती आनंदवनाचा उल्लेख केला नाही तर वावगं ठरेल. कलकत्त्याला त्यांची प्रशिक्षण घेण्याची इच्छा होती पण बाबांची पदवी ही वैद्यकीय क्षेत्रातली नव्हती. पण बाबांनी विनोबांच्या मदतीने आणि पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या मध्यस्थीने या संस्थेत प्रवेश मिळवला. या संस्थेतला एक किस्सा इथे सांगावासा वाटतो. या संस्थेत शिकत असताना संस्थेचे अधिष्ठाता डॉक्टर धर्मेंद्र म्हणाले की माणसाव्यतिरिक्त कोणत्याही प्राण्याच्या शरीरात कुष्ठरोगाचे जंतू वाढत नाहीत, त्यामुळे प्रयोगासाठी माणूस हा एकच संभाव्य प्राणी उरतो. म्हणूनच आजवर कुष्ठरोगाची लस तयार करण्यात यश मिळालेलं नाहीये. डॉक्टर धर्मेंद्र यांचं बोलणं बाबांनी मनावर घेतलं आणि प्रयोगाखातर स्वतःच्या शरीरात कुष्ठरोगाचे जंतू टोचून घेण्याची तयारी त्यांनी दाखवली. इतकंच नाही तर आग्रहच धरला. अशा प्रकारे दोन चाचण्या झाल्या, एकदा मृत जंतू तर एकदा जिवंत. आणि सुदैवानं दोन्ही प्रयोगांचा बाबांवर काहीच परिणाम झाला नाही. कलकत्त्याला घेतलेल्या प्रशिक्षणाहून परतल्यावर 1951 मध्ये संस्थेला तत्कालीन मध्य प्रांत आणि वराड सरकारकडून वरोऱ्यापासून साधारण 5 किलोमीटर अंतरावर 50 एकर जंगल जमीन मिळाली. दत्तपूरच्या कुष्ठधाममधले 6 कुष्ठरुग्ण, ती 50 एकर काटेरी झुडपांनी भरलेली जमीन, 14 रुपये रोख आणि विनोबांनी आवर्जून पैसे देऊन घ्यायला लावलेली 1 गाय, एवढ्या पुंजीवर ताई अर्थात साधना आमटे आणि बाबांनी कामाला सुरुवात केली. तेव्हा सगळेजण वरोऱ्याला होते. आनंदवनात राहायला यायचं तर राहण्याजोगी जागा करणं भाग होतं. ते काम डोंगरा एवढं होतं. जंगल साफ करण्यापासून ते विहीर खोदण्यापर्यंत सगळंच नव्यानं साधायचं होतं. आशेच्या जोरावर ओसाड जागेचा कायापालट होऊ लागला होता. सगळेजण अक्षरशः झपाटल्यासारखे काम करत होते. अखेरीस 2 झोपड्या बांधून झाल्या होत्या. संस्थेचं नाव महारोगी सेवा समिती असं असलं तरी बाबांनी या जागेचं नाव ठेवलं आनंदवन फॉरेस्ट ऑफ ब्लिस. 1954 पर्यंत कुष्ठरुग्णांची संख्या 6 वरून 60 वर गेली. बाहेरून सुद्धा कुष्ठरुग्ण आनंदवनात येऊ लागले. या रुग्णांनी आनंदवनात स्वतःच्या जोरावर 6 विहिरी खणल्या, शेती सुरू झाली. समाज आणि कुष्ठरुग्ण यांच्यातली दरी हळूहळू कमी होऊ लागली. सगळ्यांची मेहनत आणि प्रबळ इच्छाशक्ती यामुळे आनंदवनात बऱ्याच सुधारणा होत गेल्या. 1964 मध्ये बाबांनी आनंद निकेतन आर्ट्स सायन्स कॉमर्स आणि ऍग्रीकल्चर कॉलेज सुरू केलं. बाबांनी बाहेरच्या उदासीन जगाला आनंदवनाजवळ आणण्यासाठी वर्षातून एकदा मित्र मेळावा घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे महाराष्ट्रातली अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आनंदवनात येऊ लागली. आनंदवनात काही दिवसातच दवाखान्यासाठी एक झोपडी उभी करण्यात आली. हाच तो आनंदवनातला पहिला वहिला दवाखाना. सोयी सुविधा फारशा नसल्या तरी बाबांचं औषधोपचार करणं मात्र अगदी काटेकोर आणि शास्त्रीय होतं. बाबा स्वतः कुष्ठरुग्णांच्या जखमा साफ करत, त्यावर ड्रेसिंग करत आणि जखमांमधल्या अळ्या काढण्यासाठी ते मागे पुढे बघत नसत. रोग कितीही वाईट अवस्थेतला असला तरी बाबांच्या मनाची कधीच चलबिचल झाली नाही. आणि अशा रीतीने त्यांचं स्वप्न हळूहळू पूर्ण होत होतं. बाबा आमटे आणि आनंदवन याविषयी आपण बोलतो आहोत आणि आनंदवन प्रयोगवन हे पुस्तक आहे, या पुस्तकातली ही माहिती आहे. खरंच बाबा आमटेंनी जे स्वप्न पाहिलं होतं त्या दिशेने एक एक पायरी ते चढत होते आणि पुढची पायरी नक्की कोणती आहे त्याविषयी सुद्धा बोलूया. ऐकत रहा आचार्य 90 FM. आपल्यासोबत आहे मी आरजे सुवर्णा.

मंडळी आचार्य 90 FM आपण ऐकत आहात. आपल्यासोबत आहे मी आरजे सुवर्णा आणि आज आपण विविध या सेगमेंटमध्ये बोलतो आहोत डॉक्टर बाबा आमटे यांच्या कार्यक्षेत्राविषयी. कुष्ठरुग्णांसाठी वरदान ठरलेले बाबा आमटे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत, पण त्यांच्यासाठी हा जो प्रवास होता हा काही सोपा नव्हता. त्या प्रवासातलं पुढचं पाऊल नक्की कोणतं होतं त्याविषयी बोलूया. बाबांप्रमाणेच विकासलाही नवनवीन प्रयोग करण्याची आवड. विकास आमटे अर्थात बाबा आमटे यांचे पुत्र, खरं तर गरज असंच म्हणावं लागेल. आणि याचमुळे प्रचंड अडचणींचा सामना करत वेगवेगळ्या शकला लढवून अखेर आनंदवनात शेती आणि डेअरीची सुरुवात झाली. याच बरोबरीनं मत्स्योत्पादन सुद्धा सुरू झालं. आणि महत्वाची गोष्ट अशी की हे सगळे व्यवसाय एकमेकांशी निगडीत होते. डेअरीमुळे मेगा किचनसाठी बायोगॅस प्लांटमधून रोज जवळजवळ 5.5 ते 6 टन शेण जातं. ड्रेनेजच्या पाण्याचा दुभत्या जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्यासाठी खत म्हणून उपयोग होतो. आनंदवनात रोज काहीतरी नवनवीन आकारास येत आहे. आनंदवनात आता उद्योगांची सुद्धा रेलचेल सुरू झालीय. कुष्ठरुग्णांच्या पुनर्वसनासाठी हा निर्णय घेतला होता. 1960 साली आनंदवनात खऱ्या अर्थानं उद्योगधंद्याला सुरुवात झाली. प्रिंटिंग प्रेस, हँडलूम, पॉवरलूम, टीन कॅन, मेटल फॅब्रिकेशन, सायकल निर्मिती, लेदर उत्पादन, शिलाई विभाग, बेकरी, पॉपकॉर्न निर्मिती, याशिवाय ग्रीटिंग कार्ड निर्मिती, काष्ठकला, लाकडी अवयव निर्मिती, कचऱ्यातून देखील कला निर्मिती, अशा प्रकारे अगदी लहानात लहान ते मोठ्यात मोठा व्यवसाय सुद्धा या आनंदवनात यशस्वी होऊ लागला. घर बांधणीत देखील आनंदवनात नेहमीच सर्जनशीलता असायची. न्यूबियन वॉल्ट पद्धतीचं लो ऑन कॉस्ट हाय ऑन क्वालिटी अशा घरांची इथे सुरुवात झाली. प्लास्टिकचा पुनर्वापर, यात प्लास्टिकचा वापर करून केलेल्या विटा तसंच प्लास्टिक टायर कॉन्क्रीट वापरून बांधलेला स्पिल ओव्हर डॅम, याशिवाय आनंदवन लगतच्या दगडांच्या खाणींचं पुनर्वसन करून उभारलेलं हाय डेन्सिटी जंगल, तर अशा प्रकारे या आनंदवनात किती प्रयोग सुरू असतील आणि सुरू आहेत आणि सुरू राहतील याची आपण कल्पना करू शकतो. बाबांनी एक स्वप्न पाहिलं होतं आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्या दिशेने पावलं उचलायला सुरुवात केली. एक एक पाऊल ते टाकत गेले आणि अशा रीतीनं ही पावलं इतकी वाढत गेली आणि त्यांचे सहकारी आणि अर्थात इथे राहणारे कुष्ठरुग्ण ज्यांना जगण्याचीही उमेद नव्हती असे कुष्ठरुग्ण इथे बरे झाले आणि त्यांचं सुद्धा इथे पुनर्वसन झालं. खरंच एक आशेचा किरण त्यांनी इथे निर्माण केला आणि कुष्ठरुग्णांसाठी हे खरंच वरदान ठरलंय. स्वरानंदन हाही एक वेगळाच प्रयोग. आनंदवनातले व्यंग असलेले पण मनाने अतिशय जिद्दी महत्वाकांक्षी असे कलाकार यात आपले छंद आणि कला इथे सादर करतात. स्वरानंदन हा याचा प्रयोग म्हणजे अदम्य उत्साह आणि आत्मविश्वास. यातल्या कलावंतांपैकी कुणाला डोळे नाही आहेत, कुणाचे दोन्ही पाय गेलेत, कुणाच्या हातापायांची बोटं कुष्ठरोगामुळे झडून गेलेली आहेत, तर शारीरिक वाढ खुंटल्यामुळे खुरटलेला पण आलेला आहे. पण इथे या हक्काच्या व्यासपीठावर त्यांच्या कमतरतेपेक्षा त्यांच्यातल्या कलागुणांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पाहणाऱ्या प्रत्येकाला दिला जातो. श्रोते हो, आनंदवनाच्या निर्मितीत कुणा एकाचं नाव खरं तर घेता येणारच नाही, कारण अनेकांचा खारीचा वाटा आहे तर काहींचा सिंहाचा वाटा आहे. डॉक्टर विकास आमटे यांनी पुस्तकात सांगितल्यानुसार एका पुस्तकात एवढं मोठं कार्य सामावणं शक्यच नाहीये, पण तरी सुद्धा त्यांच्या सहकार्यांनी मिळून आणि आपल्या सुंदर लेखणीतून साकारलेल्या या लेखनामुळे हे शक्य झालंय. मी सगळ्यांना तुम्हाला विनंती करेन की आनंदवन एक प्रयोगवन हे पुस्तक डॉक्टर विकास आमटे यांचं तुम्हाला वाचायला मिळालं तर नक्की वाचा. तसंच बाबा आमटे यांच्या पत्नी साधना आमटे यांचं समिधा हे पुस्तक सुद्धा वाचण्याजोगं आहे, कारण साधना आमटे यांच्या माहेरचं जे वातावरण होतं ते अतिशय छान वातावरण होतं. त्यांच्याकडे विपुल पैसा होता, घरात कसलीच कमतरता नव्हती, पण जेव्हा बाबांशी लग्न केलं त्यांनी आणि बाबांनी हा निर्णय घेतला की मला आता माझं पूर्ण आयुष्य उर्वरित कुष्ठरुग्णांसाठीच घालवायचंय, तर हा खूप मोठा निर्णय होता त्यांच्या आयुष्यातला. आणि जर पत्नीचं सहकार्य त्यांना लाभलं नसतं तर कदाचित हे स्वप्न पूर्ण झालंच नसतं. त्यामुळे साधना आमटे
यांनी आपल्या आयुष्यात जे का त्यांना सोबत दिली आणि सहकार्य केलं त्याच्यामुळे हे सगळं शक्य झालं. त्यामुळे ही दोन पुस्तकं आपण आवर्जून वाचली पाहिजेत. तेव्हा नक्की तुम्ही ही दोन्ही पुस्तकं वाचाल अशी मी अपेक्षा करते. आणि कार्यक्रमात आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटणार आहोत एका वेगळ्या विषयासह विविधा या सेगमेंटमध्ये. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ माझ्यासोबत अर्थात RJ सुवर्णासोबत.

नमस्कार श्रोते हो, आजच्या या भागामध्ये आपण एक नवीन सदर सुरू करणार आहोत, पुस्तक आपल्या भेटीला. मी मंगेश जनार्दन गोडके, ग्रंथपाल एन जी आचार्य आणि डी के मराठे कॉलेज आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स. आज आपण जे पुस्तक परीक्षण करणार आहोत, म्हणजे जे पुस्तक आपल्या भेटीला आणलेलं आहे, ते खूप महत्वाचं पुस्तक आहे. हे पुस्तक गेली 20 वर्ष मी स्वतः वापरत आहे. या पुस्तकाबाबत सांगताना बऱ्याच गोष्टी आहेत. या पुस्तकाची जी समीक्षा आहे ती पुढील प्रमाणे मी सांगत आहे. आपण या सदरामध्ये, म्हणजे पुस्तक आपल्या भेटीला या सदरामध्ये, दरवेळेला दोन पुस्तकांबद्दल आपण समीक्षा करणार आहोत. त्या पुस्तकांची माहिती, त्या पुस्तकांची लेखकांची माहिती, त्या पुस्तकातला आशय, त्या पुस्तकात देणाऱ्या विविध गोष्टी, या आपण इथे सादर करणार आहोत, जेणेकरून आजच्या पिढीला तसेच काही वाचक वर्गांना या पुस्तकाबद्दल अधिक माहिती मिळेल. त्या माहितीचा उपयोग करून त्या पुस्तकाबद्दल त्या उत्सुकता वाढेल, ते पुस्तक वाचण्यासाठी घेतलं जाईल. यातली सर्व पुस्तकं ही आमच्या ग्रंथालयात उपलब्ध आहेत. तर आपण सुरू करूया. आजचं पहिलं पुस्तक जे आहे ते आहे हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल. याची मराठी आवृत्ती सुद्धा उपलब्ध आहे. हे पुस्तक लिहिलेलं आहे डेल कार्नेजी यांनी. डेल कार्नेजी यांचं एक अजरामर कार्य जे आहे, म्हणजेच हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल, अर्थात मित्र कसे मिळवावे आणि लोकांना कसे प्रभावित करावे. आज आपण या पुस्तकातील मुख्य विचार, त्यातील पात्र विश्लेषण आणि या पुस्तकाचं आपल्या जीवनातील महत्व यावर सखोल चर्चा करणार आहोत. या ठिकाणी जर का तुम्ही पुस्तक पाहाल तर हे अगदी छोटेखानी पुस्तक आहे, आणि त्यामुळे हे पुस्तक जर का तुमच्या संग्रहालयात ठेवलं, त्याचबरोबर ह्याचं नियमित वाचन केलं, किंवा ज्यावेळेला तुम्हाला गरज लागेल त्यावेळेला ह्या पुस्तकाचं वाचन केलं, तर तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्यात विविध निर्णय घेताना त्याचा फायदा होईल. तर या पुस्तकाचा परिचय देताना थोडंसं ऐतिहासिक महत्व मी सांगून देतो. हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल हे पुस्तक केवळ एक बेस्टसेलर नाही, तर ते मानवी संबंधावरील अभ्यासातील एक महत्वाचा टप्पा आहे. 1936 असलेल्या या पुस्तकाने लोकांचा विचार करण्याच्या पद्धतीत आणि इतरांशी संवाद साधण्याच्या दृष्टिकोनात क्रांती घडून आणली आहे. आजही पुस्तक तितकंच महत्वाचं आहे, कारण यात दिलेली मूलभूत तत्वे आजही लागू होतात. त्याचबरोबर या पुस्तकाचे लेखक आहे त्यांची थोडीशी पार्श्वभूमी अशी आहे. डेल कार्नेगी हे केवळ एक लेखक नव्हते, तर ते एक प्रभावी वक्ते होते आणि शिक्षकही होते. त्यांनी अनेक वर्ष लोकांना प्रभावी संवाद आणि नेतृत्व कौशल्य शिकवले. त्यांचे अनुभव आणि निरीक्षणातूनच या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. यांच्या व्याख्यानांना हजारो लोक उपस्थित राहत असत आणि त्यांच्या शिकवणींचा अनेकांना फायदा झालेला आहे. त्यामुळे त्यांनी हे जे लिहिलेलं पुस्तक आहे त्याचा एक उद्देश जो आहे, तो या पुस्तकाचा मुख्य उद्देश हा वाचकांना असे प्रभावी आणि सकारात्मक संवाद कौशल्य शिकवणे आहे, त्यामुळे जे मित्र बनू शकतील, लोकांवर सकारात्मक प्रभाव टाकू शकतील आणि त्यांच्या व्यवसायात तसेच वैयक्तिक जीवनामध्ये एक प्रभाव निर्माण करू शकतील. कार्नेगी हे लोकांना हाताळायचे नव्हते, तर त्यांच्याशी प्रामाणिक आणि सहानुभूतीपूर्वक संबंध कसे प्रस्थापित करावे हे शिकवतात. त्यामुळे या कथानकाचा जो सारांश आहे, म्हणजे या पुस्तकाची जी मांडणी आहे, ती पुस्तकात कोणतीही एकसंध कथा नसलेली आहे. म्हणजे कोणतीही अशी स्टोरी लाईन नाही आहे, हे काही नॉवेल नाही आहे किंवा कथा कादंबरी नाही आहे. ते काही मूलभूत तत्वांच्या आधारावर विभागलेले आहे. उदाहरणार्थ, टीका करू नका, निंदा करू नका किंवा तक्रार करू नका, हे एक त्याचं महत्वाचं तत्व आहे. हे सकारात्मक संबंधावर जोर देतं. दुसरं तत्व आहे प्रामाणिक आणि मनापासून प्रशंसा करा, जे लोकांना महत्व देण्याचे महत्व सांगतं. म्हणजे आपण ज्यावेळेला काही लोकांबरोबर संवाद साधतो किंवा काही देवाणघेवाण करतो, तर नक्कीच त्या गोष्टीचा प्रशंसा करा, त्याबाबत धन्यवाद व्यक्त करा, जेणेकरून समोरच्याला आपण किती महत्वाचे आहोत तुमच्या आयुष्यात हे जाणीव होईल. या पुस्तकात काही विभाग आहेत, तर त्या विभागांवर बाबतची माहिती अशी आहे की पुस्तकांचे मुख्य भाग लोकांमध्ये मित्रत्व कसे वाढवायचे, लोकांना तुमच्या विचारांशी कसे सहमत करायचे आणि टीका न करता लोकांमध्ये बदल कसा घडवायचा यावा, यावर आधारित आहे. प्रत्येक भागात अनेक सत्यकथा आणि उदाहरणं दिली आहेत जी या तत्वांना अधिक स्पष्ट करतात. उदाहरणाचे महत्व म्हणजे काय होतं की पुस्तकात अनेक प्रभावी व्यक्तींच्या जीवनातील उदाहरणांचा समावेश आहे. जसे की एका व्यवस्थापकाने कर्मचाऱ्याचे मनोबल कसे वाढवले किंवा एका सेल्समनने अवघड क्लायंटला कसे जिंकले, ही उदाहरणं पुस्तकातील तत्वांना अधिक विश्वसनीय आणि समजायला सोपी बनवतात. आजच्या परिस्थितीत या पुस्तकाचं फार महत्व आहे. आजच्या सोशल मीडिया आणि ऑनलाईन जगातील या पुस्तकातील तत्व तितकीच महत्वाची आहे.
प्रभावी ऑनलाईन संवाद किंवा सकारात्मक नातेसंबंधासाठी हे पुस्तक आजही मार्गदर्शक ठरू शकतं. यामध्ये काही व्यक्तिरेखा दिलेल्या आहेत, त्याच्याबद्दल थोडंसं आपण विश्लेषण करूया. पुस्तकात काल्पनिक पत्रे नसली तरी ज्या व्यक्तींच्या कथा कार्नेजी यांनी सांगितलेल्या आहेत त्या खऱ्या आयुष्यातील आहेत. अब्राहम लिंकन यांच्या सहनशीलतेचं उदाहरण असो किंवा थिओडोर रुझवेल्ट यांच्या इतरांना महत्व देण्याच्या सवयीचं, या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून कार्नेगी मानवी स्वभावाच्या विविध पैलूंचं विश्लेषण करतात. या पुस्तकामध्ये प्रत्येक उदाहरण मानवी स्वभावाच्या एक वैशिष्ट्य पैलूचं प्रतिनिधित्व करतं. काही कथांमध्ये लोकांची प्रशंसा करण्याची गरज दाखवली आहे, तर काही कथांमध्ये लोकांच्या भावनांची कदर करण्याचं महत्व सांगितलं आहे. या व्यक्तिरेखा आपल्याला स्वतःच्या आणि इतरांच्या वर्णनाकडे अधिक चांगल्या प्रकारे पाहण्यास मदत करतात. त्यामुळे या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून कार्नेगी हे शिकवतात की यशस्वी संबंधासाठी केवळ बोलणं पुरेसं नाही, तर समोरच्या व्यक्तीला समजून घेणं, त्याच्या भावनांचा आदर करणं आणि त्याला महत्व देणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. यामध्ये ज्या काही विषयांचा उलगडा होतो त्याबाबत थोडंसं आपण जाणून घेऊ. पुस्तकातील एक महत्वाचा विषय म्हणजे इतरांप्रती सहानुभूती आणि समजूतदारपणा दाखवणं. कार्नेगी जोर देतात की लोकांना समजून घेण्यासाठी त्यांच्या दृष्टिकोनातून जगाकडे पाहणं आवश्यक आहे. त्याचबरोबर नकारात्मक विचार किंवा टीका टाळण्यावर पुस्तकावर भर दिलेला आहे. म्हणजे काय होतं की सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आणि लोकांच्या चांगल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करून चांगले संबंध कसे निर्माण करता येतील हे यात शिकवलेले आहे. पुस्तकाचा आणखी एक महत्वाचा विषय म्हणजे प्रभावी संवाद साधणे. यात लोकांना लक्षपूर्वक ऐकणे, स्पष्टपणे बोलणे आणि आपल्या विचारांना प्रभावीपणे मांडणे यावर मार्गदर्शन केलेले आहे. हे पुस्तक केवळ मैत्री आणि संबंधावरच नाही तर नेतृत्वासाठी सुद्धा उपयुक्त आहे. म्हणजे लोकांवर सकारात्मक प्रभाव कसा टाकायचा आणि त्यांना प्रेरित कसे करायचे याबाबतही यात मौल्यवान सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर या पुस्तकातील पुस्तकाची काही जी जीवनशैली आहे किंवा आपण एक लेखनशैली आहे किंवा एखादा सूर आहे त्या पुस्तकाचा, तो कशा पद्धतीने आहे ते थोडंसं जाणून घेऊया. या पुस्तकामध्ये कार्नेगी यांची भाषा अतिशय सोपी आणि थेट आहे. ते गुंतागुंतीचे विचार सहजपणे वाचकाला समजतील अशा पद्धतीने मांडलेले आहेत. त्याचबरोबर पुस्तकाचा सूर नेहमी सकारात्मक आणि प्रेरणा देणारा असतो. ते वाचकाला कृती करण्यासाठी आणि आपल्या जीवनात बदल घडवण्यासाठी प्रोत्साहित करत असतात. जरी हे नॉन फिक्शन असलं तरी कार्नेगी अनेक कथा आणि उदाहरणांचा वापर करतात ज्यामुळे वाचकाला विषय अधिक चांगल्या प्रकारे समजतो आणि तो कंटाळा येऊ देत नाही. मुळात असं होतं की बऱ्याचदा आपण नातेसंबंध असतो, घरातले नातेसंबंध असतील, आपल्या ऑफिसमधले नातेसंबंध असतील, आपण एखाद्या शिक्षण संस्थेमध्ये असतो, एखाद्या शाळा कॉलेजमध्ये असू, त्याचबरोबर घरातल्या नातेसंबंधामध्ये मित्र मैत्रीण असेल किंवा भाऊ बहीण असेल, आई वडील असतील, काका मामा यांच्यातले संवाद असतील आणि यांच्यातले जो काही रिलेशनशिप आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे या रिलेशनशिपमध्ये आपल्याला डील करायचं असतं, त्या ते करत असताना कशा पद्धतीने आपण लोकांना सकारात्मकता दाखवून आपण कशा पद्धतीने त्यांना प्रेरित करू शकू, त्याचबरोबर आपले नातेसंबंध तसेच आपली मैत्रीपूर्ण व्यवहार हा कसा सकस राहू शकू याबद्दल या पुस्तकामध्ये बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. माझी प्रतिक्रिया विचाराल तर आजच्या काळात जिथे सोशल मीडिया आणि डिजिटल संवाद वाढलाय तिथे प्रत्यक्ष मानवी संबंधाचे महत्व कमी होताना दिसत आहे. सो अशा वेळी हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल हे पुस्तक आपल्याला आठवण करून देते की प्रभावी आणि अर्थपूर्ण संबंध आजही किती महत्वाचे आहेत. मी स्वतः या पुस्तकातील अनेक तत्व माझ्या जीवनात वापरली आहे आणि मला त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागलेले आहेत. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की गेले 20 वर्ष हे पुस्तक माझ्या संग्रहात आहे आणि बऱ्याचदा हे पुस्तक मी कधीतरी ज्या वेळेला मला काही गोष्टींबद्दल विचार करायचा असेल तर त्याच्यापूर्वी मी हे पुस्तक वाचतो, जेणेकरून आपल्याला बऱ्याचदा म्हणजे लोकांची मनं जिंकण्यासाठी किंवा प्रामाणिक एखाद्याची प्रशंसा करायची असेल किंवा त्या दृष्टिकोनातून विचार करायचा असेल, समोरच्याला आपल्याला इम्प्रेस करायचं असेल किंवा त्यातून आपली जी काही इमेज आहे ती क्रिएट करायची असेल, पर्सनली डेव्हलपमेंट करायची असेल, तर त्यासाठी हे पुस्तक फारच महत्वाचं आहे. जवळपास 90 वर्षे होऊनही हे पुस्तक आजही लोकप्रिय आहे यावरून यातील शिकवण किती कालातीत आणि सार्वत्रिक आहे हे सिद्ध होतं. हे जे पुस्तक आहे हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल याचं मराठी सुद्धा आवृत्ती आलेली आहे, त्यामुळे ज्या कोणाला इंग्लिश मध्ये काही अडचण येत असेल तर त्यांना मराठी आवृत्ती सुद्धा वापरता येईल. तसंच या पुस्तकाचे काही स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत, काही बलस्थान आहेत की या पुस्तकात सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे यात दिलेले अत्यंत व्यावहारिक मुद्दे किंवा उपाय त्यांनी दिलेले आहेत.
तुम्ही त्यांना लगेच तुमच्या दैनंदिन जीवनात लागू करू शकता. म्हणजे अगदी छोट्या छोट्या उदाहरणापासून ते छोट्या छोट्या उपायापर्यंत त्यांनी या गोष्टी दिलेल्या आहेत. तसेच कार्नेगी मानवी स्वभावाचं सखोल विश्लेषण करतात आणि आपल्याला लोकांच्या प्रेरणा आणि गरजा समजून घेण्यास मदत करतात. त्यामुळे आपण कोणत्याही वयाचे असू, अगदी 10-12 वर्षाचे विद्यार्थी दशेतले असू किंवा एखादा सिनियर सिटीजन असेल किंवा मध्यमवर्गीय व्यक्ती असेल, तर त्यांना सुद्धा हे जे पुस्तक आहे हे एक गाईड म्हणून वापरता येईल. मी म्हणेन की हे पुस्तक किशोरवयीन मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपासून ते मोठ्या उद्योजकांपर्यंत सर्वांसाठीच उपयुक्त आहे. ज्या कोणालाही आपल्या सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात सुधारणा करायची आहे त्यांनी हे पुस्तक नक्की वाचलं पाहिजे. सो जाता जाता मी एवढंच म्हणेन की हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल हे पुस्तक आपल्याला प्रभावी संवाद साधण्याचं, मित्र मिळवण्याचे आणि लोकांवर सकारात्मक प्रभाव टाकण्याचे महत्वपूर्ण नियम शिकवते. या सहानुभूती, प्रशंसा ऐकणे, मित्रांना महत्व देणे याबाबत मूलभूत मानवी मूल्यावर जोर दिलेला आहे. हे पुस्तक अनेक वर्षापासून लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवत आहे आणि आजही त्याची प्रासंगिक कायम आहे. मानवी संबंधांना अधिक चांगले बनवण्यासाठी हे एक उत्कृष्ट मार्गदर्शक आहे. त्यामुळे श्रोतेहो, जर आपल्यालाही आपले मानवी संबंध अधिक दृढ करायचे असतील, प्रभावी बनवायचे असेल, आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करायची असेल, तर डेल कार्नेजी यांचं हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल हे नक्की वाचा. त्याची किंमत साधारण 150 रुपये आहे, 150 रुपये आहे. त्याचबरोबर बऱ्याचशा ग्रंथालयामध्ये ते उपलब्ध सुद्धा आहे. हे पुस्तक तुम्हाला केवळ मित्र म्हणून मिळवून देणार नाही, तर यशस्वी आणि आनंदी जीवन जगण्यासाठीच सुद्धा मदत करेल. पुढच्या वेळी आपण एका नवीन माहितीपूर्ण पुस्तकावर चर्चा करू. तोवर मी आपली रजा घेतो. धन्यवाद.

0: करण्यासाठी दोन सेलिब्रिटी आलेले आहेत. आपल्या सोबत आहेत डान्स कोरिओग्राफर मयूर वैद्य सर.
1: नमस्कार. नमस्कार.
0: मनपूर्वक स्वागत. आणि खूप छान वाटतंय म्हणजे मला तुम्हाला म्हणजे असं म्हणतात ना काही लोकांना पाहिल्यावर एकदम मस्त वाटतं. म्हणजे पहिली भेट असते ती आपली फार कनेक्टिंग झाली आणि तुम्हाला असं मला वाटत नाही की कोणी माणूस असेल की म्हणजे तुम्हाला भेटला सगळ्यांना आनंदच होत असेल. तुम्ही गोड आहात तर आज तुम्ही बऱ्याच वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओला वेळ दिला त्याबद्दल सुरुवातीला तुमचे आभार मानते. आणि आज सगळा तुमचा कलेचा प्रवास आज जाणून घ्यायचा आहे. आणि ह्या दोघांची
1: माझी नृत्याची काय माझ्या आयुष्यातल्या जीवनाची सुरुवातच गुरु आहे. आणि मला असं वाटतं की गुरु नसतं तर कदाचित हे मला प्लॅटफॉर्म पण नसते मिळाले. आणि मयूर वैद्यच्या आधी जे कलाकार म्हणून लागतं ते लागलं नसतं. त्यामुळे हा जो काही अखंड प्रवास मी केला आणि करतो आहे तो फक्त गुरूंच्या आशीर्वादामुळे असं वाटतं. मग अशी तू म्हटल्याप्रमाणे मला तीन गुरु लाभले. तू दोघांची नावं घेतली पण मी सांगेन की सर्वात प्रथम गुरु आशाताई जोगळेकर आणि त्याच्यानंतर गुरु अर्चना जोगळेकर आणि मग पंडित बिरजू महाराज. हे माझे तीन नृत्यातले गुरु ज्यांनी मला तरलं पुढे असे. आणि सर्वात पहिला गुरु म्हणजे आई वडील ज्यांनी जन्म दिला आणि एक योग्य वाट ज्यांनी दाखवली मला. कारण कसं आहे माहिती आहे कितीही शक्य असलं तरी ह्या कलेमध्ये एखाद्या मुलाला वाहण्यासाठी तयार करणं हे आई वडिलांचं सामर्थ्य आहे. एक कलाकार म्हणून की एक मुलगा म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून एक प्लॅटफॉर्मवरती मी एक निवडणं त्या प्लॅटफॉर्मवरती चालत जाणं हे खूप माझ्या मते सोपं आहे. पण त्याच्या मागे जो पुश लागतो ते घर आहे. म्हणजे मला असं वाटतं कुठल्याही कलाकाराला कितीही अवॉर्ड्स मिळू दे कितीही प्रशंसा करू दे कितीही तारीफ करू दे परंतु सगळं झाल्यावर त्याला घरी जायचं असतं. आणि घरात त्याचे म्हणतो ना की घरात ना त्याची प्रशंसा होणं किंवा त्या कलेसाठी त्याला प्रोत्साहन देणं फार इम्पॉर्टंट आहे तर आपण खरं ती कला मनापासून जोपासू शकतो त्याचा आनंद घेऊ शकतो. त्यामुळे आई वडील आणि घर हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मग त्यांच्यामुळेच आपल्याला गुरु लाभतात आणि मग हे गुरु आपल्या कलेची वाट सोपी करतात. म्हणून करिअर बिरियर ह्या गोष्टी फार मोठ्या आहेत ग ऐकायला सुद्धा आणि म्हणायला सुद्धा. मला असं वाटतं आपण ज्याच्यात वाहून टाकतो ना तर देव आपल्याला बरोबर तिथे तरवतो आणि आपल्याला ज्या किनाऱ्यावरती पोहोचायचं आहे त्या किनाऱ्यावर तो सहज नेऊन सोडतो. ही गुरूंची ताकद आहे. त्यामुळे गुरु हा खरंच खूप महत्त्वाचा विषय आहे. आणि मला असं वाटतं ना की तू गुरूंनी सुरुवात केली हे सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. कारण कुठल्या इंटरव्ह्यू मध्ये अशी सुरुवात नाही होत आम्हाला सांगावं लागतं प्रत्येकाला. पण तुझ्याकडनं ते आल्यावर मला इतकं छान वाटलं. आणि याचं खरं कारण म्हणजे जसे मी तुझ्या आधीचे इंटरव्ह्यू बघितले आणि त्याच्यात तू एक असा नुसता उल्लेख केलेला एका गुरूंचा आणि त्याच्यावरनं मला लक्षात आलं की तू काहीतरी कला शिकलीयस, आणि आज मला कळलं की तू तबला शिकलीयस, तबला विशारद आहेस, आणि तुझे गुरु सुरेशजी तळवळकरांचं तू रेफरन्स घेत दिलास, तर मला असं वाटतं म्हणून तुझ्या ती गुरु भावना आहे छान. तुझी सोलो बघायची खूप इच्छा आहे, मोठी गोष्ट आहे तेजस्वी. खरं सांगू का, एकतर मी माझी छोटीशी एक सुरुवात सांगतो, म्हणजे तुझ्या लक्षात येईल की हा ग्राफ कुठे कुठे कसा गेला. मी जेव्हा जन्म घेतला तेव्हा आमच्या घरात कलाकार हा विषयच नव्हता कुठे. म्हणजे माझे पप्पा गोल्डस्मिथ होते, सोनारकाम करायचे, आमची पेढी होती, त्यामुळे नृत्य गायन वादन याच्याशी जोडले गेलेलं नव्हतं. परंतु गाण्याची आवड पप्पांना होती, ते पण चित्रपट संगीत आणि फार फार तर काही लाईव्ह ऑर्केस्ट्राज वगैरे असं ते ऐकायची, कारण गाण्याची मुळात आवड होती सगळ्यांना. पण एखादा मुलगा आपल्या घरातला ह्या कथक क्षेत्रात जाणार, म्हणजे कथक पण मी म्हणतो फार लांब राहिलं, कारण सुरुवातच माझी झाली ती घुंगरूंपासून झाली. मला घुंगरूंचं खूप फॅसिनेशन होतं, घुंगरांचा आवाज आला ना की मी असं क्रेझी व्हायचो. मग मी आईच्या मागे लागायचो की मला घुंगरू हवेत. मग मला आई किंवा पप्पाही राहतात पट्ट्याचे घुंगरू आहेत भरतनाट्यमचे, तेच एक सोर्स होता की ते डिरेक्टली मिळत होते म्युझिक शॉपच्या दुकानातनं. आणि मला आठवते आमच्या घराच्या खाली स्वामी म्युझिकलचं अजूनही आहे प्रभादेवीला, तर त्यांच्याकडे मला पप्पा घेऊन जाऊन ते पट्ट्याचे दोन लाईनचे घुंगरू घेतलेले. मग ते घुंगरू घरायचे थंजन झंझन करायचं, पण ते लहानपणी खूप गोड वाटत होतं. पण जसं माझं वय वाढलं आणि तेव्हा घुंगरू माझ्या पायात विचार जरी आला तरी पप्पांना ते खटकत होतं. पण त्या परिस्थितीतनं सुद्धा माझ्या आईच्या स्वबळावर आणि तिच्या म्हणतात ना की ताकदीने आणि तिच्या हिमतीने मी ही कला जोपासू शकलो. पुढे जाऊन मला माहीत नव्हतं की मी कथक करणार, कारण मी चित्रपटातली गाणी नाचायचो, मला ती आवडायची नाचायला. हो, आणि माझे चॉईस पण तसंच उपशास्त्रीयच गाणी मला आवडत होती. पण त्याच्यानंतर असं झालं की फ्रँकी खाताना शिवाजी पार्कला बालमोहन शाळा होती, अगदी फ्रँकीचा आणि बालमोहन शाळेचा जो जी भिंत आहे ती कॉमन होती, आणि तिथून घुंगरांचे आवाज आल्यावर आई आणि मी फॉलो केलं. तिथे एक सरस्वती समान माझ्या गुरु आशा जोगळेकर अशा क्लास घेत बसलेल्या, आणि आम्ही दोघांनी एंट्री केली, त्यांच्याशी बोललो, इतकं मृदू भाषी. मग ॲडमिशन मिळाली. तो एक माझे आधीच्या इंटरव्ह्यूजमध्ये हे सगळं आहे, त्यामुळे मी आत्ता हा विषय फार वाढवत नाही. पण मला हे सांगणं महत्त्वाचं आहे की माझी कथकची सुरुवात कशी झाली. आणि मग मावशींनी ॲडमिशन दिली मला, मग खरं गोंधळ सुरू झाला की आता घरात कसं सांगायचं पप्पांना. मी गपचूप 6 महिने शिकत होतो. मग एक दिवशी पप्पांची येण्याची वेळ आणि माझी रियाजाची वेळ एक होत झाली, आणि त्यांनी घुंगरू पाहिले, घराच्या बाहेर फेकले, नाचायचं नाही हे ते. माझी आई म्हणाली की मग आता आम्ही राहू नाही तर तुम्ही राल घरी. पण ठीक आहे, पप्पांना शक्य नव्हतं कारण दोघांवर अतिशय प्रेम. पैसे कसं बसं ते तयार झाले, मग अर्चनाताईंनी त्यांचं खूप ब्रेन वॉश केला. मग लोकं म्हणायला लागली की तुमचा मुलगा छान नाचतोय. मग त्यांना कुठेतरी ते तयार झाले आणि ह्या कलेला एक मला काय म्हणतो पाठिंबा त्या दोघांचाही मिळाला. आता जी शैली मी मावशींकडे करत होतो ती मिक्स होती, म्हणजे आम्ही हसत हसत का होईना पण एक सिरियसली पण त्याच्या टोन असतो की आम्ही जोगळेकर गाणं नाचायचो, कारण मावशींनी खूप ह्या स्टाईलला डेव्हलप केलेलं. त्यांचे गुरु गोपीकृष्ण आणि पंडित स्वर्गीय गोपीकृष्ण आणि पंडिता रोहिणी भाटे, ते हे दोन गुरु त्यांना लाभलेले, आणि त्यांच्याकडे जयपूर बनारसचा खूप पगडा होता मावशींकडे, त्यामुळे या दोन घराण्यांचं त्यांच्याकडे शिकवण्याची पद्धत खूप होती. तीच अर्चनाताईकडे जयपूर घराणं आणि बनारस घराण्याची छाग खूप सुंदर दिसे. ह्या गोष्टी शिकताना मला मावशींनी सांगितलं, साधारण 98-99 की मुंबईमध्ये नेहरू सेंटरमध्ये पंडित बिरजू महाराज येत आहेत वर्कशॉपसाठी, तर तुला यावर्षी जायचं आहे. तर मावशींनी सांगितलं जायचंय. म्हटलं हा शेवटचा शब्द. म्हटलं ठीक आहे. आणि तसं आम्ही त्या वर्कशॉपला गेलो तेव्हा कळलं की लखनौ शैली म्हणजे आहे काय. आणि दोन्ही शैली भिन्न, जिथे तडकफडक आम्ही नाचायचो, धाकडांना उड्या काय मारायचो, धाला बसायचो, त्याच्या अपोजिट इकडे की अक्षरशः त्यांची थाटाची पोज जरी घेतली किंवा राम जरी दाखवला असं वाटायची की एकाला भिंतीवरती वेल चढली आहे. इतकं अंग वेगळं होतं त्यांचं, ते अडॉप्ट करायचं. बरं, नृत्य आवडत असल्याने अडॉप्ट करणं माझ्यासाठी कठीण गोष्ट नव्हती. कारण कधीही गुरु जेव्हा नृत्य शिकवतात, हे मी आत्ताच्या पण मुलांना सांगेन जे नृत्य शिकतायत, ज्यांना आवड आहे नृत्य शिकण्याची आणि जे या कलेत काहीतरी करणार आहेत, तर त्यांनी सगळ्यात पहिलं करावं ते ऑब्झर्वेशन. गुरु कसं शिकवतायत, हल्ली मुलांना सवय, गुरुंनी सुरू केलं की मागे लगेच मुलं सुरू करतात नाचायला, तर तसं नाचलं पाहिजे. गुरु काय शिकवतायत त्याच्यात ते पहिलं डोळ्यात साठवून घ्यायचं असतं. त्यांचे हस्त कसे चालले आहे, त्यांची नजर कशी चालली आहे, त्यांची बॉडी कशी उठते आहे, ती कशा पद्धतीने ठहराव आणते, ह्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व कराव्या आणि मग उभं राहावं नाचायला. आणि दुसरी गोष्ट, जे गुरु शिकवेल ना तर प्रयत्न करायचा. आपण 100% कधीच ते नाचू शकत नाही, पण त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा की गुरूंना आपण नाचल्याचा आनंद मिळाला पाहिजे. त्यांना कुठेतरी वाटलं पाहिजे की मी हे रोप लावलंय ते बरोबर उगवतंय, फुलतंय, फळतंय, ह्याची त्यांना जाणीव झाली पाहिजे. आणि ही जाणीव मला नेहमी होती की मला नेहमी वाटायचं क्लासमध्ये सुद्धा किंवा वर्कशॉपला सुद्धा की मी नाचीन तेव्हा माझ्या गुरूंनी आनंद घेतला पाहिजे. तो हे माझ्याकडे स्ट्रॉंग फिलिंग होतं. त्याच्यामुळे मला म्हणतं मॅनिफेस्टेशन असेल माझं हे. आणि कुठलं मॅनिफेस्टेशन, की माझं नृत्य माझ्या गुरूंना आवडलं पाहिजे, एवढंच मॅनिफेस्टेशन. आणि तसंच व्हायचं दर वर्कशॉपला माझा सोलो व्हायचा. कारण दीदी आणि महाराजजी सांगायचे की मुझे देखना इसका अकेले का देखना ये चीज जो मैंने सिखाई. आणि असं किती वेळेला असं झालेलं आहे की मी त्यांच्यासमोर त्यांचं शिकवलेलं सादरीकरण करून त्यांना आनंद दिला. मला वाटतं हेच आशीर्वाद आहे माझ्यावर. त्यामुळे या भिन्न शैली, म्हणून आज मी म्हणतो माझ्या क्लासला येणारे मी काही एक शैली शिकवत नाही, मी प्रत्येक शैलीचं वैशिष्ट्य शिकवतो. पण भेळ नाही करत त्याची. आणि ते सांगून की हे लखनौ घराण्याची वैशिष्ट्य आहे, हे जयपूर घराण्याचं वैशिष्ट्य आहे, हे बनारसचं वैशिष्ट्य आहे, आणि आम्ही लकी आहोत की या तिन्ही घराण्यांचं शिक्षण आम्हाला मिळालं, त्या जोरावरच आम्ही शिकवतोय, असं नाही आहे की ऑब्झर्व करून आम्हाला जे वाटलं ते आम्ही करतोय. नाही, त्याचं आम्ही शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन ते पुढे सरकवतोय. हल्ली कित्येक तरी असे डान्सर्स आहेत ज्यांनी स्वतःची शैली बनवली आहे, पण त्याला नाव गाव काही नाही आहे, फक्त शिकवायचं. तर मला वाटतं मुलांना डोळ्याला पट्टी लावून रस्ता नाही दाखवला पाहिजे, उघड्या डोळ्यांनी रस्ता दाखवला पाहिजे. ही शैली ही आहे, ह्याचं हे वैशिष्ट्य आहे, मग पुढे तुम्ही काही करा त्याचं. पण मला असं वाटतं गुरूंनी जर ते छान रोवलं तर विद्यार्थी ते सुंदरच उगवतात. याच्यावरून मला एक आत्ता जस्ट किस्सा आठवला. एकदा आम्ही मावशींच्या नावे अर्चनाताई एक अवॉर्ड दरवर्षी जाहीर करते, गुरु सन्मान, गुरु आशा जोगळेकर नृत्य सन्मान. त्याच्यात त्या एक मोठ्या गुरुला अवॉर्ड देतात. तर एक दिवशी असं झालं आणि ताईला म्हटलं ताई आपण कोलॅबरेट करूया हे अवॉर्ड, मयूर वैद्य आर्ट टेम्पल आणि अर्चना आर्ट्स म्हणजेच अर्चना नृत्यालय, तिने अर्चना आर्टच्या नावाखाली हे केलेलं आहे, ते दोघं मिळून आपण एक अवॉर्ड द्या आणि पंडित बिरजू महाराजांना देऊ, कारण माझं प्रेम होतं. आणि मग तिने पण ती आणि अर्चना ताईला माझ्यावरती भयंकर प्रेम आणि मला तिच्यावर प्रेम आहे. आणि आमचा दिवस असे म्हणजे असं होत नाही की आम्ही एकमेकाशी कुठली गोष्ट बोललो नाही आहे आणि ती झाली नाही आहे. असं प्रत्येक कुठली माझी गोष्ट असो तिला माहिती असतं की मयूर हे करणार आहे, मयूरनी आज हे नवीन कोरिओग्राफ केलंय, मयूरनी हा नवीन कॉन्सेप्ट आणला, हे तिला सगळं माहिती असतं. त्यामुळे तिचं एक विशेष प्रेम आहे. तर ती म्हणाली ठीक आहे आपण हे कोलॅबरेट करून करूया. आणि मग आम्ही सावरकरला आपलं शिवाजी पार्कच्या इथे आहे ना थिएटर, तिथे तो प्रोग्राम आम्ही केला. आणि त्या दिवशी सकाळी महाराजजींना आणायचं काम माझ्यावर होतं हॉटेलमधून. आणि मी तुला सांगू त्याच्यासाठी इतकं सुंदर क्षण होता ना तो माझ्या आयुष्यात, मला अजूनही असं फील होतं ते की एक म्हणजे मी इतकं प्रामाणिक काम करतोय त्याचं कुठे बघ देव कसं ते रजिस्टर करतो आणि ते मला प्रत्येक वेळेला देव ती गोष्ट जाणून देतो की यू आर प्युअर सोल ह्या बाबतीत. तर महाराजजी पूजा करत होते, त्यांचे छोटे छोटे छोटे देव असायचे सगळीकडे, ते ट्रॅव्हल करायचे ते घेऊन आणि त्यांची रोज एक पूजा असायची. तर ती पूजा करत होते आणि असं त्यांनी माझ्याकडे बघितलं की आणि मला म्हणाले, मयूर तुम्हारी एक बात मुझे बहुत अच्छी लगती है. त्या दीदी पण होत्या, शाश्वती दीदी होत्या, महाराज जी होते, मी होतो. क्या महाराज जी? तर म्हणाले की देखो तुम इतने साल आशाताई के पास सीख रहे हो, तुम अर्चना के पास सीख रहे हो, असं ते म्हणाले, अर्चना के पास सीख रहे हो, और मेरे साथ भी अभी तुम 22-23 साल मेरे पास भी हो, तुम्हारा गुरु के प्रति, तीनों के प्रति जो प्यार है ना, वो कहीं कम नहीं लगता है, और तीनों का ही तूने अच्छा समतोल रखा है, एक बांधा है इन तीन गुरुओं को तुम्हारे साथ. मला सांगू तुझे असं वाटलं की मीने जिंकलो ह्याच्यात. दिस इज द बिगेस्ट अवॉर्ड आपल्या गुरुने हे वाटणं. आणि त्या दिवशी मी त्यांच्यासाठी एक कृष्ण वंदना मी रेकॉर्ड केलेली की महाराजजी आणि मी त्यांना काय गिफ्ट देऊ. कारण मावशी असताना एक प्रथा होती आमच्याकडे अर्चनाताईंनी सुरू केलेली की गुरुपौर्णिमेला मटेरियलिस्ट गोष्टी मावशींना आवडायच्या नाहीत, म्हणजे फुलं पानं काहीतरी गोष्ट दिलेली आहे गिफ्ट असं त्यांना आवडायचं नाही फार, त्या खूप सिम्पल होत्या. तर ताईंनी त्यांना नृत्य दक्षिणा द्यायला सुरुवात केलेली आणि मग ताई अमेरिकेला गेल्यावर तिच्या ज्या गोष्टी होत्या त्या मी अगदी पावलावर पाऊल ठेवून फॉलो केलेल्या आणि त्याचंही तिला फार कौतुक आहे. तर मग मी ती कला पुढे ती ट्रॅडिशन चालू ठेवलं आणि मावशींना मी नृत्य दक्षिणा दरवर्षी काहीतरी नृत्य कोरिओग्राफी म्हणजे नृत्य दिग्दर्शन करून द्यायचो. यावेळेस महाराजजी येणार होते, म्हटलं ह्या ना पण मी एक नृत्य दक्षिणा देणं फार इम्पॉर्टंट आहे. मग मी कृष्ण भजनावरती स्वतः चाल लावून म्युझिक करून एक 12 मिनिटाचं आहे ना आय थिंक ते पूर्ण म्युझिक केलं मी आणि त्यांना ते नृत्य दक्षिणा दिलं. त्याच्यात आता मला माहिती होतं की मी त्याच्यात बनारस जयपूर लखनौ या तिन्ही शैलींचं मिश्रण केलं आहे आणि तिन्ही शैलीपेक्षा मला असं वाटतं मी त्याच्यात तिन्ही गुरूंचं वैशिष्ट्य जे मला शिकवलंय ते मी त्याच्यात माझ्या अंगिक अभिनयाने ते मांडलंय. तर हे मला माहिती होतं, बाकी कोणाला माहीत नव्हतं. पण मावशी सॉरी अर्चनाताई आणि महाराजजी दोघेही संध्याकाळी मला त्या इव्हेंटच्या नंतर म्हणाले, मेरा भी अंग नाचा और तुम्हारे गुरु का भी अंग नाचा, महाराजजी म्हणाले. आणि सेम टाइम अर्चनाताई मला म्हणाली, तू आमचं पण नृत्याचं अंग ठेवलं आणि महाराजजींचं पण अडॉप्ट केलंय. पाच मिनिटं मी जिंकलो इकडे, मी जिंकलो. म्हणून मी म्हंटल मुलांना की तुम्ही काही शिका, कुठल्याही गुरुकडे शिका, प्रत्येक गुरु हा चांगलाच असतो, त्याला शिष्य चांगलं मिळणं पण फार इम्पॉर्टंट आहे. आणि शिष्य म्हणून गुरुकडे जगणं हे सगळ्यात मोठी एक काय म्हणतात स्वर्गीय अनुभव आहे हा, कळलं ना, तो विश्वास ठेवून शिकणं. आणि म्हणून ते शिकवताना तुमच्या नेत्रांनी आधी शिका, ते साठवा आणि मग तुमच्या अंगातनं ते बाहेर काढा असं मला नेहमी वाटतं. त्या ह्या शैली शिकण्याच्या मागे हा सगळा मोठा प्रवास आहे आणि आनंददायी आहे, स्ट्रगल नाही
0: आहे.
1: मी आता ना खरं सांगू मी खूप मोठं असं वाटेल बडाय चढाय करतोय, बट असं नाही आहे. काही गोष्टी ना मला असं सांगाव्याशा वाटतात आणि गुरूंचं ऑब्झर्वेशन काय असतं. मी ना खूप गुरुप्रेमी आहे, कदाचित माझ्याकडनं तुला असं फार गुरु गुरु गुरु असं वाटेल, पण काय ऑब्झर्वेशन असं. एकदा महाराजजींनी ना ठुमरी शिकवायला घेतली आणि आम्ही सगळी मुलं होतो ते बॉईज आणि बाकी सगळ्या मुली आणि मुलं पण चांगल्या प्रमाणात होती, एक 8-1 मुलं होती तिथे. तर महाराजजी ठुमरी शिकवणार म्हटल्यावर तो सुवर्ण क्षण आहे आणि आम्ही सगळेजण बसलो लगेच ते घुंगड बिंगड घेऊन आणि शाश्वती दीदी अचानक ओरडल्या, रुक जाओ. सगळेजण असलो काय झालं, ते म्हणाले सब छोकरे नीचे उतरो, इन छोकरो के ऊपर अच्छा नहीं लगता, ये लड़कियों जैसे भाव करते हैं. तब एवढं हिरमूस झालं ना, म्हंटल अरे एवढं शिकायची संधी. ते म्हणाले सीखो पर बैठ के सीखो, पहिले समज लो किती सुंदर विचार आहे बघा ना त्यांचा. मी जे आत्ता म्हटलं तेच की बैठ के फिर समझो, फिर उसको कोशिश करो. आणि मग आम्ही उठणार तिथे दीदी म्हणाल्या मयूर तुम रुको, तुम्हारे ऊपर ठुमरी अच्छी दिखती है. एवढा मला तुला सांगू असा अत्यानंद झाला की त्याच्यानं मला चूज केलं. अक्षरशः तुला असं वाटत मी सांगू का, एखाद्या परीक्षेत पास होतो ना किंवा ऑडिशनला आपण पास होतो ना, तो अनुभव मला आला. आणि मग ती ठुमरी शिकवली. दुसऱ्या दिवशी ती ठुमरी परत नाचायची असते आणि महाराजजी गात होते. गाता गाता महाराजजी थांबले आणि अक्षरशः आम्ही त्या स्टेजवर उभे असायचो, त्याच्या खाली महाराजजी असे बघत होते माझ्याकडे. तर शाश्वती दीदी पण तिथे होत्या. क्यों रुक गए महाराजजी, क्या हो गया? तर त्यांनी फक्त एवढंच बघेल माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले की इस लडके में जो भाव दिखते है ना किसी के ऊपर नहीं दिख रहे, जो मैं कोशिश कर रहा हूं कहने की वो उसको समझ में आ रहे, वो वही दिख रहा. आणि ते असंच होते कृष्ण राधेला छेडत असतो तर राधा घुंगट घेते आणि कृष्णाला म्हणते थांब, सगळेजण माझ्याकडे बघतायत. आणि एवढाच भाव, एवढाच. आणि त्यांनी ते ऑब्झर्व केलं आणि ते सांगण्याची त्यांची इच्छा झाली याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय? ही खूप मोठी गोष्ट आहे. तसं मावशींचं होतं. मी ना सांगावं की नाही काय ना, पण मी खूप कमी प्रॅक्टिस करायचो त्यावेळेस. नाही ग, प्रॅक्टिसची खूप गरज आहे, पण तेव्हा अक्कल नव्हती हाच योग्य शब्द आहे. तेव्हा अक्कल नव्हती, रियाज करायची. मला अभ्यास अजिबात आवडत, मला अभ्यास अजिबात आवडत नाही. मी फक्त नृत्याचा अभ्यास करू शकतो. आणि लिटरली तेव्हा ना आम्ही सगळे ना सर म्हणजे माझे आता बॅचमेट्स बघत असतील तर त्यांना हे नक्कीच पटेल की आम्ही सगळेजण उभे असायचो, तोडावायचा, तोडा लक्षात असायचा पण सम कोणाला लक्षात येत. मग त्या ज्या फोर्समध्ये समजा माझा आला ता करून मी जर सम दिली तर सगळ्याजणी समजा ता करून सम असे आणि माझा एकटा दहा, तर मावशी लगेच म्हणायच्या हे काय सगळे चुकलात, ही सम आहे. आणि मग एखादी मुलगी त्याच्या डेअरिंग करून सगळं असं की हा चुकला आणि आम्हाला राय आता हे मिळाली आहे शिक्षा, तर ती मावशीने सांगितले मावशी नाही तो चुकलाय आम्ही बरोबर आहोत. पण तो काही कॉन्फिडन्स असायचा माझा, पण ओव्हर नसायचा. माझा कॉन्फिडन्स माझ्या 10 होता आणि ओव्हर कॉन्फिडन्स मला असं म्हणता येत नाही माझ्या बाबतीत, कारण मला असं वाटायचं की मला तो क्षण मारून नेता यायचा. ही चॅप्टर गिरी आहे. आणि मग दुसरी गोष्ट, मावशींकडे फार पाय काढून धा देण्याची सवय नव्हती, पण मी काही 2-3 वेळेला असं पाय सोडले तर मावशीने कधी मला अडवलं नाही. मग तसं ना मुली कधी कधी असं वाटतं, मावशी छान म्हटलं की बाकीची मुलं सुद्धा आम्ही पण प्रयत्न करतो, मग त्या सोडायच्या. मग मावशी म्हणायच्या तुमच्यावर ते चांगले दिसत नाही, त्याच्यावर चांगलं दिसते म्हणून मी काही बोलत नाही. तर मला असं वाटतं की हा जो कॉन्फिडन्स असतो ना एक कलाकाराला किंवा विद्यार्थ्याला नाचण्याचा, त्याची कला दाखवण्याचा, तो कॉन्फिडन्स गुरुच देतात. त्यांनी हा प्रोत्साहन दिलं मला की हे चांगलं दिसतंय, मग मी प्रयत्न करत गेलो, मी अजून काय करू शकतो त्याच्यात, माझे काय एफर्ट्स टाकू शकतो. असं करत करत करत हा डोलारा उभा राहिला. तर ही गंमत आहे.

0: विषयी थोडी उत्सुकता आहे, कसे भेटला आणि मग गुरु शिष्य नातं आणि पती पत्नी नातं.
1: सो आमची पहिली भेट अर्थातच महाराजांच्या वर्कशॉपमध्ये झाली. अनफॉर्च्युनेटली त्या वर्षी मी ते अटेंड करू शकले नव्हते वर्कशॉप. बॅक स्टोरी अशी आहे की मी एका ठिकाणी कथक शिकत होते पण समहाव माझं तिकडे माझ्या गुरूंना काही अडचणी आल्यामुळे माझा 1.5 वर्ष क्लास नव्हता झाला आणि मी अत्यंत काय म्हणतात की आय वॉज ईगर टू मीट माय गुरु. नवीन गुरु कोणीतरी शोधायला लागणार आहे. ते 1.5 वर्ष माझ्या मनात की मला कोणती चांगला गुरु हवा आहे आणि आमचे साठे काका म्हणून आहेत त्यांनी आम्हाला काही मला मंदिर आणि यांना काही पूजांसाठी मला सांगितलं होतं जायला. अकॉर्डिंग टू धिस प्रॉब्लेम ऍब्सोल्युटली म्हणजे माझा पूर्ण विश्वास आहे. मी तो स्ट्रगल केलाय याला भेटेपर्यंत. सो तिकडे बऱ्याच ठिकाणी आम्ही उडीपी आणि अशा सगळ्या कृष्ण मंदिर आणि याच्यात गेलो होतो आणि मी फक्त देवाला एकच प्रार्थना करत होते की मला ना खूप चांगला गुरु हवाय आणि मला कथकमध्ये काहीतरी करायचं, काहीतरी करायचं, छान करायचं. तर त्यामुळे माझं त्या ट्रिपवरून माझं झालं नाही महाराजांच्या वर्कशॉपला. सो मी विचार केला की शेवटचा दिवस आहे, आज मी जाऊन बघते काय त्यांनी शिकवलंय, त्यांच्या पाया पडते, भेटून येते. वर्कशॉप नाही अटेंड करू शकले पण भेटून येते असं. आणि तिकडे माझी आणि वर्षी भेट झाली. सो मला सांगायला आवडेल माझ्या खरं भावाचा हा खूप चांगला मित्र पण आमची आधी 2014 आधी कधीच भेट झाली नव्हती. 1 वर्ष आधी एका प्रोग्राम मध्ये झाली होती पण त्याच्या नंतर मध्ये परत नव्हती झाली. सो तिथे त्याची भेट झाली आणि मग त्याला मी जाऊन भेटले हिम्मत करून की माझ्या भावाला ओळखतोस ना तू, शिकते विचारलं काय करतेस, कुठपर्यंत एक्झाम दिल्यात काय वगैरे वगैरे. तेव्हा मी सांगितलं त्याला की असं असं सगळी परिस्थिती आहे, माझ्याकडे सध्या गुरुच नाही आहे, तू गुरुच्या शोधात आहे. म्हणाला की तू का थांबलीस ना, तू सुरू कर कोणतरी शोध काय आहे वगैरे.
2: मी कधी स्वतःहून सांगत नाही माझ्याकडे या,
1: कधीच नाही,
2: कधी नेव्हर एव्हर.
1: मग आम्ही दिवसभर जसं काही आम्ही खूप चांगले वर्षानुवर्ष एकमेकांना ओळखतो असं आमची आमचं बोलणं आणि हे मी दिवस अख्खा तो स्पेंड केला महाराजांच्या वर्कशॉप बघत सगळं हे चालू होत. मग 2 दिवसांनी महाराजांचा प्रोग्राम होता तिथे अंधेरीला होता, अंधेरीच्या भवन्स मध्ये. तिथे परत भेट झाली याची. तर ह्या 2 दिवसात मी विचार करत होते की कोणाकडे करू कोणाकडे, मी विचार केला की वाय नॉट हिम. की दादाने मला सांगितलं होतं की खूप चांगला कथक डान्सर आहे आणि फेमस आहे, ठीक आहे बघूया आपण. 2 दिवसांनी परत याची भेट झाली. माझ्या आधीच्या गुरुंना मेसेज केला की असं असं आपलं नाही होत आहे, मी असं असं यांच्याकडे शिकायला सुरुवात करते. मग आले आणि माझ्या डोक्यात की हा एखादा क्लास असेल, आम्ही सकाळी 10 क्लास होता गेले 10 क्लास सुरू झाला. मी म्हटलं आज मी ऑब्झर्व करते बघते काय आहे बघूया वगैरे. 10, 11, 12, 1 वाजला, लंच ब्रेक झाला. लंच ब्रेक झाल्यानंतर मला म्हणला की तू काय शिकलीस, मला करू नको, मी थोडंफार करू नको जे काय मला येत होत ते म्हणजे येत नव्हतं ते. मग तो म्हणाला ठीक आहे आपण क्लास सुरू करूया. म्हटलं ठीक आहे आता मी जाते, क्लास नाही संपलाय अजून. म्हटलं ओके, म्हटलं ठीक आहे मी थांबते. असा 4 ते 5 वाजेपर्यंत क्लास चालू होता आणि मी इतकं कथेचं स्वरूप, कथकचं स्वरूप बघितलं त्या एक पूर्ण 10 ते 4-5 मध्ये. मी म्हटलं की गुड, म्हणजे एक थोडस असतं की आधीच्या गुरुंबरोबरचा रिलेशनशिप, तिथून नवीन ठिकाणी यायचं, नवीन स्टाईल अडॉप्ट करायची, सगळंच प्रेशर असतं. डे वन जेव्हा त्याच्यानंतर पहिला जो माझा क्लास सुरू झाला, तिथून आजपर्यंत मला कुठेच असं वाटलं नाही की मला काही येत नव्हतं. मला जे छान आणि सुंदर रीतीने गुरुंनी त्याने केलं आणि इतक्या सहजरित्या की मलाही कळलं नाही की मी अलंकार कसे
2: झाले. म्हणजे मला असं नेहमी वाटतं ना की कोणीतरी एका कसं असतं माहितीये, मी परत सांगतो, गुरु म्हणणं नशिबाचा भाग. आणि आपण एक खूप सामान्य लोक असतो सुरुवातीला, आजही आहोतच, मी म्हणत नाही असं, पण जेव्हा आपण एखादी कला शिकायचं म्हणतो ना, तेव्हा आपल्याला माहीत नाही समोरचा गुरु काय आहे. आपण त्याच्यावर डोळे झाकून विश्वास करतो आणि तो जे काही ते देतो ते आपण ग्रहण करतो. त्यामुळे शिष्य हा खूप गरीब असतो, त्याला जे काही मिळेल ना तो घेतो आणि पुढे सरकतो. पण मग अशी कधीतरी वेळ येते की बाबा आता इथे काही घडत नाहीये किंवा होत नाहीये काही ते कारणाने, इथे किंवा तिथे घराच्या उंबरठ्यावर उभे असतो आपण, जायचं नाही का बाहेर पडायचं हे कन्फ्युजन असतं. मग कधी कधी पडावं लागतं काही कारण असतं आणि मग आपण दुसऱ्या गुरुकडे शिकायला जातो आणि तेव्हा आपल्या लक्षात येतं की हे मिसिंग आहे. मला असं वाटतं गुरुचं कर्तव्य आहे की त्यांनी काय मिस केलंय हे हिणवून दाखवून, तुमच्याकडे काय कपॅसिटी आहे ते देऊन विद्यार्थ्याला पुढे न्या. त्यांनी काय चुकलाय किंवा कसं असतं माहितीये, कधी कधी मुलं ना चुकीचं नाचून दाखवतात. पण मला असं वाटतं की गडबड दोन्ही बाजूनी असू शकते, कदाचित विद्यार्थ्याला ते रिसीव्ह करता आलं नसेल असंही होऊ शकतं. त्यामुळे मी कधीच सांगत नाही की तुम्ही हे चुकीचं शिकलाय किंवा तू हे चुकीचं करतेस किंवा हे असं असलं पाहिजे. हे माझं शिकवण आहे, माझ्याकडे चक्रीचा प्रकार हा आहे, माझ्याकडे हस्तकरण्याचा प्रकार हा आहे आणि हे तुला शिकायचं आणि परीक्षा द्यायचं, संपला विषय.
1: पण मला
2: परत ती तिथे जाते की सुरुवात कडून झाली
1: खरं सांगायचं तर सुरुवातीला आम्ही खूप छान मित्र झालो, म्हणजे
2: शिकायच्या आधी.
1: हा शिकायच्याही
2: आधी
1: नाही, तेव्हा आता तर काही डोक्यात नव्हतं आमच्या. एक खूप छान घट्ट मैत्रीचं नातं, म्हणजे आम्हाला एकमेकांशिवाय चैन नाही पडायचं की आम्ही एकमेकांना छोट्या छोट्या गोष्टीतही मेसेज करायचो की अरे असं झालंय किंवा हा सडनली मला मेसेज करायचा, मधुरा अगं ती क्लासमध्ये ही मुलगी आहे ना ती खूप छान नाचते, तिला काहीतरी अजून एक्स्ट्रा आपण करू, म्हणजे असे संवाद आमचे. नॉट ॲट ऑल
2: तिला,
1: म्हणजे मला इतकं त्याचं कौतुक वाटायचं, म्हणजे अजूनही वाटतं आय एम
2: तुला लक्षात नाही का तिने मोराचेच कानातले घातलेत, म्हणजे तुला कळलं ती किती मयूरमय आहे. नाही तसं नाहीये, मी तुला सांगू का सुरुवातीला आम्ही चांगले मित्र का होतो, कारण आमची वेवलेंथ जुळली. आपण कोणाशी तरी खुलून बोलतोय म्हणजेच आपलं पटलेलं एकमेकांचं, अशी मैत्री आधी होती. मग ती शिकायला आली, शिकता शिकता विशारदपर्यंत तिने केलं शिक्षण आणि त्या विशारदच्या दरम्यान आमचं येणं जाणं घरी वाढलं. आणि तेव्हा कमी बोलतो आणि घरी तर लग्नासाठी पण म्हणत होते मयूर कधी करणार आणि हा तुम्हाला कंटाळलेला हा विषयाचा. आणि मग त्याच्यानंतर असं झालं की अरे आपण एवढं छान मित्र आहोत, आपल्याला एकमेकांशी संवाद साधता येतोय, आपल्याला मनातलं बोलता येतं, आपणच लग्न करून टाकूया. सगळं ऑल ऑफ द सडन हे कदाचित न पटण्यासारखं आहे पण हेच सत्य आहे. आणि आम्ही लिटरली 6 महिन्यात डिसिजन घेतलं आणि लग्न केलं, क्विक होतं ते. म्हणजे त्यांच्या घरातल्या ना पण पचेपर्यंत, माझ्या घरात ना पचेपर्यंत आम्ही लग्नाची तारीख ठरवली आणि लग्न केलं आणि ते पण गपचूप. आम्हाला मला तुला सांगू
1: म्हणजे
2: फॅमिली तसं गपचूप पळून मिळून नाही. मला मी ना खूप जरी बोलका वाटलो ना तरी ना मी खूप असा माझ्या इंट्रोवर्ड आहे आणि मला खूप गाव गोताळा आवडत नाही, मला असं खूप लोक आहेत, खूप मला कंटाळा येतो, मला गप्पा मारायचा तर कंटाळा येतो. आपण गप्पा मारू करायची, दोन तीन जण आहेत, मजा येते. पण तू म्हणशी एवढे सगळे लोक सोशल नाही आहे मी, तू कुठल्याच पार्टीला मला बघणार नाही, कुठल्याच प्रोग्राम्सना मला बघणार नाही. अनले पूर्वी आम्ही खूप जायचो, हल्ली मी प्रोग्राम्सना पण जात नाही, मी हल्ली कुठल्याही इव्हेंट्सना जात नाही. मला असं वाटतं तो जो वेळ मिळतो ना क्लास नंतरचा, माझं जगणं काय आहे, नृत्य, परफॉर्मन्स, रिहर्सल्स आणि क्लास, हे माझं आयुष्य आहे. आणि ह्याच्यात मला ज्याच्यात समाधान मिळेल तिथे माझं घर आहे, घरात माझी आई, माझी बायको आणि माझी पुतणी, ह्याच्यात माझं जग संपत. आणि मला असं वाटतं की त्याच्यानंतर, नृत्यानंतर जर काही मला वेळ घालवायचा आहे तर मी तो माझ्या फॅमिली बरोबर घालवतो. माझ्या आईला भेटशील ना तर ती माझ्यापेक्षा फनी आहे, ती खूपच गमतीशीर आहे. म्हणजे टीचर तू एक 5 मिनिटं गप्पा मारशील ना, तू म्हणजे मी तिलाच इंटरव्ह्यूला बोलवते, इतकं तिचं आहे. ती आज येणार होती पण तिला पुढे जायचं होतं एका मीटिंगला, तिच्या पण खूप काही काही कमिटमेंट्स असतात. पण ते सगळं बाकीच्या गोपिकांना वाटलं असेल पण हिला नाही कधी वाटलं.
1: सांगू का कुठल्याही नात्यात सगळ्यात महत्वाचा असतो तो ट्रस्ट. आणि
2: एक्झॅक्टली
1: खरं सांगू कदाचित ती मानसिक तयारी माझी ह्या 12 वर्षात झाली. मला खूप आनंद वाटतोय सांगताना की मी 12 वर्ष त्यांच्या गुरूंबद्दल सांगितलं, अशा गुरूंचे आशीर्वाद आणि सहवास लाभलेली व्यक्ती, म्हणजे मला अननोईंगली 4 गुरु आहेत असं मी म्हणू शकते. पण हा माझा गुरु आहे हे सांगताना मला अत्यंत अभिमान वाटतो. आणि त्याचं जसं गुरुप्रेम आहे तसं माझंही त्याच्यावरती गुरु म्हणून ए वन प्रेम अत्यंत. आणि तो मला मित्र म्हणून इतकाच आवडायचा आणि आज तो मला माझा नवरा माझा पती म्हणून इतकाच आवडतो.
2: तुला गंमत माहिती ही खूप कठीण गोष्ट आहे पण म्हणजे माझ्या दृष्टीने सुद्धा आणि हिच्या दृष्टीने सुद्धा ही जेव्हा क्लासमध्ये असते ना, म्हणजे एक तू कुठल्याही विद्यार्थिनीला पण विचारावा तेव्हा ती एक शिष्य म्हणूनच असते आणि मला ती दादा म्हणूनच आपणार. पण त्याच्या बाहेर मग माझी काही खैर नसते, जस्ट किडिंग. पण दोन्ही रिलेशन्स ती खूप सुंदर सांभाळते. मलाच प्रश्न पडतो ही कसं इतकं छान ती मॅनेज करू शकते, म्हणजे तिथे तुला असे जाणवणार पण नाही की ही माझी बायको आहे किंवा तिला कोणी बघून म्हणणार की हा तिचा नवरा आहे. पण ते सांभाळणं ही सगळ्यात मोठी कठीण गोष्ट आणि ती छान सांभाळते. म्हणजे अक्षरशः जेव्हा बाहेर आम्ही काही मीटिंगला जरी असू किंवा बोलत जरी असू तर ती जोडीने बसणारच नाही, ती तिकडे कुठेतरी बाहेर बसते. तिला सांगावं लागतं तू बस इथे काय, म्हणजे कधी कधी मला या गोष्टीचा त्रास पण होतो. एक्झॅक्टली तसं आहे.
1: मला असं वाटतं की प्रत्येक नात्याची एक जागा आहे आणि तिथे तुम्ही 100% तुम्ही प्रयत्न करते. ऑफकोर्स त्याचाही तू प्रयत्न डेफिनेट प्रयत्न म्हणण्यापेक्षा त्याच्याकडे ते नॅचरलीच आहे की प्रत्येक नात्याला तो इतकं जपतो, इतकं सुंदर त्याला गुंजारतो, वेळ देतो. म्हणजे माझं त्याचं नातं किंवा त्याचं आईंचं नातं किंवा त्याचं नुकूर जी पुतणी आहे त्यांचं नातं, आम्हाला तिघींनाही ॲट द सेम टाइम तो स्पेशल फील करायचो. असं आम्हाला कुठे नाही वाटत की हिला कशाला असं करतोय, हे कशाला करायला पाहिजे, असं आम्हाला तिघींच्याही नात आमच्या कधी येत नाही. म्हणजे त्या बाबतीत त्याला 1000 शंभर
2: नाही नेहमी करते. आणि मला असं वाटतं हे नॅचरल आहे, हा माझा स्वभाव नॅचरल आहे, हे काय मला असं काही करावं लागत नाही, ते सहज होतं. म्हणजे हिच्या घरी जायचं असेल तरी आईंना काय आवडतं, बाबांना काय आवडतं मला माहिती असतं, मग तसंच मी त्यांना तिकडे घेऊन जातो.
1: म्हणजे मी विसरते कधी कधी, पण तो म्हणतो अगं आईला हे आवडतं ना हे घेऊया. आता माझ्या एका मावस बहिणीला आऊल आवडतं, एवढं लक्षात होत. आता रिसेंटली तिच्या घरी पूजा होती, म्हणजे त्याने मला, मी कृष्णाचं काहीतरी नवीन असं ट्राय करते, त्याने मला मागे लागून नाही ना तू क्रोशाची तिला किचन करून दे आऊलची. शी वॉज लाईक तिच्या डोळ्यात पाणी आलं की ताई तू कसं म्हटलं हे इथे आहे माझ्या
2: मला आहे म्हणजे
1: छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या.
2: आज पण माझ्या बहिणीचा बर्थडे आहे तर मी अक्षरशः इथून आम्ही शॉपिंगला जाणार तिला काही ते घेऊन जाणार म्हणजे हे नॅचरल आहे. मला असं ते दिखावं तर माझ्यात नाहीच आहे. मी आहे तसा आहे. मी कलाकार चौकटीत असतो त्या स्टेजवर त्याच्यानंतर एक साधा माणूस असतो. एखादा घरातली व्यक्ती कशी असेल तसा मी आहे. त्यामुळे कलाकार म्हणून ते बाजूला ठेवून देतो. सेलिब्रिटी तुम्ही म्हणता मी कधीच नाही मला सेलिब्रिटी म्हणत. सेलिब्रिटी लोक म्हणतात पण मला असं वाटतं सेलिब्रिटी स्टेटस हे टी व्हीवर ठीक वाटतं का बाहेर घरी पण म्हणजे बाहेर नाहीच. म्हणजे माझे इतके मित्र आहे मैत्रिणी आहेत त्यांच्याबरोबर मी त्यांचा मित्र म्हणूनच असतो. त्याच्यात माझा कथकचा क किंवा नृत्याचा न पण दिसत नाही.

0: सेलिब्रिटी शो मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मी आहे आरजे तेजस्वी तुमच्यासोबत आणि आज आपण सेलिब्रिटी शोचा पार्ट टू करतो आहे मयूर वैद्य आणि मधुरा वैद्य यांच्यासोबत. तुमचं दोघांचंही मनपूर्वक स्वागत आणि समर स्पेशल शो करतोय कारण उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात त्याच्यामध्ये आपण जास्ती काय काय एक्सप्लोअर करायला बघतो आणि नृत्यासारखा प्रकार आपल्याला शिकायला मिळाला तर त्याचं किती छान ह्याच्यापेक्षा छान गोष्ट कुठली असूच शकत नाही कारण कला आपल्याला किती भरभरून देते. गायन असू दे, कथक असू दे किंवा नृत्य असू दे, तबला असू दे किंवा हस्तकला असू दे. तुम्ही मगाशी भरतकामाचा उल्लेख केला. कला म्हणजे नेहमी कला देण्याच्या स्वरूपात राहिली आहे घेण्याच्या ऐवजी. नक्कीच. आता तुमचे जे तुम्ही स्वतः आता एवढे वर्ष शिकल्यानंतर तुम्ही स्वतः काही प्रोजेक्ट केलेले आहेत, काही एक्सपेरिमेंट केलेले आहेत, त्याविषयी जाणून घ्यायचं आहे कारण अष्टनायिका पाहिल्यानंतर असं वाटलं की वा असा आपण असा दिव्य शो आपण पाहिलाच नाही आणि मेस्मरायझिंग आणि असं थक्क आश्चर्याची की म्हणजे अशी संमिश्र भावना असतात म्हणजे सगळ्या प्रेक्षकांच्या आणि हे संपूच नाही म्हणजे आपल्या थिएटरचा टाइम होऊन गेला होता तरी पण आपण थोडं पण केलं होतं पण असं हे पाहत राहावं आणि एका वेगळ्या काळात किंवा वेगळ्या झोन मध्ये आपण जातो आणि म्हणजे तर मगाशी मी म्हटलं असं स्वर्गाची अनुभूती तुम्ही देता की हे देवदेवतांच्या इथे कसं होत असेल किंवा स्वर्गात देवांच्या नृत्य सादर होतं ते आणि तुमचं तर नावच प्लॅटफॉर्मचं असं आहे की मयूर वैद्य टेम्पल आर्ट म्हणजे किती छान. मी अप्सरा कशा नाचत असते
1: खरंच तू आत्ता जे म्हणालीस ना हे बघ कसं आहे ना पूर्वी याचं मयूर वैद्य डान्स अकॅडमी होतं ना त्याच्या आधी नृत्य मयूर होतं. मला ना सतत प्रयोग करायला आवडतात त्या म्हणजे अकॅडमीच्या नावात सुद्धा मी प्रयोग केले पण एका पॉइंटला येऊन मी थांबलो की मला असं वाटलं आपण कमर्शियल तर असणारच कारण माझं ब्रेड अँड बटर हे आहे का मी फक्त नाचतो आणि मग नाचण्याच्या पलीकडे मी शिकवतो मग ते एक ब्रेड बटरच झालं जसं बघायला गेलं तर. मग त्याचं एक छान नाव म्हणून ती नावं ठेवली पण नंतर लक्षात आलं की आपण कमर्शियल पेक्षा जास्त गोष्टी देतोय आपण जास्त भावनिक दृष्ट्या मुलांना शिक्षण देतोय याच्यात. गुरु शिष्य परंपरा आता काही नाही राहिलेली आहे. जे कोणी करत असेल त्यांना खूप मोठं म्हणजे माझे मोठा नमस्कार आहे त्यांना की त्यांनी सांभाळली आहे पण मुंबईत हे आता शक्य नाही आहे. प्रत्येक जण कॉलेज शाळा करून क्लासला येणारे आहेत एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी म्हणून करणारे आहेत आणि ही एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी त्यांना करिअरमध्ये भाग पाडण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे मला असं वाटलं ह्याचा सगळ्याचा सारांश विचार करून की आपल्या नृत्यालयाचं नाव मयूर वैद्य आर्ट टेम्पल असलं पाहिजे. हे मंदिरासारखे कारण मी स्वतः पूजा करतो आणि मी ती पूजा करायला पण लावतो विद्यार्थ्यांना. आज मयूर वैद्य आर्ट टेम्पलमध्ये असंख्य विद्यार्थी विशारद अलंकार झालेले आहेत, मास्टर्स झालेत. मधुरा पण माझ्याकडनं विशारद अलंकार झालेली आहे, मास्टर्स केलेले आहे तिने. त्याच्यामुळे मला हे सांगायला खूप अभिमान वाटतो आणि माझ्याकडे जे आता टीचर्स आहेत त्या पण मयूर वैद्य आर्ट टेम्पलमध्ये शिकलेल्याच टीचर्स आहेत. जसं आता मेन टीच आमच्याकडे हर्षाली म्हात्रे, भूमी नागदा आहे, तसं युक्त आहे, अनन्या आहे, प्रांजली आहेत. यांचं मला कौतुक का वाटतं सांगायला. आज ते अलंकार विशारदला आहेत पण ते क्लास पण इतके सक्षम चालवत आहेत की मला असा आनंद वाटतो की आपल्या मागे आपण एक फळी निर्माण केली शिकवण्याची. आणि माझा अटेंडन्स हा क्लासमध्ये 90% असतो, 100 म्हणू शकत नाही मी कारण माझे ते 10% इव्हेंट्स, माझे प्रोग्राम्स, माझे शूटिंग्स, माझे आणि असं तुम्ही बोलत मला मग त्याच्यात सगळं माझा 10% वेळ जात नाही पण तो पण मी आनंदातच घालवतो. मग 90% माझा अटेंडन्स क्लासमध्ये असतो. याच्यात सुद्धा मुलींच्या ज्या परीक्षा होतात तेव्हा आम्ही त्यांना खास घरी 8-8 दिवस घरी बोलावून राहून त्यांना एक वेगळ्या पद्धतीचं शिक्षण देतो जेणेकरून मुलांमध्ये तो एक कलाकार म्हणून घडण्याचा कॉन्फिडन्स यावा. या लेव्हलला आम्ही काम करतो आहोत म्हणून आज आपल्या अकॅडमीला 2025 25 वर्ष पूर्ण झाली आणि हा प्रवास असहज गेला. मला कुठे परत सांगतो स्ट्रगल वाटत नाही. फारच लोकांना वाटतं काय स्ट्रगल केलं, मी नाही केलं. मला असं वाटतं जे आपण आनंदात करतो तो स्ट्रगल नसतं, हे आपल्या अंगवळणी असतं. जेवताना स्ट्रगल म्हणतो का? नाही, कारण हे अंगवळणी आहे. तसं नृत्य शिकवणं आता माझ्या अंगवळणी आहे. तर हा 25 वर्षाचा जो स्पॅन आहे मी खूप आनंदात घालवला आणि मला सांगायला आवडेल की मधुराचं पण आता हे मला वाटतं 5वं वर्ष चालू आहे चौथं वर्ष स्वरमधुरा म्युझिक अकॅडमी म्हणून ती स्वतः चालवते, कारण ती स्वतः उत्तम गायिका आहे. माझे असंख्य प्रोजेक्ट ती गाते. त्याच्यानंतर म्हणजे घर की खेती सारखं नाही, पण तिला अक्षरशः मी अगदी तिलाही विचारतो की तू गाशील का आपल्यासाठी, मग ती हो म्हणते, मग आम्ही रेकॉर्डिंग करतो. इतकं आमच्या घरात सुद्धा ते आहे. आणि मी कुठलाही कोणालाही आजपर्यंत ऑर्डर केलेली नाही की हे करायचंय, मुलांना सुद्धा नाही, करशील का, कारण प्रत्येकाला रिस्पेक्ट फार इम्पॉर्टंट आहे. तसं हिने स्वरमधुरा म्हणून तिची गाण्याची अकॅडमी आहे, त्याचे छान विद्यार्थी शिकतायत तिचे. आणि उपशास्त्रीय शास्त्रीय ह्या दोन शैली ती त्या क्लासमध्ये शिकवते, त्यामुळे तोही मग एक आनंद मिळतो की ते पण विद्यार्थी आमच्या क्लासमध्ये घडत असतात. तर ते मला असं नेहमी वाटायचं की अकॅडमी नृत्य गायन वादनानी अशी भरून निघाली पाहिजे. ते माझं स्वप्न आहे, गुरुकुल करण्याचं स्वप्न आहे. ते या सगळ्याच्या स्वप्नांची वाटचाल आहे आमची. तर मला असं वाटतं की गुरु म्हणून जेव्हा आपण एक टॅग आपल्याला लागतो तेव्हा आपली जबाबदारी वाढते शिकवण्याची. आता हे शिकवता शिकवता प्रोडक्शन्स करायचे आहेत, तर मला नेहमी मुलांचं एखादं काही मी कोरिओग्राफ करत त्याच्यातनं एखादी थीम सुचते आणि त्याला मी डेव्हलप करतो. त्याच्यातनंच माझे दोन अतिशय सुंदर प्रोजेक्ट आले, ते म्हणजे दशावतार आणि अष्टनायिका. कारण हे दोन्ही विषय मी शिकत असताना माझ्या परीक्षेला मला एवढे फॅसिनेटिव्ह भेटले, ह्याच्यावर आपण काहीतरी केलं पाहिजे केलं पाहिजे. मग मुलांना शिकवताना नायिका की अरे ही नायिका किती छान हिने केली, मग ही ह्याच्यात आपण काय डेव्हलप करू शकतो, असं करत करत माझी ती गुरुदक्षिणा म्हणून मी अष्टनायिका खरं तर सुरू केलेलं माझ्या गुरूंना अशा ताई जोगळेकरांना ती गुरुदक्षिणा म्हणून मी ती दिलेली खूप वर्षापूर्वी. त्याच्यानंतर त्याचे आम्ही 5-6 प्रयोग केले भारतभर. मग त्याचे चेन्नई, बँगलोर, मुंबईत 2 केले. अतिशय प्रतिष्ठित आपलं एक हरिदास संगीत संमेलनात मी ते परफॉर्म केली नायिका. आय एम द ओनली वन ज्यांनी ग्रुप घेऊन प्रेझेंटेशन केलं त्या ह्याच्यानं, तर सोलो डुएट परफॉर्मन्सेस होता. तर ते सगळं केलं आणि मग ब्रेक पडला, कारण मग माझं चित्रपट नाटक हे सगळं सुरू झाल्यामुळे त्याच्यात तो थोडा खंड पडला. पण त्याच्यानंतर मला पुन्हा वाटलं की बाहेर आलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मला नायिका मिळाली एक माझ्या आयुष्यातली, तीच अष्टनायिकामध्ये पण सुंदर जाऊ शकते आणि मी स्वतः नायक असून त्याच्या नायिका प्रेझेंट करतो आर्ट, तर ती माझ्यासाठी पण चॅलेंजिंग आहे. आणि अशा तऱ्हेने अष्टनायिका प्रोजेक्ट करण्याचं ठरवलं. तेव्हाचा अष्टनायिका आणि आत्ताच्या अष्टनायिका जमीन आसमानाचा फरक आहे. कारण जेव्हा मी पुन्हा या करायच्या म्हटलं तेव्हा मला असं वाटलं की ह्या अष्टनायिका हा कोणी न ऐकलेल्या पाहिजेत मला. असं का? तर कदाचित मी आज एखादी खंडिता घेऊया. खंडिता म्हणजे नवऱ्या तिचा जो प्रियकर म्हणा किंवा नवराच म्हणा जो परस्त्रीकडे जाऊन आलेला आहे, त्याच्यामुळे ती खंडित झाली. तर आपल्याकडे बरेच त्याच्यापैकी आम्ही अगदी आम्ही शिकल्यापासून आता मी गाडीत पण गुणगुणत होतो काहे को मेरे घर आहे. तर ही सगळेच नाचतात, मग माझं वैशिष्ट्य करायला. म्हणून एक प्रख्यात पखावज वादक आहेत, मृदंगाचार्य म्हणतात त्यांना, पंडित रामदास जी शर्मा, जे गोपीजींबरोबर पखावज वाजवायचे, सितारा देवींबरोबर पखावज वाजवायचं असे हे. आणि त्यांची कन्या म्हणजे डॉक्टर पूनम व्यास, प्रतिष्ठित कथक नर्तिका आणि नृत्यांगना आणि परफॉर्मर, ज्यांनी ह्या 8 नायिका फ्रेश माझ्यासाठी लिहिल्या. आणि त्या कवयित्री आहेत, अतिशय सुंदर काव्य साहित्य त्यांच्याकडे आहे. तर त्यांनी ह्या 8 नायिका दिल्या आणि ह्या 8 नायिकांना मी स्वतः चाली देऊन त्याचं संगीत बनवलं आणि ते लोकांना आवडलं हे माझ्यासाठी खूप. आणि तू पाहिले ते एक्झॅक्टली, तर ते लोकांना म्हणजे मला त्याची धाकधूक होती. नाच ठीक आहे ग, नाच आवडू शकतो, संगीताचं काय, पण ते लोकांना आवडलं, प्रचंड आवडलं. बरं, आता काय झालं, ह्या नायिका ज्यांना माहिती आहे त्यांना कळल्या की या 8 नायिकांच्या अवस्थेप्रमाणे याची नृत्य आहेत आणि जी मी परफॉर्म केली. पण हे सामान्य ऑडियन्सला कसं कळणार? कारण माझा नेहमी प्रयोग हा असतो की माझं कुठलंही प्रोडक्शन हे जसं क्लासला आवडतं तसं मासला आवडलं पाहिजे, जसं तज्ञ आहे त्याच्यातले त्यांना जर आवडतंय तसं माझ्या साधारण ऑडियन्सला, एखादी आजी जरी आली किंवा एखादाच लहान मुलगा जरी आला तरी ते एंटरटेनिंग वाटलं पाहिजे. आणि त्याच्याच तोच थॉट ठेवून मी यांना चित्रपटाच्या गीतांची साथ दिली. मग असं ठरवलं की शास्त्रीय मी करणार आणि ज्या चित्रपटातली गाणी आहेत की ती नायिका चित्रपटात ना कशी दिसते ती मधुरा परफॉर्म करेल. आणि अशा पद्धतीने अष्टनायिका तयार झाल्या. आणि याचा उलटा प्रवास कसा आहे की या 8 नायिका झाल्यावर मी कथकचं प्रेझेंटेशन करतो की प्युअर कथक काय आहे. आणि मग माझे ते तोडे तुकडे पर्ण नाचतो, मग ते जुगलबंदी असं ते सगळं तू बघितलंच आहेस ते सगळं. तर अशा पद्धतीने तो थॉट असतो. सेम मी दशावतार, दशावतार पण मी असं क्लासमध्ये होतो आणि चल ग मत्स्य अवतार करून दाखव, मग आमचे जयदेवांचे श्लोक वगैरे आम्ही सगळे ते परफॉर्म करतो. म्हटलं ह्याला आपण जरा कलरफुल बनवूया. आणि मग मी तेच 10 अवतार शॉर्ट अँड स्वीट मध्ये परफॉर्म करायचं ठरलं. आणि 45 मिनिटचा जवळ 1 आवरचा ते प्रोडक्शन झालं. दशावतार त्याचे 10 अवतार आहेत जे मी प्रेझेंट करतो आणि श्लोक आहेत, तर ते ऐकायला पाहायला खूप मेस्मरायझिंग वाटतात. तर अशा पद्धतीने दशावताराचा आम्ही कार्यक्रम केला. आता पुन्हा तो आम्ही आणतो आहोत. आता मला असं वाटतं त्याच्या आधी तू पोचली असशील तिकडे आणि मला आवडेल तसं, तू आलीस तर नक्कीच आवडेल. पण आता त्याची तयारी सध्या चालू आहे, तर दशावतार आम्ही लवकर घेऊन येतो आहोत आणि अष्टनायिका पण लवकर येतोय. काय माहितीये एवढा तामझाम आहे ना, सगळ्यांना तो शो घेण्यासाठी थोडी इच्छा पण झाली पाहिजे. जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत ती इच्छा नाही. जेव्हा बघतात तेव्हा ते लोकांना वाटतं की हे आपल्याकडे झालं पाहिजे. असं ते आहे. तर आता शोज हे चालू आहे आमचं.
0: आणि कथक म्हटलं की कृष्ण राधा किंवा दुर्गा हे कॉमन असतात, त्यामध्ये हे काहीतरी वेगळं आहे. आणि आपल्या शास्त्रीय संगीतात मेघ मल्हार, मी आखी मल्हार, तो मल्हारावर आधारित पण तुमचं काहीतरी.
1: हो अगदी, मेघ मल्हार
2: शो मला सांगायला आवडेल.
1: म्हणजे हिला किती पण अभ्यास केलाय मी छान.
2: मला नक्कीच सांगायला आवडेल की तो माझा पहिला शो होता ह्याच्याकडे शिकायला सुरुवात केल्यापासून. म्हणजे मी जून मध्ये सुरू केलं आणि जुलैत शो होता.
0: अच्छा.
2: पण म्हणतात ना की कॉन्फिडन्स वाढवणं कसं त्याच्याकडे छान आहे, की मला असं वाटत होतं की मला नाही अजून कथ्थक म्हटलं काहीच नाही कळलंय. मी शिकले खरी पण मला नाही येते, मला ही गोष्ट माहित नाही, मला ती गोष्ट माहित नाही. पण ह्या पहिल्याच शो मध्ये त्याने मला दोन मेन कॅरेक्टर्स दिली होती. एक होळीमध्ये राधाचं कॅरेक्टर होतं आणि दुसरं एक कंटेम्पररी होतं, कथ्थक आणि कंटेम्पररी असं मिक्स, पण तो डुएट होता. माझ्याबरोबर रचित म्हणून एक मुलगा होता, त्याच्याबरोबर मी केलं होतं. आणि हे दोन ऍक्च्युली बघायला गेलं तसे मेन कॅरेक्टरचे डान्सेस त्याने मला दिले. आणि शिकवताना किंवा मी प्रॅक्टिस करताना कुठेही त्याने मला हे फील नाही करवलं की तुला नाही येते. पण ते झाल्यानंतर जो माझा कॉन्फिडन्स लेवल वाढला तो आजपर्यंत आहे. आणि ह्याचं क्रेडिट कम्प्लीट ह्याला जातं.
1: तू मेघ मल्हार जे म्हणालीस ना, ते नेहरू सेंटरचं प्रोजेक्ट होतं. तेव्हा काझी डिरेक्टर, आज ते आपल्यात नाही आहेत, खूप खंत आहे. पण काझींनी मला बोलवलं एकदा आणि सांगितलं, मैं मुझे ना कुछ बड़ा और ना कुछ अलग करना है.
0: अच्छा.
1: और मेरा कॉन्सेप्ट है, त्यांचा कॉन्सेप्ट होता. म्हटलं क्या कॉन्सेप्ट है, पूरा हम मेघ मल्हार करेंगे, सीजन्स भी बदलेंगे, पर सीजन्स बदलेंगे पर शब्द नहीं होंगे.
0: अच्छा.
1: सिर्फ संगीत के ऊपर करेंगे. तर मी त्यांना म्हटलं अच्छा ऐकून, मी खूप चांगला लिसनर आहे, मी ऐकून घेतलं. म्हटलं ठीक आहे, तो ऐसा कुछ करो की वो दिखाई दे लाइव म्युझिशियन्स के साथ. अरे अरे लाईव्ह, बरं लाईव्ह म्हणजे मग मी त्यांना दिली ना लिस्ट. मी म्हटलं अगर लाईव्ह करणार तो वो रंग भी दिखण्याचे म्युझिक मे बी. तेव्हा तबला, पखावत, सितार, हार्मोनियम, ठीक आहे, मी सरोद घेतलं, मी संतूर घेतलं, मी ढोलक घेतलं, साईड रिदम घेतला, सिंथसायझर घेतला, अशी टीम अखंड दोन बाजूला म्युझिशियन्स. आणि त्यांना मी एकटा कंडक्ट करत होतो. राधा म्हणजे म्युझिक डिरेक्टर तिकडे होतेच, पण ते कंडक्ट मी करत होतो की कुठे काय चेंज होणार. आणि ते अखंड कथकचं प्रेझेंटेशन. आणि ऋतू बदलतात, होळी येते, होळी सुद्धा फक्त होळी हे हा शब्द आणि सगळं म्युझिक,
2: सगळा अभिनय होता त्याच्यावरती. त्यामुळे ते इतकं अमेझिंग तो एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप.
1: त्याच्यात हिला राधा करण्याचं कारण म्हणजे ही दिसायला खूपच छान म्हणजे छान दिसत होती. तर मी म्हटलं हीच राधा. पण म्हणून मी कृष्ण नाही झालो, कृष्ण मी दुसऱ्या मुलाला केलं. पण तो ऍक्ट होता, मी नाही कृष्ण दिसणार छान हे मला माहिती होतं. पण तो मुलगा सुंदर दिसेल म्हणून राधा कृष्णाचं ते करून मी ते सुरुवात केली. आणि मग त्याच्यानंतर तो कंटेम्पररी मोडवर नेऊन सोडला. असं त्याचं ते म्हणजे काय म्हणतो की जेवढं कथक प्रिय लोक आहेत किंवा शास्त्रीय म्हणूया आपण, शास्त्रीय आवडणारी लोक आहेत, त्यांना घेऊन मी सरकलो पुढे पुढे. मग माझ्या वाटते माझे कंटेम्पररी डान्सर्स विद्यार्थी असं म्हणू शकतो ज्यांना ह्याची आवड आहे ते पण ह्याला जोडले गेले. आणि पाहायला गेला कार्यक्रम तर असं कम्प्लीट वेगवेगळ्या शैलीत ना फिरून पुन्हा तो कथकवर लँड होतो. असं ते मेघ मल्हारचं कंपोजिशन आहे आणि प्रत्येक ऑडियन्स ते एन्जॉय.
0: आणि मी कथकच्या म्हटलं की तुझ्या कथकच खूप सुंदर दिसतं. म्हणजे आपण भारतात राहतो तर बरेच आर्ट फॉर्म्स आहेत. तो पण मला प्रश्न विचारायचा होता की कथक म्हणजे भरतनाट्यम आहे, कुचीपुडी आहे, ओडिसी आहे, पण कथकच तुम्हाला का अभि म्हणजे तुमचा आवाजच असेल की नाही मला कथकच करायचं?
1: खरं सांगू असं काही नाही. म्हणजे त्या बाबतीत मी म्हटलं ना आम्ही अनाडीच होतो. मला मावशी मिळाल्या म्हणून कथक मिळालं. मावशी म्हणजे आशाताई जोगळेकर त्या मिळाल्या.
0: कुठलाही मला वाटतं आर्ट फॉर्म तुमच्यावर सुंदरच दिसला.
1: कदाचित कारण मला सगळे फॉर्म आवडतात, मला प्रचंड आवडतात. एकदा मी दीपक मुजुमदारांकडे जाऊन मी त्यांना नारळ पण ठेवून आलेलो मला भरतनाट्यम शिकवा. पण आता त्यांची इच्छा नव्हती की काय माहिती नाही, पण ते काही पुढे सरकलं नाही. पण माझी अजूनही इच्छा आहे. किंवा मी सुजाता महापात्र आहेत त्यांच्याकडनं मी ओडिसीचं वर्कशॉप अटेंड केलेलं. त्यामुळे मला शैली शिकायला खूप आवडतं, मला सगळ्या स्टाईल आवडतात आणि एस्पेशली भरतनाट्यम. आणि जसे दीपक मुजुमदार आहेत किंवा वैभव आरेकर आहेत किंवा संध्या पुरेशा आहेत, यांचं नृत्य बघून असं एक एनर्जी मिळते मला. म्हणजे खूप छान वाटतं, मला खूप छान वाटतं. आणि मला असं वाटतं की जेवढ्या शास्त्रीय शैली आहेत ना तेवढी जन्म मला नक्कीच मिळवतात ना. तेवढी प्रत्येक जन्मात एक शैली मी नाचीन.
0: परत एक पटकन छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपल्या आपल्या संवाद आपल्या गप्पा अशा सुरू ठेवूया. प्रेक्षक हो सेलिब्रिटी शो समर स्पेशल पार्ट 2 मध्ये आज आपण मयूर वैद्य आणि मधुर वैद्य यांच्याशी संवाद साधतोय. तुम्ही पाहत राहा.
3: हाय, कितना खूबसूरत है.
4: वाकई कितना खूबसूरत है.

0: अर्थातच म्हणजे मी जसं म्हटलं अष्टनायिका पाहिल्यावर एवढा तो मोठा कॅनव्हास आहे आणि आश्चर्यचकित धक्कादायक आणि बऱ्याच भावना म्हणजे नवरसच त्यात प्रेक्षकांचे नवरस त्यामध्ये होतात. कधी प्रेक्षक रडतात, कधी आश्चर्यचकित होतात, भावविभोर होतात. तर असे सगळे भावना आहेत. पण म्हणजे त्यातलं म्युझिक पार्टही चांगला आहे. तुमचं नृत्य तर काय बोलायलाच नको त्याबद्दल. असे सगळे आणि कॉस्ट्युम्स, ज्वेलरी हे सिंक्रोन आणि त्याच्या मग एवढा अभ्यास आहे, एवढा स्टडी आहे की ते खरंच कौतुक करावं तेवढं थोडं आहे. तर ह्याचं सगळं मॅनेजमेंट किंवा ते सगळं सगळ्यांना घेऊन तयार करणं, ह्याच्या मागे सुद्धा एक वेगळा अभ्यास आणि वेगळा दृष्टिकोन आहे. त्याविषयी जाणून घ्यायचं, कारण त्या गाण्याला हा कॉस्ट्युम, ही ज्वेलरी तिकडे मी घेऊन जाते. तुम्ही थोडंसं सादर करून दाखवलं तर.
1: किती तो सुंदर प्रश्न विचारते ग. मला असं वाटतं आठवडाभर एपिसोड दाखवायला लागतील. कॉस्ट्युम जे म्हणालीस तर खरंच आहे, कारण नायिकाच्या अवस्थेप्रमाणे रंग आहेत. प्रयत्न केला आम्ही त्या शेड्समध्ये जायचा आणि हिनी पण तो प्रयत्न केला की त्या शेड्समध्ये राहण्याचा. आणि त्याच्यामुळे ते कॉस्ट्युम मीच डिझाईन करतो, ज्वेलरी काय असेल मी डिझाईन करतो की कशी कुठल्या ह्याला बिंदी कशी असेल, त्याचा कंबरपट्टा कसा असेल, त्याचा दुपट्टा कसा असेल, त्याचा घागरा कसा असेल, ह्या सगळ्याचा विचार केला जातो. आणि तसंच जसं समोरची जर मेन कॅरेक्टर आहे तर मग बॅकग्राऊंडलाच मुली काय घालून असतील आणि त्याही तेवढ्याच सुंदर दिसल्या पाहिजेत. की असं नाही की बॅकग्राऊंड आहे म्हणून आपण थोडंसं दुर्लक्ष केलं असं नाही, त्याही त्या सुंदर दिसल्या पाहिजे. असं करून ते सगळं अष्टनायिका डिझाईन केलं माझे कॉस्ट्युम. आणि मला कॉस्ट्युम मध्ये एक व्हिडिओ पण टाकलाय. मला साधारण 1.5 मिनिटं लागतो कॉस्ट्युम चेंज करायला. मी 1.5 मिनिटात कॉस्ट्युम करतो. त्यामुळे हे आम्हाला आवड आहे, हे करण्याची आवड आहे, कपडे घालण्याची आवड आहे, सजण्याची आवड आहे आणि तेवढाच प्रोग्राम झाला काढण्याची. मग कॅज्युअल्स मला आवडतं, ते जे काही ते रंग म्हणतात. आणि तू असं सादर करण्याचं म्हटलं, जसं मगाशी तूच विषय काढला मेघमल्हार, तर त्याच्यात एक सिच्युएशन आलेली की आता पाऊस येणार आहे आणि त्याच्यावरती मला काही मिळत नव्हतं कविता किंवा काही लिहिलेलं काव्य. मग मी बसून विचार केला काय करू काय करू. तर माझी एक मैत्रीण आहे मनीषाजी, तिला मी फोन केला. मनीषा मला मिळत नाही का, तिचं वाचन वगैरे फार सुंदर आहे, मला मिळत नाही तसं. तर ती मला सहज म्हणाली विचार कर आणि लिहायचा प्रयत्न कर. म्हटलं चल माझं वाचन एवढं नाही आहे की मी लिहू शकेन. तर ती म्हणाली तू विचार तर कर. आणि खरंच म्हणजे तिच्या ताकदीने म्हणा विचारांच्या किंवा माझ्यावर असलेला कॉन्फिडन्स, मी लिहायला घेतली आणि 1 शॉट मध्ये मी लिहून टाकली होती. त्याचं मी सादरीकरण करीन. नाही गवडा नाही, हे काम चलाऊ म्हणा आहे माझा की मला आता तिथे गरज आहे, तिथे मी माझा वापर कसा करू शकेन एवढंच.
2: अगदीच अगदीच. मी हे परफॉर्म करून झाल्यावर मला संगीत तू जे देतो त्याच्याबद्दल बोलायची इच्छा आहे, मी नक्की शेअर करीन.
1: मी म्हणतो थोडस इथे बघून बोलावं लागतंय एवढं पाठ नाही माझं. घनन घनन घन बादल आए, आए तो आए कारे आए, तन मन सुख है नाच नचा, बिजली भी वह शोर मचाए, ता थुड़ंग तड़ तड़ तड़क तड़क तक थर दमके, चमक चमक चमके, चमक चमक चमके, चमक चमक चम गगन आकाश, गगन भूमि मानो एक प्रेमी, प्रेम मिलन की आस लगावे, देख यह दृश्य खिल जावे, मन मयूर रोमांचित भय. मी स्वतः रोमांचित झालं हे सगळं बघून. मन मयूर रोमांचित भय, वृक्ष सभी शाखा सुलझाए, मानो गगन से आलिंगन पावे, पक्षी सभी बन बन झूमे है, नील मोर चुपके आए, तकछुम तकछुम तक तक तकछुम, तकछुम मछुम मता, तकछुम मछुम मता, तकछुम मछुम मता, थुड़ंग ता थुड़ झिझकिट ता थुड़ंग ता थुड़ झिझकिट घिनक धड़ान तड़ान धाकड़ा तिट दा, घिनड़ान तड़ान धाकड़ा तिट दा, घिनड़ान तड़ान धाकड़ा तिट था, दौड़ दौड़ ही रन भी आए, छल छलांग वह खूब लगाए, स्थिर अधीर सब गगन को देख, बूंद गिरन की आशा चल गए, झूम झुलावत जोर जो झक झोर जो, सन नन सुलझ उलझ कर वायु राजा आवे, अकेले नहीं सात मल्हार लाय अकेली नाही सात मल्हार लाय अकेली नाही सात मल्हार राय धा अशी ती कविता मी केली. महाराजांना पण ही खूप आवडली कविता. त्यांना मी ऐकून दाखवलेली. माझ्या बर्थडेच्याच दिवशी आम्ही चेन्नईला प्रोग्रामला गेलेलो. त्यांच्याच त्यांनीच इन्व्हाइट केलेलं. आणि तिथे मग रात्री बसून मी त्यांना म्हटलं महाराजी एक कोशिश की आहे. तर त्यांना खूप आवडली कविता. आणि बहुत सुंदर की आहे उसको तुम नाचो.
0: समर स्पेशल मध्ये पाऊस पडला.
1: मधुरा जास्त छान सुरांना सांगू शकते आपल्याचं नटराज स्तुतीबद्दल.
2: हा असंच झालं की आमद आमचा यावेळेस जो होता तो 25 वर्ष कम्प्लीट. आणि त्याची खूप इच्छा होती की ह्या 25 काहीतरी स्पेशल असायला हवं. तर आपण नटराज स्तुती करूया. आणि असं झालं की आम्ही खूप शोधत होतो पण काही काव्य मिळत नव्हतं. आणि मग असंच काहीतरी एक वेगळं मी गात होते. आतमध्ये रेकॉर्डिंग चालू होतं आणि हा बसला होता बाहेर. म्हटलं काहीतरी बनतंय हे मला कळलं. हा मी बाहेर आले म्हणाला बघा जरा मी हे जरा म्हणून दाखवतो बघ छान वाटतंय का म्हणजे सगळं आहे ना व्यवस्थित. म्हणून दाखव म्हटलं अरे छान आहे रे काय आहे. तर ती बनली नटराज स्तुती. आणि त्याची एक बेसिक चाल त्याने त्याच्या मनात होतीच ती त्याने त्या गायकाकडून गाऊन घेतली आणि त्याने पण हेल्प केली ऑफकोर्स त्या सगळ्या याच्यामध्ये. तर त्याच्या दोन ओळी मला ऐकायची
1: आहे.
2: सिद्धेश जाधव म्हणून आहे
1: खूप चांगला आर्टिस्ट आहे आणि इतकं सुंदर गातो ना तो आणि मजा येतो आनंद आहे. तुम्ही त्याला एकच शब्द आहे की तू आनंद आहेस त्याच्याशी बोलताना खूप छान वाटत. त्यांनी नटराज स्तुती गायली अप्रतिम गायली
2: गोड मुलगा.

0: असं ते
1: असं
2: ओके. आणि आता आम्ही नवीन एक चतुरंग बांधलेला आहे, ती रिलीज होईल आता लवकर. काही वेगळं करायचं होतं आणि मग माझी एक आमची तबला आर्टिस्ट आहे उन्मेषा, तर उन्मेषाने सांगितलं की आपण दादा एक काहीतरी वेगळं करूया, चतुरंग माझ्या डोक्यात आहे. म्हटलं आहे का तुझ्याकडे? नाही. म्हटलं ठीक आहे, म्हटलं जरा मला वेळ दे. आणि कास रविवारी बसून मी चतुरंग बांधलं ते. आणि तन्वी गोरे म्हणून अतिशय सुंदर गायिका जी अष्टनायिकेत पण गायला होती, तिनी हे गायलंय आणि उन्मेषाने त्याच्या तबल्याची साथ दिली आहे सुंदर. आणि मी म्युझिक केलंय, शब्द आणि म्युझिक माझंच आहे, तर ते आता लवकर रिलीज होईल.
1: म्हणजे अक्षरशः तिचा फोन ठेवला आणि हा मला म्हणाला, ह्याचं एक वैशिष्ट्य मला सांगावं असं वाटतं इकडे, म्हणजे मी आता क्लासिकल ट्रेंड आहे तर मला ह्याचं खूप नेहमी आश्चर्य वाटतं ह्या गोष्टीचं. तो म्हणतो की मला ना एखाद्या रागाची सुरावट ऐकव, त्याचं स्वरमंडल किंवा असं लावून ठेवलं, त्या रागात त्याचं कॉम्पोजिशन तयार होतं. म्हणजे इतकी वर्ष रियाज करूनही कधी कधी आमचा सूर घसरू शकतो, पण हा इतका त्या छान सुरात राहतो. म्हणजे ऑफकोर्स त्याला आम्ही
0: संगीत किंवा नृत्य जपतो
1: अगदी, म्हणजे
2: माझ्या गुरुंचीच कृपा आहे. सत्तर मावशींना गाताना ऐकलंय, सत्तर महाराजजींना गाताना ऐकलंय,
1: त्याचं क्रेडिट
2: सगळं कानावर इतकं सुंदर पडल्याने. आणि त्यावेळेस आम्ही इतके सुंदर प्रोग्राम्स ऐकायचो. मला वाटतं हे सगळ्यांची कृपा आहे, आवड असल्यामुळे मी ते ऐकत होतो आणि ऐकत असल्यामुळे कुठून तरी ते बाहेर पडतं, तो हा प्रकार असं मला वाटतं. त्यामुळे माझं क्रेडिट नाही आहे, हे काहीतरी निर्माण होतो, ईश्वर तयार करतो. जसं मला माझ्या मावशी म्हणालेल्या, मयूर तू तुझा जन्म हा फक्त नृत्यासाठी झाला हे विसरू नकोस, तुला काहीतरी देण्यासाठी देवानी पाठवलंय. आणि मावशी कोणाला बोलत नाही आणि कोणालाच म्हणाल्या नाहीये, हे मला 100% हे माझ्याशी बोलल्यात. किंवा अर्चनाताई म्हणते की नृत्य दिग्दर्शन की मयूर तुझा विचारांचा धरा झरा हा कुठून पाझरतो ना हे कळत नाही, म्हणून तू झऱ्यासारखा आहे. ते मला असं वाटतं हे गुरुंनी आपल्याला पारखणं, याच्यामुळे मला असं वाटतं आपण छान काम करू शकतो. आणि संगीत हे होतं. आणि मी खरं सांगू करताना मी हम बोलेसो कायदा नाहीये, मी हिला प्रत्येक वेळेला विचारतो ही ट्यून अशी अशी आहे, चतुरंगची ट्यून अशी अशी आहे, जाते का हा हे असतं. मग ती म्हणते हो हो. मग आता ती तन्वी आल्यानंतर तन्वीला मी घरी बोलवून, तन्वी बघा आवडलं नाही तर स्पष्ट सांगा, नाही कारण मी लोकांना फसवू नाही शकत किंवा माझं छान आहे हा ऐका हे नाही करू शकत. तुम्हाला सांग की इथे नाही बसत आहे, कुठे कुठे हे जात आहे की हे आपल्याला इथे आवर्त घेतलं पाहिजे हे सांग. मग तिने पण अगदी प्रामाणिक, आणि तिच्यावर विश्वास आहे, मला एक विशेष विश्वास आहे, तर ती अगदी प्रामाणिक सांगते आणि ती स्पष्टपणे की दादा हे नको माहिती आहे, मग नाही असं. त्यामुळे विश्वासू लोक आहेत.
0: पादकांचा मिलाप खूप छान झालेला आहे प्रत्येक कार्यक्रमात. आता आपण भारत म्हणतो अध्यात्माचं आयुर्वेदाचं आहे आणि तसंच कथकचं सुद्धा आहे किंवा सगळ्या नृत्य प्रकारांचं आहे. तुम्हाला भारतात परफॉर्म करताना सगळ्या ह्या संमेलनांमध्ये किंवा संगीत महोत्सवांमध्ये कसं वाटतं आणि परदेशात कसं वाटतं? कारण परदेशात सुद्धा आता सगळे भारताकडे आकर्षित होतात आणि नेहमी आपण भारत हा नेहमी केंद्रबिंदू राहिलेला आहे सगळ्या परफॉर्मन्स
2: बाबतीत. म्हणे तुम्हाला कसा लोकांनी कसं तुम्हाला अप्रिशिएट केलं? मी खरं सांगू का, तेजस्विनी मी ना नृत्य अर्चनाच केली आहे, मी पूजाच केली नृत्याची. त्यामुळे लोकांना आता काय मला लोकांना माझं काय आवडलं पाहिजे डान्स, आता मी किती चक्र्या मारू याच्यात मी कधीच गेलो नाही. मला असं नेहमी वाटलं की मी भक्ती केली आणि भक्ती स्वरूप मी नृत्याची सेवा केलेली आहे, तर तीच मला रंगमंचावर जाऊन करायची आहे. मला कॉम्पिटिशन नाही करायची किंवा मला माझं चमत्कार नाही दाखवायचे. जे माझ्यात आहे ते जर सुंदर झालं तर तो चमत्कारच. आणि तशा पद्धतीनेच मी नृत्य केलं, कुठल्याही देशात गेलो तरी जे मला हवंय तेच मी नाचलो आणि जे लोकांना हवंय ते देण्याचा मी प्रयत्न केला. मला वाटतं ही माझी जादू असेल. आणि तू जसं म्हणते की आल्या की मला छान वाटतं तुझ्याशी बोलून, तसं प्रेक्षकांचं होतं. मी माईकवर आल्यावर लोकांना आवडतं मी बोललेलो आणि मग लोक प्रेमात पडतात, प्रेमात पडलं नाच आवडतो. म्हणूनच प्रत्येक ठिकाणी लोक बोलतील असं नाही आहे, मला त्यांची मेंटॅलिटी वेगळी असू शकते, पण मला असं वाटतं की ज्यांना मी आवडतो ते मला नक्की बोलवतात. आणि मी असे असंख्य कार्यक्रम करतोय, केलेले आहेत, पुढेही करणार आहे. फक्त हे सगळं ना प्रेमाने मला घेऊन जायचंय, म्हणजे लोकांचे आशीर्वाद सुद्धा, लोकांचं प्रेम सुद्धा, हे मला असं घेऊन पुढे सरकायचंय. आणि तेवढं मी देऊ शकलो जो ऑडियन्सला आणि माझ्या माझ्या जवळच्या लोकांना, तर माझ्यासारखा लकी मीच.
0: खूप खूप शुभेच्छा तुम्हाला दोघांना. आई वडिलांचं म्हणजे आईचं जास्ती कौतुक आहे, आपण आईचे जास्ती आभार मानूया, कारण मयूर हे नाव किती समर्पक होतं.
1: अगदी महाराजजी बोलले पण होते.
0: सगळ्यांना आनंदच होईल, मोराला पाहिलं सगळ्यांना प्रेमच वाटेल असा मयूर आहे.
2: मयूर म्हणणं मला आठवलं महाराज.

0: माझ्या गाडीत बसलेले मागे, मी चालवत होतो गाडी. त्यांनी मला सहज विचारलं, मयूर तुम्हाला नाम किसने रखा? तर म्हटलं महाराजी मयूर मेरा नाम मम्मी ने रखा. पहले रखा या बाद में रखा? म्हटलं नाही पहले ही रखा. तर ते पण खूप असे चेष्टा करायचे. तर मला म्हणायचे तो तुम्हारी मम्मी की बहुत दूर की सोच होगी. आणि नंतर एक टाने टाल तूने वो उसको पाला ये सबसे बड़ा हो गया, नहीं तो क्या हो जाता, मयूर नाम रख के कुछ और करते तो. आणि एकदा सचिन जी, सचिन पिळगावकर म्हणालेले स्टेज वर की मयूर तुला तुझ्या पायाचा अभिमान असेल, पण त्या बिचाराला अभिमान नसे, एवढे मरतुकडे पाय त्याचे, पण तुझे पाय एवढे सुंदर आहे तर तुला त्याचा अभिमान आहे. म्हटलं मी म्हंटल मला वाटतं डेस्टिनी आहे. माझ्या आईला कदाचित त्याची पूर्वकल्पना असेल, कारण माझ्या आईला नाच खूप आवडायचा आणि तिला ते करता आलं नाही, तर ते कुठेतरी तिच्या रक्तातनं माझ्यात आलं आणि मी सगळ्यांना देऊ शकलो. थँक यू तेजस्वी.
1: टेम्पल
0: हा टेम्पल
1: 25 वर्ष झाली आहे. आम्हाला तुला पुनर्जन्म जसा नृत्य करण्यासाठी हवाय, तसा आम्हालाही 25 वर्ष मिळू दे.
0: सो स्वीट, सो स्वीट. थँक यू.
1: थँक यू. आलात मी सिद्धिविनायकाच्या प्रार्थना करेन की खूप तुम्हाला उत्तम आयुष्य आरोग्य मिळू दे आणि कलेची नृत्याची साधना करता.
0: थँक्यू सो मच. थँक्यू.
1: तर प्रेक्षक सेलिब्रिटी शो मध्ये समर स्पेशल मध्ये आपण मयूर वैद्य आणि मधुरा वैद्य यांना आमंत्रित केलं होतं. आमची मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते. आमच्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही अभिप्राय जरूर कळवा आणि मला तेजस्वीना निरोप

हाय हॅलो नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांची आवडती अँकर आर जे ज्योती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचार्य 90 FM युअर ओन रेडिओवरती. आपण भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये भारतातील आणि महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय आपली जी तीर्थक्षेत्र आहे त्याविषयी माहिती घेत होतो. आज आपण माहिती घेणार आहोत अयोध्या येथील राम मंदिराची. राम मंदिर हे अयोध्यातील राम जन्मभूमीच्या जागेवर बांधले जाणारे हिंदू मंदिर आहे, जे रामायणानुसार हिंदू धर्मातील भगवान विष्णूचे अवतार भगवान श्रीराम यांचे जन्मस्थान असे मानले जाते. मंदिराच्या बांधकामाची देखरेख श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र करत आहे. 5 ऑगस्ट 2020 रोजी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन विधिवा पार पडला आणि मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली. हिंदू धर्मातील धारणेनुसार श्रीराम हे श्री विष्णूच्या विष्णू देवता आहे, त्यांचे अवतार मानले जाते. प्राचीन भारतीय महाकाव्य रामायणानुसार रामाचा जन्म अयोध्येत झाला होता, म्हणून हे क्षेत्र राम जन्मभूमी म्हणून ओळखले जाते. 15व्या शतकात मुघलांनी राम जन्मभूमीवर बाबरी मशीद बांधली. हिंदू मंदिर पाडल्यानंतर मशीद बांधली गेली असे हिंदू मानतात. 1850च्या दशकात या वादाला हिंसक वळण लागले. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने त्यावर स्थगिती आणण्याचे आदेश देण्यापूर्वी विश्व हिंदू परिषदेने वादग्रस्त जागेवर मंदिराची पायाभरणी करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर विश्व हिंदू परिषदेने पैसे आणि विटा गोळा केल्या आणि त्यावर श्रीराम असे लिहिले होते. नंतर राजीव गांधी मंत्रालयाने विश्व हिंदू परिषदेला पायाभरणी करण्याची परवानगी दिली. तत्कालीन गृहमंत्री बुटा सिंग यांनी तत्कालीन विश्व हिंदू परिषद नेते अशोक सिंगल यांना परवानगी दिली. सुरुवातीला केंद्र आणि राज्य सरकारांनी विवादित जागेच्या बाहेर पायाभरणी समारंभ आयोजित करण्याचे मान्य केले होते. तथापि 9 नोव्हेंबर 1989 रोजी विश्व हिंदू परिषद नेते आणि साधूंच्या गटाने विवादित जमिनीवर 7 घन फूट खड्डा खोदून पायाभरणी केली, सिंहद्वार येथे स्थापन केले. डिसेंबर 1992 बाबरी मशीद पाडल्यानंतर हा वाद हिंसाचारात वाढला. अयोध्या अध्यादेश 1993 काही क्षेत्राच्या संपादनासारखे विविध शीर्षक आणि कायदेशीर विवाद देखील उद्भवले. 2019 अयोध्या वादावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा वादग्रस्त जमीन सरकारने स्थापन केलेल्या ट्रस्टला देण्याचा होता. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र हे ट्रस्ट स्थापन करण्यात आले. फेब्रुवारी 2020 रोजी संसदेत अशी घोषणा करण्यात आली की दुसऱ्या मोदी मंत्रालयाने मंदिराच्या बांधकामाची योजना स्वीकारली आहे. राम मंदिराची मूळ रचना अहमदाबादच्या सोमपुरा कुटुंबाने 1988 तयार केली होती. सोमपूर किमान 15 पिढ्यांपासून जगभरातील 100 पेक्षा जास्त मंदिराच्या मंदिर डिझाईनचा एक भाग आहे. सोमपूरच्या रहिवाशांनी 2020 मूळ डिझाईनमध्ये काही बदलांसह राम मंदिरासाठी नवीन डिझाईन तयार केले होते. हे मंदिर 235 फूट रुंद, 360 फूट लांब आणि 161 फूट उंच असते. मंदिराचे मुख्य वास्तुविशारद चंद्रकांत सोमपुरा यांच्यासोबत त्यांची 2 मुले निखिल सोमपुरा आणि आशिष सोमपुरा हे देखील वास्तुविशारद आहेत. सोमपुरा घराण्याने भारतीय मंदिर स्थापत्य कलेपैकी एक असलेल्या नागरा वास्तुशैलीनुसार राम मंदिर बांधले. मंदिराच्या संकुलात एक प्रार्थना हॉल, रामकथा पुंज व्याख्यान हॉल, एक वैदिक पाठशाळा म्हणजे शैक्षणिक सुविधा आणि एक संत निवास आणि यती निवास म्हणजेच अभ्यागतासाठी वसतिगृह आणि संग्रहालय आणि इतर सुविधा असतील. एकदा पूर्ण झाल्यानंतर मंदिर परिसर जगातील 3रे सर्वात मोठे हिंदू मंदिर असेल असे होते. 2019 प्रयाग कुंभ मेळ्यादरम्यान प्रस्तावित मंदिराचे मॉडेल प्रदर्शित करण्यात आले होते. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने मार्च 2020 राम मंदिराच्या निर्मितीचा पहिला टप्पा सुरू केला. तथापि 2020 चीन भारत संघर्षानंतर भारतात कोविड-19 महामारी लॉकडाऊनमुळे

तात्पुरते स्थगित करण्यात आले. बांधकामाच्या जागेचे जे सपाटीकरण आणि उत्करण करताना शिवलिंग, खांब आणि तुटलेल्या मूर्त्या सापडल्या. 25 मार्च 2020 रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत प्रभू रामाची मूर्ती तात्पुरत्या ठिकाणाहून हलवण्यात आली. त्यांच्या बांधकामाच्या तयारीसाठी विश्व हिंदू परिषदेने विषय जो होता त्याच्यासाठी विजय महामंत्र जप विधी आयोजित केला होता, ज्यामध्ये लोक 6 एप्रिल 2020 रोजी विजय महामंत्र श्री राम जय जय राम जपण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जमतील. हे मंदिराच्या बांधकामात अडथळ्यांवर विजय सुनिश्चित करण्यासाठी म्हटले होते. लार्सन अँड टुब्रोने मंदिराच्या डिझाईन आणि बांधकामावर देखरेख करण्याची जबाबदारी घेतली. ते प्रकल्पाचे कंत्राटदार होते. सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, नॅशनल जिओफिजियल रिसर्च इन्स्टिट्यूट आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जसे की मुंबई, गुवाहाटी आणि मद्रास माती परीक्षण, कॉन्क्रीट आणि डिझाईन सारख्या क्षेत्रात मदत करणार होते. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने मंदिराच्या खालून वाहणारा सरयूचा प्रवाह ओळखला असल्याने अहवालात समोर आले आहे की राजस्थानातून आणलेल्या 600,000 घनफूट वाळूचे दगड आणि बनसी पर्वतलीय दगडांनी हे बांधकाम पूर्ण केले गेले. 5 ऑगस्ट 2020 रोजी पायाभरणी समारंभानंतर मंदिराचे बांधकाम अधिकृतपणे पुन्हा सुरू झाले. पायाभरणी समारंभाच्या आधी 3 दिवसीय वैदिक विधी आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायाभरणी म्हणून 40 किलो चांदीची वीट ठेवली होती. 4 ऑगस्ट रोजी सर्व प्रमुख देवतांना आमंत्रण देऊन रामरचना पूजा करण्यात आली होती. भूमिपूजनाच्या निमित्ताने भारतभरातील अनेक धार्मिक स्थळांची माती आणि पवित्र पाणी जसे की गंगा, सिंधू, यमुना, प्रयागराज येथील सरस्वती ताल कावेरी येथील कावेरी नदी, आसाममधील कामाख्या मंदिर आणि इतर अनेक नद्यांच्या त्रिवेणी संगम गोळा करण्यात आले. आगामी मंदिराला आशीर्वाद देण्यासाठी देशभरातील विविध हिंदू मंदिरे, गुरुद्वारा आणि जैन मंदिरांमधूनही माती पाठवण्यात आली. यापैकी बरीच शारदापीठे पाकिस्तानात आहेत. 4 धाम या 4 तीर्थक्षेत्रांवरील माती पाठवण्यात आली. युनायटेड स्टेट्स, कॅनडा आणि कॅरिबियन बेटांमधील मंदिरांनी या प्रसंगाच्या स्मरणार्थ आभासी सेवा आयोजित केल्या होती. प्रभू रामांची प्रतिमा प्रतिष्ठित करण्यासाठी योजनाही आखल्या होत्या. हनुमानगढीच्या 7 किलोमीटर परिघातील सर्व 7,000 मंदिरांनी दिवे लावून उत्साहात सहभागी होण्यास सांगण्यात आले. प्रभू राम यांनी आपले पूर्वज मानणारे अयोध्येतील मुस्लिम भावकही या भूमिपूजनेसाठी उत्सुक झाले. त्यावेळी सर्व धर्मातील आध्यात्मिक नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. 5 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हनुमानगढी मंदिरात जाऊन हनुमानाची परवानगी घेतली आणि त्यानंतर राम मंदिराचे भूमिपूजन आणि पायाभरणी करण्यात आली. योगी आदित्यनाथ, मोहन भागवत, नृत्य गोपालदास आणि नरेंद्र मोदी यांची भाषणे झाली. मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात जय सियारामने केली आणि त्यांनी उपस्थितांना जय सियारामचा जयघोष करण्याचे आवाहन केले. ते म्हणतात की जय सियारामची हा एक हाक केवळ प्रभू रामांच्या शहरातच नव्हे तर जगभरात गुंजत आहे आणि राम मंदिर आपल्या परंपरेच्या आधुनिक प्रतीक मंडळे आहेत. ज्यांनी राम मंदिरासाठी बलिदान केले त्यांना नरेंद्र मोदींनी खूप आदर दिला. मोहन भागवत यांनी मंदिर उभारण्याची चळवळीत दिलेल्या योगदानाबद्दल लालकृष्ण अडवाणी यांचेही आभार मानले. मोदींना पारिजात्याचे रोपटेही लावले. 29 डिसेंबर 2023 रोजी अयोध्या राम मंदिरासाठी रामलल्लाच्या मूर्तीची निवड मतदान प्रक्रियेनुसार करण्यात आली. कर्नाटकातील शिल्पकार अरुण योगीराज यांनीही रामाची मूर्ती तयार केली. 22 जानेवारी 2024 रोजी होत असलेल्या श्रीराम मूर्ती प्रतिष्ठा कार्यक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आमंत्रण देण्यासाठी अभियान सुरू करण्यात आले. अयोध्या येथून आलेल्या मंगल अक्षता घरोघरी जाऊन वितरित करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला.
22 जानेवारी 2024 पूर्वी आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. 22 जानेवारी रोजी नागरिकांनी दीपोत्सव, मंत्रपठण यासारखे कार्यक्रम स्थानीय पातळीवर आयोजित करून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. राम सेवक यात सहभागी सुद्धा झाले. असे हे माझे रामाचे मंदिर अयोध्या येथे आहे. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम.

भ्रमंती कार्यक्रमामध्ये आपण जे आता दुसरं तीर्थक्षेत्र घेणार आहोत ते आहे द्वारका. द्वारकाधीशांची द्वारका. द्वारका किंवा द्वारिका हे भारताच्या गुजरात राज्यातील प्राचीन शहर आहे. महाभारतातील आख्यायिकेप्रमाणे या शहराची स्थापना भगवान श्रीकृष्णांनी केली. जरासंधाने कालयवनाच्या मदतीने मथुरेवर 17 वेळा आक्रमण करून यादवांचा पराभव केला. 18 वेळी जरासंध आणि कालवयाने मदतीने मथुरेवर 17 वेळा आक्रमण करून यादवांचा पराभव केला होता. 18 वेळी जरासंध व कालवयाने मथुरेवर आक्रमण केल्यामुळे कृष्णाने विश्वकर्मा यांच्या मदतीने द्वारका शहराची निर्मिती केली. ही द्वारका म्हणजे सोन्याची नौकाच होती. द्वारकेचे प्रवेशद्वार अद्भुत होते. जरासंधासारखे शत्रू द्वारकेत सहजासहजी प्रवेश करू शकणार नाहीत असे ह्या प्रवेशद्वाराची रचना होती असे सांगितले जाते. आजची द्वारका शहरात श्रीकृष्णाचे मोठे पुरातन मंदिर आहे. आदि शंकराचार्यांनी जी 4 पीठे स्थापन केली त्यापैकी 1 पीठ द्वारका येथे आहे. त्याला कालिका मठ किंवा शारदा मठ असे म्हणतात. इतर पीठे म्हणजेच मठ दक्षिण भारतातील कांचीपुरम, रामेश्वरम येथील शृंगेरी ज्ञानमठ, ओरिसा राज्यातील जगन्नाथपुरी येथील गोवर्धन मठ, उत्तराचल राज्यातील बद्रिकाश्रम येथे असलेला ज्योतिर्मठ. आख्यायिकेप्रमाणे मूळ द्वारका ही बेटावर वसलेली होती व येथे बंदर होते. या बंदराच्या प्रगत अर्थव्यवस्थेमुळे आर्थिकदृष्ट्या पुढारलेले शहर म्हणून ख्याती होती. गांधारीच्या शापामुळे कृष्ण जाणून होता की एके दिवशी यादवांच्या कुलनाशाबरोबरच द्वारकेचाही नाश होईल. यादवांनी आपसात लढून आपला कुलनाश करून घेतल्यानंतर द्वारका समुद्रात बुडाली. आजही 2019 साली जेव्हा बेट द्वारका नावाचे एक वेगळे शहर होते. ओखा बंदरातून होडीने या द्वारका बेटावर जाता येतात. कृष्णाचा जन्म मथुरा येथे झाला पण त्याने द्वारकामध्ये राज्य केले. येथे त्याने संपूर्ण देशाची लगाम आपल्या हातात घेतली, पांडवांना समर्थन दिले, धर्म जिंकला व शिशुपाल आणि दुर्योधनासारख्या अधर्मी राजांचा नाश केला. त्यावेळी द्वारका ही राजधानी बनली. अनेक ठिकाणचे महान राजे या ठिकाणी भगवान कृष्णाचा सल्ला घ्यायचे. या जागेचे धार्मिक महत्व असेच तसेच रहस्य देखील कमी नाहीत. असे म्हणतात की कृष्णाच्या मृत्यूसोबतच हे शहर समुद्रात बुडाले. आजही त्या शहराचे अवशेष येथे आहेत. द्वारकेच्या दक्षिणेस एक लांब तलाव आहे, त्याला गोमती तलाव असे म्हणतात. त्याच्या नावावरूनच द्वारका गोमती द्वारका म्हणतात. या गोमती तलावाच्या वर 9 घाट आहेत. त्यापैकी शासकीय घाटाजवळ एक तलाव आहे ज्याला निष्पाप कुंड असे नाव दिले गेले. त्यात गोमतीचे पाणी भरले आहे. खाली उतरण्यासाठी एक पक्का जिना बनवला आहे. या निष्पाप कुंडामध्ये स्नान करून प्रवासी प्रथम स्वतःला शुद्ध करतात. बरेच लोक आपल्या पूर्वजांच्या नावावर वस्तू दान करतात. गोमतीच्या दक्षिणेस 5 विहिरी आहेत. निष्पाप कुंडांमध्ये स्नान केल्यानंतर प्रवासी या 5 विहिरींच्या पाण्याने गुळण्या करतात. मग ते रणछोडजींच्या मंदिराकडे जातात. वाटेत बरीच छोटी मंदिरे आहेत. कृष्णाजी, गोमती माता आणि महालक्ष्मीची मंदिरे. रणछोडजीचे मंदिर द्वारकेच्या सर्वात मोठे आणि उत्कृष्ट मंदिर आहे. भगवान कृष्णाला तिथे रणछोडजी म्हणतात. समोर श्रीकृष्णाची 4 फूट उंच मूर्ती आहे. ते चांदीच्या सिंहासनावर बसलेले आहेत. काळ्या दगडाने मूर्ती बनवलेली आहे. त्यात हिरे आणि मोती चमकतात. गळ्यात 11 सोन्याचे हार आहेत. मौल्यवान पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. देवाचे 4 हात आहेत. एका हातात शंख आहे, एका हातात सुदर्शन चक्र आहे, एकामध्ये गदा आणि एकामध्ये कमळाचे फूल आहे. डोक्यावर सोन्याचा मुकुट आहे. लोक देवाभोवती फिरतात आणि त्यांना फुले व तुळशीची पाने देतात. चांदीच्या प्लेट्स फ्रेमवर आच्छादित आहेत. मंदिराच्या छतावर उत्तम मौल्यवान झुमर लटकलेले आहे. एका बाजूला माथ्यावर जाण्यासाठी जिना आहे. पहिल्या मजल्यावर अंबा देवीची मूर्ती आहे. अशी 7 मजले असून एकूण मंदिर 100 आणि 40 फूट उंच आहे.
रणछोडीजीच्या दर्शनानंतर मंदिर परिक्रमा केली जाते. मंदिराची भिंत दुहेरी आहे. दोन भिंतींमध्ये इतकी जागा आहे की माणूस फिट बसू शकतो. हाही परिक्रमा करण्याचा मार्ग आहे. रणछोडजींच्या मंदिराच्या समोर 100 फूट उंच जगमोहन आहे. त्यात 5 मजले असून 60 खांब आहेत. रणछोडजी नंतर येथे परिक्रमा केली जाते. त्यांच्या भिंतीही दुहेरी आहेत. दक्षिणेकडील बाजूला 2 मंदिरं आहेत. दुर्वासाजी पैकी एक आणि त्रिविक्रमजींच्या दुसऱ्या मंदिराला टिकमजी म्हणतात. त्यांचे मंदिरही सजलेले आहे. मूर्ती अतिशय चित्त थरारक आहे आणि कपडे व दागिने अत्यंत मौल्यवान आहेत. त्रिविक्रमजीच्या मंदिरास भेट दिल्यानंतर प्रदुमानजींच्या दर्शनासाठी यात्रेकरू या कृषेश्वराच्या देवळात जातात. मंदिरात एक प्रचंड तळघर आहे. यात शिवाचा लिंग आणि पार्वतीचा पुतळा आहे. कुशेश्वर मंदिर. कुशेश्वर मंदिर हे शिवमंदिराच्या दक्षिणेकडे 6 मंदिर आहेत. त्यापैकी अंबाजी आणि देवकी मातांची मंदिरे विशेष आहेत. रणछोडजी मंदिराजवळ राधा, रुक्मिणी, सत्यभामा आणि जांबुवंतीची छोटी मंदिरे आहेत. त्याच्या दक्षिणेला भंडारा आणि भंडाराच्या दक्षिणेस शारदा मठ आहे. शारदा मठ आधी गुरु शंकराचार्यांनी बांधले होते. त्याने संपूर्ण देशाच्या 4 कोपऱ्यात 4 मठ बांधले होते. त्यातील 1 शारदा मठ आहे. परंपरेने आजही शंकराचार्य मठाचे राज्यकर्ते आहेत. भारतात सनातन धर्माचे अनुयायी शंकराचार्यांचा आदर करतात. रणछोडजींच्या मंदिरापासून द्वारका शहराची परिक्रमा सुरू होते. प्रथम थेट गोमतीच्या किनाऱ्यावर जा. गोमतीच्या 9 घाटांवर बरीच मंदिरे आहेत. सवलियांचे मंदिर, गोवर्धनाथांचे मंदिर, महाप्रभूजींचे बैठक. पुढे वासुदेव घाटावर हनुमानजींचे मंदिर आहे. शेवटी संगम घाट आहे. येथे गोमती समुद्राला भेटते. या संगमावर संगम नारायणजींचे मोठे मंदिर आहे. संगम घाटाच्या उत्तरेस समुद्राच्या वरच्या बाजूला एक घाट आहे. त्याला चक्रतीर्थ असे म्हणतात. या जवळच्या रत्नेश्वर महादेवाचे मंदिर आहे. त्याच्या पुढे सिद्धनाथ महादेवजी आहेत. पुढे एक कुंड आहे ज्याला ज्ञानकुंड असे म्हणतात. याच्या पुढे जुनी राम बारी आहे. तेथे राम, लक्ष्मण आणि सीतेची मूर्ती आहे. त्यानंतर आणखीन एक मंदिर आहे जे नवीन आहे. त्यानंतर एक विहीर आहे, त्यास सौमित्री बाली असे म्हणतात, म्हणजेच लक्ष्मणजींचे भाऊजी. यानंतर काली मातीची आणि आशापुरे मातीची तिथे मूर्ती आहेत. पुढे प्रवास केल्यास प्रवासी कैलास कुंडला पोचतात. या तलावाचे पाणी गुलाबी रंगाचे आहे. कैलास कुंडाच्या पुढे सूर्यनारायणाचे मंदिर आहे. त्याच्या पुढे द्वारका शहराच्या पूर्वेकडील दरवाजा आहे. या दाराच्या बाहेर जय आणि विजयची मूर्ती आहेत. जय आणि विजय हे वैकुंठातील देवाच्या महालाचे रक्षक आहेत. येथे सुद्धा ते द्वारकाच्या दाराशी उभे राहून त्यांची काळजी घेतात. येथून पुन्हा प्रवासी निष्पाप तलावावर पोचतात आणि या रस्त्याची मंदिरे पाहून रणछोडजीच्या मंदिरात पोचतात. येथे कठोर परिश्रम संपतात. ही खरी द्वारका आहे. यापासून 20 मैलाच्या पुढे कच्छच्या आखाती देशातील एक लहान बेट आहे. त्यावर बेट द्वारका स्थायिक झाला आहे. गोमती द्वारकाची तीर्थयात्रा संपल्यानंतर प्रवासी बेट द्वारकाला जातात. द्वारकाची तीर्थयात्रा बेट द्वारका भेटीशिवाय अपूर्ण होत नाही. म्हणजेच अपूर्ण असते ती पूर्ण होत नाही. बेट द्वारका येथे पाण्यामधून जावे लागते. जमिनीवरून जाताना गोपी तलाव 13 मैल पुढे आहे. येथील आसपासची जमीन पिवळी आहे. तलावाच्या आतून फक्त रंगीत माती येते. ते या मातीला गोपी चंदन असे म्हणतात. येथे बरेच मोर आहेत. गोपी तलावाच्या 3 मैलाच्या पुढे नागेश्वर नावाचे शिव आणि पार्वतीचे छोटेसे मंदिर आहे. प्रवासी देखील या ठिकाणी भेट देतात आणि असे म्हणतात की भगवान श्रीकृष्ण आपल्या कुटुंबातील सदस्यासह बेट द्वारका नावाच्या या बेटावर जात असत. त्याची लांबी 7 मैलाची आहे. तो खडकाळ आहे. येथे बरीच चांगली आणि मोठी मंदिरं आहेत. तेथे बरेच तलाव आहेत, बरीच स्टॉर्स आहेत, धर्मशाळा आहेत आणि सद्वर्त आहेत. मंदिरे आणि समुद्रावर फिरणे खूप चांगले आहे.
बेट द्वारका ही अशी जागा आहे जिथे भगवान श्रीकृष्णाने आपल्या प्रिय भगत नरसिंहच्या हुंडी भरली होती. बेट द्वारका बेटाच्या पूर्वेकडील बाजूला हनुमानजींचे एक मोठे मंदिर आहे, म्हणून याच्या या उंच टेकडीला हनुमानाची टेकडी असे म्हणतात. पुढे जाताना गोमती द्वारकाप्रमाणे येथेही खूप मोठी सीमा भिंत आहे. या खोल्यात 5 मोठे राजवाडे आहेत. ही 2 मजली आणि 3 मजली आहेत. पहिला आणि सर्वात मोठा राजवाडा श्रीकृष्णाचा राजवाडा आहे. त्याच्या दक्षिणेस सत्यभामा आणि जांबावतीचे महल आहेत. उत्तरेस रुक्मिणी आणि राधाचे वाडा आहे. या 5 वाड्यांची सजावट अशी आहे की डोळे चमकू लागतात. या मंदिरात चांदीच्या अंगठ्या भिंती आणि चौकटीवर ठेवल्या आहेत. भगवान श्रीकृष्ण व त्यांची मूर्ती आणि 4 राण्यांच्या सिंहासनावर चांदीच्या आहेत. मूर्तीची सजावट खूप मोलाची आहे. हिरे मोती आणि सोन्याचे दागिने त्यांनी परिधान केलेले आहेत. खरोखरच्या जरीच्या कापडाने ते सजवलेले आहेत. द्वारका बेटावरील भगवान द्वारकाधीशांच्या मंदिरापासून 7 किलोमीटर अंतरावर 84 धुणा नावाचे एक प्राचीन आणि ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. श्री महंत रघुमणी

यांच्या मते उदासीन पंथाचे सुप्रसिद्ध संत आणि प्रख्यात इतिहासिक लेखक निर्वाण थडा तीर्थ श्री पंचायती आखाडाचे पीठाधीश्वर ही महंत रघुमानजी यांच्या मतानुसार ब्रह्माजी चार मानसिक पुत्र सनक, सनदक, सनतकुमार आणि सनातन यांनी ब्रह्माच्या रचनेचे उल्लंघन केले आणि उदासीन पंथाची स्थापना केली. जगातील विविध ठिकाणी भेट देताना द्वारकेला आले. त्यांचे अनुयायी म्हणून त्यांच्या बरोबर इतर 80 संतही होते. अशा प्रकारे 8 संत कुमार आणि उदासीन संतांचे 80 अनुयायी जोडून 84 संख्या पूर्ण केली जाते. या दैवी दिव्य उदासीन संतांनी येथे 400 धुके स्थापन केले. ध्यान व तपस्या केल्या म्हणजे ब्रह्माजींना प्रत्येक धुराचा महिमा सांगितली आणि 84 सुरांच्या रूपात 84 लाख योनिया भरण्याचे प्रत्येकात्मक उपदेश दिले. या कारणास्तव 84 धुना या नावाने हे स्थान जगात प्रसिद्ध झाले. कालांतराने उदासीन संप्रदायाचे शेवटचे आचार्य जगद्गुरु उदासीनचार्य श्री चंद्र भगवान या ठिकाणी आले आणि सनकादिक ऋषींनी स्थापन केलेल्या 84 धुनांना पुन्हा जागृत केले आणि उदासीन पंथाचे तीर्थ म्हणून पुनर्स्थापित केले. हे स्थान अद्यापही उदासीन पंथात आहे आणि उदासीन संत तिथे येतात. भेट देणाऱ्या प्रवासी भक्त आणि संतांच्या राहण्याची व्यवस्था आहे. भोजन वगैरे व्यवस्था 84 धुना उदासीन आश्रमामधून निःशुल्क केली जाते. द्वारकेला भेट देण्यासाठी येणारे प्रवासी नक्कीच 84 धुना तीर्थ पाहण्यासाठी जातात. रणछोडजींच्या मंदिराचे वरचे मजले पाहण्यासारखे आहे. देवाचा सेज तिथे आहे, झोका आहे, खेळायला एक चौपड आहे, भिंती मोठ्या आरशांनी व्यापलेल्या आहेत. या 5 मंदिरात त्यांचे स्वतंत्र स्टोअर आहे. मंदिराचे दरवाजे सकाळी उघडतात आणि 12 वाजता बंद होतात. मग ते 4 वाजता उघडतात आणि रात्री 9 वाजेपर्यंत खुले असतात. या 4 विशेष मंदिरा व्यतिरिक्त या सीमेच्या भिंतीच्या आत आणखीन बरीच मंदिरे आहेत. प्रद्युम्नजी, टिकमजी, पुरुषोत्तमजी, देवकी माता, माधवजी, अंबाजी आणि गरुडजी ही मंदिरे आहेत. याखेरीज साक्षी गोपाळ, लक्ष्मीनारायण आणि गोवर्धन नाथजी यांची मंदिरे आहेत. ही मंदिरे अतिशय सुशोभित आहेत. यामध्ये बऱ्याच ठिकाणी सोन्या चांदीचे बांधकाम आहे. बेट द्वारका येथे अनेक तलाव आहेत. रणछोड तलाव, रत्न तलाव, कचोरी तलाव आणि शंख तलाव. त्यापैकी रणछोड तलाव सर्वात मोठा आहे. त्याचे जिना दगडाचे आहे. घाट प्रत्येक ठिकाणी अंघोळीसाठी बांधलेले आहेत. या तलावाच्या आजूबाजूला बरीच मंदिरे आहेत. यापैकी मुरली मनोहर, नीलकंठ महादेव, रामचंद्रजी, शंखनारायण यांची मंदिरे खास आहेत. शंख तलाव रणछोड मंदिरापासून 1.5 मैल अंतरावर आहेत. या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने शंख नावाच्या राक्षसाचा वध केला. त्याच्या किनाऱ्यावर शंखनारायण मंदिर आहे. शंख तलावात आंघोळ करून शंखनारायणाला भेट दिली की पुण्य मिळते. बेट द्वारका येथून समुद्रामार्गे बिरवल बंदरावर जावे लागते. दक्षिणेकडील 2.5 मैलावर चालत असताना एक गाव पडते. त्याचे नाव सोमनाथ पटल आहे. येथे एक मोठी धर्मशाळा आणि बरीच मंदिरे आहेत. गावापासून 2.75 मैल अंतराच्या हिरण्य, सरस्वती आणि कपिला या 3 नद्यांचा संगम आहे. या संगमाजवळ श्रीकृष्णाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले गेले. असे माझे हे श्रीकृष्णाची द्वारका. जय महाराष्ट्र.

हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची आवडती आरजे ज्योती आचार्य 90 FM फ्रॉम युअर ओन रेडिओ याच्यावरून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आपण ऐतिहासिक किल्ले, भ्रमंती या विषयावरती माहिती घेत होतो. आपल्या महाराजांचे ऐतिहासिक किल्ले, त्यातील एक किल्ला म्हणजे मुरुड जंजिरा. रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे. याचे खरे नाव जंजिरे मेहरू असे असून जंजिरा म्हणजे पाण्याने वेढलेली बेट व मेहरू म्हणजे चंद्रकोर. चारी बाजूंनी अरबी समुद्राने घेरलेला हा किल्ला आहे. रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. या समुद्राला लागूनच मुरुड तालुक्यातील मुरुड नावाचे गाव आहे. मुरुडाच्या पुढे दंडा आणि राजपुरी ही गावे समुद्रकिनारी आहेत. मुरुड पासून राजपुरी 4-5 किलोमीटर अंतरावर आहे. हे गाव खाडीच्या किनाऱ्यावर आहे. या राजपुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटावर मुरुड जंजिरा आहे. राजपुरीहून या किल्ल्यावर जाण्यासाठी शिडाच्या होड्यांची सोय आहे. जंजिराचा अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला. भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र. याशिवाय मुरुड जंजिराच्या तटावर 572 तोफा आहेत. त्यामुळेच हा जंजिरा अभेद्य होता. या तोफांमध्ये विशेष मोठी आणि लांब पल्ल्याची कलाल बांगडी ही तोफ होती. शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजय राहिला. जंजिरा हा शब्द अरबी भाषेतून आपल्याकडे रूढ झालेला आहे. अरबी भाषेतील जंजिरा या शब्दावरून तो आलेला आहे. जंजिरा म्हणजे बेट. या बेटावरून पूर्वी एक मेडेकोट होता. त्यावेळी राजपुरीला मुख्यतः कोळी लोकांची वस्ती होती. या कोळ्यांना लुटारू आणि चाचे लोकांचा नेहमीच उपद्रव होत असे. तेव्हा या चाच्यांना प्रतिबंध करण्यासाठी या बेटावर मेडेकोट उभारण्यात आला. मेडेकोट म्हणजे लाकडाचे मोठाले ओटके. एका शेजारी एक रोवून तयार केलेली तटबंदी. या तटबंदीमध्ये कोळी लोक सुरक्षितपणे राहत असत. त्यावेळी त्यांचा प्रमुख होता राम पाटील. हा मेडेकोट बांधण्यासाठी त्यावेळी निजामी ठाणेदाराची परवानगी घ्यावी लागली होती. मेडेकोटाची सुरक्षितता लाभताच राम पाटील त्या ठाणेदाराला जुमानीसा झाला. त्यामुळे ठाणेदाराने त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पिरमखानाची नेमणूक केली. रामा पाटील आपल्या मेडकोटेच्या जवळही फिरकू देणार नाही याची कल्पना पिरमखानला आली होती. तो अतिशय चतुर होता. त्याने आपण दारूचे व्यापारी आहोत असे भासवून आपली गलबते खाडीत नांगरली. राम पाटीलही स्नेह राखावा म्हणून दारूची काही पिंपे त्यांना भेट म्हणून पाठवली. त्यामुळे राम पाटील खुश झाला. पिरमखानने मेडेकोट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. पिरमखान मेडेकोटात गेला. रात्री सर्व कोळी दारू पिऊन झिंगले असताना पिरमखानाने बाकीच्या गलबतांमधून असलेले सैन्य तिथे उतरून सर्वांची कत्तल करून मेडेकोट ताब्यात घेतला. पुढे पिरमखानच्या जागी बुरान खानची नेमणूक झाली. त्याने तिथे भक्कम किल्ला बांधण्याची परवानगी निजामाकडून मिळवली. सध्याचे जे बांधकाम आहे ते या बुरान खानने बांधलेले आहे. पुढे इसवी सन 1617 मध्ये सिद्धी अंबर याने बादशहाकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागरी प्राप्त केली. जंजिरा संस्थानाचा हा मूळ पुरुष समजला जातो. जंजिराची सिद्धी हे मूळचे अबिसिनिया मधले असून हे दर्यावर्दी शूर, काटक व दणकट होते. त्यांनी प्राणपणाने जंजिरा लढवला. अनेकांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी होऊ शकला नाही. छत्रपती शिवाजी राजांनीही जंजिरावर स्वामित्व मिळवता आले नाही. इसवी सन 1617 ते इसवी सन 1734 अशी 117 वर्ष जंजिरा अजिंक्य राहिला. पुढे बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी जंजिरा हा स्वराज्यात आणला. जंजिराचे प्रवेशद्वार पूर्वमुख असून होडीने किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचल्यावर त्या प्रवेशद्वाराच्या आत एक उपदार आहे. प्रवेशद्वाराजवळ एक शिल्प आहे. बुराणखानाची तर्पोक्तीची या चित्रातून दिसून येते. एका वाघाने चारही पायात 4 हत्ती पकडले आहेत व शेपटीत 1 हत्ती गुंडाळला आहे असे ते चित्र आहे. बुराणखान इतर सत्ताधीशांना सुचवतो की तुम्ही हत्ती असाल पण मी शेर आहे. या किल्ल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करू नका. या किल्ल्यातील सिद्धी सरदारांनी हा किल्ला सदैव अजिंक्य राखला.
संभाजी महाराजांनी तर हा किल्ला हस्तगत करण्यासाठी या किल्ल्यानजीक 5-6 किलोमीटर अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबूत किल्ला उभारला होता. पण तरीही मुरुडचा जंजिरा हे जिंकणे महाराजांना शक्य झाले नाही. जंजिराची तटबंदी बुलंद आहे, त्याला सागराकडे एक दरवाजा आहे, असे 19 बुलुंद बुरुज आहेत. 2 बुरुजांमधील अंतर 90 फुटांपेक्षा जास्त आहे. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजाग पायऱ्या ठेवल्या आहेत. तटबंदीमध्ये कमाणी आहेत, त्या कमाणीमध्ये तोंड करून तोफा ठेवलेल्या आहेत. जंजिऱ्यावर 592 तोफा असल्याचा उल्लेख आहे. त्यातील कलाल बांगडी, लांडा कसम आणि चावरी या तोफा आजही ह्या ज्या तोफा आहेत त्या आजही पाहायला मिळतात. किल्ल्याच्या मध्यभागी सुरुल खानाचा भव्य वाडा आज पळक्या अवस्थेत आहे. पाण्याचे 2 मोठे तलाव आहेत. किल्ल्यामध्ये पूर्वी 3 मोहल्ले होते, त्यातील 2 मोहल्ले मुसलमानांचे व 1 इतरांचा असे. पूर्वी किल्ल्यामध्ये मोठी वस्ती होती. राजाश्रय संपल्यानंतर ती वस्ती तिथून उठून गेली. जंजिराच्या तटबंदीवरून विस्तृत प्रदेश दिसतो, त्यात समुद्रात बांधलेला कासा उर्फ पद्मदुर्ग व किनाऱ्यावरील सामराजगड हेही दिसून येतात. 330 वर्ष अभेद्य आणि अजिंक्य राहिलेला जंजिरे मेहरू पाहताना इतिहासातील अनेक पर्वांचा आलेख आपल्या नजरेसमोरून तरळून जातो. थोडा इतिहासाचा अभ्यास करून जंजिरेला भेट दिल्यास ती निश्चितपणे संस्मरणीय राहील तुम्हाला. असा हा अजय जंजिरा 20 सिद्धी सत्ताधीशानंतर आलेल्या सिद्धी मोहम्मद खान हा शेवटचा सिद्धी असताना व त्या राज्याच्या स्थापनेनंतर 330 वर्षांनी म्हणजे 3 एप्रिल 1948 रोजी ते राज्य भारतीय संघराज्यामध्ये विलीन झाले. असा हा आपला सगळ्यांचा मुरुड जंजिरा किल्ला ऐतिहासिक आहे. आता आपण घेऊया एक छोटासा ब्रेक.

विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करते तुमची आवडती आरजे ज्योती आचार्य 90 FM युअर ओन रेडिओवरून. आपला पुढचा किल्ला आहे सिंधुदुर्ग किल्ला. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. नोव्हेंबरमध्ये ह्या किल्ल्याच्या बांधकामाची सुरुवात झाली. भारत सरकारने ह्या किल्ल्याला 21 जून 2010 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या ह्या किल्ल्याला जागतिक वारसास्थळ म्हणून युनेस्कोचे मानांकन सुद्धा मिळालेले आहे. शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्व. किल्ल्याचे क्षेत्र कुर्टे बेटावर 48 एकरावर पसरलेले आहे. तटबंदीची लांबी साधारण 3 किलोमीटर आहे. बुरुजांची संख्या 52 असून 45 दगडी जिने आहेत. या किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या काळातील गोड्या पाण्याच्या दगडी विहिरी आहेत. त्यांची नावे दूध विहीर, साखर विहीर व दही विहीर अशी आहेत. या किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी 30 ते 40 शौचालयांची निर्मिती केली होती. या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचे शंकराच्या रूपातील एक मंदिर आहे. हे मंदिर 1695 मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान मालवण येथील जंजिरा म्हणजे हा सिंधुदुर्ग किल्ला होय. महाराजांकडे 362 किल्ले होते. या सर्व किल्ल्यांच्या पूर्वेस विजापूर, दक्षिणेस हुबळी, पश्चिमेस अरबी समुद्र आणि उत्तरेस खानदेश, वराड या देशापर्यंतचा विस्तार होता. भुईकोट आणि डोंगरी किल्ल्याच्या बरोबरीने सागरी महामार्गावरील शत्रूंची स्वारी परतून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती महत्वाची होती. हे ओळखून शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले निर्माण केले. चांगल्या भक्कम आणि सुरक्षित स्थळांचा शोध घेऊन समुद्र किनाऱ्याची पाहणी झाली. 1664 साली मालवण जवळील कुर्टे नावाचे काळा कबिन्न खडक असलेले बेट किल्ल्यासाठी निवडले गेले. महाराजांच्या हस्ते किल्ल्यांच्या तटांची पायाभरणी झाली. आज मोर्याच्या दगड या नावाने ही जागा प्रसिद्ध आहे. एका खडकावर गणेश मूर्ती, एकीकडे सूर्याकृती आणि दुसरीकडे चंद्राकृती कोरून त्या जागी महाराजांची पूजा केली. असे म्हणतात की किल्ला बांधण्यासाठी 1 कोटी होऊन खर्च पडले. उभारणीसाठी 3 वर्षाचा कालावधी लागला. ज्या 4 कोळी लोकांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी योग्य स्थळ शोधले त्यांच्या गावी इनामे देण्यात आली. ऐतिहासिक सौंदर्य लाभलेला सिंधुदुर्ग हा किल्ला ज्या कुर्टे खडकावर 3 शतके उभा आहे तो शुद्ध काळा भिन्न खडक मालवण पासून सुमारे 1/2 मैल समुद्रात आहे. या खडकावर समुद्र मार्गाने व्यापलेले क्षेत्र सुमारे 48 एकर आहे. त्याचा तट 2 मैल इतका आहे. तटाची उंची 30 फूट असून रुंदी 12 फूट आहे. तटास ठिकठिकाणी बक्कम असे एकंदर 22 बुरुज आहेत. बुरुजावरती धारधार खडक सुद्धा आहेत. पश्चिमेस आणि दक्षिणेस अथांग सागर पसरलेला आहे. पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडील तटाच्या पायात 500 खंडी शिसे असले असून या तटाच्या बांधणीस 80,000 होऊन खर्च पडले. सिंधुदुर्ग या किल्ल्याच्या शिवरायांच्या उजव्या हाताचे व डाव्या पायाचे ठसे देखील उमटलेले आहेत. सिंधुदुर्गचे प्रवेशद्वार पूर्वेस आहे. या जागी प्रवेशद्वार आहे हे लक्षात येत नाही. पाण्यातून मनुष्य तटाजवळ उतरला की उत्तराभिमुख एक खिंड दिसते. या खिंडीतून आत गेले की गडाचा दरवाजा लागतो. हा दरवाजा भक्कम अशा उंबराच्या फळांपासून केलेला आहे. उंबराचे लाकूड दीर्घकाळ टिकते. त्याला सागाच्या लाकडाची जोड दिलेली आहे. आत गेल्यानंतर मारुतीने छोटे खानी मंदिर आहे. तेथूनच बुरुजावर जाण्यासाठी मार्ग आहे. बुरुजावर गेल्यानंतर आजूबाजूचा 15 मैलाचा प्रदेश सहज दिसतो. पश्चिमेकडे जरीमरीचे देऊळ लागते. आजही तेथे लोक वस्ती करून राहतात. श्री शिवराजेश्वरांचे देवालय व मंडपात महाराजांची अन्यत्र कुठल्याही किल्ल्यावर न दिसतात.

असणारी बैठी प्रतिमा इथे आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यात आजही दर 12 वर्षांनी रामेश्वराची पालखी शिवराजेश्वर येथे येते. इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर काही प्रमाणात तो उद्ध्वस्त करून टाकला. किल्ल्याच्या बांधणीसाठी वापरण्यात आलेला चुना आजही दिसतो. मराठ्यांचा भगवा ध्वज आणि त्यांचा ध्वजस्तंभ 228 फूट उंच होता, त्यामुळे समुद्रातून दूरवर तो ध्वज सहज दृष्टीस पडत होता. ध्वजाला पाहून मच्छीमार खडकापासून लांब राहत असत. हा भगवा ध्वज इसवी सन 1812 पर्यंत फडकत होता. गडावर ठिकठिकाणी तोफा ठेवण्याच्या जागा आहेत. बंदुके रोखण्यासाठी तटाला भोके ठेवलेली आहेत. सैनिकांसाठी पायखाने आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी 300 वर्षापासून सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश यातून दाखवलेला आहे, हे विशेष होय. कोकणातील सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची मानली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा स्मृतिमय इतिहास म्हणजे हा किल्ला. असंख्य मावळ्यांच्या साक्षीने आणि परिश्रमाने समुद्रात हा किल्ला उभा केला. तो आजही पर्यटकांना विशेष आकर्षित करतो. सिंधुदुर्ग किल्ला मालवणपासून सुमारे 1/4 मैल समुद्रात आहे. 1961 साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी तटाची दुरुस्ती केली. विशेष म्हणजे या किल्ल्याचे एका नारळाच्या झाडाला 2 फांद्या वाय आकाराच्या होत्या. अलीकडे त्यातील 1 फांदी जोराच्या वीज पडल्यामुळे मोडली आहे. या किल्ल्याच्या परिसरात गोड्या पाण्याच्या 3 विहिरी आहेत. त्यांचे नाव दूधबाव, दहीबाव आणि साखरबाव अशी आहेत. या विहिरीचे पाणी चवीला अत्यंत गोड लागते. किल्ल्याच्या बाहेर खारे पाणी आणि आत गोड पाणी हा निसर्गाचा एक चमत्कारच मानला पाहिजे. त्यामुळे किल्ल्यावर राहणे सुलभ झाले आहे. पाण्याचा अतिरिक्त साठा करण्यासाठी एक कोरडा तलाव बांधण्यात आला. सध्या यातील वापर पावसाळ्यात पिकवला जाणारा भाजीपाला आणि कपडे धुण्यासाठी होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान म्हणून ऐतिहासिक वारसा लाभलेले सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामास यावर्षी 350 वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दिनांक 22 एप्रिल ते 24 एप्रिल 2016 या काळात सिंधुदुर्ग महोत्सवाचे आयोजन केले गेले. महाराष्ट्र सरकार व मालवण येथील किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग किल्ला आणि मालवण येथील बोर्डिंग ग्राउंडवर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते दिनांक 22 एप्रिल रोजी महोत्सवाचे उद्घाटन झाले. सिंधुदुर्ग महोत्सवाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 21 एप्रिल रोजी 4 वाजता मालवण बाजारपेठेतून भव्य शिव्य प्रेरणा यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेदरम्यान सिंधुदुर्गाला लाभलेल्या 350 वर्षाच्या ऐतिहासिक परंपरेचा पट उलगडून दाखवला झाला. दिनांक 22 एप्रिल ते 24 एप्रिल या 3 दिवसांमध्ये शिवाजी महाराजांच्या आरमारी कौशल्याची महती सुद्धा या कार्यक्रमांच्या खजिना ऐतिहासिक प्रेमींसह युवा पिढीलाही अनुभवण्याची सुवर्ण संधी मिळाली. महाराष्ट्रातील राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा लाभलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर सुमारे 250 कलावंतांचा शिवकालीन युद्धकलाचा थरार शिव शौर्योत्सव या कार्यक्रमात दररोज 9 ते 5 या वेळेत पाहता येणार होते. 22 एप्रिल रोजी 6:30 वाजता महोत्सवाच्या औपचारिक उद्घाटन सोहळ्यानंतर केरळ, मणिपूर, पश्चिम बंगाल, झारखंड, आसाम, उत्तर प्रदेश आणि ओडिसा या राज्यातील जवळपास 100 कलावंत भारतातील युद्धकलाचे सादरीकरण करणार होते. राष्ट्रीय पातळीवरील या दुर्मिळ कलांचे दर्शनही उपस्थितींसाठी पर्वणीच ठरले. त्यानंतर नाट्य दिग्दर्शक मिलिंद पेडणेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेला कोकण रजनी हा कार्यक्रम मुंबईतील व्यावसायिक कलाकार सादर करणार होते. या महोत्सवासाठी खास पर्यटकांकरता सोय म्हणून किल्ल्यावर जाण्याकरता प्रवासी बोटी सेवेच्या दरात 50% सवलतीचा दर आकारून पाठवण्यात आला. महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी 24 एप्रिल रोजी शिवकालीन स्फूर्ती गीतांच्या संगीतमय मैफलींचा आस्वाद घेतला गेला. यात प्रसिद्ध कलाकार स्वरदा गोखले, प्रसेनजीत गोखले, सुवर्णा माटेगावकर, पराग माटेगावकर, संदीप उबाळे हे शिवस्तुतीपर लोकप्रिय गीते सादर केली गेली.
तीन दिवसांच्या महोत्सवाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण येथे सकाळी 9 ते रात्री 8 वाजता रांगोळी शिवकालीन नाणी, किल्ले छायाचित्र, ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ, पुस्तके याचे प्रदर्शन देखील केले गेले. चिवला बीच या ठिकाणी बाळू शिल्प प्रदर्शन भरवण्यात आले. या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या नावाड्याचे वेशातील वाळू शिल्प साकारण्यात आले. असा हा आपला सिंधुदुर्ग जिल्हा आहे. सिंधुदुर्ग किल्ला खूपच ऐतिहासिक आणि सुंदर आहे. आता घेऊया एक छोटासा ब्रेक.

विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करते. मी तुमची सगळ्यांची आवडती आर जे ज्योती आचार्य 90 FM युअर ओन रेडिओवरनं बोलत आहे. पुढचा किल्ला बघायला गेला तर आपण घेऊया विजयदुर्ग. विजयदुर्ग किंवा गिरिया हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक किल्ला आहे. विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला एक जलदुर्ग आहे. हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेस सुमारे 225 किलोमीटरवर व गोव्याच्या उत्तरेस 150 किलोमीटरवरती आहे. सुमारे 17 एकर जागेत हा किल्ला पसरलेला आहे. या किल्ल्यास 3 तटबंदी आहेत, त्यास चिलकती तटबंदी असे म्हणतात. त्याच्या 3 बाजू पाण्याने घेरलेल्या आहेत. या किल्ल्यात 2 भुयारी मार्ग आहेत, एक किल्ल्याच्या पूर्वेकडे आणि दुसरा पश्चिमेकडे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या किल्ल्याला जागतिक वारसास्थळ म्हणून युनेस्कोचे मानांकन देखील मिळालेले आहे. विजयदुर्ग हा किल्ला 11व्या शतकाच्या अखेरीस शिलाहार घराण्यातील राजा भोजने बांधला. पुढे तो बहामणी व इतर आदिलशाहीच्या ताब्यात होता. टॅव्हिरियनियर याने 1650 या किल्ल्याला भेट दिली होती. तेव्हा त्याचे वर्णन विजापूरकरांचा अभेद्य किल्ला असे करून ठेवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये विजयदुर्ग किल्ला जिंकला. कान्होजी आंग्रे आणि त्यांचे पुत्र संभाजी आंग्रे व तुळजी आंग्रे यांच्या ताब्यात हा किल्ला 1756 होता. पेशवे व इंग्रज यांच्या संयुक्त सैन्याने 13 फेब्रुवारी 1756 रोजी तुळाजी आंग्रे यांच्या सैन्याचा पराभव करून विजयदुर्ग ताब्यात घेतला. त्यामुळे मराठ्यांचे सागरावरील वर्चस्व संपले. इंग्रज पेशवे करारानुसार विजयदुर्ग पेशव्यांना देण्याचे ठरले होते, परंतु इंग्रज सहजासहजी त्याला तयार झाले नाही. अखेर बाणकोट किल्ला व त्याजवळील 7 गावे पेशव्यांकडून घेऊन इंग्रजांनी विजयदुर्ग 8 महिन्यांनंतर पेशव्यांना दिला. पेशव्यांनी विजयदुर्गाचा प्रांत व सुभेदारी आनंदराव धुळप यांना दिली. 1664 ते 1818 या किल्ल्यावर मराठी अंमल होता. त्यानंतर हा किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला. विजयदुर्गला पूर्वेकडील जिब्राल्टर असेही म्हणत, कारण हा एक अजिंक्य किल्ला होता. 40 किलोमीटर लांब असलेला वाघोटन खाडी हे या किल्ल्याचे बलस्थान आहे, कारण मोठी जहाजे खाडीच्या उथळ पाण्यात येऊ शकत नसत आणि मराठी आरमारातील छोटी जहाजे या खाडीत नांगरून ठेवली जात, पण ती समुद्रावरनं दिसत नसत. पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण म्हणजे समशीत आणि उष्ण दोन्ही प्रमाणात राहते. हिवाळ्यामध्ये येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके सुद्धा पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भात शेती केली जाते. येथे राष्ट्रीयकृत बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. शेती, दुग्ध व्यवसाय, विहीर खोदणे, शेळ्या मेंढ्या पालन, किराणा दुकान, इतर सेवा तसंच व्यवसाय इत्यादीसाठी बँक वित्त पुरवठा सुद्धा करते. विजयदुर्गला मुंबईपासून 485 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यापासून तो 455 किलोमीटर अंतरावर आहे. या किल्ल्याला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक असे देखील म्हटले जाते. दिनांक 13 डिसेंबर 1916 या दिवशी घोषित करण्यात आले आहे. एकदा इंग्रजांनी विजयदुर्ग जिंकण्यासाठी 3 युद्ध नौका आणि सैन्य घेऊन स्वारी केली. जलदुर्ग जिंकायचा म्हणजे त्यावर आधी तोफांचा भडीमार करून मग किल्ल्यावर चढाई करायची. या अनुषंगाने सगळ्या युद्ध नौका किल्ल्याजवळ न्यायचा त्यांचा मनसुबा होता, पण एक एक करून 3 युद्ध नौका बुडाल्या. याचं कारण विजयदुर्गाच्या सभोवताली असणारी जाड जोड भिंत, ही भिंत शिवरायांनी बांधून घेतली होती. किल्ल्याचं शत्रूकडून संरक्षण करण्यासाठी ही भिंत इतकी खोल आहे की ती ओहोटेतही पाण्याच्या वर दिसत नाही. स्वराज्याच्या आरमाराची जहाजं, गलबत, मछवे वगैरे ह्या भिंतीवरून सहज ये जा करत, कारण त्यांचे तळ उथळ आणि सपाट होते. याविरुद्ध इंग्रजांच्या जहाजाचे तळ निमुळते आणि खोल असत. म्हणूनच पाश्चात्य जहाजे गडाजवळ येऊन त्या भिंतीला धडकून पाण्यात बुडून जात असे. या समुद्राच्या तळाशी असणाऱ्या भिंतीमुळे विजयदुर्ग अभेद्य राहिला.
सदर भिंत ही शिवरायांच्या कारकिर्दीत बांधलेल्या असल्याने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीतील तज्ज्ञांनी दुजोरा दिलेला आहे. असा हा आपला विजयदुर्ग ऐतिहासिक किल्ला, खूपच सुंदर आहे. नक्की तुम्ही जाऊन आपल्या किल्ल्याची भेट घ्या.

पाकिस्तानचा आपला किल्ला आहे अर्नाळा किल्ला. अर्नाळा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यात किल्ला आहे. अर्नाळा बेटाच्या वायव्येस हा जलदुर्ग आहे. उत्तर कोकणातील वैतरणा नदी या किल्ल्याजवळ समुद्रास मिळते. त्यातून येथे खाडीच्या सर्व प्रदेशावरून येथून नजर टाकता येते. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक 26 मे 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. चारही बाजूनी पाणी असणारा अर्नाळा हे बेट गुजरातच्या सुलतान मेहमूद बेगडा याकडे होते. 1530 मध्ये पोर्तुगीजांनी हे बेट जिंकून घेतले. 1737 मध्ये सुमारे 200 वर्षाच्या पोर्तुगीज सत्तेनंतर हा किल्ला 1737 मध्ये मराठ्यांच्या ताब्यात आला. पहिल्या बाजीरावांनी या किल्ल्याची पुनर्बांधणी केली. 1817 मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. अर्नाळा किल्ला चौकोनी असून सुमारे 10 मीटर उंचीची अखंड व मजबूत तटबंदी या किल्ल्याचे संरक्षण करते. किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे 4 हेक्टर असून तटबंदीमध्ये असलेले 9 बुरुज आजही ठामपणे उभे आहेत. किल्ल्याला 3 दरवाजे असून मुख्य दरवाजा उत्तरेला आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस 2 बुलुंद बुरुज आहेत. या दरवाजाच्या कमानीवर अत्यंत सुंदर नक्षीकाम असून दोन्ही बाजूंना सिंह व सोंडे फुलांच्या माळा घेतलेले हत्ती यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. दरवाजावर खालील शिलालेख आढळतो. बाजीराव अमात्य सुमती आज्ञा पिलेशंकर पाश्चामत्यासी वधुनी सिंधु उदरी बांधा त्वरे जंजिरा. या शिलालेखावरून हा किल्ला पूर्णपणे बाजीराव पेशव्यांनीच बांधून घेतला असा तर्क करता येतो. महमूद बेगडा आणि पोर्तुगीज या बेटाचा वापर केवळ चौकी म्हणून करत असत. मात्र किल्ल्याकडे तोंड केल्यावर उभे राहून डाव्या हाताला थोड्या अंतरावर किल्ल्यापासून स्वतंत्र असा हनुमंत बुरुज म्हणून ओळखला जाणारा भक्कम बुरुज आधीपासूनच होता. किल्ल्याच्या बांधकामासाठी आलेल्या खर्चाच्या नोंदी पेशवे दप्तरामध्ये आहेत. किल्ल्याच्या आत त्र्यंबकेश्वराचे व भवानी मातेचे मंदिर आहे. त्र्यंबकेश्वराच्या मंदिरासमोर एक अष्टकोनी तळे आहे. तळ्यात उतरायला दगडी पायऱ्या आहेत. तळ्यातील पाणी आतले पाणी हिरवे आणि अस्वच्छ असले तरी तळ्याची बांधणी अत्यंत सुबक आहे. त्याशिवाय किल्ल्यात गोड पाण्याच्या 5-6 विहिरी सुद्धा आहेत. किल्ल्यांच्या सभोवार 3-4 हजार मुख्यतः कोळी लोकांची वस्ती असून काहींची शेतीही तिथे आहे. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर कालिका मातेचे मंदिर आहे. यशवंत बुरुज भवानी बुरुज गणेश बुरुज आणि सुता बुरुज म्हणजेच हनुमंत बुरुज वेताळदेव मंदिर सुद्धा इथे शेजारीच आहे. गणेश बुरुज हा या किल्ल्यातील महत्त्वाचा बुरुज आहे. या बुरुजाच्या खाली सैनिकांच्या राहण्याची सोय आहे. या गणेश बुरुजामध्येच एकापुढे एक असे 3 दरवाजे आहेत. त्या गडावरती जाण्याच्या वाटा आहेत. पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरी रेल्वेवर असलेल्या विरार या रेल्वे स्टेशनपासून अर्नाळा गाव अंदाजे 10 किलोमीटर असून तेथे जाण्यास महापालिकेची बस एसटी बस व रिक्षा यांची सोय आहे. समुद्र किनाऱ्यापासून होडीने किल्ल्यावर जावे लागते. या होड्या 6:30 ते 12:30 व 4:00 ते 7:00 या वेळेतच आपल्याला किल्ल्यावर घेऊन जातात. इतर वेळी कोळ्यांच्या बारक्या होड्या किल्ल्यावर जाता येते. समुद्र किनाऱ्यावर सुरूची बणी आणि फळबाग झाडांच्या बागा सुद्धा आहेत. सुट्टीच्या दिवशी हा किनारा हौशी पर्यटकांनी भरलेला असतो. त्यांच्या खाण्यापिण्याची सोय देखील इथेच होऊ शकते. किल्ल्यावर काहीही मिळत नाही असा हा माझा किल्ला. ऐतिहासिक किल्ले आपल्या समुद्र तटावरती सुद्धा किती सुंदरपणे उभे आहेत. त्यामुळे हा अर्नाळा किल्ल्याला नक्की भेट द्या.

हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमची सगळ्यांची आवडती आर जे ज्योती फ्रॉम आचार्य 90 FM. भ्रमंती हा कार्यक्रमामध्ये आज आपण घेणार आहोत अष्टविनायक यात्रा. बोला गणपती बाप्पा मोरया. अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील 8 मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची देवळे आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या ह्या देवळांना स्वतंत्र असा एक इतिहास आहे. या सर्व देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्व प्राप्त झाले. महाराष्ट्रातील या विशिष्ट 8 ठिकाणच्या गणेश मंदिरांना मूर्तींना खास असे महत्व आहे. या 8 मंदिरास मिळून अष्टविनायक म्हणले जाते. अष्टविनायकांची मंदिरे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात देखील प्रसिद्ध आहेत. गणपती ही विद्येची देवता असून सुखकर्ता, दुःखहर्ता आणि रक्षणकर्ता आहे अशी गणेश भक्तांची तीव्र भावना आहे. श्री गणेशांच्या अनेक प्रतिमा तयार केल्या गेल्या, परंतु दगडावर कोरीव काम करून निर्माण केलेल्या प्राचीन मूर्तीचा शोध ज्या ठिकाणी लागला, तसेच जेथे स्वयंभू प्राचीनतम मूर्ती सापडल्या अशा स्थळांना विशेष महत्व प्राप्त झाले. याच मंदिरांना अष्टविनायकांची मंदिरे समजले जातात. महाराष्ट्रातील असंख्य भाविक अष्टविनायकाची यात्रा करतात. अष्टविनायकाची सर्व मंदिरे ही अंतराच्या दृष्टीने परस्परांच्या जवळ आहेत. साधारणपणे 1.5 ते 2 दिवसात अष्टविनायक यात्रा पूर्ण होते. पुणे जिल्ह्यात 5 म्हणजेच मोरगाव, ठेऊर, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री अशी मंदिरे आहेत, तर रायगड जिल्ह्यात 2 महड आणि पाली ही मंदिरे आहेत, व अहमदनगर जिल्ह्यात 1 सिद्धटेक हे मंदिर आहे अशी अष्टविनायकाची स्थाने आहेत. या गणपतींपैकी महड, सिद्धटेक व रांजणगावचे गणपती हे उजव्या सोंडेचे आहेत, बाकीचे सगळे डाव्या सोंडेचे आहेत. या सर्व गणपतीची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे. अष्टविनायकपैकी पहिला गणपती म्हणजे मोरगावचा गणपती. मोरगावचा मोरेश्वर हे अष्टविनायक म्हटले पहिला गणपती आहे. गाणपत्य संप्रदायाचे हे महत्वाचे स्थान आहे. या गणपती श्री मयुरेश्वर असेही म्हणतात. थोर गणेश भक्त श्री मोरया गोसावी महाराज यांनी श्री मयुरेश्वराची प्रचंड प्रमाणात भक्ती केली, त्यामुळे त्यांना श्री मोरयाना हे मोरया, मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे. मी तुला वरदान देतो की भविष्यात माझ्या नावापुढे लोक तुझे नाव घेऊन जयघोष करतील असा आशीर्वाद दिला, आणि तेव्हापासून मंगलमूर्ती मोरया हा जयघोष प्रचलित झाला असे म्हणतात. श्री मोरेश्वर गणेशाचे हे स्वयंभू असे आद्य स्थान आहे. प्रत्येक घरात म्हटली जाणारी सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींनी याच मंदिरात स्फुरली असे म्हटले जाते. जवळच कराही नदी आहे. मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे. श्री मोरेश्वराच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवलेले आहेत. या मंदिराच्या भोवती बुरुज सदृश दगडी बांधकाम प्राचीन काळापासून आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगाव हे ठिकाण येते. मोरगाव हेरावर आहे तर बारामती पासून 35 किलोमीटर अंतरावर आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा हा मोरगाव पासून अगदी 17 किलोमीटर अंतरावर आहे. या तीनही ठिकाणांपासून मोरगावला जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सोय आहे. मोरगाव गणेश मंदिर हे आदिलशाही काळात पराक्रमी सुभेदार गोळे यांनी बांधले होते. अष्टविनायक मध्ये दुसरे मंदिर म्हणजे ठेऊ. अष्टविनायकपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे. चिंचवडचे सत्पुरुष श्री चिंतामणी महाराज देव यांनी सुमारे 40,000 खर्च करून गणपती मंदिर बांधले. चिंचवडकर श्री नारायण महाराज तथा श्री धरणीधर महाराज यांच्या काळात या वैभवात भर घालण्यात आली. त्यानंतर सुमारे 100 वर्षांनी थोरले माधवराव पेशवे यांनी देवालयाचा सागवानी लाकडाचा घडवलेला भव्य असा सभा मंडप श्री चरणी समर्पित केला व देवळाचा विस्तार वाढवला. त्यानंतर हरिपंत फडके यांनी व इतर अनेक भक्तांनी या देवालयाची शोभा व भव्यता वाढवली. श्री मंदिराला पेशवेकालीन भव्य तटबंदी असून त्यात प्रशस्त ओऱ्या निर्माण करण्यात आल्या होत्या. पुण्यातील पेशव्यांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत. पेशवे घराणे खूप मोठे गणेश भक्त होते. थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला. माधवराव पेशव्यांचे निधन थेऊरलाच झाले. त्यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांची समाधी देखील या ठिकाणी आहे.
श्री चिंतामणीची मूर्ती भव्य पूर्वामिभुक व डाव्या सोंडीची आहे. मूर्ती मांडी घालून बसलेल्या अवस्थेत आहे. श्री मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार उत्तर मुख्य असून श्री चिंतामणीचा विग्रह पूर्वाभिमुख आहे. देवालयाच्या महादरवाजा उत्तरेकडे तोंड करून आहे. मुख्य मंदिराच्या बाहेर तीन बाजूंना तीन कोनाड्या तीन छोट्या मूर्ती आहेत. उत्तर दिशेला दक्षिणमुखी हनुमान स्थापित आहेत. श्री चिंतामणीच्या पाठीशी पश्चिमेला असलेल्या गणेशांना लंबोदर गणेश अशी संज्ञा आहे. श्री मुद्रुल पुराणात पश्चिम दिशेची देवता म्हणून श्री लंबोदराचे वर्णन आहे. तर उत्तर दिशेला उत्तरेश्वर नावाच्या गणेशाची स्थापना केली आहे. मंदिरात प्रवेश करताच लक्ष वेधून घेणाऱ्या विशाल दीपमाला दिमाखात उभ्या आहेत. श्री चिमाजी अप्पा यांनी वसईच्या विजयाच्या वेळी पोर्तुगीजांकडून हस्तगत केलेली विशाल घंटा श्री चिंतामणीच्या प्रांगणाचे एक विशेष आकर्षण आहे. ज्या स्थानी कपिल महर्षींनी श्री चिंतामणींना त्यांचे चिंतामणी रत्न परत केले त्या स्थानी कदंब वृक्ष नावाचे आजही भव्य वृक्ष पाहायला मिळते. ठेऊर हे गाव पुणे सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर तालुक्यात असून पुण्यापासून हे 30 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यापासून बसेसची सोय सुद्धा आहे. अष्टविनायक मधले तिसरे मंदिर सिद्धटेक. सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायकपैकी तिसरा गणपती. उजवी सोंड असणारा एकमेव अष्टविनायक हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू असे स्थान आहे. हे मंदिर अहिल्याबाई होळकर

शंकरांनी बांधले आहे. मंदिरात आत जाताना डाव्या बाजूला शंकर, विष्णू, सूर्य, गणपती, आदिमाया असे पंचायतन आहे. श्रींचे मंदिर उत्तराभिमुख असून श्री सिद्धिविनायक विनायकांची मूर्ती स्वयंभू आहे. गाभारा 15 फूट उंच व 10 फूट रुंद आहे. श्री सिद्धिविनायकाच्या भोवती चांदीचे मखर आहे. श्रीच्या डाव्या बाजूला जय विजयाच्या मोठ्या मूर्त्या आहेत. सिंहासनी दगडी आहे. मधल्या गाभाऱ्यात देवाचे शेजघर आहे. समा मंडपाच्या पुढे महाद्वार आहे, त्यावर नगारखाना आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण असून दौंड पासून 19 किलोमीटर अंतरावर आहे तर राशीन पासून 23 किलोमीटर अंतरावर आहे. राशीन येथे पण जगदंबा देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे आणि येथे जगप्रसिद्ध दगडाच्या हलत्या दीपमाळा प्रसिद्ध आहेत. दौंडहून गेल्यास वाटेत भीमा नदी लागते, ती ओलांडायला होड्या असतात. सध्या आता तिथे पूल झाला आहे. अष्टविनायक मधले चौथे क्षेत्र म्हणजे रांजणगाव. अष्टविनायकापैकी चौथा गणपती रांजणगावला आहे. या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे. या स्थानासंदर्भात एक दंतकथा अशी आहे की त्रिपुरासूर या दैत्यास शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या. या शक्तीचा दुरुपयोग करून त्रिपुरासूर स्वर्गलोक व पृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करायला लागला. म्हणून या गणेशाला त्रिपुराविदेव महागणपती असेही म्हणतात. अष्टविनायकपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. श्री महागणपती डाव्या सोंडेचे असून गणेशाला कमळाचे आसन आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोत्तर केल्याचे इतिहासात आढळते. इंदूरचे सरदार किबे यांनी देखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आहे. त्यांनी या देवळाला लाकडी सभा मंडप बांधून दिला. हे श्री महागणपतीचे स्थान इसवी सन 10व्या शतकातील आहे. श्री गणेशाला 10 हात आहे आणि प्रसन्न व मनमोहक अशी पूर्वाभिमुख श्रींचीही मूर्ती आहे. अष्टविनायक मधले आणखीन गणपतीचा आपण माहिती घेऊया. त्यापूर्वी घेऊया छोटासा ब्रेक.

तुमच्या सगळ्यांचे परत एकदा स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. आपण अष्टविनायक विषयी माहिती घेत होतो. आपण आता पाचवा गणपती, अष्टविनायक मधल्या पाचव्या गणपती विषयीची माहिती घेऊ. ते आहे ओझर. अष्टविनायकांपैकी ओझरचा विघ्नेश्वर हा पाचवा गणपती आहे. येथील श्रींची मूर्ती लांब रुंद असून अष्टविनायकांपैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्वराला ओळखले जाते. श्रींच्या डोळ्यात माणिक असून कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगलमूर्ती असलेला श्री गणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्वर असे म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे. मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी बांधकाम असून मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासामध्ये आढळतो. मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची उत्तम व्यवस्था आहे. जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रीपासून 14 किलोमीटरवर तर पुण्यापासून 85 किलोमीटर अंतरावर आहे. येथून जवळच आरवी उपग्रह केंद्र आहे व खोडद येथील आशिया खंडातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक दुर्बीण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला देखील इथून जवळच आहे. गणपती बाप्पाचे 6वे ठिकाण अष्टविनायक मधले लेण्याद्री. अष्टविनायकांपैकी 6वा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज किल्ले शिवनेरीच्या सानिध्यात जुन्नर तालुक्यातील प्राचीन जुन्नर लेण्याद्रीच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मज गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. श्री गणेशाची प्रसन्न अशी ही मूर्ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकांमध्ये कोरीवकाम खोदकाम केलेले आहे. पेशवे काळात या मंदिराचा जीर्णोत्तर झाला होता. मंदिरात दगडी खांब आहेत व त्यावर वाघ सिंह हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहेत. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे 400 पायऱ्या आहेत. लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज हा जुन्नर पासून 7 किलोमीटर अंतरावर आहे तर पुण्यापासून सुमारे 97 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. अष्टविनायक पैकी पुढचा गणपती आहे महड. महडचा वरद विनायक हा अष्टविनायकांपैकी 7वा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. श्री वरद विनायकाचे मंदिर साधे कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी देखील आहे. या मंदिरा संदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय. मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे व उजव्या सोंडीची आहे. इसवी सन 1725 मध्ये पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले. रायगड जिल्ह्यातील महड हे पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली खालापूरच्या दरम्यान आहे. अष्टविनायकपैकी पुढचा गणपती म्हणजे पालीचा गणपती. पालीचा गणपती हा अष्टविनायकपैकी 8वा गणपती आहे.

सर्वत्र साजरा केला जातो. अष्टविनायकाच्या आठही ठिकाणी भोजनाची व निवासाची उत्तम व्यवस्था आहे. अष्टविनायक दर्शनासाठी पुणे, अहिल्यानगर, रायगड या तीन जिल्ह्यातून प्रवास होतो. निरनिराळ्या रूपात श्री गणेश मूर्ती आहेत, त्याही कुठे डोंगरात, खडकात, कुठे नदीकाठी आहेत. त्यामुळे अष्टविनायकाची यात्रा करणाऱ्या भाविकाला यात्रेबरोबरच पर्यटनाचाही अनुभव मिळतो. अशा ह्या अष्टविनायकाची महती केवळ महाराष्ट्रापुरती नाही तर संपूर्ण भारतभर पसरलेली आहे. आपली ही मंदिरे जी आहेत अष्टविनायकांची, तर मोरेश्वर मंदिर मोरगाव पुणे येथे आहे, सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक अहमदनगर जिल्हा येथे आहे, बल्लाळेश्वर मंदिर पाली रायगड जिल्हा येथे आहे, वरदविनायक मंदिर महड रायगड जिल्हा येथे आहे, चिंतामणी मंदिर थेऊर पुणे जिल्हा, गिरिजात्मज मंदिर लेण्याद्री पुणे जिल्हा, विघ्नेश्वर मंदिर ओझर पुणे जिल्हा, महागणपती मंदिर रांजणगाव पुणे जिल्हा. विदर्भातील आठ गणपती आहेत. प्रसिद्ध गणपती मंदिर विशाल गणपती, चोर गणपती सांगली, अष्टदशभुज रामटेक, वरदविनायक भद्रावती. परभणी जिल्ह्यातील पिंगळेबा येथील मंगळेश्वर गोकुळनाथ मंदिर, येथे खूप मोठे महादेवाचे व गणरायाचे मंदिर आहे. मंदिर परिसरात प्राचीन काळापासून मोठमोठाली झाले आहे. येथे निसर्गरम्य वातावरण व पाण्याची भरपूर सोय आहे. बीड जिल्ह्यातील धर्मापुरी या गावात चालुक्यकालीन काळात बांधलेले 12 ज्योतिर्लिंगांचे 12 मंदिरं, अष्टविनायकाची 8 मंदिरं आहेत. त्यापैकी तुरळकच मंदिरं आज पाहायला मिळतात. या इतिहासाकडे पुरातत्व विभागाने तत्काळ लक्ष द्यावे अशी मागणी केली गेली आहे. अर्जुन फड यांच्या लेखातून स्पष्ट केल्याचे दिसून येते. असे हे आपले अष्टविनायकातले 8 गणपती बाप्पा. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.

0: हा
1: महड गावा ती महसूर वरद विनायकाच तित एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी

अष्टविनायक मध्ये काही काही महत्वाचे प्रश्न असतात, त्याच्यामध्ये काहींना म्हणतात की अष्टविनायक म्हणजे काय आणि या यात्रेचे महत्व काय. तर अष्टविनायक म्हणजे आठ गणपती, महाराष्ट्रातील आठ स्वयंभू गणपती मंदिराच्या समूहाला अष्टविनायक म्हणतात. हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेशाच्या पूजनाने होते आणि अष्टविनायक यात्रा केल्याने भक्ताच्या जीवनातील सर्व संकटे दूर होऊन सुख समृद्धी लाभते अशी धारणा आहे. त्या आठ मंदिरांचे असे समावेश आहेत: मयुरेश्वर, सिद्धिविनायक, बल्लाळेश्वर, वरदविनायक, चिंतामणी, गिरीचात्मज, विघ्नेश्वर आणि महागणपती असे हे आठ गणपती आहेत. शास्त्रानुसार अष्टविनायक यात्रेची सुरुवात मोरगावच्या मयुरेश्वरापासून होते, त्यानंतर सिद्धटेक, पाली, महड, ठेऊ, लेण्याद्री, ओझर आणि रांजणगाव असा क्रम येतो. यात्रेची सांगता पुन्हा मोरगावला येऊन मयुरेश्वराचे दर्शन घेतल्यावरच पूर्ण होते असे मानले जाते. लेण्याद्रीचे मंदिर हे लेण्यांमध्ये कोरलेले एकमेव अष्टविनायक मंदिर आहे. डोंगरावर असलेल्या या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 300 पायऱ्या चढाव्या लागतात. हे मंदिर अतिशय शांत व ध्यान धारणेसाठी पूरक असे मंदिर आहे. अष्टविनायक यात्रा वर्षभरात कधीही करता येते, तरीही ऑगस्ट ते मार्च दरम्यान हवामान प्रवासासाठी सुखद असते. विशेषतः गणेशोत्सव आणि मागे चतुर्थीच्या काळात या मंदिरामध्ये मोठी गर्दी आणि उत्साहाचे वातावरण असते. स्वयंभू म्हणजे काय? तर स्वयंभू म्हणजे ज्या मूर्ती मानवाने घडवलेल्या नसून निसर्गातून आपोआप प्रगट झालेल्या आहेत त्या स्वयंभू मूर्त्या. अष्टविनायकाच्या आठही रूप निसर्ग निर्मित मानले जातात, ज्यामुळे त्यांचे आध्यात्मिक महत्व अधिक वाढलेले आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग नुसार गणपती हे केवळ एक दैवत नसून ते आपल्यातील चेतना आणि बुद्धीचे प्रतीक आहे. अष्टविनायक यात्रा ही केवळ बाह्य प्रवास नसून स्वतःच्या अंतर्मनातील अडथळे दूर करून आत्मिक शांती मिळवण्याचा एक मार्ग आहे. त्याच्यामुळेच अष्टविनायकाची यात्रा नक्की करावी, ज्याच्यामुळे आपले मनही शांत होते आणि आपल्याला अष्टविनायकाची यात्राही घडते. बोला गणपती बाप्पा मोरिया, मंगलमूर्ती मोरिया.